FM बँड 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन AIR या ॲपवर आम्ही आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून बोलत आहोत. श्रोते हो नमस्कार. आज आहे मंगळवार. भारतीय सौर दिनांक 9 आषाढ, शके 1948 अर्थात 30 जून 2026. आमची प्रसारण सभा सुरू झालेली आहे. सुप्रभात.

हे आहे आकाशवाणीचं कोल्हापूर केंद्र. ठीक 6 वाजता हिंदीतून बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

श्रोते हो नमस्कार. अमृतधारा या भक्ती संगीताच्या कार्यक्रमात सुरुवातीला उषा मंगेशकर यांच्या स्वरामध्ये ही भूपाळी. विश्वनाथ मोरे यांचं संगीत आहे, रचना मंगेश पाडगावकर यांची.

अजित कडकडे यांनी गायलेली ही रचना आपण ऐकलीत. आपण ऐकत आहात अमृतधारा हा भक्ती संगीताचा कार्यक्रम. आता विमल लुकतुके यांनी संगीतबद्ध केलेलं हे भक्तिगीत प्रभाकर कारेकर यांच्या आवाजात.

समूह स्वरातील या देशभक्तीपर गीताबरोबरच आजचा अमृतधारा हा भक्ती संगीताचा कार्यक्रम समाप्त करीत आहोत. नमस्कार.

आकाशवाणीचं हे कोल्हापूर केंद्र आहे. वेळ झालेली आहे आज दिवसभरातल्या कार्यक्रमांविषयी जाणून घेण्याची. रूपरेषेनंतर कृषी वार्ता. यामध्ये भाजीपाला रोपवाटिका तयार करताना घ्यायची काळजी.

जी, याविषयी आपण ऐकाल 6:45 आरोग्यम धनसंपदा. बाळंतपणात घ्यायची काळजी याविषयी डॉक्टर सिमिन बावडेकर यांनी दिलेली माहिती आपण ऐकू शकाल. 6:50 परिसर. पर्यावरण संवर्धन याविषयी डॉक्टर जय सामंत यांनी दिलेली माहिती. 7:00 आयसी अक्षरे रसिके या साहित्यविषयक कार्यक्रमात रचना देसाई यांचा ललितबंध संदेश.

0: सकाळी 7:25 दिल खुलास हा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून, 7:40 अनुरूप विवाह संस्था आणि 7:45 आयुष्याचा वेध आयुर्वेद हे प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकणार आहात. 8:15 कोल्हापूर दर्पण, 8:40 चिंतन हास चिंतामणी प्रायोजित कार्यक्रम, 9:00 गीतबहार, 9:30 उमंग हा NCERT प्रायोजित कार्यक्रम, 10:00 सुगम संगीत, 10:30 लोकसंगीत, 11:00 रामचरित मानस गान भाग 393. सकाळी 11:10 गाणं मनातलं हा फोन इन कार्यक्रम, दुपारी 12:00 वनिता मंडळ मुंबई केंद्रावरून सहक्षेपित केलं जाईल, दुपारी 1:00 विविध भारतीचे कार्यक्रम, सायंकाळी 5:30 युववाणी, 6:35 अमृत कलश ज्येष्ठ नागरिकांसाठीचा हा कार्यक्रम. आज सायंकाळी 7:30 किसानवाणी, यामध्ये कृषी संवाद, जनावरांमधील लंपी आजारावरील प्रतिबंधात्मक लसीकरण डॉक्टर सॅम लुद्रिक सहायक आयुक्त पशुसंवर्धन कोल्हापूर यांच्याशी डॉक्टर दीपक ठमके यांनी केलेली बातचीत आपण ऐकाल. याशिवाय नेहमीच्या वेळेत बातमीपत्र सहक्षेपित केलं जाईल. श्रोते हो, आज दिवसभरातल्या कार्यक्रमांविषयी आपण जाणून घेतलं. हे आहे आकाशवाणीचं कोल्हापूर केंद्र, FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR या ॲपवर. आकाशवाणी कोल्हापूर केंद्र, वेळ झालेली आहे कृषी वार्ता या कार्यक्रमाची.
1: कृषी वार्ता या कार्यक्रमात ऐकूया भाजीपाला रोप वाटिका तयार करताना घ्यायची काळजी या विषयाच्या माहितीचा दुसरा भाग.
2: मंडळी, खाजगी बियाणं वापरत असताना त्या पॅकेट्सवर बीज प्रक्रिया केलेलीची नोंद असते, त्याविषयीची माहिती लेबलवर दिलेली असते, ती पाहून घ्यायची. जर बियाण्यांवर प्रक्रिया केली नसेल तर पेरणीपूर्वी बियाण्याला कार्बेंडाझिम किंवा मॅनकोझेब किंवा कॅप्टन 2.5-3 ग्रॅम प्रति किलो किंवा ट्रायकोडर्मा 5 ग्रॅम प्रति किलो या प्रमाणात बियाणे प्रक्रिया करावी. प्रक्रिया केलेलं बियाणं किमान 8 तास सावलीमध्ये सुकू द्यावं. त्याचबरोबर रसपुरद विरघळवणारे जीवाणू 25 ग्रॅम प्रति किलो प्रमाणात बियाण्याला चोळलं तर स्पुरदाची उपलब्धता वाढायला मदत होते. जैविक घटकांची प्रक्रिया ही नेहमी रासायनिक घटकांच्या नंतर करावी. गादी वाफ्यावर सुमारे 8-10 सेंटीमीटर अंतरावर रुंदीशी समांतर रेषा पाडून त्यात बियाणं टोकत जावं. ते बियाणं हलक्या हातानं मातीनं झाकून टाकावं आणि झारीनं पाणी द्यावं. लागवडीनंतर अन्नद्रव्यांचं व्यवस्थापन करत असताना कांदा, टोमॅटो, मिरची या भाजीपाला पिकांच्या अधिक उत्पादनासाठी लागवडीपूर्वी प्रति हेक्टरी 20-25 टन शेणखत आणि 2 क्विंटल निंबोळी पेंड मातीत मिसळून घ्यावी. प्रति हेक्टरसाठी 5 किलो ट्रायकोडर्मा, 5 किलो ॲझोटोबॅक्टर, 5 किलो PSB आणि 5 किलो KSB हे शेणखतातून किंवा गांडूळ खतातून मिसळून द्यावं. टोमॅटो सरळ जातीसाठी नत्र 200 किलो, स्पुरद 100 किलो आणि पालाश 100 किलो प्रति हेक्टरी द्यावं. संकरित वाणांसाठी नत्र 300, स्पुरद 150.

0: 150 आणि पालास 150 किलो प्रति हेक्टरी द्यावं. अर्धनत्र, पूर्ण स्फुरद आणि पालाश पुनर्लागवडीच्या वेळी द्यावं आणि उर्वरित नत्राच्या 3 समान मात्रा 20 दिवसांच्या अंतरानं द्याव्यात. हे झालं टोमॅटोबद्दल. कांद्याच्या अपेक्षित उत्पादनासाठी नत्र 100 किलो, स्फुरद 50 आणि पालाश 50 किलो प्रति हेक्टरी द्यावं. अर्धनत्र, पूर्ण स्फुरद आणि पालाश पुनर्लागवडीच्या वेळी द्यावं. उर्वरित नत्र पुनर्लागवडीनंतर 1 आणि 1.5 महिन्यानं समान हप्त्यानं द्यावं. मिरचीसाठी नत्र 100 किलो, स्फुरद 50 आणि पालाश 50 किलो प्रति हेक्टरी द्यावं. अर्धनत्र, पूर्ण स्फुरद आणि पालाश पुनर्लागवडीच्या वेळी द्यावं आणि उर्वरित नत्र पुनर्लागवडीनंतर 1 आणि 1.5 महिन्यानं समान हप्त्यानं द्यावं.
1: कृषी वार्ता या कार्यक्रमात भाजीपाला रोपवाटिका तयार करताना घ्यायची काळजी या विषयीच्या माहितीचा दुसरा भाग आपण ऐकलात. संकलक आणि वाचक अंजर मुजावर.
2: हा कार्यक्रम आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून आम्ही प्रसारित केला.
3: श्रोतेहो, दररोज सकाळी 6:50 जरूर ऐका पर्यावरण विषयक माहितीपूर्ण कार्यक्रम परिसर आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावर. परिसर. श्रोतेहो, दररोज सकाळी 7 जरूर ऐका वैचारिक आणि ललित विषयांवर आधारित कार्यक्रम ऐसी अक्षरे रसिके आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावर. ऐसी अक्षरे रसिके.

आकाशवाणी कोल्हापूर केंद्र 6:45 आपण ऐकणार आहात आरोग्यम धनसंपदा हा कार्यक्रम. 6:50 परिसर. 7:00 साहित्य विषयक कार्यक्रम आईसी अक्षरे रसिके. तेव्हा श्रोते हो, ऐकत रहा आकाशवाणी कोल्हापूर केंद्र आणि वैविध्यपूर्ण कार्यक्रम.

0: आकाशवाणी कोल्हापूर केंद्र 6:45 झालेली आहेत.
1: बाळंतपणात घ्यायची काळजी याविषयी डॉक्टर सिमीन बावडेकर यांनी दिलेली माहिती. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती आहे.

नमस्कार श्रोते हो, मागच्या भागात आपण बाळ बाळंतिणीची काळजी कशी घ्यायची याविषयी माहिती पाहिली. बाळाचं संपूर्ण अन्न हे पहिल्या 6 महिन्यांमध्ये त्याच्या आईचं दूध हेच असतं. त्यामुळे आईने आहारात कसे बदल करावे किंवा काय आहार घ्यावा याविषयीची माहिती आपण बघितलीच. यासोबतच मुलांमध्ये बाळगुटीसुद्धा सुरू करणं गरजेचं आहे. बाळगुटी सुरू करताना मात्र डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व त्याविषयीचे जे नियम आहेत ते डॉक्टरांना विचारून घेऊन मग सुरू करावे. सध्या समाजामध्ये काही गैरसमज आहेत की गुटी घेतल्यामुळे पोटाचे विकार वाढतात, तर तसं काही नाही आहे. गुटी उगाळल्यानंतर त्याची जी द्रव्ये आहेत ती व्यवस्थित स्वच्छ पुसून ड्राय करून जर ठेवली तर त्यावर बुरशी धरत नाही. ती जर तशीच ठेवली गेली गडबडीत तर दुसऱ्या दिवशी त्यावर बुरशी धरते व ती द्रव्ये तशीच वापरल्यामुळे पोटाचे आजार होतात. म्हणूनच डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य प्रमाणामध्ये व योग्य स्वरूपामध्ये बाळगुटी द्यावी. याने लहान मुलांची शारीरिक बौद्धिक वाढ चांगली होते, रोगप्रतिकारक शक्ती उत्तम राहते, वरचेवर होणारे किरकोळ आजार म्हणजे सर्दी, खोकला व इतर अनेक तक्रारींसाठी वेगवेगळी औषधं घ्यावी लागत नाहीत व किरकोळ तक्रारी आपोआपच कमी होऊन जातात. याबरोबरच सर्वात महत्वाचा भाग म्हणजे आईचं दूध. बाळाच्या पोषणासाठी आईचं दूध हे सर्वात आदर्श आहार आहे. स्तनपानाचा उपयोग केवळ बाळालाच नाही तर आईच्या प्रकृतीसाठी सुद्धा क्रमप्राप्त ठरतो. बाळाच्या जन्मानंतर 30 ते 40 मिनिटातच स्तनपान सुरू होणं आवश्यक आहे. पहिल्या 3 दिवसांमध्ये जो स्त्राव असतो त्याला कोलोस्ट्रम म्हणतात. स्तनपान करताना बाळाचं संपूर्ण शरीर व चेहरा हा आईच्या दिशेने असायला हवा. बाळाला मांडीवर घेऊन हाताने कमरेखालून आधार दिलेला

असावं. बाळाचं नाक दबलं जाणार नाही ह्याची काळजी घ्यायला हवी. कोलोस्ट्रम जे आपण पाहिलं ते खूप शक्तिवर्धक, रोगप्रतिकारक क्षमता वाढवणारं, या दुधामध्ये खूप ल्युकोसाइड्स आणि इम्युनोग्लोबुलिन्स असतात. यामुळे बाळ वारंवार आजारी पडत नाही आणि भविष्यात होणाऱ्या वेगवेगळ्या आजारांपासून देखील त्याचं संरक्षण होतं, कारण यामध्ये भरपूर मिनरल्स, प्रोटीन्स, फॅट्स, मायक्रोन्युट्रियंट्स आहेत. आईचं दूध हे बाळासाठी पूर्णान्न असतं, तसंच ते पचायलाही सोपं असतं. आईच्या दुधामुळे बाळाला फूड रिलेटेड ॲलर्जीज टाळायला मदत होते, बाळाचं डायजेशन स्ट्रॉंग होते. आईचं दूध हे शरीराच्या तापमानानुसार एनी टाईम अवेलेबल असतं, त्यामुळे ते कधीही बाळाला मिळू शकतं. पहिले 6 महिने आईने फक्त आपले दूधच बाळाला द्यावे. ब्रेस्टमधून मिल्क सिक्रिशनसाठी ऑक्सिरोसिन नावाचं हॉर्मोन मदत करत असतं, यामुळे गर्भाशयसुद्धा कॉन्ट्रॅक्ट व्हायला मदत होते. म्हणूनच आईच्या दुधाला हे पूर्ण अन्न म्हटलंय आणि ते बाळाच्या सर्वांगीण विकासासाठी मदत करत असतं. आज आपण इथेच थांबूया. नमस्कार.

0: डॉक्टर सिमीन बावडेकर यांनी बाळंतपणात घ्यायची काळजी याविषयी दिलेली माहिती आत्ताच आपण ऐकलीत. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती.
1: आपण ऐकत आहात आकाशवाणी कोल्हापूर केंद्र, FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR या ॲपवर.
2: अरे यार, रोजची धावपळ, ताणतणाव, शरीर थकतंय आणि मनही, मग उपाय एकच, योग. आज योग ही फक्त जीवनशैली नाही तर एक उत्तम करिअरची संधीही आहे. खरंच, पण योगामध्ये पदवीही मिळते का? नक्कीच. बिंदू चौक कोल्हापूर येथील काउन्सिल ऑफ एज्युकेशन या संस्थेमध्ये शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी आता सुरू आहे शिवाजी विद्यापीठ संलग्नित BA योगशास्त्र हा 3 वर्षाचा पदवी अभ्यासक्रम. इथं आहे NEP 2020 आधारित आधुनिक योग अभ्यासक्रम, नियमित प्रात्यक्षिके व सुसज्ज योग हॉल व भव्य क्रीडांगण, योग प्रशिक्षक, वेलनेस कोच आणि फिटनेस क्षेत्रात करिअरच्या संधी, विद्यार्थ्यांसाठी सर्व शासकीय शिष्यवृत्ती सुविधा, पात्रता कोणत्याही शाखेतील 12वी उत्तीर्ण विद्यार्थी. आजच प्रवेश निश्चित करा. संपर्क 98226555509. पत्ता आझाद चौक, रविवार पेठ, कोल्हापूर. BA योगशास्त्र, आरोग्य, ज्ञान आणि उज्ज्वल भविष्याचा परिपूर्ण योग.
1: आकाशवाणी कोल्हापूर केंद्र. श्रोतेहो, जरूर ऐका आमचे आजचे सर्व प्रायोजित कार्यक्रम. दिलखुलास 7:25 अनुरूप विवाह संस्था 7:40 आयुष्याचा वेद आयुर्वेद 7:45 चिंतन हास चिंतामणी हा कार्यक्रम 8:40 आणि NCERT उमंग हा कार्यक्रम आपण ऐका 9:30 फक्त आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावर. 6:50 झालेली आहेत. आता कार्यक्रम परिसर.
3: परिसर.
4: श्रोतेहो, परिसर या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत पर्यावरण संवर्धनासाठी आपण काय करू शकतो याविषयी डॉक्टर जय सामंत यांनी सांगितलेली माहिती.
5: झाडं लावली की आपलं काम संपलं असं म्हणून झाडं किती लावली जातात हाही वादाचा मुद्दा आहे. त्यातली 90% जगत नाही हे आपल्या सगळ्यांनी डोळ्यासमोर दिसत असत. झाडं लावण्या एवढं सोपं काही नाही. त्यांना पाणी घालणं, त्यांची मशागत करणं आणि त्यांना जगवणं हे फार महत्वाचं. दुसरं, निसर्गात मानवानं झाडे लावली नाही ते मानवानं कबूल केलं पाहिजे. झाडं, पक्षी, कीटक ह्यांनी लावलेली आहेत. जर मोठी झाडं आपण तोडली तर किती पक्ष्यांची घरटी आपण नुसती केली. म्हणजे आपण रस्त्यावर जाताना बघतो की वडाचं झाड मोठं तोडलं ते जवळजवळ 5,000 नवीन सॅपलिंग नवीन पाहिजे एवढा ऑक्सिजन निर्माण करत होतं. आता आपण लावलेली 1,000 झाडं जगणार केव्हा, मोठी केव्हा होणार आणि तेव्हा ती आपल्याला उपयोगाला केव्हा येणार ऑक्सिजन देण्यासाठी. मोठं झाडे राखलीच पाहिजेत सगळीकडची, हे आपण पूर्ण विसरून गेलेलो. रोड वाइंडिंग मध्ये 1,000 मोठी झाड तोडली आहेत. पूर्वीचे लोक लावायचे वडाची, त्यासाठी लावायची, तिथे सावली होईल, जाणारा जो प्रवासी बसेल काय तरी त्यालाही सावली मिळेल आणि त्या झाडावर पक्षी येऊन राहतील, घरटी करतील. आणि खरी झाडं निसर्गात सगळीकडे ते लावतात तेवढी आपण लावू शकत नाही. ती साखळी टिकली तर आपण टिकू शकतो. झाडं लावण्याचं दुसरं कसं आहे तर डोळ्याला दिसतं लावलेलं झाड. बाकीची अनेक गोष्टी अशा आहेत की तुम्हाला गटार साफ करायची आहेत, तलाव साफ करायचा आहे, तर काय दिसण्याजो काय नाही, काढून गेलं की पुन्हा पाणी आहे तिथं. तर झाडं लावण्याएवढंच महत्वाचं आहे की पाणथळ जागा परिसरातल्या सगळ्या स्वच्छ केल्या पाहिजेत, टिकवल्या पाहिजेत. एक म्हणजे पाणी आहे ते वापरासाठी वगैरे आलं. दुसरं, जे भूगर्भातलं पाणी आहे ते इथूनच झिरपत असतं. पावसाळ्यात पडलेलं पाणी त्यातून साठून राहत असतं आणि भूगर्भात जाणारं पाणी ते जमिनीतून तेवढ्या गेल्यामुळे फिल्टर होऊन जातं, स्वच्छ

0: भार पडतं आणि शेतीला वगैरे खाली ज्या हे लोकांना वापरतात जे त्यांना ते पाणी शुद्ध मिळतं. आपण ते दुर्लक्षात, त्या डोंगर उताराची झाडी आपण तोडतो तेव्हा तिथले ओढे नाले झरे लुप्त होतात हे आपण विसरतो. दुसरा, ती झाडी गेली की जमीन उघडी पडली की वरून ज्यावेळी पाऊस येतो प्रत्येक पावसाचा थेंब 4,000, 5,000, 10,000 फुटावरून येतो. तो बंदूच्या गोळीसारखा येतो आणि तिथली माती ठिसूळ करतो. बघा, पाण्याची थेंब पडली पटकन एक लहानसा एक खड्डा पडतो, अशा खड्ड्याने वरची सुपीक जमीन सगळी वाहून जाते. आता जमीन म्हणजे काय, सुपीक म्हणजे, पर्यावरणाचे जे प्रश्न आहेत म्हणजे आपण नुसतीच हवामध्ये बघायचं नाही. पर्यावरण म्हणजे ही जमीन ही जिवंत आहे, मृत जमीन असत नाही. जमीन कसदार का होते, त्यात असलेल्या जीवाणूमुळे, आणि ते जीवाणू तिथलंच सगळे खाऊन याला का म्हणतो आपण कुस्त, पुन्हा ते घटक फॉस्फेट नायट्रेट काय असेल ते देतात. आणि ही सुपीक जमीन आता पश्चिम घाटात जास्तीत जास्त 6 इंच जमीन व्हायला शेकडो वर्ष जावी लागतात. जर झाडं असतील तर, झाडं नसतील तर आता काय होणारच नाही. पालापाचोळा कुजाला पालापाचोळाच नाही, मुळच नाहीत कुठे झाडं. तर ते मोठ्या पावसात झाडं असले तर ते पाणी तटून राहतं आणि झिरपतं जमिनीत आणि ते खाली 12 महिने ओढ्यांना जात. ते गेल्यानंतर आमचे धबधबे पाऊस संपल्या थांबतात, कारण वरून सगळे ते गाळ तो माती सुपीक एवढ्या 200-400 वर्षाची सुपीक माती घेऊन जातात आणि कुठेतरी गाळ होतो आणि इथली जमीन नापीक होते, उघडी पडते. हे आपल्या संपूर्ण पश्चिम घाटात प्रकर्षाने दिसतं आणि त्यामुळे ती कमी झाली तिथं, तर तिथं हिरवळ कमी झाली, तिथले लोक काही शेतकरी पिकवत असेल ते कमी झालं आणि खाली गेल्यानंतर तो गाळ झाला, त्यामुळे तलाव असेल, धरणं असतील, पाणी साठवणं कमी झालं आणि हा सुपीक गाळ तळाला जातो आणि पाण्याच्या प्रेशरमुळे तो घट्ट होतो, कॉम्पॅक्ट होतो आणि तो म्हणजे निरुपयोगी होतो. हे महत्वाचं. दुसरं, आपला संदर्भ पर्यावरणात देताना, माणूस ज्या अनावश्यक वस्तू वापरतो आणि ते क्वालिटी आणि क्वांटिटीमध्ये, हे अतिशय भ्रष्ट असं अनुकरण आहे. आणि सगळं झाले, मग खाण्याचे प्रकार आले, निकृष्ट आहे ते सगळं, पेपर सांगतोय, टीव्ही सांगतोय, तरी आमच्यात अजूनही ते आम्ही नुडवाई आमचं सकनाने खात नाही. त्यामुळे पर्यावरणाचा आहे तो शारीरिक क्षमता आपली किती आहे ह्यावर सुद्धा तो पर्यावरणाचाच परिणाम आहे. हिंदीत म्हणताना आपण म्हणता जल जमीन आणि जंगल, हे तीन पूर्वीची अतिशय घट्ट साखळ्या होत्या समाजाला जगवायच्या, त्याच आता आपण विस्कळीत करून टाकलेले.
1: श्रोते हो परिसर या कार्यक्रमात आत्ताच आपण पर्यावरण संवर्धनासाठी आपण काय करू शकतो याविषयी डॉक्टर जय सामंत यांनी सांगितलेली माहिती ऐकलीत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते प्रवीण चिपळूणकर. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती. परिसर. परिसर हा कार्यक्रम आताच आपण ऐकलात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून.
2: दादा, अधिक महिन्यात अधिक काय हाय का नाही?
3: हाय की तर बाळे, माधव मिशन आता लय म्हणजे अधिक डिजिटल झालंय.
2: नवा कोरा सीबीसीटी स्कॅन, दाताचा AI रिपोर्ट, तो भी फास्ट.
3: दातासाठी एक नंबर.
4: माधव मिशन, देवल क्लब, तळमजला.

FM बँड 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन AIR या ऍपवर आकाशवाणीचं हे कोल्हापूर केंद्र आहे. श्रोते हो, आता आजचे ठळक दिनविशेष जाणून घेऊया. आज संगीतकार कल्याणजी यांचा जन्मदिन, गायक निवृत्ती पवार यांचाही आज जन्मदिन, नाटककार अभिनेते निर्माते आणि कवी बाळ कोल्हटकर यांचा स्मृती दिन, मराठीचे व्याकरणतज्ञ मो. रा. वाळंबे यांचा जन्मदिन, दिग्दर्शक दत्ता केशव कुलकर्णी यांचा जन्मदिन, प्रसिद्ध फिल्मकार सईद अख्तर मिर्झा यांचा आज वाढदिवस.

कोल्हापूर जिल्ह्यासह शहरातल्या घटनांचा खात्रीशीर घ्यायचा आढावा मग आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचा कोल्हापूर दर्पण कार्यक्रम ऐकायलाच हवा. सकाळी 8:15 वाजता खात्रीशीर माहितीसह सुमधुर गाणी कोल्हापूर दर्पण या कार्यक्रमात 102.7 MHz आणि न्यूज ऑन एअर ॲपवर.

सकाळी 8:15 खात्रीशीर माहितीसह सुमधुर गाणी कोल्हापूर दर्पण या कार्यक्रमात 102.7 MHz आणि न्यूज ऑन एअर ॲपवर.

0: मनातली गाणी आकाशवाणी,
1: झऱ्यातलं पाणी आकाशवाणी,
2: तज्ञांची वाणी आकाशवाणी,
3: गुज सांगते कानी आकाशवाणी।
4: लोककलेची नाणी आकाशवाणी।
1: सर्वांच्या मनोमनी आकाशवाणी।
5: गुणांच्या खाणी आकाशवाणी।
6: मनोरंजनाची पर्वणी आकाशवाणी।
7: माध्यमांची राणी आकाशवाणी।
8: एकशे दोन अंश सात मेगाहर्ट्झ अर्थात आकाशवाणी कोल्हापूर।

FM बँड 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन AIR या ॲपवर आपण ट्यून केलंय आकाशवाणी कोल्हापूर केंद्र. 7 वाजलेले आहेत. आता साहित्यविषयक कार्यक्रम आयसी अक्षरे रसिके. यामध्ये आज ऐकूया रचना देसाई यांचा ललितबंध संदेश.

श्रोते हो, स्मार्टफोनच्या जमान्यात संदेश देणं किंवा घेणं खूप सोपं झालंय. इंटरनेट, व्हॉट्सअप, चॅटिंगच्या माध्यमातून साता समुद्रापार असणाऱ्या आपल्या प्रिय व्यक्तीला काही सेकंदातच वाढदिवसाचे अभिष्टचिंतनाचे संदेश देऊ शकतो. विज्ञानामुळं जग खूप जवळ आलं आहे. श्रोते हो, फार पूर्वी म्हणजे राजे लोकांच्या वेळी दुसऱ्या राजाला किंवा नातेवाईकांना संदेश म्हणजे सांगावा किंवा निरोप देण्याचं काम त्यांचे दूत करत असत. तसंच शिकविलेल्या कबुतरामार्फतही संदेश पोहोचवत असत. कबुतरामार्फत पाठविलेले संदेश आपण काही चित्रपटात पाहिलेही आहेत. 15 ते 20 वर्षापूर्वी पोस्टकार्ड, आंतरदेशीय पत्र, लिफाफा यामार्फत सुखदुःखाचे, अभिष्टचिंतनाचे, वाढदिवसाचे तसेच लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश आपण देत होतो. या पत्रातून पत्र पाठविलेल्या व्यक्तीचं अंतरंगही कळायचं. इतकं आत्मीयतेनं लिहिलं जायचं. मनातल्या भावभावना मुक्तपणे व्यक्त केल्या जायच्या. नवीन लग्न झालेल्या मुलीला तर माहेरची ओढ खूप असते. त्यावेळी माहेराहून एखादं पत्र आलं की ती खूप सुखावली जायची. ती पत्र जपून ठेवली जायची. कधी आठवण आली की ती पत्र वाचून तिला माहेरी असल्यासारखं वाटायचं. एखादी सासूरवाशीण आपल्या माहेरी संदेश पाठविण्यासाठी ती वाऱ्याशीही हितगुज करते आणि माहेरच्या दिशेनं येणाऱ्या वाऱ्याला म्हणते, घाल घाल पिंगा वाऱ्या माझ्या बरसात, माहेरी जा सुखाची कर बरसात. या कवितेतील कवयित्रीने माहेरी सुखाची बरसात कर असं वाऱ्याला सांगितलं आहे. तसंच महाकवी कालिदासांनी लिहिलेल्या मेघदूत या काव्यामध्ये एका शापित यक्षाने आपल्या पत्नीला मेघांकरवी संदेश पाठविला होता. सीमेवर लढणाऱ्या जवानांना त्यांचे कुटुंबीय पत्र पाठवतात. तसंच जवानांची पत्रही येतात. कुटुंबापासून दूर असलेल्या जवानांना त्यांना त्यांच्या कुटुंबियांची येणारी पत्र ऊर्जा आणि प्रेरणा देतात. त्यांचं विरहाचं दुःख ही आपल्याला कळतं. श्रोते हो, पंडित जवाहरलाल नेहरूंनी इंदिराजींना पत्र लिहिली आहेत. त्यामध्ये

0: संदेशरूपी माहिती लिहिली आहे. ती पत्र आजही अलाहाबाद येथील आनंद भवनमध्ये जपून ठेवली आहेत. त्याचबरोबर साने गुरुजींनी आपल्या विद्यार्थ्यांना पत्ररूपी संदेशातून सुसंस्कारी केले. त्यांची सुंदर पत्रे हे पुस्तक खूप सुंदर आणि वाचनीय आहे. अशी सुंदर पत्र आपण आयुष्याच्या अंतापर्यंतही सांभाळून ठेवू शकतो. या जगामध्ये संत महात्मे होऊन गेले. त्यांनी पुढील पिढी सुसंस्कारी आणि संपन्न व्हावी म्हणून काही संदेश दिले. येशू ख्रिस्तांनी सर्वांवर दया करा अशी शिकवण दिली, तर भगवान महावीरांनी जगा आणि जगू द्या असा संदेश अखिल मानव जातीला दिला आहे. तर गाडगे महाराजांनी स्वच्छता करूया आणि अंधश्रद्धा टाळूया असा संदेश दिला. या संत महात्म्यांच्या संदेशाचं पालन करूया आणि सुखी समृद्ध संपन्न जीवन जगूया.
1: आयसी अक्षरे रसिके या साहित्यविषयक कार्यक्रमात आज आपण रचना देसाई यांचा ललितबंध संदेश ऐकलात. या कार्यक्रमाचे सादरकर्ते प्रवीण चिपळूणकर. आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून हा कार्यक्रम आम्ही प्रसारित केला.
2: पारदर्शक अर्थव्यवहार, ठेवींवर सर्वाधिक व्याजदर, द शिवसमर्थ मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी,
3: बचत खाते दाम दुप्पट, आवर्त ठेव, पेन्शन ठेव, लखपती ठेव योजना, निवड तुमची, फायदा तुमचा.
4: शिवसमर्थ मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड.
1: आकाशवाणीचं हे आहे कोल्हापूर केंद्र. श्रोते हो, वाढत्या आधुनिकीकरणाच्या आणि शहरीकरणाच्या काळात पुन्हा एकदा कृषी क्षेत्राचं महत्व अधोरेखित होतंय. तेव्हा 1 जुलै या कृषी दिनाच्या निमित्तानं बोलूया या क्षेत्रातील वाढत्या संधींविषयी. जरूर फोन करा आमच्या गप्पा गाणी या कार्यक्रमासाठी. येत्या शनिवारी म्हणजेच 4 जुलै रोजी सकाळी 10:30 ते 11 या वेळेत. यासाठी आमचा फोन नंबर 02-231-2562-24. श्रोते हो, जरूर फोन करा आणि आपलं मत मांडा.

वीज कडाडे नभांतरी मेघ दाटले भितिउरी दामिनीची परिक्रमा यानारी देई इशारा लवकरी विजेचा इशारा त्वरित मिळवण्यासाठी आजच डाउनलोड करा दामिनी ॲप भारतीय हवामानशास्त्र विभाग नवी दिल्ली आणि ग्रामीण कृषी मौसम सेवा कोल्हापूर यांच्यामार्फत जनहितार्थ जारी.

आपण ऐकत आहात आकाशवाणी कोल्हापूर केंद्र. ठीक 7:10 प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. त्यासाठी जाऊया मुंबई केंद्राच्या स्टुडिओकडे थोड्याच वेळात.

0: आम्ही आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 7:07 आणि 9 सेकंद झाले आहेत. थोड्याच वेळात म्हणजे 7:10 प्रादेशिक बातम्या.
1: यावेळच्या अर्थात 1 जुलैच्या वनिता मंडळ कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत.
2: दळण सरल सरल म्हणू कशी, हळदी कुंकवाच्या भरल्या दोन्ही राशी.
1: ओव्यांचं सौंदर्य हा माधवी गोखले लिखित कार्यक्रम. ओवी गायन केलं आहे नेहा वैशंपायन.

0: यांनी. याशिवाय राष्ट्रीय टपाल कर्मचारी दिवसानिमित्त महिला पोस्टमन अंजली कपूर हिच्याशी साधलेला संवाद आपण ऐकणार आहोत.
1: पोस्टमन हा आमच्या पोस्टल डिपार्टमेंटचा बॅकबोन आहे की डाक सेवा जनसेवा.
0: स्त्री रोग प्रसूती तज्ज्ञ डॉक्टर उमा वानखेडे आपल्याला HPV लसीबद्दल माहिती सांगणार आहेत.
2: ह्युमन पॅपिलोमा व्हायरस फक्त ह्युमन्स म्हणजे माणसांमध्ये असतं म्हणून ह्याचं नाव HPV असं पडले आहे.
0: तेव्हा मैत्रिणींनो जरूर ऐका, बुधवारी अर्थात 1 जुलैला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ हा कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून, आणि हाच कार्यक्रम 2 जुलैला पुणे विविध भारती 101 FM वरून तुम्ही पुन्हा ऐकू शकाल दुपारी 12 वाजता. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन.
3: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
4: आकाशवाणी
3: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणी
4: ऐकत रहा आकाशवाणी, ऐकत रहा आकाशवाणी.
5: मातृत्व आणि मातेला विश्वासाचा आधार देण्यासाठी पुण्यात कोथरूड मध्ये उच्च व तंत्र शिक्षण मंत्री माननीय श्री चंद्रकांत दादा पाटील यांनी मोठ्या जिव्हाळ्यानं सखी सुखदा ही संस्था उभारली. या संस्थेच्या संचालिका स्मिता पाटील यांची समीरा गुजर आणि राजा माने यांनी घेतलेली मुलाखत, दूरदर्शन प्रस्तुत राजा माने व मंदा माने कृत जय हो ही मालिका अवश्य पहा.
6: लढण्याची जिंकण्याची आरंभाची अंताची टाकलेल्या पावलांची.
7: गुरुवार दिनांक 2 जुलै रोजी रात्री 8 वाजता आणि शुक्रवार दिनांक 3 जुलै रोजी दुपारी 2 वाजता मुंबई दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर अवश्य पहा.
8: मतदारांनो, SIR 2026 अंतर्गत गृहभेटीपूर्वी voters.eci.gov.in किंवा ECI नेट ॲपवर मागील SIR मतदार यादीतील आपले किंवा आई वडिलांचे तपशील शोधा. नाव नमूद नसेल तर आवश्यक कागदपत्र तयार ठेवा. स्वाक्षरीयुक्त भरलेला गणना अर्ज BLO सादर करा आणि एक प्रत स्वतः जवळ ठेवा.
3: ऐकूया प्रादेशिक बातम्या.
9: आकाशवाणी पुणे, सविता म्हसकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. नसरापूर अत्याचार आणि हत्या प्रकरणातील दोषीला फाशीची शिक्षा. TET पेपरफुटी प्रकरणी शिक्षण मंत्र्यांचं विधिमंडळात निवेदन, दोषींना मोकोका लावण्याबाबत पडताळणी. 50 लाख शेतकऱ्यांना गटशेतीत आणण्याचा संकल्प असल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. आणि राज्यात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेला आजपासून सुरुवात. आता सविस्तर बातम्या. पुणे जिल्ह्यातील नसरापूर इथं 3.5 वर्षांच्या बालिकेवर अत्याचार करून तिची हत्या केल्याप्रकरणी दोषी भीमराव कांबळे याला विशेष न्यायालयानं काल फाशीची शिक्षा सुनावली. पुणे जिल्हा आणि सत्र न्यायालयाचे विशेष न्यायाधीश SR साळुंखे यांनी हा निर्णय दिला. या प्रकरणात आरोपीने केलेला गुन्हा अत्यंत क्रूर, अमानुष आणि दुर्मिळातील दुर्मिळ स्वरूपाचा असल्याचं न्यायालयानं नमूद केलं. पुणे ग्रामीण पोलिसांनी या प्रकरणाचा तपास वेगानं पूर्ण करून अवघ्या 15 दिवसात सुमारे 1200 पानांचं दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केलं होतं. विशेष न्यायालयात या खटल्याची दैनंदिन सुनावणी घेण्यात आली. 50 हून अधिक साक्षीदारांच्या साक्षी नोंदवण्यात आल्या. गुन्हा दाखल झाल्यापासून 58 दिवसात निर्णय देण्यात आल्यामुळे हा राज्यातला सर्वात वेगवान खटला ठरला आहे. नसरापूर अत्याचार आणि खून प्रकरणाचा जलद तपास करून निकाल दिल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी न्यायालय, पोलीस आणि वकिलांचे आभार मानले आहेत. विधानसभेत त्यांनी यासंदर्भात निवेदन केलं. वेगात काम करायचं ठरवलं तर 2 महिन्यांच्या आत शिक्षा सुनावता येते हे यामधून दिसून आलं. यापुढेही अशाच पद्धतीनं वेगवान काम करण्याचा प्रयत्न असेल असं मुख्यमंत्री म्हणाले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही या निकालावर समाधान व्यक्त केलं आहे, तसंच न्यायालयाचे आभार मानले. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनीही या निकालाचं स्वागत केलं आहे.
10: पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर येथे एका निष्पाप चिमुरडीवर अत्याचार अत्यंत निर्घृणपणे हत्या करणाऱ्या आरोपी भीमराव कांबळेला आज फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आणि अवघ्या 2 महिन्यात खटल्याची सुनावणी घेऊन सर्वात जलद गतीने निकाली लागलेला हा मला वाटतं पहिलाच खटला ठरणार आहे न्यायालयाच्या आजच्या या

0: त्यामुळे पीडितेला आणि तिच्या कुटुंबाला खरोखरच न्याय मिळाला असं मला वाटतं. हा निर्णय न्यायव्यवस्थेवरील विश्वास अधिक दृढ करणारा आहे.
1: केंद्रीय राज्यमंत्री पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांनीही या निकालाचं स्वागत केलं. ते म्हणाले,
2: फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये हा खटला वेगाने चालवण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजींनी विशेष प्रयत्न केले. शिवाय पुणे ग्रामीण पोलिसांनी सुद्धा खूप चांगल्या प्रकारे वेगवान तपास केला आणि भक्कम पुरावे कोर्टामध्ये सादर केले. केवळ 16 दिवसांमध्ये त्यांनी आरोपपत्र दाखल केलं आणि 60 दिवसांमध्ये माननीय न्यायालयाने या आरोपीला फाशीची शिक्षा सुनावली. त्या निष्पाप चिमुकलीला आज न्याय मिळाला, त्या पीडित कुटुंबाला न्याय मिळाला.
1: महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगानंही या निकालाचं स्वागत केलं आहे. नवी दिल्ली इथं राष्ट्रपती भवनात झालेल्या संरक्षण सेवा पुरस्कार वितरण सोहळ्याच्या दुसऱ्या टप्प्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते काल सैन्य दलातील कर्तबगार अधिकाऱ्यांना शौर्य पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं. उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, अन्य केंद्रीय मंत्री आणि सुरक्षा दलांचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते. राज्यात पुढच्या वर्षीपासून शिक्षक पात्रता परीक्षेसह इतर परीक्षा ऑनलाईन पद्धतीनं घेण्याकरता आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात येईल अशी घोषणा शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी काल विधान परिषदेत केली. त्यांनी TET पेपर फुटी प्रकरणी काल सभागृहात निवेदन दिलं. या प्रकरणातल्या सर्व आरोपींवर मकोका लावण्यासाठी कायद्यात आवश्यक बदल करण्याबाबत तपासणी करण्यात येत आहे असंही भुसे म्हणाले. याचा तपास विशेष तपास पथकाकडे वर्ग करण्यात आला असून आणखी चौकशी करण्यासाठी बिहारला 2 पथकं तर हरियाणा आणि दिल्लीला प्रत्येकी 1 पथक रवाना झालं आहे. TET फेरपरीक्षेसाठी उमेदवारांकडून कोणतंही परीक्षा शुल्क आकारलं जाणार नाही असं भुसे यांनी सांगितलं. तत्पूर्वी विरोधकांनी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात काल शिक्षक पात्रता परीक्षेच्या पेपरफुटीचा मुद्दा लावून धरला. या प्रकरणी स्थगन प्रस्ताव मांडण्याची मागणी विरोधकांनी केली. विरोधकांचा हा प्रस्ताव विधानसभा अध्यक्षांनी फेटाळून लावला. राज्यातील सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये इयत्ता 1 ते 10 मराठी भाषा शिकवणं बंधनकारक आहे असं शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी काल विधानसभेत सांगितलं. मराठी न शिकवणाऱ्या शाळांवर 1 लाख रुपयांपर्यंत दंड आकारण्यात येईल. त्यानंतरही नियमांचं पालन न झाल्यास संबंधित शाळेची मान्यता रद्द करण्यात येईल असं भुसे म्हणाले. राज्य शासनानं पावसाळी मासेमारी बंदीचा कालावधी 15 ऑगस्टपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी काल विधानसभेत एका निवेदनाद्वारे ही माहिती दिली. यापूर्वी राज्यात मासेमारी नौकांना 1 जून ते 31 जुलै या कालावधीत बंदी लागू होती. विधान परिषदेच्या उपसभापती पदाची निवडणूक उद्या 1 जुलै रोजी होणार आहे. सभापती राम शिंदे यांनी काल ही घोषणा केली. यासाठी इच्छुक सदस्यांना आज दुपारी 12 वाजेपर्यंत अर्ज दाखल करता येतील. अर्जाची छाननीही आजच दुपारी 1 वाजता होईल असं सभापतींनी सांगितलं. हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. राज्यात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेला आजपासून सुरुवात होणार आहे. या अंतर्गत येत्या 29 जुलैपर्यंत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी म्हणजेच BLO मतदारांच्या घरी प्रत्यक्ष भेट देऊन गणना अर्ज वाटप करतील आणि भरलेले अर्ज परत घेतील. त्यानंतर येत्या 5 ऑगस्ट रोजी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जातील. 5 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर या कालावधीत प्रारूप यादीवर दावे आणि हरकती नोंदवता येतील आणि 7 ऑक्टोबर रोजी अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जातील. या प्रक्रियेसाठी राज्यात 1 लाखांहून अधिक BLO नियुक्त करण्यात आले आहेत. सत्यमेव जयते फार्मर कप या उपक्रमामुळे शेतकऱ्यांमध्ये निर्माण झालेला आत्मविश्वास हेच त्याचं सर्वात मोठं यश आहे असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल केलं. पाणी फाउंडेशनच्या सहकार्यानं आयोजित फार्मर कप 2026 स्पर्धेचा प्रारंभ करताना ते काल मुंबईत बोलत होते. यामध्ये सध्या सहभागी असलेले 18,000 शेतकरी गट पुढील काळात 50 लाख शेतकऱ्यांना एकत्र आणतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. यावेळी स्मार्ट शेती ऍपचं लोकार्पण करण्यात आलं. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे, पाणी फाउंडेशनचे संस्थापक अभिनेते आमिर खान यांच्यासह वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते. राज्यातील शेतकरी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून या कार्यक्रमात सहभागी झाले होते. जून महिना संपला मात्र शेतीत पेरणीलायक पुरेसा पाऊस राज्यात झालेला नाही. हवामानातील हे बदल आता नवीन नाहीत, पण या बदलांवरील

0: उपाय आपल्या पारंपरिक शाश्वत शेती पद्धतीतच आहेत. अनेक शेतकरी या पद्धतीचा अंगीकार करू लागले आहेत. प्रत्येक शेतकऱ्यानंच ती जाणीवपूर्वक अंगीकारली पाहिजे. वर्तमान पाऊसमानाच्या पार्श्वभूमीवर शाश्वत सेंद्रिय शेती पद्धतीचा पुनरुच्चार करणारा हा वृत्तांत.
1: जमिनीतील सेंद्रिय कर्बाचं प्रमाण, तापमान, भूगर्भातील पाण्याची पातळी, जमिनीची सुपीकता आणि उत्पादकता, खतं, कीडनाशक यांचा अतिवापर आणि त्यांचे अवशेष अन्नसाखळीतून आपल्या आहारात शिरणं, या सार्वत्रिक समस्यांचं निराकरण सेंद्रिय पद्धतीनं करणं शक्य आहे. शाश्वत शेती, शाश्वत विकास आणि संयमित वापर हे या समस्यांवर उत्तर आहे. सूर्याच्या शक्तीचं रुपांतर अन्नामध्ये करणाऱ्या वनस्पती या सजीवांचा एकमेव आधार आहे. जंगलातील वनस्पती सूर्यप्रकाशाचा अधिकाधिक वापर करतात. शेती सुद्धा लांबी रुंदी उंचीमध्ये केली तर सजीव सृष्टी आणि मानवी गरजा जास्तीत जास्त पूर्ण होऊ शकतील. मूलस्थानी जलसंधारण म्हणजे पावसाचा थेंब पडतो तिथंच तो जिरला पाहिजे. नांगरण्याऐवजी वनस्पतींचे अवशेष जमिनीतच कुजले तर जीवाणूंची संपूर्ण परिसंस्था जिवंत राहून मातीच्या आरोग्याची काळजी घेते. ही शेती पद्धती जगा आणि जगू द्या या सिद्धांतावर असल्यामुळे परिसंस्था चांगली राहून निसर्ग आणि पर्यावरण दोन्हींचं रक्षण करणं शक्य आहे. आकाशवाणीच्या बातम्यांसाठी मनोज क्षीरसागर, पुणे.
0: आषाढी वारीसाठी त्र्यंबकेश्वर इथून संत निवृत्तीनाथ महाराजांची पालखी काल पंढरपूरकडे मार्गस्थ झाली. विठू नामाचा जयघोष करत संत निवृत्तीनाथ महाराजांचा चांदीचा रथ बाहेर काढण्यात आला. लातूर जिल्ह्यात काल पावसानं पुन्हा दमदार हजेरी लावली. सांगली शहरासह जिल्ह्यातही अनेक ठिकाणी काल पावसाच्या हलक्या सरी बरसल्या. हवामान. राज्याच्या सर्वच विभागात आज पाऊस पडण्याचा अंदाज आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. नसरापूर अत्याचार आणि हत्या प्रकरणातील दोषीला फाशीची शिक्षा. टीईटी पेपर फुटी प्रकरणी शिक्षण मंत्र्यांचं विधिमंडळात निवेदन. दोषींना मोकोका लावण्याबाबत पडताळणी. 50 लाख शेतकऱ्यांना गटशेतीत आणण्याचा संकल्प असल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. आणि राज्यात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेला आजपासून सुरुवात. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
2: मतदारांनो, SIR 2026 अंतर्गत गृहभेटीपूर्वी voters.eci.gov.in किंवा ECI नेट ॲपवर मागील SIR मतदार यादीतील आपले किंवा आई वडिलांचे तपशील शोधा. नाव नमूद नसेल तर आवश्यक कागदपत्र तयार ठेवा. स्वाक्षरीयुक्त भरलेला गणना अर्ज BLO ना सादर करा आणि एक प्रत स्वतः जवळ ठेवा.
3: नमस्कार. एक कळकळीची विनंती. रक्तदानाचं महत्व कळलंय पण पावलं वळत नाहीयेत, असं काही झालंय का? मनातला विचार प्रत्यक्षात आणायला काय हरकत आहे? लक्षात घ्या, आपल्या देशात दर 2 सेकंदाला कुणाला ना कुणाला रक्ताची गरज भासते. मग तो दुर्दैवी अपघात असो की नियोजित गंभीर शस्त्रक्रिया. तुमचं फक्त 1 युनिट रक्त 3 व्यक्तींचे प्राण वाचवू शकतं. आपण आज केलेलं रक्तदान उद्या कुणा गरजूला जीवनदान देणारं ठरेल. तुमचं हे सहकार्य एखाद्याचं घर सावरण्यासाठी उपयोगी ठरू शकेल. तेव्हा जवळच्या रक्तपेढीला आजच भेट द्या. रक्तदानाविषयी जाणून घ्या, इतरांनाही समजावून सांगा. रक्तदान, एक मानसिक समाधान आणि एका गरजूला जीवनदान.
4: अहो काकू, रस्त्यावर कचरा टाकता? कचरा कुंडी तर टिकडे.
5: हो रे बाबा, कचरा कुंडीतच कचरा टाकायला हवा. मी केला आज कंटाळा, पण आता नाही करणार.
4: तुम्ही स्वच्छतेची शपथ नाही घेतली? आम्ही तर शाळेत घेतली आहे.
5: आता मी पण घेते.
6: स्वच्छ घर, स्वच्छ परिसर, शुद्ध मोकळी हवा,
7: निरोगी निरामय जीवनासाठी मूलमंत्र नवा.
8: आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच.
9: आम्ही आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून बोलत आहोत. FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR या ॲपवर.
10: ही यादी, ब्याडगी, संकेश्वरी मिरची, 26 प्रकारचे स्वच्छ निवडक मसाले आजच्याच घेऊन या.
11: आणि उद्या ते घेऊन डंगात जावा म्हणशील, काही आणणार नाही.
10: काय
11: अग, रुचिराची एव्हन चटणी घेऊन येतो. तुझा त्रास कमी, चवीची हमी.
12: खास घरगुती पद्धतीने तयार केलेली रुचिराची एव्हन चटणी.
9: आकाशवाणी कोल्हापूर।

केंद्र श्रोते हो, जरूर ऐका आमचे आजचे सर्व प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास 7:25 अनुरूप विवाह संस्था 7:40 आयुष्याचा वेद आयुर्वेद 7:45 चिंतन हास चिंतामणी 8:40 आणि उमंग हा NCERT प्रायोजित कार्यक्रम 9:30 फक्त आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावर.

श्रोतेहो, 9 वाजता आपण ऐकणार आहात गीत बहार हा कार्यक्रम. 10 वाजता सुगम संगीत, 10:30 लोकसंगीत. तेव्हा ऐकत रहा आकाशवाणी कोल्हापूर केंद्र.

आपण ट्यून केलंय आकाशवाणी कोल्हापूर केंद्र. 7:25 होत आहेत. आता दिलखुलास या प्रायोजित कार्यक्रमासाठी जाऊया मुंबई केंद्राकडं.

प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर या ऍप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी श्रोतेहो आपण ट्यून केलेली आहे. सकाळचे 7:25 झालेली आहेत. यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम दिलखुलास, प्रायोजित कार्यक्रम.

श्रोते हो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास कार्यक्रमात मी पूनम चांदोरकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, महाराष्ट्राला निसर्ग, इतिहास, संस्कृती, अध्यात्म आणि साहस पर्यटनाचा असा एक समृद्ध वारसा लाभलाय. राज्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी आणि महाराष्ट्राला जागतिक पर्यटन नकाशावर अधिक ठळक स्थान मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ अर्थात MTDC गेली 5 दशक सातत्याने कार्यरत आहे. यंदा MTDC आपल्या यशस्वी वाटचालीचा सुवर्ण महोत्सवी टप्पा साजरा करत आहे. या 50 वर्षांच्या प्रवासात पर्यटन, पायाभूत सुविधांची उभारणी, नवीन पर्यटन स्थळांचा विकास, ग्रामीण व पर्यावरणपूरक पर्यटनाला प्रोत्साहन, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून पर्यटन क्षेत्राला नवी दिशा देण्याचं एक महत्वपूर्ण असं कार्य महामंडळाने केलं आहे. त्या अनुषंगाने आजच्या भागात आपण MTDCच्या स्थापनेपासूनच्या प्रवासाचा आढावा घेणार आहोत. तसेच महाराष्ट्राच्या पर्यटन

0: विकासात महामंडळाने बजावलेली भूमिका, विविध उपक्रम आणि पर्यटन क्षेत्रात घडवून आणलेले परिवर्तन या सगळ्यांविषयी दिलखुलास कार्यक्रमातून सविस्तर जाणून घेणार आहोत. यासाठी आज आपल्या सोबत उपस्थित आहेत महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक माननीय श्री निलेश गटने सर. नमस्कार सर.
1: नमस्ते.
0: कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत.
1: धन्यवाद
0: सर. खरं तर हा 50 वर्षांचा हा मोठा इतिहास आहे, ही एवढी मोठी यशस्वी वाटचाल, त्या सगळा आढावा आपल्याला जाणून घ्यायचा आहे. कारण सगळ्यात महत्वाचं आहे की ही 50 वर्षाची वाटचाल, आणि त्याहूनही महत्वाचं आहे की लोकांचा विश्वास हा जो आतापर्यंत संपादन करून ठेवलेला आहे. सर, मागे वळून बघताना काय वाटतं की कुठले यशस्वी टप्पे तुम्ही बघितलेले आहेत?
1: पर्यटन विभागाचे हे जे प्रयत्न आहेत त्याचं खरं म्हणजे मूर्त स्वरूप 20 जानेवारी 1975 रोजी आलं. त्या दिवशी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची स्थापना झाली आणि ह्या महामंडळाने सुरुवातीला तत्कालीन लोकांना कदाचित कल्पना असेल, मालती तांबे वैद्य ह्या पहिल्या व्यवस्थापकीय संचालिका होत्या आणि त्यांनी खास करून कोकणामधले आणि विदर्भामधले जे अत्यंत पर्यटनक्षम स्थळं आहेत, समुद्राच्या किनाऱ्याची किंवा नदीच्या तलावाच्या किनाऱ्याची अशी स्थळं निवडली आणि स्वतः जागेवरती जाऊन त्यांनी अतिशय मोक्याच्या जागा, अशा शासकीय जागा नाममात्र दरामध्ये महामंडळाच्या साठी मिळवल्या आणि त्या जागांवरती शासनाच्या प्रयत्नातून निरनिराळे पर्यटक निवास किंवा ज्याला आपण रिसॉर्ट म्हणतो असे रिसॉर्ट उभारले आणि त्या निमित्ताने त्या त्या पर्यटन क्षेत्रांचा विकास झाला आणि महामंडळ हे अशा विकासामध्ये अप्रत्यक्ष प्रत्यक्षरित्या खूप चांगल्या प्रकारे सहभागी होऊ शकलं. तर जर टप्पे आपण म्हणू तर पहिला जो टप्पा होता तो 1995 सालापर्यंतचा टप्पा होता की त्या काळात जास्तीत जास्त जागा ताब्यात मिळवणं हा भाग होता आणि मग नंतरच्या टप्प्यामध्ये त्या पर्यटन स्थळांचा आणि त्या रिसॉर्टचा श्रेणीवाढ किंवा त्याच्या अपग्रेडेशनचा भाग होता आणि आता सद्यस्थितीमध्ये जिथे जिथे पर्यटन स्थळं विकसित झालेली आहेत तर त्या ठिकाणी ज्या खासगी उद्योजकांनी ज्या स्तरावरच्या सुविधा उपलब्ध केलेल्या आहेत त्या सुविधांपर्यंत पोहोचणे आणि त्यांना अजून जास्त चांगल्या प्रकारे करणे हा सध्या आमचा टप्पा सुरू आहे.
0: नक्कीच सर, तसं बघायला गेलं तर पर्यटन क्षेत्र हे खूप व्यापक असं क्षेत्र आहे. कारण आपली संस्कृती आपण जपत असतो, निरनिराळ्या लोकांना त्यातून रोजगार मिळत असतो आणि आज 50 वर्षांचा हा जो कालावधी आहे तो खूप मोठा असा कालावधी आहे. खरं तर आता हे सुवर्ण महोत्सवी जे वर्ष येत आहे तर आमच्या सगळ्यांकडून खरं तर खूप शुभेच्छा आहेतच, पण स्थापनेपासून आतापर्यंत जर सगळा कालावधी बघितला तर कुठल्या अशा आव्हानांना सामोरं जावं लागलं आहे किंवा कुठले असे बदल झालेले आहेत आतापर्यंत?
1: आव्हानांचा जर भाग म्हणाल तर सर्वात प्रथम पर्यटन विभाग हा जो विकसित झालेला आहे त्यामध्ये जो कर्मचारी वृंद आहे तो कर्मचारी वृंद खऱ्या अर्थाने पर्यटनाचं शिक्षण घेतलेला किंवा ज्याला केटरिंगचं शिक्षण आपण म्हणू अशा प्रकारचाच असा नियुक्त झालेला नाही आणि त्यामुळं जे तांत्रिक शिक्षण किंवा ज्याला तांत्रिक अनुभव म्हणतो त्यामध्ये थोडा अंशी आपण त्रुटी राहिली आहे असं म्हणू शकतो आणि पर्यटन विकास महामंडळाचा जो रोल आहे तो रोल खरं म्हणजे पायाभूत सुविधांचा विकास करणं, म्हणजे एखादं अनएक्सप्लोर्ड लोकेशन जे आहे ते नव्याने विकसित करणं किंवा जे विकसित झालेलं ठिकाण आहे त्या ठिकाणच्या नागरी सुविधा अजून चांगल्या प्रकारे करणं. आपल्याला सगळ्यांना कल्पनाच आहे की अजिंठा वेरूळ आणि घारापुरी एलिफंटा ही तीन पर्यटन स्थळं ही सर्वप्रथम भारतामध्ये जागतिक वारसा स्थळं म्हणून घोषित झालेली स्थळं आहेत आणि मग जपान गव्हर्नमेंटच्या मदतीने जायकाच्या मदतीने आपण त्या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीचा विकास करू शकलो आणि त्यांच्या फंडिंगच्या आधारे आपण ती पर्यटन स्थळं खूप चांगली विकसित करू शकलो. तर त्यामुळे आपण जर म्हणाल की MTDC नेमकं काय करते किंवा MTDC काय करायला पाहिजे यापेक्षा अशा प्रकारच्या पायाभूत सुविधा निर्माण करणं आणि त्या सुविधा नंतर खाजगी उद्योजकांमार्फत कार्यान्वित करणं हे खरं म्हणजे जास्त उपयुक्त आणि योग्य पाऊल आपलं ठरलं असू शकतं. पण आजपर्यंत मात्र महामंडळामार्फतच ह्या सुविधांचं परिचलन करण्याचा आग्रह धरण्यात आला किंवा तशा प्रकारे परिचलन करण्यात आलं आणि मग स्थानिक

0: बाजाराशी किंवा खासगी उद्योजकांच्या दर्जाशी आम्ही तितकंसं स्पर्धा करू शकलो नाही आणि त्यामुळे त्याचे जे छोटे छोटे विषय असतात अपग्रेडेशनचे विषय असतात अपकीपिंगचे विषय असतात मेंटेनन्सचे विषय असतात त्या विषयांमध्ये एमटीडीसी म्हणजे एक विश्वासाचं वातावरण की समजा मुलं आणि स्त्रिया ह्या सुद्धा एकट्यानी त्या ठिकाणी जाऊ शकतील आणि अगदी सुरक्षितपणे राहू शकतील ह्या प्रकारचा विश्वास मात्र आम्ही नक्कीच निर्माण करू शकलोय. आणि आता गेल्या काही दिवसांमधल्या चर्चेअंती आणि आम्हाला जे नवीन मार्गदर्शन मिळतंय त्या अनुषंगाने आता खासगीकरणाच्या तत्वावर ह्या सर्व पर्यटक निवासांचा विकास करणे आणि त्यांचं परिचालन करणे हा आता परवलीचा शब्द झालेला आहे आणि तो योग्य सुद्धा आहे. म्हणजे आपण जसं बघितलं असेल की एमआयडीसीनी खासगी जागा संपादित केल्या आणि मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी नागरी सुविधा निर्माण केल्या, म्हणजे वीज व्यवस्था असेल, पाणी व्यवस्था असेल, रस्ते असतील. त्याचप्रमाणे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने सुद्धा तसंच काम करणं अपेक्षित आहे. आम्ही जागा विकसित करणं, जागा संपादित करणं, शासकीय जागा मिळवणं आणि त्या ठिकाणी काही कालावधीसाठी रिसॉर्ट बांधून ते चालून मग त्यानंतर खासगी उद्योजकांना देणं हा आमच्यासाठी आता महत्वाचा टप्पा ठरलेला आहे.
1: नक्की सर, आता तुम्ही खूप छान सांगितलं की एमटीडीसी जेव्हा आपण म्हणतो की 50 वर्षांचा हा जो प्रदीर्घ प्रवास आहे त्याच्यामध्ये दुसरं नाव विश्वासार्हता आहे. जसं आता तुम्ही सांगितलं की कुठलीही स्त्री असो किंवा फॅमिली असो किंवा कोणीही असो की एमटीडीसी जिथे आम्ही पर्यटन करत आहोत तिथे विश्वासाने आम्ही सुरक्षित आहोत, सगळ्या सुविधा आम्हाला मिळत आहेत, ही ती खूप महत्वाची गोष्ट आहे. सर, या याच्यामध्ये आता खरं तर कुठल्या प्रमुख योजना किंवा अशा आखल्या जात आहेत का?
0: आता आपल्याला मला सांगायला आवडेल की केंद्र सरकारने स्वदेश दर्शन ही एक मोठी योजना जाहीर केलेली होती, त्यामध्ये आपण सॅसी प्रोजेक्ट सुद्धा आहे, तर त्या अंतर्गत त्र्यंबकेश्वरला आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील तारकर्ली मालवण या ठिकाणी आपले प्रोजेक्ट मंजूर झाले. राज्य शासनाची प्रादेशिक पर्यटन विकास आराखड्याची योजना आहे. माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय पर्यटन मंत्री महोदय आणि आमचे अपर मुख्य सचिव पर्यटन या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ह्या निरनिराळ्या योजनांचा लाभ घेतो आणि जे कॅपिटल वर्क्स ज्याला म्हणतो आपण, भांडवली स्वरूपाची जी कामं आहेत ही अशी शासनाच्या निधीतून मुख्यत्वे करण्यात येतात. किंवा आपण जसं मगाशी बोललो तर अजिंठा वेरूळ सारख्या ठिकाणी जपान इंटरनॅशनल कोऑपरेशन एजन्सी आहे, त्यांच्याकडनं 0% व्याज दराने आपल्याला कर्ज मिळू शकलं आणि त्यांनी त्या परिसराचा विकास केला. तर महामंडळ हे अशा निरनिराळ्या निधीच्या स्रोतांमधून आपले पर्यटन ग्रह विकसित करतं आणि आता आमचा असा आग्रह आहे की ही पर्यटन ग्रह आमच्या स्वनिधीमधनच त्याचं मेंटेनन्सचं काम, ऑपरेशन आणि मेंटेनन्सचं काम आम्ही पार पाडावं.
1: पर्यटन व्यवसाय किंवा पर्यटन क्षेत्र आपण जेव्हा म्हणतो तेव्हा ग्रामीण भाग हाही तितकाच महत्वपूर्ण भाग आहे, तर ग्रामीण भागातील या इको टुरिझमला एमटीडीसी कसं प्रोत्साहन देत आहे?
0: मला आता एक गोष्ट आपल्याला सगळ्यांना अजून स्पष्ट करायची आहे की 2019 साली पर्यटन संचालनालय स्वतंत्रपणे स्थापन करण्यात आलं. एकेकाळी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाअंतर्गतच तो भाग होता, पण आता प्रोत्साहन आणि निरनिराळ्या प्रकारच्या ग्रामीण किंवा साहसी पर्यटन या सर्व संबंधित योजना ह्या त्या संचालनालयाकडे वर्ग झालेल्या आहेत. पण यामध्ये नक्कीच आमचा समन्वय असतो आणि त्यामध्ये आम्ही एकत्रितपणे काम पार पाडतो. तर ग्रामीण पर्यटन हे लोकांना शहरी धकाधकीच्या जीवनात राहून कंटाळा आलेला असतो, तर लोकांना हा अनुभव पाहिजे. आता अनुभूतीचं क्षेत्र आहे, म्हणजे लोकांना खूप मोठं 5-स्टार हॉटेलमध्ये जाऊन आपण राहू आणि त्या सगळ्या चकचकीत वातावरणात राहू अशा प्रकारची आता पर्यटनाची अपेक्षा राहिलेली नाही. आता जी नवीन पिढी आलेली आहे किंवा जुन्याही पिढीतल्या लोकांना की शहरी धकाधकीच्या जीवनातून मला 4-5 महिन्यानंतर एक थोडासा ब्रेक पाहिजे अशा प्रकारची मानसिकता आलेली आहे. आपण जर बघाल 80-90 च्या दशकापर्यंत फक्त उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये आपल्या मामाच्या गावी जाणं किंवा एखाद्या तीर्थक्षेत्राच्या गावी जाणं एवढ्याच आपल्या पर्यटनाच्या संकल्पना होत्या. पण आता मात्र पर्यटनाची संकल्पनाच बदलत चाललेली आहे. लोकांना अनुभूती पाहिजे, म्हणजे एक्सपिरियन्स टुरिझम असं आपण ज्याला म्हणतो ते हवंय. लोकांना शेतात जायचंय, शेतात काम करायचं आहे, लोकांना काही साहसी खेळ शिकायचे आहेत, काही जे ग्रामीण

0: खेळ आहेत विट्टी दांडू सारखे असे खेळ, बैलगाडीतला प्रवास, अशा प्रकारची सुविधा पाहिजे. त्यामुळे लोकांच्या जसजशा गरजा बदलत जात आहेत तस तशा त्या सुविधा निर्माण करणं आणि त्यांना प्रोत्साहन देणं हे आमचं कामकाज आहे.
1: नक्कीच खूप छान सांगितलं सर आता तुम्ही, कारण आपण परत आपल्या मुळाकडे परत जातोय असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. कारण की जी शांतता किंवा जे एक आपलं मूळ होतं ग्रामीण भाग किंवा एक शांतता, आज पर्यटन म्हणजे आता जसं तुम्ही सांगितलं की फक्त उन्हाळ्याच्या सुट्ट्या राहिलेल्या नाही आहेत, तर स्वतःचा शोध घेण्यासाठी सुद्धा आता पर्यटनला जाण्यासाठी लोक अवलंब करू लागले आहेत.
2: सर, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या सुवर्ण महोत्सवी वाटचालीबाबत तसेच पर्यटन क्षेत्रात गेल्या 5 दशकात झालेल्या परिवर्तनाविषयी आपण अत्यंत उपयुक्त अशी माहिती दिलीय, त्याबद्दल खरंच आपले मनपूर्वक आभार. श्रोते, आजच्या भागात आपण एमटीडीसीच्या कार्याचा गौरवशाली प्रवास जाणून घेतला, परंतु विषयाची व्याप्ती पाहता पुढील भागात आपण पर्यटन क्षेत्रातील वर्तमान उपक्रम, भविष्यातील संधी, शाश्वत पर्यटन आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापराबाबत अधिक माहिती जाणून घेणार आहोत. तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात सकाळी ठीक 7:25. तोपर्यंत मी पूनम चांदोरकर आपला निरोप घेते. नमस्कार.

0: आम्ही आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून बोलत आहोत. FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR या ॲपवर. 7:40 झाली आहेत. वेळ झालेली आहे प्रायोजित कार्यक्रमांची. सुरुवातीला अनुरूप विवाह संस्था.
1: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: नमस्कार श्रोते हो, अनुरूप विवाह संस्था प्रस्तुत शोध अनुरूप जोडीदाराचा या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. अनुरूपचा तन्मय कानेटकर आपल्या बरोबर आहे. नमस्कार तन्मय.
3: नमस्ते.
2: आपण अनुरूपच्या अनेक शाखा वेगवेगळ्या ठिकाणी ओपन केलेल्या आहेत, बऱ्याच ठिकाणी ऑफिसेस आहेत. आता नवीन एक्सपान्शन आपण कुठे केलेलं आहे?
3: अगदी नुकतंच अनुरूपला जेव्हा गुढीपाडव्याला 51 वर्ष पूर्ण झाली त्या मुहूर्तावरती आपण बेळगावी इथे आपली ब्रँच चालू केलेली, आपली शाखा फ्रँचायझी सुरू केलेली आहे. आणि बरीच वर्ष त्या भागातल्या सर्व मराठी मंडळींकडनं मागणी होत होती की आम्हाला कधी तुमची सर्व्हिस मिळणार. ऑनलाईन तर मिळत होतीच, आपले इव्हेंट्सही होत होते, पण प्रत्यक्ष ऑफिस असण्याची गरज तिथे होती. कारण कोल्हापूरपासून जर बघितलं तर बेळगाव असो, धारवाड असो, या पूर्ण पट्ट्यामध्ये निपाणीपासून अगदी पुढे, तर इथे प्रचंड मराठी मुलं मुली आहेत आणि त्यांच्या लग्नाचाही प्रश्न आहेच आहे.
2: अगदी.
3: त्यामुळे अनुरूपनेही हे ऑफिस चालू करण्याचं ठरवलं आणि आता नुकतंच गुढीपाडव्याला आपण बेळगावी इथे आपलं ऑफिस चालू केलंय.
2: वा, सो आता बेळगावी वधूवरांसाठी सुद्धा अनुरूपची संस्था, अनुरूपचं ऑफिस तुम्हाला तिथे मिळणार आहे. याच्या अधिक माहितीसाठी तुम्ही अनुरूपला कॉन्टॅक्ट करूच शकता. त्याचबरोबर सर्वजातीय उच्च शिक्षित म्हणजेच किमान शिक्षण, डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूवरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स देणारी अनुरूप विवाह संस्था. आजच नाव नोंदणी करा आणि अंदाज 2-4 हात करा, कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1800-267-7991, 1800-267-7991, 1800-267-7991 आणि वेबसाईट www.anurupviwaha.com. तन्मय, आपण बोलत होतो की आता बेळगावीमध्ये सुद्धा आपण अनुरूपचं एक नवीन ऑफिस सुरू केलेलं आहे. ज्या पद्धतीने आपण इतर ठिकाणी सर्व्हिसेस देतो किंवा थेट भेट कार्यक्रम होतात, तशा प्रकारे बेळगावमध्ये काय करण्याची इच्छा आहे किंवा काय करण्याचं पुढे तुम्ही योजलं आहे?
3: अर्थातच आपले कार्यक्रम ही गोष्ट अनुरूपची खासियत आहे. वेगवेगळ्या पद्धतीचे गायडन्स कार्यक्रम असतात, थेट भेट कार्यक्रम असतात, तर हेही कार्यक्रम इथून पुढे जात आपले बेळगावीमध्ये होणार आहेत. ऑनलाईन आपली सर्व्हिस असतेच, पण लग्नाचा विषय असा आहे ना की सगळ्यांना बोलायचं असतं, विषय मांडायचं असतं, शेअरिंग करायचं असतं, आपल्या मुलाबद्दल आपल्या मुलीबद्दल सांगायचं असतं. त्यामुळे प्रत्यक्ष ऑफिस असणं ही गोष्ट खूप महत्वाची ठरते.

0: हे प्रत्यक्ष कोणीतरी व्यक्ती आहे की जी आपलं म्हणणं समजून घेतेय, आपल्या मुलाबद्दल मुलीबद्दल ऐकून घेतेय, आपल्याला नेमकं काय हवंय आपल्या जोडीदारामध्ये, आपल्या अपेक्षा काय आहेत हे समजून घेत आहे. आणि या दृष्टीने ते ऑफिस गरजेचं होतं आणि ते आता आपलं चालू झालेलं आहे. आणि त्या पाठोपाठ अर्थातच आपले थेटभेट कार्यक्रम होतील, आपले पालकांसाठीचे कार्यक्रम होतील, आपले मार्गदर्शनपर जे कार्यक्रम असतात की कशा पद्धतीने या सगळ्या प्रक्रियेमध्ये आपण पुढे जायला पाहिजे जोडीदार निवडण्याच्या, त्याबाबत मार्गदर्शन देणारे हे कार्यक्रम असतात, तेही बेळगावीमध्ये होतील. तर या संपूर्ण पट्ट्यामध्ये असणाऱ्या सर्व मराठी भाषिक व्यक्तींसाठी ज्यांना लग्न करायचं आहे त्यांच्यासाठी अनुरूप आता सज्ज झाले आहे.
1: वा, तन्मय, बेळगाव बरोबर अजून कुठे अनुरूपचं एक्सपान्शन करण्याचा विचार डोक्यात आहे का?
0: अनुरूपला मराठी माणसं जिथे जिथे अनुरूपला पोहोचायचंय तिथे तिथे असं आम्ही म्हणतो. त्यामुळे इतर अनेक ठिकाणं आहेत जिथे अजून अनुरूपची शाखा सुरू नाही झाली, अनुरूपचं ऑफिस सुरू नाही झालं, पण आम्हाला तिथे पोहोचायचं आहे. मग ते अगदी सोलापूर असेल, अमरावती असेल, जळगाव असेल, गोवा असेल, तर या सगळ्या ठिकाणी आम्हाला पोहोचायचं आहे. त्यामुळे कोणीही आज या आपल्या एपिसोडच्या माध्यमातून ऐकत असतील आणि त्यांना आपली फ्रँचायझी हवी आहे, आपल्या बरोबर काम करायचंय, तर जरूर अनुरूपला संपर्क साधा. आम्हाला चांगल्या माणसांची गरज आहेच.
1: वा, क्या बात है. श्रोते हो, सर्व जातीय उच्च शिक्षित म्हणजेच किमान शिक्षण डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी वधूवरांसाठी अनुरूपचं ऑफिस आता बेळगावमध्ये सुद्धा, याचबरोबर गुजराती वधूवरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था कार्य करते. 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स देणारी अनुरूप विवाह संस्था. आजच नाव नोंदणी करा आणि यंदाच 2-4 करा, कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1800-267-79-91, 1800-267-79-91, 1800-267-7991 आणि वेबसाईट www.anurupvivaha.com. पुन्हा भेटूयात अनुरूप विवाह संस्था प्रस्तुत शोध अनुरूप जोडीदाराचा या कार्यक्रमात तन्मय कानेटकर यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
2: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
3: प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीचं. हे आहे कोल्हापूर केंद्र. 7:45 झालेली आहेत. ऐकूया आणखी एक प्रायोजित कार्यक्रम.
4: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
1: श्रोते हो, नमस्कार. श्री विश्वरेखा चिकित्सालय कोल्हापूर प्रस्तुत आयुष्याचा वेध आयुर्वेद या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. श्रोते हो, श्री विश्वरेखा चिकित्सालय कोल्हापूरचे डॉक्टर निखिल रणदिवे आपल्या बरोबर आहेत. नमस्कार डॉक्टर निखिल.
5: नमस्कार
1: डॉक्टर निखिल. आज आपल्याला जो प्रश्न विचारलेला आहे तो मिसेस कदम यांनी विचारलेला आहे. त्या म्हणतात की माझं वय 38 आहे, गेली 8-10 मला कंबरदुखीचा त्रास होतोय आणि डिलिव्हरी नंतर हा त्रास सुरू झालेला आहे. घरातली कामं करताना, अगदी स्वयंपाक करताना सुद्धा त्रास होतो. एका पायामध्ये ओढ लागते, मुंग्या येतात. हे सगळं बरं होऊ शकतं का?
5: नमस्कार कदम मॅडम, तुम्ही आता ही लक्षणं सांगताय ती सायाटिकाप्रमाणे वाटत आहेत. त्यामध्ये कंबरेच्या खालच्या बाजूपासून सुरू होऊन पार्श्वभाग, मांड्यांचा मागचा भाग आणि पोटऱ्यांपर्यंत तीव्र कळ यामध्ये असते. बऱ्याचदा ही कळ इतकी तीव्र असते की चालताना पाय ओढत चालावं लागतं. यामध्ये गिधाडाच्या चालीप्रमाणे पेशंटची चाल होते, म्हणून आयुर्वेदात याला गृध्रसी असं म्हणतात. आपल्या दोन मणक्यांच्या मध्ये जी डिस्क असते ती घसरल्यामुळं, दोन मणके एकमेकांवर घसरल्यामुळं मणक्यात होणाऱ्या गाठी किंवा जंतुसंसर्ग याच्यामुळे पायाकडे जाणाऱ्या नसेवरती तीव्र दाब निर्माण होतो आणि या नसीतून कळा येऊ शकतात. पाठीच्या मणक्यावरती आघात होणं, पाठीवरून खूप ओझं उचलण्याचं काम करणं, कम्प्युटर समोर काम करताना चुकीच्या पद्धतीनं बसणं, नेहमी वेडवाकड बसणं, बाक काढून चालणं, पाठीच्या मणक्यांच्या हाडांची झीज होणं, या कारणांनी सायाटिका हा होऊ शकतो. मुळात सायाटिका किंवा गृध्रसी हा आयुर्वेदानुसार एक वात व्याधी आहे. स्त्रियांमध्ये बाळंतपणानंतर वात हा खूप प्रमाणात वाढत असतो व शरीराची झीज ही खूप प्रमाणात होत असते. व त्यासाठी स्त्रियांनी सुतिका परिचर्या म्हणजेच डिलिव्हरी नंतरची शेक शेगडी घेणं, बाळंत काढे घेणं व पारंपरिक आहाराचं पालन करणं हे देखील तितकंच गरजेचं असतं. आणि ते जर झालं नाही तरी सुद्धा मॅडम तुम्ही आता म्हणताय त्या पद्धतीनं डिलिव्हरी नंतर देखील हा त्रास होऊ शकतो.
1: अच्छा. श्रोते हो, कोणत्याही प्रकारच्या जुनाट व्याधींपासून किंवा आजारांपासून तुम्हाला ही मुक्तता हवी असेल तर तुम्ही देखील संपर्क करू शकता. श्री विश्वरेखा चिकित्सालय कोल्हापूर, राजारामपुरी पहिली गल्ली आणि रंकाळा स्टँड जवळ दुधाळी इथे. त्याचबरोबर आरोग्य संदर्भात तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही व्हॉट्सअपवर ते विचारू शकता. तुमच्या प्रश्नांना डॉक्टर निखिल रणदिवे या कार्यक्रमाच्या मार्फत उत्तरं देतील. त्यासाठी आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 8 83 08 83 08 54, 8 83 08 83 08 54, 8308-83-08-54. डॉक्टर निखिल, हा त्रास होऊ नये म्हणून काय काळजी घ्यावी आणि त्रास झालाच तर आयुर्वेदामध्ये यावर काही उपचार आहेत का?
5: नक्कीच. फॉरवर्ड बेंडिंग म्हणजे पुढे वाकून काम केलं

0: हा त्रास वाढतो. म्हणून जे लोक नेहमी अशा पद्धतीनं काम करतात त्यांनी भुजंगासन, मर्कटासन, कंधरासन, मकरासन अशी सोपी सोपी बॅक बेंडिंग असणं रोज 10 ते 15 मिनिटं केली तरी चांगला फायदा होतो. या आसनांचा नॅचरल ट्रॅक्शन प्रमाणे उपयोग होतो आणि मनक्यांचा नॅचरल कर्व मेंटेन राहण्यासाठी मदत होते. नेहमी दुचाकीवरून प्रवास करणाऱ्या व्यक्तींचा वात हा वाढत असतो. शिवाय गाडीच्या हादऱ्यांमुळे देखील हा त्रास होण्याची शक्यता असते. त्यामुळे अशा व्यक्तींनी नियमित अंगाला तेल लावलं पाहिजे. संपूर्ण अंगाला तेल लावणं शक्य नसेल तर ऍटलिस्ट मांड्या, पोट, पाठ आणि पाठीचा मणका या भागावर जरी तेल लावलं तरी खूप चांगला फायदा होऊ शकतो. अभ्यंगम आचरेत नित्यम स जराश्रम वातहरा म्हणजे रोज शरीराला तेल लावल्यानं थकवा, वात आणि म्हातारपण दूर होण्यासाठी मदत होते. दूध, अंजीर, संत्री, मोसंबी, बदाम, सोयाबीन, तीळ, नाचणी ही शाकाहारी लोकांसाठी आणि पायासूप, खेकडे हे मांसाहारी लोकांसाठी कॅल्शियमचे उत्तम सोर्सेस आहेत. याचा जर आहारामध्ये समावेश केला तरी हाडांची झीज होऊन जर कंबरदुखी सारखा त्रास होत असेल तर तो कमी होण्यासाठी नक्कीच मदत होऊ शकते.
1: ओके श्रोते हो, आता ऐकूयात श्री विश्वरेखा चिकित्सालय कोल्हापूर इथे उपचार घेतलेल्या एका पेशंटचा अनुभव.
2: नमस्कार, माझं नाव शांताराम काशी. जवळजवळ 2 ते 3 वर्ष मला कंबरदुखीचा त्रास होता. गेल्या 1.5 वर्षात मला काहीही काम करता येत नव्हतं. पायाच्या वेदना, कंबरेखालच्या वेदना काही केल्या थांबत नव्हत्या. 2.5 ते 3 महिने झाले मी डॉक्टर रणदिवे सरांची औषधे सुरू केली. मला आता 80 ते 85% बरं वाटते. सरांनी सांगितलेले व्यायाम, पथ्य, गोळ्या, औषधं यामुळे मी आता अगोदर जी कामं करत नव्हतो गेल्या 2.5 ते 3 वर्षात ते आता सर्व करत आहे. अंगामध्ये ऊर्जा आल्यासारखं पूर्ण काम करता येते मला.
1: श्रोते हो, तुम्हालाही अशा प्रकारच्या जुनाट व्याधींपासून किंवा आजारांपासून मुक्तता हवी असेल तर तुम्ही देखील संपर्क करू शकता श्री विश्वरेखा चिकित्सालय कोल्हापूर, राजारामपुरी पहिली गल्ली आणि रंकाळा स्टँड जवळ दुधाळी इथे. संपर्क 83 08 83 08 54, 83 08 83 08 54, 8308 83 08 54. पुन्हा भेटूयात श्री विश्वरेखा चिकित्सालय कोल्हापूर प्रस्तुत आयुष्याचा वेध आयुर्वेद या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
3: प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकलात. आकाशवाणीचं हे कोल्हापूर केंद्र आहे, त्यासाठी आपण ट्यून केलंय FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ऍप.
4: श्रोते हो, अवश्य ऐका कायद्याविषयी बोलू काही या कार्यक्रमात. येत्या रविवारी म्हणजे 5 जुलैला इन्कम टॅक्स नोटीस या विषयाची माहिती सकाळी 9:30 आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावर आणि न्यूज ऑन AIR या प्रसारभारतीच्या ऑफिशियल ऍपवर जगभरात कुठेही.
5: नोटीसमध्ये ज्या व्यवहाराचा उल्लेख केला आहे तो आधी बघा, तो तुमच्या बँक स्टेटमेंटशी जुळवून पहा. कारण कधी कधी काय होतं, पॅन कार्ड मधल्या नंबरच्या चुकीमुळे सुद्धा दुसऱ्याचे व्यवहार तुमच्या नावावर दिसू शकतात.
4: CA दीपाली किणीकर यांनी दिलेली इन्कम टॅक्स नोटीस या विषयाची माहिती अवश्य ऐका आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावर.

0: मनातली गाणी आकाशवाणी,
1: झऱ्यातलं पाणी आकाशवाणी,
2: तज्ञांची वाणी आकाशवाणी,
3: गुज सांगते कानी आकाशवाणी।
4: लोककलेची नाणी आकाशवाणी।
1: सर्वांच्या मनोमनी आकाशवाणी।
5: गुणांच्या खाणी आकाशवाणी।
6: मनोरंजनाची पर्वणी आकाशवाणी।
7: माध्यमांची राणी आकाशवाणी।
8: एकशे दोन अंश सात मेगाहर्ट्झ अर्थात आकाशवाणी कोल्हापूर।

आकाशवाणीचं हे आहे कोल्हापूर केंद्र. ठीक 8 वाजता समाचार प्रभात दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

कोल्हापूर दर्पण या कार्यक्रमात श्रोते हो तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत. राज्यातील सर्व रक्तपेढ्यांचं ऑडिट केलं जाईल. रक्तपिशवीचा मागोवा घेण्यासाठी ट्रॅकिंग प्रणाली लागू करण्याची घोषणा सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी सोमवारी विधान परिषदेत केली. राज्यातील सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी भाषा शिकवणं आणि परीक्षा घेणं सक्तीचंच आहे. राज्यातील प्रत्येक शाळेत मराठी सक्तीची केलेली आहे की नाही याची विशेष तपासणी मोहीम राबवली जाईल असं शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी सोमवारी सांगितलं.

शहरातील अनेक मिळकतींवर बिल्डरकडून खरेदी करूनही अथवा वारसा हक्काने मिळकत प्राप्त होऊनही मालकाचं नाव महापालिकेच्या अभिलेखात हस्तांतरित झालेलं नसल्याचं निदर्शनास आलंय. या पार्श्वभूमीवर कोल्हापूर महानगरपालिकेच्या कर आकारणी आणि वसुली विभागामार्फत छत्रपती ताराराणी मार्केट विभागीय कार्यालय क्रमांक 4 अंतर्गत मिळकत नाव हस्तांतरणासाठी विशेष एक दिवसीय कॅम्प आयोजित करण्यात आला आहे. हा कॅम्प 7 जुलैला छत्रपती ताराराणी मार्केट कार्यालयात होणार आहे. नाव हस्तांतरण बाकी असलेल्या सर्व मिळकतधारकांनी आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहून आपल्या मिळकतीवर नाव हस्तांतरित करून घ्यावं असं आवाहन महापालिकेनं केलंय.

0: ना धो महानोर यांची ही रचना होती, वैशाली सामंत आणि सहकाऱ्यांच्या आवाजात.
1: श्रोते हो, अवश्य ऐका कायद्याविषयी बोलू काही या कार्यक्रमात. येत्या रविवारी म्हणजे 5 जुलैला इन्कम टॅक्स नोटीस या विषयाची माहिती सकाळी 9:30 आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावर आणि न्यूज ऑन AIR या प्रसारभारतीच्या ऑफिशियल ॲपवर जगभरात कुठेही.
2: नोटीसमध्ये ज्या व्यवहाराचा उल्लेख केला आहे तो आधी बघा, तो तुमच्या बँक स्टेटमेंटशी जुळवून पहा. कारण कधी कधी काय होतं, पॅन कार्ड मधल्या नंबरच्या चुकीमुळे सुद्धा दुसऱ्याचे व्यवहार तुमच्या नावावर दिसू शकतात.
1: CA दीपाली किणीकर यांनी दिलेली इन्कम टॅक्स नोटीस या

0: विषयाची माहिती अवश्य ऐका आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावर.
1: कोल्हापूर दर्पण हा कार्यक्रम आपण ऐकताय आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. महाराष्ट्र सागरी हद्दीतील पावसाळी मासेमारी बंदी यंदा 15 ऑगस्ट पर्यंत वाढवण्यात आली आहे. पूर्वी हा बंदीचा कालावधी 1 जून ते 31 जुलै असा 61 दिवसांचा होता. मात्र वेगवेगळ्या मच्छीमार संघटनांच्या अनेक दिवसांच्या मागणीनंतर शासनानं हा बंदी कालावधी 61 दिवसाऐवजी 76 दिवसांचा करण्याचा निर्णय घेतलाय. वडाच्या पूजेसोबत वडाची लागवड आणि संवर्धनाचा संकल्प करत यंदाची वटपौर्णिमा शहर परिसरात पर्यावरणपूरक पद्धतीनं साजरी झाली. पारंपरिक वडपूजनाबरोबरच अनेक महिला मंडळं आणि सामाजिक संस्थांनी वडाच्या रोपाचं वाटप आणि वृक्षारोपण करून निसर्ग संवर्धनाचा संदेश दिला. श्रद्धा परंपरा आणि पर्यावरणाचा सुंदर संगम अनुभवाला मिळाला. सणानिमित्त सुवासिनी महिला पारंपरिक वेशभूषेत नटल्या होत्या. करवीर निवासी श्री अंबाबाई मंदिर परिसरातील रामाचा पार आणि टाउन हॉल बागेतील वडाच्या झाडाच्या पूजेसाठी महिलांची दिवसभर गर्दी होती. जिल्ह्यात दुसऱ्या दिवशीही पाऊस होता. गगनबावडा तालुक्यात 24 तासात अतिवृष्टी झाली. मात्र अन्य धरण क्षेत्रांमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. एकूण 15 मिलीमीटर पावसाची जिल्ह्यात नोंद झाली. शहर आणि परिसरात सकाळी पावसानं हजेरी लावली. मात्र त्यानंतर पावसानं काही काळासाठी विश्रांती घेतली. त्यानंतर सायंकाळी 6 ते 8 या वेळेत पावसाची बरसात झाली. गगनबावडा तालुक्यात गेल्या 24 तासात तब्बल 115 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. येथील कोदे प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात 192 तर कुंभी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात 116 मिलीमीटर पाऊस पडला. शहरासह अन्य तालुक्यातही पावसाची रिपरिप सुरू होती. हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार पुढील 3 दिवस जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह दमदार पाऊस पडणार आहे.

गडावरील संवर्धनासाठी लागणाऱ्या साहित्याच्या वाहतूक खर्चातही कोट्यवधी रुपयांची बचत होणार आहे. श्रोते हो, याबरोबरच आजचा कोल्हापूर दर्पण हा कार्यक्रम आता समाप्त करीत आहोत. नमस्कार.

कोल्हापूर दर्पण हा कार्यक्रम आपण ऐकताय आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. दुर्गराज राजगडावर राज्य शासनाच्या मालकीचा अत्याधुनिक नवा रोपवे उभारण्यास पुरातत्व विभागानं मान्यता दिली आहे. या प्रकल्पामुळे पर्यटकांना सध्या आकारल्या जाणाऱ्या सुमारे 325 ते 350 रुपयांच्या तुलनेत केवळ 50 ते 100 रुपयात गडावर जाता येणार आहे.

आकाशवाणी कोल्हापूर केंद्र 8:30 होत आहेत. आता मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र, त्यासाठी वळूया आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्राकडे.

0: आम्ही आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 8:30 वाजलेत. मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आता प्रसारित करत आहोत.
1: आकाशवाणी मंदार कुलकर्णी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पेट्रोल आणि डिझेलच्या विक्री आणि वितरणावरचे तारपुरते निर्बंध उद्यापासून मागे. पश्चिम बंगालमध्ये समान नागरी कायदा लागू करण्याचा राज्य सरकारचा निर्णय. चित्रपट उद्योगाच्या वाढीसाठी माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडून उच्चस्तरीय अभ्यास गटाची स्थापना. चित्रपट विषयक पायाभूत सुविधांच्या विकासाला गती देण्यासाठी आदर्श नियमावलीही तयार. महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील नसरापूर इथल्या बालिका अत्याचार आणि हत्या प्रकरणी दोषी भीमराव कांबळे याला फाशीची शिक्षा. आणि फिफा विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेत ब्राझील आणि पॅराग्वेचे विजय. आता सविस्तर बातम्या. पेट्रोल आणि डिझेलच्या विक्री आणि वितरणावरच्या तात्पुरत्या नियामक उपाययोजना मागे घेण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. उद्या म्हणजे 1 जुलैपासून सार्वजनिक तेल कंपन्यांच्या विक्री केंद्रांवर आधीचे निर्बंध लागू होणार नाहीत असं पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयानं एका निवेदनाद्वारे जाहीर केलं आहे. पश्चिम आशियातल्या संघर्षामुळे सर्वसामान्य नागरिकांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतल्या कच्च्या तेलाच्या वाढत्या भावांपासून वाचवण्यासाठी वितरण विषयक निर्बंध लागू करण्यात आले होते. या महिन्याच्या 12 तारखेपासून पेट्रोल आणि उच्च क्षमतेच्या डिझेल खरेदीसाठी प्रतिव्यक्ती 200 लिटरपर्यंतची मर्यादा लागू करण्यात आली होती. इंधनाचा काळा बाजार होऊ नये यासाठी हे पाऊल उचलण्यात आलं होतं. मात्र आता इंधन साठ्याच्या पुरवठ्याचा आढावा घेतल्यानंतर हे निर्बंध सरकारनं हटवले आहेत. या निर्बंधांमुळे देशभरात पेट्रोल आणि डिझेलची पुरेशी उपलब्धता होऊ शकली आणि सर्वसामान्य ग्राहकांच्या हिताचं रक्षण झालं असं पेट्रोलियम मंत्रालयानं म्हटलं आहे. पश्चिम बंगाल सरकारनं राज्यात समान नागरी कायदा लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांनी काल विधानसभेत ही घोषणा केली. 2 जुलैला होणाऱ्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या विधेयकाचा मसुदा सादर करण्यात येईल असं ते म्हणाले. या कायद्याची रूपरेषा तयार करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती रंजना देसाई यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली असून ही समिती विवाह, घटस्फोट, दत्तक विधान यासारख्या 9 बाबींचा विचार करून अहवाल सादर करेल. मात्र अनुसूचित जमातीतील आदिवासी, कुर्मी आणि प्राचीन मूळ निवासी समुदायांना या कायद्याच्या कक्षेतून बाहेर ठेवलं जाईल असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. चित्रपट उद्योगाच्या वाढीसाठी माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं 2 महत्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. मंत्रालयानं एक उच्चस्तरीय अभ्यास गटाची स्थापना केली असून चित्रपट विषयक पायाभूत सुविधांच्या विकासाला गती देण्यासाठी आदर्श नियमावलीही तयार करण्यात आली आहे. नवी दिल्लीत केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चस्तरीय आढावा बैठकीत काल हे निर्णय घेण्यात आले. उच्चस्तरीय अभ्यास गटाचे अध्यक्ष प्रसार भारतीचे अध्यक्ष प्रसून जोशी असतील.

गटात उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञ आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील भागीदार यांचाही समावेश असेल. हा गट चित्रपट उद्योगासमोरील संधी आणि आव्हानांचा अभ्यास करेल, तसंच या क्षेत्राला बळकटी देण्याचे उपायही सुचवणार आहे. 3 महिन्यांच्या आत मंत्रालयाला अहवाल सादर करण्यात येणार आहे. चित्रपट विषयक पायाभूत सुविधांच्या विकासाला गती देण्यासाठी मंत्रालयानं आदर्श नियमावलीही तयार केली आहे. हे आदर्श राज्य चित्रपट नियम सर्व राज्य सरकारांकडे पाठवण्यात आले आहेत. राज्यांना हे नियम स्वीकारण्याची विनंती करण्यात आली आहे. येत्या 3 जुलैपासून अमरनाथ यात्रेला प्रारंभ होत आहे. भाविकांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी यात्रेच्या मार्गावरील पंजाब ते जम्मू काश्मीर पर्यंत कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. लांब पल्ल्यापर्यंत नजर ठेवू शकणारे अत्याधुनिक कॅमेरे बसवण्यात आले असून जम्मू पोलिसांची थर्ड आय ही पाळत ठेवण्यासाठीची यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. आणीबाणीच्या काळात काय उपाययोजना कराव्यात यासाठी सुरक्षा दलांनी काल सराव केला. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील नसरापूर इथं 3.5 वर्षांच्या बालिकेवर अत्याचार करून तिची हत्या केल्याप्रकरणी दोषी भीमराव कांबळे याला विशेष न्यायालयानं काल फाशीची शिक्षा सुनावली. पुणे जिल्हा आणि सत्र न्यायालयाचे विशेष न्यायाधीश एस.आर. साळुंखे यांनी हा निर्णय दिला. या प्रकरणात आरोपीनं केलेला गुन्हा अत्यंत क्रूर, अमानुष आणि दुर्मिळातील दुर्मिळ स्वरूपाचा असल्याचं न्यायालयानं नमूद केलं. पुणे ग्रामीण पोलिसांनी या प्रकरणाचा तपास वेगानं पूर्ण करून अवघ्या 15 दिवसांमध्ये 1200 पानांचं दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केलं होतं. गुन्हा दाखल झाल्यापासून 58 दिवसात निर्णय देण्यात आल्यामुळं हा महाराष्ट्रातला सर्वात वेगवान खटला ठरला आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून 2 दिवसांच्या आंध्र प्रदेश दौऱ्यावर आहेत. आज राष्ट्रपती विजयनगरम इथल्या केंद्रीय आदिवासी विद्यापीठाच्या पहिल्या पदवी प्रदान सोहळ्यासाठी उपस्थित राहतील. उद्या राष्ट्रपती अनंतपुरमू इथल्या केंद्रीय विद्यापीठाच्याही पहिल्या पदवी प्रदान सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. नवी दिल्ली इथं राष्ट्रपती भवनात संरक्षण सेवा पुरस्कार वितरण सोहळ्याच्या 2र्या टप्प्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते काल सैन्य दलातील कर्तबगार अधिकाऱ्यांना शौर्य पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं. 3ही सैन्य दलं केंद्रीय पोलीस दलांसह अन्य संरक्षण संस्थांमध्ये सेवा बजावताना धाडसी कामगिरी करून शौर्याचं दर्शन घडवणाऱ्या कर्मचाऱ्यांना हे पुरस्कार देऊन गौरवण्यात येतं. उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, अन्य केंद्रीय मंत्री आणि सुरक्षा दलांचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते. पाकिस्ताननं अफगाणिस्तानवर केलेल्या हवाई हल्ल्यांचा भारतानं तीव्र निषेध नोंदवला आहे. या हल्ल्यात महिला आणि लहान मुलांसह अनेक सर्वसामान्य नागरिकांचा मृत्यू झाला आहे. पाकिस्ताननं केलेले हे हल्ले म्हणजे अफगाणिस्तानच्या सार्वभौमत्वावर हल्ला असून या भागातली शांतता आणि स्थैर्य यांना थेट धोका असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं म्हटलं आहे. पाकिस्तानचं सातत्यपूर्ण बेपरवा वागणं यातून दिसतं आणि आपलं अंतर्गत अपयश झाकण्यासाठी आपल्या सीमांपलीकडे हिंसाचार पसरवण्याचा प्रयत्न दिसतो असंही भारतानं स्पष्टपणे म्हटलं आहे. अफगाणिस्तानची सार्वभौमिकता आणि प्रादेशिक अखंडता यांना आपला पाठिंबा असल्याचा पुनरुच्चार भारतानं केला आहे. दरम्यान चीनच्या लष्करानं अरुणाचल प्रदेशमध्ये अतिक्रमण करून आपले तळ उभारल्याच्या वृत्ताचं भारतीय लष्करानं खंडन केलं आहे. याबाबतच्या बातम्या चुकीच्या आहेत आणि त्यांना कोणताही आधार नसल्याचं स्पष्टीकरण लष्करानं दिलं आहे. अमेरिका आणि इराणमध्ये आज हॉर्मुझच्या समुद्रधुनीबाबतच्या वादासंदर्भात कतारची राजधानी दोहा इथं चर्चा होणार आहे. या समुद्रधुनीच्या माध्यमातून जगातील 20% कच्च्या तेलाची वाहतूक होते. मात्र गुरुवारपासून दोन्ही बाजूंकडून सुरू असलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यांमुळे वाहतुकीला पुन्हा खीळ बसली आहे. काल अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हल्ले वाढवण्याची धमकी दिल्यानंतर अमेरिका आणि इराणी अधिकाऱ्यांनी तात्पुरता संघर्ष विराम करण्यास सहमती दाखवली आहे. सेनेगलच्या संसदेनं आपले अधिकार वाढवण्याची आणि अध्यक्षांचे अधिकार कमी करण्याची वादग्रस्त घटनात्मक सुधारणा मंजूर केली आहे. मात्र सरकारनं याबाबत सार्वमत घेतलं जाईल अशी भूमिका घेतली आहे. बडतर्फ करण्यात आलेले माजी पंतप्रधान औस्माने सोंको हे गेल्या महिन्यात संसदेचे प्रमुख झाल्यानंतर अध्यक्ष बासिराव दिओमाय आणि सोंको यांच्यात राजकीय मतभेद वाढले आहेत. सोंको राजकीय सूड उगवत असल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला आहे. दिल्ली सरकारनं दिल्ली इलेक्ट्रिक वाहन धोरण मंजूर केलं आहे. या महत्वाकांक्षी प्रकल्पासाठी 15,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. 31 मार्च 2030 पर्यंत

0: राजधानी उत्सर्जन मुक्त करण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे अशी माहिती दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी काल दिली. पुढच्या 4 वर्षांमध्ये टप्प्याटप्प्यानं ही योजना राबवण्यात येणार आहे. त्यासाठी 8,000 कोटी रुपये खर्चून इलेक्ट्रिक वाहन पायाभूत सुविधा तयार करण्यात येणार आहेत आणि या वाहनांना विविध करांमधून सवलती देण्यात येणार आहेत असं रेखा गुप्ता यांनी स्पष्ट केलं. भारताच्या दिशेनं बेकायदा अंमली पदार्थ घेऊन जाणारं एक ड्रोन पाकिस्तानमधील पंजाब प्रांताजवळ शनिवारी कोसळलं. भारत पाकिस्तान सीमेपासून 8 किलोमीटर अंतरावरील नारंगमंडी भागात ही घटना घडल्याचं पाकिस्तानच्या पोलिसांनी म्हटलं आहे. फिफा विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेत काल अमेरिकेतील टेक्सासमध्ये झालेल्या राऊंड ऑफ 32 सामन्यात ब्राझीलनं जपानवर 2-1 असा विजय मिळवला. दुसऱ्या एका सामन्यात पॅराग्वेनं जर्मनीवर 4-3 असा विजय मिळवला. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पेट्रोल आणि डिझेलच्या विक्री आणि वितरणावरचे तात्पुरते निर्बंध उद्यापासून मागे. पश्चिम बंगालमध्ये समान नागरी कायदा लागू करण्याचा राज्य सरकारचा निर्णय. चित्रपट उद्योगाच्या वाढीसाठी माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडून उच्चस्तरीय अभ्यास गटाची स्थापना. चित्रपट विषयक पायाभूत सुविधांच्या विकासाला गती देण्यासाठी आदर्श नियमावलीही तयार. महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील नसरापूर इथल्या बालिका अत्याचार आणि हत्या प्रकरणी दोषी भीमराव कांबळे याला फाशीची शिक्षा आणि फिफा विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेत ब्राझील आणि पॅराग्वेचे विजय. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आम्ही आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून बोलत आहोत. FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवर. 8:40 झालेली आहेत. आता ऐकूया प्रायोजित कार्यक्रम चिंतन हाच चिंतामणी.
2: चिंतन हाच चिंतामणी.

0: शुद्धतेचं खरं प्रमाण गोकुळ दूध.
1: चिंतन हाच चिंतामणी. सद्गुरु वामनराव पै यांचे विचार.
2: हे ईश्वरा, सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझं गोड नाम मुखात अखंड राहू दे. शरीर हे जे पिंड आहे, या पिंडाच्या ठिकाणी सगळं ब्रह्मांड सामावलेलं आहे आणि म्हणून या शरीराच्या ठिकाणी सर्व काही आहे. आपण पाहिलं की या शरीराच्या ठिकाणी ग्रामदैवत आहे, कुलदैवत आहे, मूळ पुरुष आहे. बहिर्मन जे आपल्या ठिकाणी नांदतं ते बहिर्मन म्हणजे ग्रामदैवत. आपल्या ठिकाणी नांदणारं जे अंतर्मन आहे ते अंतर्मन म्हणजे आपलं कुलदैवत. त्याचप्रमाणे जीवात्मा असं आपण म्हणतो तो जीवात्मा म्हणजे मूळ पुरुष होय. आणि हे आपण विस्तारानं पाहिलं.

या शरीराच्या ठिकाणी आणखीन एक तत्व नांदतं, ते तत्व म्हणजे ईश्वर तत्व. आणि हे ईश्वर तत्व म्हणजे आपलं उपास्य दैवत होय. आणि म्हणून ईश्वर सर्व भूतानाम हृद्देशेर जिनुतिष्ठती ब्राह्मयन सर्व भूतानी यंत्रारूढानी मायया, असं भगवान श्रीकृष्णांनी गीतेमध्ये सांगितलेलं आहे. ज्ञानेश्वर महाराज सांगतात, तैसा हृदयामध्ये मी राम, असता सर्व सुखाचा आराम, की भ्रांतासी काम विषयावरी. सांगायचा मुद्दा असा की आपल्या ठिकाणी हा जो राम म्हणजे आत्माराम आहे, हा आत्माराम किंवा राम हे आपलं उपास्य दैवत आहे. आपल्या ठिकाणी नांदणारं ईश्वर तत्व जे आहे ते हे आहे. आणि आपल्याला जी उपासना करायची आहे ती या आत्मारामाची करायची आहे. आणि म्हणून तुकाराम महाराज सांगतात की राम राम राम अवघेची म्हणती, कोणी न जाणती आत्माराम. राम हा कालचा सूत दशरथाचा अनंत युगीचा आत्माराम. हे सांगत असताना ते पुढे असं म्हणतात की तुका म्हणे राम तुझा तुझपाशी विचारोनी घेसी गुरुमुखे. या ठिकाणी तुकाराम महाराज काय सांगतात ते लक्षात घ्या की हा जो राम राम राम म्हणतात ना, हा राम तुझा तुझ्याजवळच आहे. तुझा राम तुझ्याच जवळ आहे. या ठिकाणी तुझा राम हा शब्द वापरलेला आहे. हा तुझा राम तुझ्याच जवळ आहे हे तुला कळत नाही आणि म्हणून तू गुरुकडे जा आणि त्यांना विचार, असं म्हटलेलं आहे. लोक काय म्हणतात, गुरु कशाला पाहिजे? अरे बाबा, गुरु एवढ्यासाठी पाहिजे की जे तुला कळत नाही ते तुला सद्गुरूंकडून कळतं, म्हणून गुरु पाहिजे. आपण त्यांना मार्गदर्शक म्हणतो, गाईड म्हणतो, हे आपण त्यांना का म्हणतो? कारण ते जे आपल्याला मार्गदर्शन करतात, ते जे आपल्याला ज्ञान देतात, ते ज्ञान इतकं महत्वाचं असतं की त्या ज्ञानानं आपण देवत्वापर्यंत मजल मारू शकतो, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणून तुका म्हणे राम तुझा तुझपाशी, तुझा राम तुझ्याच जवळ आहे पण ते तुला कळत नाही आणि कळणारही नाही. हे मी का सांगतो आहे की तो जो राम आपल्याजवळ आहे तो कसा आहे, तो दिसतो कसा, तो करतो काय, त्याला ओळखायचं कसं वगैरे वगैरे जे आहे ते सद्गुरूंशिवाय समजणं शक्य नाही. त्यासाठी त्यांनाच जाऊन विचारलं पाहिजे. तेव्हा सांगायचा मुद्दा असा की हे जे उपास्य दैवत ज्याला आपण म्हणतो ते सुद्धा आपल्याच ठिकाणी आहे. आता सर्वेश्वर म्हणजे परमेश्वर, परमेश्वर म्हणजे सर्वेश्वर. आणि हा जो परमेश्वर आहे हा सर्वेश्वर आहे. सर्वेश्वर याचा अर्थ काय? तर सर्वांमध्ये हा आहे म्हणून याला सर्वेश्वर असं म्हणतात. परमेश्वर हा सर्वेश्वर का? तर सर्वांमध्ये तो आहे म्हणून त्याला सर्वेश्वर असं म्हटलेलं आहे. आणि म्हणून हा जो परमेश्वर आहे हा अहम सर्वस्व प्रभव मतः सर्वं प्रवर्तते इति मत्वा भजन्ते माम बुधाभाव समन्विता. मया तत्विदं सर्वं जगत अव्यक्त मूर्तिनाम मस्तानी सर्वभूतानी न चाहम तेषोवस्थितः. तेव्हा सांगायचा मुद्दा असा की हा जो परमेश्वर आहे हा विश्वरूपानं प्रगट झालेला आहे. विश्वरूपानं प्रगट झालाय आणि हा विश्वामध्येच पुन्हा वास करतो. लक्षात ठेवा की तो विश्वरूपानं प्रगट झाला. आणि म्हणून अनंत रूपे अनंत वेशे देखिले त्यासे म्या देखिले त्यासे बाप रखुमा देवीवरू खूण बाण लियायसे. देखिला देखिला माये देवाचा देवो फिटला संदेहो फिटला संदेहो निमाले दुजेपण. किती सुंदर सांगितले बघा. अनंत रूप आहे. शब्द काय वापरलाय? अनंत म्हणजे इन्फिनिट. अनंत रूप आहे आणि अनंत वेश आहे. अनंत या शब्दाचा अर्थ इन्फिनिट. हे जे इन्फिनिट आहे अनंत रूपाने

0: आणि अनंत वेशांनी प्रगट झालेला आहे. आणि हे जे प्रगट झालेलं आहे त्यामध्ये पुन्हा इन्फिनिट आहेच. एखाद्या विहिरीमध्ये 10 घागरी आहेत, त्या 10 घागरींमध्ये पाणी आहे, पाण्यात घागरी आहेत आणि घागरींमध्ये पुन्हा पाणी आहे. तसा हा जो परमेश्वर आहे, या परमेश्वरामध्ये अनंत कोटी ब्रह्मांड आहेत आणि अनंत कोटी ब्रह्मांडांमध्ये पुन्हा हा परमेश्वर आहेच, म्हणून त्याला सर्वेश्वर असं म्हणतात. आणि म्हणून परमेश्वर हा सर्वेश्वर आहे. सांगायचा मुद्दा असा की आपल्या या शरीराच्या ठिकाणी सर्व काही आहे. हे जे काही मी सांगतो आहे ते आपल्या ध्यानात येईल. आता आपल्या हे ध्यानात येईल की ग्रामदैवत हे आपलं मन म्हणजे बहिर्मन आहे, कुलदैवत म्हणजे अंतर्मन म्हणजे सबकॉन्शियस माइंड, मूळ पुरुष म्हणजे जीवात्मा, उपास्य दैवत म्हणजे हृदयस्थ ईश्वर, म्हणून ईश्वर सर्व भूतानाम आणि परमेश्वर म्हणजे सर्वेश्वर, जो सर्वांमध्ये अनंत कोटी ब्रह्मांडांमध्ये भरलेला आहे आणि ज्याच्यामुळे ही सगळी ब्रह्मांड निर्माण झालेली आहेत, असा हा इन्फिनिट परमेश्वर हा सर्वेश्वर आहे. कारण हा सर्वात वास करतो. आता हे जर तुम्ही पाहिलं तर हे सगळं आपल्या या शरीराच्या ठिकाणी आहे हे मला सांगायचं आहे. म्हणजे हे शरीर केवढं महान आहे. पण तुम्ही काय समजता? तुम्ही या शरीराला लहान समजता, तुम्ही स्वतःला लहान समजता. म्हणून मी अनेक वेळा सांगितलं की अरे तो परमेश्वर आहे ना, तो एक पायरी खाली उतरला आणि तो माणूस झाला. आणि म्हणून प्रत्येक माणूस हा त्या परमेश्वराचा अवतार आहे. हा अमका माणूस अवतार आहे आणि तमका माणूस अवतार आहे हे खरं नाही. तू सुद्धा परमेश्वराचा अवतार आहेस. अर्थात हे तू ओळखायचं का न ओळखायचं हे तू ठरव, कारण तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. तेव्हा सांगायचा मुद्दा असा की आपलं हे जे शरीर, हे शरीर सर्वार्थानं, सर्वांगानं, सर्व दृष्टीनं अत्यंत महत्वाचं आहे हे आपण लक्षात ठेवायचं. अनेक वेळेला मी असं सांगितलं की शरीर नाही तर काहीही नाही आणि शरीर आहे तर सर्व आहे. हे मी पुन्हा पुन्हा सांगतो. बघा तुम्ही की शरीर आहे तर देव आहे, शरीर आहे तर धर्म आहे, शरीर आहे तर जात आहे, पंथ आहे, शरीर आहे तर संप्रदाय आहे, शरीर असेल तर बायको, नवरा, मुलं, ऑफिस वगैरे सगळं जे आहे ते हे शरीर आहे तर आहे, शरीरच नाही तर हे बाकीचं काही आहे काय? काहीच नाही, शून्य. आणि म्हणून या शरीराचं महत्व अपरंपार आहे हे जीवनविद्या ठासून सांगते. कारण हे शरीर आहे तर सर्व आहे आणि शरीर नाही तर काहीच नाही, किंबहुना काहीच नाही हे सांगायला सुद्धा काही शिल्लक राहत नाही. ओम शांती शांती शांती.
1: आताच आपण सद्गुरु वामनराव पै यांचे विचार ऐकले. चिंतन हाच चिंतामणी.

0: स्वच्छतेचं खरं प्रमाण गोकुळ दूध।
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक होते गोकुळ दूध, शुद्धता की पहचान गोकुळ दूध।
2: गोकुळ असता घरी शरीरात चुस्ती मनात मस्ती, असेल सोन्यासारखे शुद्ध 24 कॅरेट गोकुळ दूध।
0: शुद्धतेचं खरं प्रमाण गोकुळ दूध।

0: ही रचना होती संत ज्ञानेश्वर महाराज यांची. संगीत दिलं होतं पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी.
1: ही यादी ब्याडगी संकेश्वरी मिरची 26 प्रकारचे स्वच्छ निवडक मसाले आजच्याच घेऊन या.
2: आणि उद्या ते घेऊन डंगात जावा म्हणशील काही आणणार नाही.
1: काय
2: अग रुचिराची एवन चटणी घेऊन येतो, तुझा त्रास कमी, चवीची हमी.
3: नुटेलाची एवन चटणी,
4: खास घरगुती पद्धतीने तयार केलेली रुचिराची एवन.

0: तुझा त्रास कमी, चवीची हमी,
1: खास घरगुती पद्धतीने तयार केलेली रुचिराची A1 चटणी।
2: पारदर्शक अर्थव्यवहार, ठेवींवर सर्वाधिक व्याजदर, द शिव समर्थ मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी।
3: बचत खाते दाम दुप्पट, आवर्त ठेव, पेन्शन ठेव, लखपती ठेव योजना, निवड तुमची, फायदा तुमचा।
4: शिव समर्थ मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड।
5: अरे यार, रोजची धावपळ, ताणतणाव, शरीर थकतंय आणि मनही, मग उपाय एकच, योग। आज योग ही फक्त जीवनशैली नाही तर एक उत्तम करिअरची संधीही आहे। खरंच, पण योगामध्ये पदवीही मिळते का? नक्कीच, बिंदू चौक कोल्हापूर येथील काउन्सिल ऑफ एज्युकेशन या संस्थेमध्ये शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी आता सुरू आहे शिवाजी विद्यापीठ संलग्नित BA योगशास्त्र हा 3 वर्षाचा पदवी अभ्यासक्रम। इथं आहे NEP 2020 आधारित आधुनिक योग अभ्यासक्रम, नियमित प्रात्यक्षिके व सुसज्ज योग हॉल व भव्य क्रीडांगण, योग प्रशिक्षक, वेलनेस कोच आणि फिटनेस क्षेत्रात करिअरच्या संधी, विद्यार्थ्यांसाठी सर्व शासकीय शिष्यवृत्ती सुविधा, पात्रता कोणत्याही शाखेतील 12वी उत्तीर्ण विद्यार्थी। आजच प्रवेश निश्चित करा। संपर्क 98226555509। पत्ता आझाद चौक, रविवार पेठ, कोल्हापूर। BA योगशास्त्र, आरोग्य, ज्ञान आणि उज्ज्वल भविष्याचा परिपूर्ण योग।
6: आपण ऐकत आहात आकाशवाणीचं कोल्हापूर केंद्र। 9 वाजलेत, प्रसारित करीत आहोत गीत बहार।
7: हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार।
6: गीत बहार या कार्यक्रमात श्रोते हो तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत आणि लजीना तुरुपचा सस्नेह नमस्कार। श्रोते हो, आज हिंदी चित्रपट सृष्टीतील अत्यंत लोकप्रिय आणि दिग्गज संगीतकार जोडी कल्याणजी आनंदजी पैकी कल्याणजी अर्थात कल्याणजी वीरजी शहा यांचा जन्मदिन आहे। आजच्या कार्यक्रमामध्ये त्यांनी संगीतबद्ध केलेली काही गाणी ऐकूया।

0: श्रोते हो जरूर ऐका उमंग हा NCERT प्रायोजित कार्यक्रम सोमवार ते शुक्रवार सकाळी 9:30 आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावर.
1: हे कस्टमर केअर कुठे? मॅडम
2: बोला.
1: हे KYC अपडेट साठी मला वारंवार मेसेज का येत आहे?
2: कारण बँकिंग सेवांसाठी निश्चित वेळेत KYC अपडेट करायला हवं.
1: पण हे होईल कसं?
2: जर ओळख किंवा पत्त्यामध्ये कोणताही बदल नसेल तर स्वतःच्या बँकेत किंवा ATM मध्ये अथवा बिझनेस करस्पॉन्डेंट म्हणजे BC कडे जा, किंवा बँकेत रजिस्टर्ड ईमेल अथवा मोबाईल नंबर किंवा मोबाईल बँकिंग ऍप अथवा पत्राद्वारे त्याचं डिक्लेरेशन द्या.
1: अच्छा, आणि जर कोणताही बदल असेल तर?
2: तर अशा वेळी ओळखीचा आणि पत्त्याचा नवीन पुरावा देऊन KYC अपडेट करू शकता.
1: बस
2: बस
1: समजलं.
2: आपलं KYC अपडेट करण्यासाठी जवळच्या ग्रामपंचायतीच्या कॅम्प मध्ये किंवा बँकेच्या शाखेमध्ये जा.
3: RBI सांगते,
4: जाणकार बना, सतर्क रहा.
0: गीत बहार हा कार्यक्रम आपण ऐकताय आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावर. श्रोते हो, कल्याणजी आनंदजी या नावानं ख्यात असलेल्या या दोन भावांच्या जोडीनं अतिशय प्रतिकूल परिस्थिती असतानाही आपल्याजवळ असलेल्या संगीत कौशल्यानं अशी काही जादू केली की त्या काळातील सर्व संगीतकारही भारावून गेले. हिंदी चित्रपटसृष्टीत संगीतकार म्हणून नाव कमावणं त्या काळी एवढं सोपं नव्हतं. तो काळ होता SD बर्मन, रवी, हेमंत कुमार, मदन मोहन, नौशाद, शंकर जयकिशन यांचा. या सर्वांमध्ये कल्याणजी यांचा संगीतकार म्हणून प्रवास सुरू झाला तो 1959 साली आलेल्या सम्राट चंद्रगुप्त या चित्रपटानं. हिमालय की गोद में आणि जब जब फूल खिले हे दोन चित्रपटसुद्धा अतिशय हिट झाले आणि आजही यातली गाणी लोकप्रिय आहेत. कार्यक्रमात आता जब जब फूल खिले या चित्रपटातलं गीत ऐकूया. मोहम्मद रफी यांचा आवाज आहे.

लता मंगेशकर आणि किशोर कुमार यांच्या आवाजातलं हे गाणं अंजान यांचं, मुकद्दर का सिकंदर या चित्रपटासाठी. श्रोते हो, गीत बहार या कार्यक्रमात आज आपण कल्याणजी आनंदजी या जोडीनं संगीतबद्ध केलेली काही गाणी ऐकतोय. कार्यक्रमात आता ऐकूया जांबाज या चित्रपटासाठी मनहर उदास आणि साधना सरगम यांचा आवाज. हे गीत आहे इंदिवर यांचं.

कल्याणजी आनंदजी यांनी जवळपास 250 चित्रपटांना संगीत दिलं. त्यापैकी 17 चित्रपट गोल्डन ज्युबली, 39 चित्रपट सिल्वर ज्युबली आहेत. हा पण एक विक्रमच म्हणावा लागेल. कार्यक्रमात आता लावारिस या चित्रपटातलं गाणं ऐकूया. किशोर कुमार आणि सहकाऱ्यांचा आवाज आहे.

भारतीय संगीताला आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्यामध्ये या जोडीचा खूप मोठा हात आहे. कल्याणजी आनंदजी यांची काही हिट आणि सुपरहिट अशी गाणी आज आपण ऐकलीत. याबरोबरच आजचा गीतबहार हा कार्यक्रम आता समाप्त करीत आहोत. लझीनाला निरोप द्या, पुन्हा भेटू, नमस्कार.

चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार. गीत बहार हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR या ॲपवर. श्रोते हो, 10 वाजता आपण ऐकणार आहात सुगम संगीत. 10:30 लोकसंगीत. 11:10 फोन इन कार्यक्रम गाणं मनातलं. तेव्हा ऐकत रहा आकाशवाणीचं कोल्हापूर केंद्र. 9:30 झाली आहेत. आता प्रायोजित कार्यक्रम ऐकूया उमंग.

0: हा NCERT प्रायोजित कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून.
1: हॅलो
2: राजेश जी, मी पोलीस चौकीतून बोलतोय.
1: पुन्हा
2: तुम्ही डिजिटल अरेस्ट मध्ये आहात, दुसऱ्या खोलीत जा एकटे. तुमच्या पार्सल मध्ये ड्रग्ज मिळाले, चांगलेच अडकाल.
3: 10 लाख द्या, वाचाल.
1: सर एवढे कुठून आणणार?
3: एक लिंक पाठवली आहे, सध्या प्रोसेसिंग साठी 2 लाख पाठवा, बाकी नंतर.
1: सर 2 लाख
4: काय झालं बाबा?
1: बेटा हे म्हणतात की माझ्या पार्सल मध्ये ड्रग्ज मिळालेत.
2: अरे
1: ठेवला
4: बाबा, घाबरू नका. डिजिटल अरेस्ट सारखं काही नसतं, हे सगळं फ्रॉड आहे.
1: फ्रॉड?
4: पोलीस, बँक, RBI यांच्या नावाने येणाऱ्या सायबर गुन्हेगारांच्या फोन किंवा व्हिडिओ कॉल पासून सावध राहा. त्यांना कधीही पैसे पाठवू नका आणि लगेच पोलिसात रिपोर्ट करा.

0: असतं हे सगळं फ्रॉड आहे.
1: फ्रॉड?
0: पोलीस, बँक, RBI यांच्या नावाने येणाऱ्या सायबर गुन्हेगारांच्या फोन किंवा व्हिडिओ कॉल पासून सावध राहा. त्यांना कधीही पैसे पाठवू नका आणि लगेच पोलिसात रिपोर्ट करा. जर समजदारी न दाखवाल
1: तर पैसे गमवाल.
2: RBI सांगते,
3: जाणकार बना, सतर्क राहा.
4: अधिक महिन्यात अधिक काय हाय का नाही
5: हाय की तर बाळे, माधव मिशन आता लय म्हणजे अधिक डिजिटल झालंय.
4: नवा कोरा CBCT स्कॅन, दाताचा AI रिपोर्ट, तो भी फास्ट.
5: दातासाठी एक नंबर.
6: माधव मिशन, डेवल क्लब, तळमजला.
7: पहिलं प्रेम आवाजावर, त्यासाठी रिचार्जेबल सुविधेसह स्मार्ट श्रवण यंत्रे,
8: ज्यासाठी 80 वर्षे विश्वासाची अविरत सेवेची
7: नागपूरकर हिअरिंग सर्व्हिसेस.
8: संगीत, व्हिडिओ, ईबुक ऐका उत्कृष्ट आणि स्पष्ट आवाजामध्ये. TV स्मार्टफोनशी कनेक्ट करा.
7: श्रवण दोष तपासणी, मार्गदर्शन, श्रवण यंत्र विक्री पश्चात सेवा, यासाठी
8: नागपूरकर हिअरिंग सर्व्हिसेस, हरिप्रिया प्लाझा, राजाराम रोड, कोल्हापूर.
7: फोन 9404408000.
9: FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR या ऍपवर आपण ऐकताय आकाशवाणी कोल्हापूर केंद्र. 10 वाजलेत, वेळ झाली आहे सुगम संगीताची. सुरुवातीला सुरेश भट यांची रचना ऐकूया. संगीतकार आहेत रवी दाते. गायक कलाकार सुरेश वाडकर.

सुगम संगीताचा कार्यक्रम आपण ऐकताय आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. आता अरुण पौडवाल यांनी संगीतबद्ध केलेलं गाणं शांताराम नांदगावकर यांचं. आवाज आहे सुरेश वाडकर यांचा.

मंगेश पाडगावकर यांची ही शब्दरचना होती. संगीतबद्ध केली होती पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी. लता मंगेशकर यांचा स्वर होता. याबरोबरच

0: आजचा सुगम संगीताचा कार्यक्रम आता समाप्त होतोय. आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून हा कार्यक्रम आम्ही प्रसारित केला.
1: माहिती, मनोरंजन, संगीत, संवाद यांचा सुरेख संगम, श्रोत्यांच्या जिव्हाळ्याच्या नात्याचा जिथे साजरा होतो उत्सव, दिवसाच्या प्रत्येक प्रहरात जिची साथ पुरेपूर, नाव तिचं आकाशवाणी कोल्हापूर.
0: आपण ऐकताय आकाशवाणी कोल्हापूर केंद्र. 10:30 झालेली आहेत. आता लोकसंगीत प्रसारित करीत आहोत. श्रोते हो, आज खणखणीत आवाजाचे गायक निवृत्ती पवार यांचा जन्मदिन आहे, तेव्हा आजच्या कार्यक्रमात त्यांनी गायलेली काही लोकगीतं ऐकूया.

0: हरीश रानपिसे यांची रचना आपण ऐकलीत. आवाज होता निवृत्ती पवार आणि सहकाऱ्यांचा. श्रोते हो, लोकसंगीताच्या कार्यक्रमात आज आपण गायक निवृत्ती पवार यांच्या जन्मदिनानिमित्त त्यांच्या आवाजातली काही लोकगीतं ऐकतोय.
1: माझ्या गावाला माझी आमराई, तिथं पाटाचं पाणी धरू ग. अग ये अमरा.

0: 102.7 FM कोल्हापूर।
1: आकाशवाणीचं हे कोल्हापूर केंद्र आहे। श्रोते हो, वाढत्या आधुनिकीकरणाच्या आणि शहरीकरणाच्या काळात पुन्हा एकदा कृषी क्षेत्राचं महत्व अधोरेखित होत आहे। तेव्हा 1 जुलै या कृषी दिनाच्या निमित्तानं बोलूया या क्षेत्रातील वाढत्या संधींविषयी। जरूर फोन करा आमच्या गप्पा गाणी या कार्यक्रमासाठी येत्या शनिवारी म्हणजेच 4 जुलै रोजी सकाळी 10:30 ते 11 या वेळेत। आमचा फोन नंबर 02132566224। नंबर पुन्हा एकदा 02132266224। आकाशवाणीचं हे कोल्हापूर केंद्र आहे। कार्यक्रम सुरू आहे लोकसंगीताचा। आता अप्पा कांबळे यांचं लोकगीत ऐकूया। निवृत्ती पवार आणि सहकाऱ्यांचा आवाज आहे।

0: अग्नि हौसा
1: कार भारी
0: हौसा
1: कार भारी
0: ये तुझ्या कानी गोष्ट सांगतो मी नवलाची अग होशील ग।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात लोकसंगीत आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून.
1: शंभो शिवशंकर हर हर हर.

0: ओ
1: योग्य पैसा आणि माझ्या सासऱ्याचं नाव हाय बाबूराव.
0: आणि तुमचं नाव?
1: या बया माझं नाव आहे, माझं नाव हाय सगुणा.
0: गुणा?
1: यस गुणा नवा सगुणा हाय सगुणा.
0: असं असं धर्म वाटले पांडुरंगाले वाजदेव धर्माले धर्म करून बाबूराव सासऱ्याचं नाव सांगून.

निवृत्ती पवार आणि सहकाऱ्यांच्या आवाजातलं हे लोकगीत आपण ऐकलं. आपण ऐकताय लोकसंगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून.

निवृत्ती पवार आणि सहकाऱ्यांच्या आवाजात हे गीत आपण ऐकलं. याबरोबरच लोकसंगीताचा कार्यक्रम आता समाप्त होतोय. या कार्यक्रमात आज गायक निवृत्ती पवार यांच्या जन्मदिनानिमित्त त्यांच्या आवाजातली काही लोकगीतं आपण ऐकलीत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून आम्ही प्रसारित केला. 11 वाजलेत, आता कार्यक्रम ऐकूया रामचरित मानस गान. आज याचा भाग 393. ही रचना आहे संत तुलसीदास यांची, संगीत सतीश भाटिया यांनी दिलंय, गायक कलाकार हरिहरन.

निवृत्ती पवार यांच्या जन्मदिनानिमित्त त्यांच्या आवाजातली काही लोकगीतं आपण ऐकलीत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून आम्ही प्रसारित केला. 11 वाजलेत, आता कार्यक्रम ऐकूया रामचरित मानस गान. आज याचा भाग 393. ही रचना आहे संत तुलसीदास यांची. संगीत सतीश भाटिया यांनी दिलंय. गायक कलाकार हरिहरन.

रामचरित मानस गान हा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात. ही रचना होती संत तुलसीदास यांची. संगीत सतीश भाटिया यांनी दिलं होतं. गायक कलाकार होते हरिहरन. आज होता या कार्यक्रमाचा 393 भाग. आकाशवाणीचं हे आहे कोल्हापूर केंद्र. 11:12 होत आहेत. आता प्रसारित करीत आहोत फोन इन कार्यक्रम गाणं मनातलं.

0: गाणं मनातलं गाणं मनातलं तुमच्या मनात असलेलं गाणं तुम्हाला व्यक्त करता यावं यासाठी आम्ही हा कार्यक्रम तुमच्यासाठी घेऊन येत असतो. तर ऐकूया गाणं मनातलं.
1: नमस्कार.
0: नमस्कार. आकाशवाणी कोल्हापूर केंद्र गाणं मनातलं.
1: मी इचलकरंजीहून गोरणा मातूकडे बोलतोय.
0: हा बोला.
1: तर आज रविवार आहे आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या सर्वसाधारणपणे बहुसंख्य लोकांचा हा कुलस्वामीचा वार म्हणला जातोय, तो ज्योतिर्लिंगाचा. आणि त्याचा आता धावा केल्याशिवाय दुसरी काय अवस्था आमच्याकडे राहिली असं वाटत नाही. कारण वस्तुस्थिती अशी झाली आहे मॅडम की रस्त्यानं जाताना घरातनं निघालेला माणूस परत येईल का नाही अशी अवस्था तयार झालेली आहे. अपघात प्रचंड व्हायला लागलेत. सामान्य माणूस रस्त्यानं निघाला तर पाठीमागनं कोण ठोकरवलं याचा पत्ता लागत नाही. अहो तुम्हाला परवा गंमत सांगतो, वस्तुस्थिती आहे आणि म्हणूनच हात जोडून कुळस्वामीला आम्ही धावा करतोय. त्याचा परवा घडली गंमत अशी की एक नागरिक रस्त्यावरनं आपल्या गाडीवरनं निघालाय आणि तो व्यवस्थित आपल्या साईडनं निघालाय आणि एका टेम्पोवाल्याने येऊन त्यांच्यावर धडकला. तो बिचारा नागरिक त्याचे दोन्ही हात फ्रॅक्चर झाले आणि ते तसंच घेऊन पळाला. तो पळाला मग बाकीच्या इथल्या लोकांनी त्याला घेऊन जाऊन त्याला हॉस्पिटलमध्ये नेलं. ही लक्षात घ्या ही अवस्था आहे आणि ही भयानक चिंतेची बाब आहे तुम्हाला सांगतो. आणि या करता मी ज्योतिबाच्या नावानं चांग बलो म्हणून
2: ज्योतिबाच्या नावानं भैरवनाथाच्या नावानं
1: चांग बल ते चांग बल ज्योतिबाच्या नावानं चांग बल हे जे गाणं आहे ते तेवढं माझ्या आवडीचं लावा. आभारी आहे आपला.
0: हो हो हो नक्की लावूयात. जरूर ऐका तुमच्या आवडीचं गीत.

0: हॅलो, आकाशवाणी कोल्हापूर केंद्र, गाणं म्हणत.
1: हॅलो, नमस्कार मॅडम.
0: नमस्कार.
1: कोल्हापूर येते काय?
0: हो, आकाशवाणी कोल्हापूर केंद्र.
1: मला गाणं म्हणतलं या कार्यक्रमामध्ये गाणं ऐकायचं होतं.
0: हो, सांगा ना कोणतं गाणं ऐकायचंय.
1: गुणगुणून दाखवू का? मला गाण्याची खूप आवड आहे.
0: हा,

0: काय हे गीत मला ऐकायचंय. व
1: तुम्ही तुमचं नाव नाही सांगितलं, तुमचं नाव सांगा ना.
0: माझं नाव मथुरा पाटील, गडिंगा जुनावाडीहून बोलते.
1: हेच गीत तुम्हाला काय ऐकायचंय ते पण सांगा ना.
0: सध्या खरं म्हणजे अतिशय पावसाचे दिवस असताना सुद्धा मान्सून चालू होऊन पण सगळीकडे कोरडाच जायला लागलाय.
1: हो
0: मग सगळे पिकं म्हणा शेतातली, माणसं म्हणा सगळी, पाणी म्हणजे काय जीवन आहे. पाणी नसेल तर मग जीवनच नाही संपलं ना आपलं. मग हे मोठ्या माणसांना कळतंय, सगळ्या जनतेला कळतंय, पण लहान मुलांना पण पावसाची गरज असतेच हो. त्यांना काहीतरी होड्या सोडायच्या असतात कागदाच्या, पावसात भिजायचं असतंय, पावसात खेळायचं असतंय. मग बाण म्हणाला सुद्धा पाऊस पाहिजे. देव डोलतो उंच पिकातून, देव बोलतो बालमुखातून, असं म्हटलेलं आहे ना कवीने. मग ते बालमुखांचं तरी ऐकायला पाहिजे त्या बोलेन आपण. पाऊस पडायला पाहिजे, पाऊस आहे तर सगळं आहे हो.
1: बरोबर.
0: हा मग आपण आराधना सगळ्यांनीच करूया बोलेन आताला, पाऊस पडू दे. आमच्या भागात तर अजिबात पाऊस नाही आहे.
1: आणि आजकाल पाऊस नाहीये त्याच्यामुळे पाणी टंचाई पण सुरू झालेली आहे. पाणी सुद्धा आपल्याला
0: सगळीकडे चातकाप्रमाणे सगळी पावसाची वाट बघायला लागल्यात.
1: हो हो हो,
0: सर्वांना पाहिजे सजीव निर्जीव सगळ्या गोष्टी. पाण्यामुळे तरी सगळं चाललेलं आहे.
1: हो पाणी अत्यावश्यक गोष्ट आहे,
0: पाणी नाही तर काहीच नाही.
1: बरोबर बरोबर.
0: म्हणून ते मला गीत ऐकायचं आहे.
1: हो जरूर ऐका मग तुमच्या आवडीचं गीत.
0: हा हा हा, थँक्यू थँक्यू मॅडम.
2: बोला ना अरे कोण सांग, अरे कोण पैसा देईल का बोल, अरे पाऊस पडेल का.

0: गाणं ऐकायचं होतं मॅडम.
1: हा छान गायलत, पण हेच गीत काय ऐकायचं आहे ते सांगा ना
0: मॅडम. ते अगदी मी अगदी दूरदर्शनवर हा चित्रपट बघितलेला.
1: हा हा,
0: त्यावेळेला हा लागत होता चित्रपट, तेव्हापासून माझ्या मनात असं सारखं हे गाणं गुणगुणतंय आणि मला हा चित्रपट खूप आवडतोय.
1: मग ह्या चित्रपटाबद्दल थोडस सांगा, तुम्ही चित्रपट बघितलाय?
0: हा बघितलाय मॅडम, कारण पायगुण हा म्हणजे पायगुणावरनं, मुलाच्या पायगुणावरनं हा पिक्चर आहे.
1: हा हा,
0: वडिलांच्या मनात काहीतरी तिरस्कार घालून म्हणजे मुलाविषयी काहीतरी वाईट सांगून, बाबा हा पायगुण नाहीये चांगला, ह्याच्यापासून काहीतरी वाईट होईल असं मनात त्याच्या भरवलं जातं वडिलांच्या, म्हणजे आयुष्यभर त्याच्या मनात ते तिरस्कार होतो.
1: अजूनही काही भागांमध्ये अंधविश्वास आहेत की एखाद्या व्यक्तीचा पायगुण चांगला नाही, बाळाचा जन्म झाल्यावर एखाद्या घरात काही वाईट घटना घडली तर त्याचा संदर्भ हा त्या बाळाच्या जन्माशी किंवा त्याचा पायगुण चांगला नाही असा जोडला जातो. घरच्या लोकांकडूनच त्याला अवहेलना झेलावी लागते. खरं तर पायगुण नावाची अशी काही गोष्ट नसते. एक योगायोग असतो की त्याच्या जन्माच्या वेळी घरात काहीतरी वाईट घडलेलं असतं, पण त्याचा किंवा त्या वाईट घटनेचा त्या बाळाच्या जन्माशी कुठे ना कुठेतरी बाळाचा जन्म हा झाल्यामुळेच ही वाईट घटना घडली, म्हणजे बाळाचा पायगुणच खराब आहे असं समजलं जातं आणि मग आयुष्यभर त्या व्यक्तीला अपशकुनी किंवा वाईट पायगुणाचा, खराब पायगुणाचा व्यक्ती आहे असं सतत त्याच्याच घरच्यांकडून त्याला ऐकवलं जातं. आणि खरंच ही खूप दुःखद घटना आहे. आणि याच धाटणीचा हा पायगुण चित्रपट आहे,
0: कुलदीप पवार आहे त्यामध्ये. गाणं मला खूप आवडते आणि परत आपलं महेश कोठारी आहे, इतकं मला पिक्चर खूप आवडते. मी आता परत काय बघण्यात मला आलेलाच नाही पिक्चर हा, तर गाणं मला खूप आवडते.
1: मग जरूर ऐका तुमच्या आवडीचं गीत.
0: धन्यवाद मॅडम.

0: हॅलो, आकाशवाणी कोल्हापूर केंद्र, गाणं मनातलं.
1: हा, मी पेठ वडगावहून वंदना रसाळ बोलते.
0: हा बोला.
1: हा, मला गाणं ऐकायचं होतं मॅडम.
0: हो, ऐकूयात ना. कोणतं गीत ऐकायचं आहे?
1: हा, मराठी गाणं ऐकायचं होतं, पायगुण चित्रपटातलं.
0: हा, त्यातलं कोणतं?
1: मनी गुंती केली स्वप्न माला माला ग मनी.

0: हॅलो, आकाशवाणी कोल्हापूर केंद्र, गाणं मनातलं.
1: हा हॅलो, मी परतरवाडीवरून बोलते.
0: हा बोला, आपलं नाव काय?
1: हजीबा कोडक.
0: हा बोला.
1: मला प्रेमरोग पिक्चरातलं गाणं ऐकायचं आहे.
0: प्रेमरोग मधलं कोणतं गीत ऐकायचंय?
1: मोहब्बत है क्या चीज,
0: हेच गीत का तुम्हाला आवडतंय?
1: मी पहिल्या लहानपणी गाणं ऐकत होतो, इस्लामपूरला पिक्चर बघायला गेले होता, की तुम्हाला माहित नव्हतं याच पिक्चरात गाणं.

0: हाँ
1: पर ते पिक्चरला लोक आणले, मला भरपूर आनंद झाला व त्याची आठवण मला अजून सुद्धा येते.
0: हाँ मग चित्रपट पाहिलाय तुम्ही, मग या चित्रपटाला नक्की तुम्हाला काय आवडलं?
1: काय स्टोरी वगैरे चांगली, आई विधवा बाई काय बाबा असते तिला, ती परत शिव काय करतोय, ऋषी कपूर असं धावली या पिक्चर मध्ये. ती पद्मनी कोणा पुढे काय किती विधवा असते तिचा शिवकार करतोय ऋषी कपूर असं धावले व चित्रपटामध्ये त्या.
0: खरं तर पूर्वीच्या काळी स्त्रियांनी सती जायची प्रथा होती, त्यानंतर सतीची प्रथा ही बंद झाली. ज्यावेळी विधवा स्त्रियांना समाजामध्ये नगण्य मानलं जायचं, त्यांना कुठल्याही कार्यक्रमात स्थान दिलं जायचं नाही, आणि त्यावेळी हा प्रेमरोग चित्रपट आला ज्यामध्ये ऋषी कपूर हा एका विधवा स्त्रीला स्वीकारतो आणि तिच्याशी लग्न करतो. खरं तर वेगळ्या धाटणीचा असा हा चित्रपट होता आणि त्यामुळेच प्रेमरोग हा चित्रपट सगळ्यांनाच खूप भावून गेला. त्यातली गीतं असू देत, पद्मिनी कोल्हापुरेचा एक विधवेचं दुःख तिने खूप छान उत्कृष्ट अभिनय करून मांडलेला आहे, आणि विधवा स्त्रियांना सुद्धा जगण्याचा हक्क आहे, आपलं आयुष्य पुन्हा नव्याने सुरू करण्याचा हक्क आहे, असा समाज प्रबोधन करणारा हा चित्रपट होता. आणि त्यामुळेच हा चित्रपट, त्यातलं पद्मिनी कोल्हापुरे आणि ऋषी कपूर यांचा अभिनय सगळ्यांना भावून गेला होता.
1: मग जरूर

0: आकाशवाणी कोल्हापूर केंद्र.
1: नमस्कार, मी रवींद्र कुडाळकर बोलतोय पुण्याहून.
0: हा बोला.
1: एप्रिल मे महिन्याच्या तीव्र उन्हाळ्यानंतर आपण आता पावसाची प्रतीक्षा करत करत पाऊस राजा सुखावतोय आपल्याला सध्या. काही ठिकाणी प्रमाण कमी आहे, काही ठिकाणी मध्यम आहे, तर काही ठिकाणी मुसळधार आहे.
0: बरोबर.
1: लहानपणापासून पाऊस म्हटलं की मी शालेय जीवनात जातो, जुन्या लहानपणीच्या आठवणीत. नेमकं साडेपाचला शाळा फिटायची आणि पाऊस यायचा आणि दप्तर ओलं व्हायचं. मग घरी गेलो की आई टॉवेलनं डोकं पुसायची. आणि आताही पावसाची विविध रूप, मग तो कमी धारेचा असो, मध्यम धारेचा असो किंवा तीव्र धारेचा असो, खिडकीच्या विविध अँगल मधनं पाहायला अनुभवायला मला आवडतो. त्यासोबतच कांदा भजी, घोसाळ्याची भजी, बटाटा भजी, पूर्ण पालकाचं जे पान असतं त्याची भजी खाण्याचा आनंद मी लुटत असतो, आणि कॉफी पान.
0: बरोबर.
1: पाऊस मी जंगलातला अनुभवला आहे. सापुतारा गुजरात डांग आदिवासी जंगलातला मी काही शैक्षणिक प्रकल्पानिमित्त तिथे 7-8 वर्ष काम केलं निवासी पद्धतीचं. तर तिथला जो भयानक पाऊस आहे, रौद्र पाऊस जंगलातला कसा असतो, ती आठवण कायम माझ्या लक्षात आहेच आहे. आणि एक पावसाचा ज्याचा आता अनुभव सांगतो की 27 जूनला माझा लग्नाचा वाढदिवस होता आणि ही गोष्ट 15 वर्षापूर्वीची. मी आणि पत्नी नाशिकहून भंडारदरा धरण पाहायला गेलो आणि तिथे आमच्या परिचयाचे टिबे सर म्हणून भेटले. ते म्हणाले की तुमचं पाहून झालं की या राजूरला आमच्या गावी. मी तिथेच गेलो, तिथे त्यांनी पोहे वगैरे केले, खाणं झालं, चहा पाणी झालं आणि शेवटची गाडी 6:30 होती. त्यांच्या मुलानं मला मिसेसला बस स्टँडला सोडलं आणि असा मुसळधार पाऊस यायला लागला. आम्ही परत त्यांना फोन केला की पाऊस येतोय, आम्हाला मुक्काम करावा लागेल, शक्य नाही. परत तो मुलगा घ्यायला आला, त्यांच्या घरी आम्ही मुक्काम केला आणि त्यांना तेव्हा आम्ही सांगितलं की आम्हा आमच्या आज लग्नाचा वाढदिवस आहे. त्यांनी अगदी सागर संगीत भोजन, मला पत्नीला कपडे केले आणि इतकं छान आमचा तो लग्नाचा वाढदिवस साजरा झाला ना. 27 जूनला प्रत्येक पावसाळ्यामध्ये त्या अशा आगळ्या वेगळ्या वाढदिवसाची आठवण देखील होते.
0: हो, पण आता यावर्षी पाऊस नाहीये तसा म्हणावा तसा.
1: हो नाही, पावसाने यावं आतुरतेने. बहिराजा वाट पाहतोय, आपणही वाट पाहतोय, खूप उशिरा तो येतोय आणि ढगाकडे टकमक आपण सगळेच बघतोय की कधी तो पडेल.
0: बरोबर.
1: हे अशोक परांजपे यांचं जे गीत आहे ना, केतकीच्या बनी तिथे नाचला जो मोर, गैवराला मेघन बी सोडल्या कधी, तो दिन कधी सोडेल ना गग.
0: बरोबर.
1: तिथे आपण वाट पाहतोय. पण मला आज जे गीत ऐकायचंय ते गीत यशोदा चित्रपटातलं आहे. चंद्रकांत खोत गीतकार आहेत आणि संगीतबद्ध केलंय दत्ता डावजेकर यांनी, वाणी जयराम यांच्या आवाजातलं गीत. किती सहज सुंदर कल्पना कवीची आहे पहा. माळते मी माळते केसात पावसाची फुले, मी माळते माळते मी माळते. आपण पाहतो मुली महिला गृहिणी नवयुवती केसांमध्ये फुलांचा गजरा पाहतो आपण, चाफ्याचं फुल, गुलाबाचं फुल पाहतो,
0: मोगऱ्याचं फुल.
1: ही कल्पना किती छान कल्पना आहे की पावसातल्या म्हणजे फुलांची माळ, थेंबांची माळ मी माळते. तर हे गीत आपण ऐकवावं.
0: हो हो हो, जरूर ऐकूया आपल्या आवडीचं गीत. सध्या पाऊस नसल्यामुळे धरणातला पाणी साठा पण संपत आलेला आणि त्यामुळे खूप पाणी टंचाई निर्माण झालेली आहे.
1: हो, आणि हे गीत ऐकत ऐकत मला सुचवायचंय महिला भगिनी मुलींना, पाऊस एकदा आला की पावसाच्या

0: किंवा कसं आपल्या केसांमध्ये ठेवावा आणि हे गीत ऐकवावं, त्याचा आनंद घ्यावा.
1: नक्की नक्की, म्हणजे अगदी सुंदर चित्रण तुम्ही तयार केलेलं आहे त्या गीताचं.
0: हो हो, म्हणूनच किंबोना हे गीत मला आवडतं. आणि वाणी जयराम यांचा आवाज पहा,
1: हो,
0: चवीनुसार स्वरातला स्वर आणि अमराठी असून देखील मराठी गीत त्यांनी जे प्रस्तुत केले ना, त्याला तोड नाही.
1: अगदी बरोबर, म्हणजे गायकांचं पण आपण बघतो ना की असे बरेचसे गायक आहेत ज्यांना ती भाषा माहीत नसताना सुद्धा ते त्या भाषेतलं गाणं खूप अतिशय सुंदररित्या निभावून नेतात.
0: हो, आणि दत्ता डावजेकरांचं संगीत म्हणजे प्रश्नच नाही.
1: हो,
0: आणि चंद्रकांत खोत सारखे प्रसिद्ध लेखक, कादंबरीकार आणि कवी यांनी जी कल्पना केली ती आपण सर्वसामान्य माणूस करू शकत याची ती कल्पना आहे, नाही का?
1: हो हो हो हो, अतिशय सुंदर गीत सुचवलेलं आहे तुम्ही. तर मग जरूर ऐकूया तुमच्या आवडीचं गीत.
0: धन्यवाद.

0: हॅलो, आकाशवाणी कोल्हापूर केंद्र, गाणं मनातलं.
1: हा नमस्कार, श्रीमती ताई.
0: नमस्कार,
1: मी सुरेश रामू साबरे बोलतोय. मुक्काम तमनगा तालुका कागद जिल्हा कोल्हापूरतून बोलतोय.
0: बोला.
1: आणि आज माझ्या एक गाणं मनात रुजी घालत आहे.
0: हा हा.
1: आणि ते गाणं आपल्यापर्यंत पोहोचवण्याची माझी इच्छा आहे.
0: हो, नक्की. कोणतं गीत ऐकायचं आपल्याला?
1: हळद उसली कुंकू हसल या चित्राची गीत आहे बघा. आई बापाची लाडाची लेकरी निघाली नवऱ्या घरी आले आशरू आशवा परी हे गीत
0: जरूर ऐकूयात. पण हे गीत तुम्हाला का ऐकायचंय हे तुम्हाला सांगावं लागेल.
1: हो, ते सांगणार की कारण मी सगळं रचना करूनच बसल्या लागतोय.
0: हा हा, बोला ना मग.
1: एक गीत गायलेलं आहे अनुराधा पोडवाल यांनी.
0: हा हा.
1: गीत शांताराम अनगावकर आहेत. ते उत्कृष्ट संगीतकार.

0: पिक्चर आहेत आणि त्यामधील भूमिका म्हणजे अश्विनी भावे गौरीच्या भूमिकेत आणि अविनाश तिचा हिरो म्हणजे तिचा पती आणि निळू भाऊ हा त्याचा मांडलेला बाप. त्याच्यामुळे कसं आहे की सगळ्यांचा एक रूप झालेला आहे आणि त्यावेळा गौरी लग्नाला उभार करते तिच्या आधी काय झाले असते गौरीचे एक छेडछेड काढलेले असते मुलाने का आणि त्यावेळा काय गौरी आपल्या हातातील कोल्हापुरी दाखवते आणि त्याच्या कानपाडा दिसते दोन त्याच्यामुळे त्याचा भरपूर त्याला राग येतो आणि माझं नाव आहे गौरी हातात आहे कोल्हापूर लक्षात ठेवू म्हणते. त्यानंतर काय करते की मुलगा रागान भमुसत असतोय पण त्याला कुठे काय गावत नाही मग काय करतोय शेवटी तिचं लग्न ठरतंय गौरीचे आणि लग्न ठरतंय जेव्हा लग्नाची वेळ येते का नाही किंवा तो एका बारच्या पोरग्याकडून चिठ्ठी देतोय आणि त्या चिठ्ठीत लिहिलेलं असतं की तिच्या तोंडावर कोड आहे तेव्हा तिचं तोंड धुवून पहा आणि मग लग्नाला उभा राहा. त्यामुळे काय करतोय मग ते किती वाचतोय तो नवरा अविनाश म्हणणार आणि मला म्हणते संचिवाईच्या तोंडावर कोड आहे मला बघायचं आहे. मग गौरी काय करते उत्तरला उत्तर देते तोंड धुते खळाखळा पाण्यात आणि स्वच्छ करते आणि बघ कुठं तोंडावर कोड आहे म्हणते माझ्या काय डाग आहे काय काय आहे बघ. मग तो म्हणते माझ्या मनात शंका गेली मी आता लग्नाला तयार आहे तर तेव्हा ठीक आहे म्हणते तू आहेस कारण मी तयार नाही आता. त्याच्यातूनच त्यांची ईर्ष्या लागते आणि अविनाश काय म्हणतोय तुझा कुंकू कसा हक्क बघतो माझी हळद हसणार आणि ती काय म्हणते तुझी हळद कशी असते बघती बघतो माझा कुंकू हसणार अशी त्यांच्यात तुरस लागते समजा. आणि मग काय होतंय अशी तुरस लागत लागत मोठा झुंबडा चालू होतोय त्यांचा लढाई चालू आणि त्यांना गौरीला सहाय करतोय निळू फुले आणि तो मुलगा निळू फुल्याचाच असतोय हो मुलगा असेल सुद्धा काय करतोय निळू फुल्या सांगून बघतोय त्याला की तू तिच्या नादा लागू नकोस आता तरी काय तो ऐकत नाही आणि गौरी काय करते तिथे असं खुयागत फिरणारा मुलगा असतोय त्याला ते विचारते की तू माझ्याशी लग्न करणार आहे तर त्याला काय करते तो म्हणतो हो मी करतो की लग्न आणि त्याच्या गळ्यात माळ घालून ती त्याच्या घरी जाते आणि शेवटी काय होतंय निळू फुले उद्योग काढून देतोय. मग शेवटी काय करते गौरी कंटाळते कंटाळते निळू फुल्या सांगून बघतोय आणि शेवटी गोळी घालते ती आपल्या मुलग्याला संपवते किंवा म्हणते गौरी तू हे काय केल्यास बाबा तुम्ही माझे एका मुलीसाठी आपल्या मुलाचा बळी घेतल्याचा हे बलगा नव्हे दाखवा आहे कसाही आहे म्हणतो आणि त्याच्यासारखा मुलगा मला काय करायचा आणि तिथं पिक्चर असतोय बघा असा
1: हा
0: उत्कृष्ट चित्रपट ठरलेला होता त्यावेळा
1: बरोबर.
0: आणि कसा यायचं नाही पण त्याचं मी जेव्हा मी पिक्चर ऐकायला जायचो तो आमच्या आईबरोबर आणि ऐकून फक्त सगळे मनात ठेवायचं आणि काय जी कळत नसतं ते आईला विचारायचं असं करून मी पिक्चरची स्टोरी लक्षात ठेवलेली आणि मध्ये एकदा टीव्हीवर लागला तेव्हा त्याची मला आठवण झाली तेव्हा हेच गाणं सांगायचं असं मी ठरवलं.
1: खरंच म्हणजे तुम्हाला दिसत नाही तरी सुद्धा तुम्ही या चित्रपटाचं वर्णन इतकं छान केलेलं आहे की एखादा चित्रपट पाहणारा व्यक्ती सुद्धा इतकं छान वर्णन करू शकणार नाही. आणि खूप छान गीत आपण सुचवलेलं आहे ईर्षेच्या किंवा रागाच्या भरात एखादा व्यक्ती सूड घेण्यासाठी झालेला अपमानाचा बदला घेण्यासाठी किती खालच्या थराला जाऊ शकतो किती त्रास देऊ शकतो अशा धाटणीचा हा चित्रपट आहे. आणि शेवटी आपल्या मुलाचं वागणं चुकीचं आहे आणि तो एक मर्यादेच्या पलीकडे जाऊन ईर्षेच्या भरात एखाद्या मुलीला इतका त्रास देतोय हे बघून शेवटी त्याचे वडीलच त्याला शिक्षा देतात म्हणजे त्याला मारून टाकतात. पण खरंच आपल्या पालकांनीच आपल्या मुलाला चांगले संस्कार देणं गरजेचं आहे. आपला मुलगा जर वाईट मार्गाला लागला असेल आपल्या मुलामुळे एखाद्या दुसऱ्या व्यक्तीला त्रास होत असेल तर आई वडिलांनीच त्याला शिक्षा देणं गरजेचं आहे. कारण समाजाकडून न्यायव्यवस्थेकडून शिक्षा मिळणं ही खूप दूरची गोष्ट आहे पण मुळात आई वडिलांनीच जर त्याला योग्य मार्ग दाखवला तर तो व्यक्ती लवकर सुधरू शकतो असं वाटतं. आणि निळू फुले आपल्या मुलाला शेवटी त्याच्या कर्माची किंवा त्याच्या वाईट कृत्याची त्याला शिक्षा देतात असा संदेश या चित्रपटातून देण्यात आलेला आहे. खरंच खूप चांगला संदेश या चित्रपटातनं दिलेला आहे. आणि आज तुम्ही या चित्रपटाची जी काही पूर्ण कथा वर्णन करून सांगितली ती खूपच छान होती.
0: श्रोत्यांना भरपूर बोलता येते त्याच्याबद्दल कोल्हापूर आकाशवाणीचे आपले आभारी आहोत. धन्यवाद ताई आणि सर्व रसिक श्रोते बंधू बहिणींना आणि आपणा सर्वांना कर्नाटक बेंद्र आणि गोड पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा.
1: तुम्हाला पण हार्दिक शुभेच्छा. तर मग ऐकूया तुमच्या आवडीचं हे गीत.

0: गाणं मनातलं हा कार्यक्रम आपण आताच ऐकलात. श्रोत्यांशी संवाद साधला होता स्नेहांकिता देवगेकर यांनी आणि ध्वनिमुद्रण केंद्रातून ध्वनिमुद्रणासाठी सहाय्य केलं होतं प्रशांत चव्हाण यांनी आणि ध्वनी प्रक्षेपण केंद्रातून ध्वनी प्रक्षेपणासाठी सहाय्य केलं होतं अशोक जंगम यांनी. पुन्हा भेटूया आमच्या पुढच्या कार्यक्रमात. गाणं मनातलं
1: गाणं मनातलं हा फोन इन कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात. आकाशवाणीचं हे आहे कोल्हापूर केंद्र.

आकाशवाणी कोल्हापूर केंद्र दुपारचे 12 वाजतात. आता वनिता मंडळाचा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत. दरम्यान आजच्या प्रसारण सभेतून मी लजीना तुरुप आपला निरोप घेते. पुन्हा भेटू. नमस्कार.

श्रोतेहो मैत्रिणींनो नमस्कार. आजच्या वनिता मंडळाच्या कार्यक्रमात मी चेतना झांजे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोतेहो कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया कौटुंबिक श्रुतिका आपुलकिया घरात. लेखन केलं आहे स्मिता जोगळेकर यांनी आणि यात सहभागी झाले आहेत दिनेश अडावतकर, मधुलिका नेरुरकर आणि नेहा खरे. ऐकूया कौटुंबिक श्रुतिका आपुलकिया घरात.

0: सहाव्यांदा सुखदास सहाव्यांदा ऐकलंस हे गाणं. अगं ते गाणं सुद्धा आता वाजून वाजून दमलं असेल. थांबलं एकदाच.
1: मोबाईल थांबला म्हणजे मोबाईलवरचं हे गाणं थांबलं, पण मनात घुळणारं संगीत काही थांबायला तयार नाही.
0: मी अगदी हेच म्हणणार होतो, म्हणजे प्रत्यक्ष वाजणारं गाणं जरी थांबलं ना तरी त्याचं मनामध्ये असणारं गुंजन ते नाही थांबत.
1: बापरे गुंजन वगैरे म्हणजे. पण आता खरंच हे गाणं ऐकताना शब्दमोह की संगीत काय कळत नाही. का स्वर्गीय आवाज म्हणून का सगळं एकत्र येतं आणि त्यातून निर्माण झालेला निर्मळ भाव असं काही असेल.
0: येस अगदी हीच हीच गत होते कुमारजींना ऐकताना. कुमारजींची निर्गुणी भजन आहा.
1: उड जाएगा हंस अकेला किंवा काय ते सुनता है गुरु ज्ञानी.
0: आणि ते हिरना समज बुझ बन चरना किंवा अवधूता कुदरत की गत न्यारी. खरच किती खोलवर अर्थ आहे या शब्दांमध्ये नाही का या भजनांमध्ये सुखदा.
1: खरंच आहे. आणि आपण हे सगळं ऐकतो खरंच छान वाटत रे. परवा की नाही आम्ही भिशीतला मैत्रिणी जमलो होतो आणि कबीर जयंतीचा संदर्भ होता.
0: अगं पण भिशीमध्ये कबीर कुठे आहे? म्हणजे खाणं पिणं सेल शॉपिंग एकूण मज्जा असते आणि तिथे हे कबीर कुठे आले?
1: तुला माहितीये ना की आम्ही काही फक्त गप्पा टप्पा करायला जमत नाही, तर एखादा विषय आम्ही घेतो आणि त्याच्यावर गंभीरपणे बोलतो सुद्धा.
0: अच्छा अच्छा अच्छा. पण मजा असते ना जोडीला हे खरंय की नाही?
1: हो अर्थातच रे ते असतेच. पण ऐक ना, तिथे आमच्या रजनीने कबीरांची कुमारजींनी गायलेली भजनं गायली.
0: बर म्हणजे अजून डोक्यात कुमारजी आणि कबीर घोळत आहेत तुझ्या तर.
1: हो रे 15व्या शतकामधले कबीर असं म्हणतात की देशभरातल्या किंवा जगभरातल्या 50 पेक्षा जास्त भाषांमध्ये त्यांच्या रचना अनुवादित झाल्यात.
0: अगं सहज शक्य आहे, कारण जगण्याचा अर्थ शोधण्यामध्ये सामान्य माणसाचा जन्म निघून जातो आणि कबीरांनी अगदी थोडक्यात ते सगळं किती छान सांगितलेलं आहे.
1: जन्म मरण नाते संबंध वाणी वर्तन विचार
0: देव गुरु परमार्थ किंवा स्वचा शोध प्रेमाच्या व्याख्या. बापरे काय काय लिहून ठेवले कबीरांनी. खर तर या रचनांना कालातीत आहेत,
1: शाश्वत आहेत. शब्दात किती ताकद असते नाही का रोहित. शब्द क्षणार्धात आपल्याला शांत करू शकतात आणि क्षणात मूक करून जातात.
0: दुःखातून हे शब्दच आपल्याला बाहेर काढू शकतात आणि हेच शब्द काटे म्हणून ऋतूही शकतात.
1: शब्द प्रश्न टाकतात आणि शब्द उत्तर सुद्धा देऊन जातात.
0: आणि म्हणूनच शब्द नेहमी जपून वापरावा असं म्हणतात.
1: चल हवं तर थोडा वेळ आपण तुझ्या आवडीची उडती गाणी लावूया, चालेल का? हिंदी मराठी का तुझ्या प्लेलिस्ट मधली इंग्लिश गाणी?
0: हे बघ सुखदा काहीही लावू नकोस, आपण दोघ जण शांत बसूया आणि ही शांतता ऐकूया.
1: वा शांतता ऐकू.

0: ऐकूया,
1: शांतता ऐकूया, हे तुझंच वाक्य आहे सुखदा, आठवलं का तुला? अगं आपण ओरिसाला गेलो होतो आणि सगळा परिसर असा शांत शांत होता.
0: हो, वाहनांचा आवाज नाही, माणसांची वर्दळ नव्हती, निसर्ग आणि फक्त निसर्ग.
1: आणि कॅम्प मधली सगळी माणसं गाढ झोपलेली होती. तू मात्र भल्या पहाटे उठून समोरच्या तळ्याकाठी जाऊन एकटीच त्या गवतावर बसली होतीस.
0: कितीतरी वेळ आभाळाकडे बघत
1: काय तर म्हणे, पहाटेच्या शांततेचा आवाज ऐकतीय मी.
0: खरंच रे, तू आता आठवण करून दिलीस, तो सगळा माहोल किती मनात अगदी उजळून निघतो. पहाटेची शिरशिरी, मंद लाटांची ये जा, दूर कुठेतरी केशरी रेषा फटफटणारी, आहा.
1: आणि सगळ्यात कहर सुंदर म्हणजे पलीकडच्या काठावर असलेल्या मंदिरातून येणारे त्या झुंजुमुंजू वातावरणात सहज मिसळून जाणारे आरतीचे आणि घंटेचे मंद मधुर स्वर,
0: पाण्यात दूर दूर वर डुलणाऱ्या होड्या आणि त्यात ते टिमटिमणारे अंधुकचे दिवे,
1: संमोहित करणारे क्षण, आपलीच आपल्याला नव्याने ओळख करून देणारे क्षण.
0: कुठून कुठे जातो ना आपण आठवणींचे दोर पकडून, गंमत वाटते सगळी. कबीर काय, गाणं काय, शब्द काय आणि तळ्याची आठवण काय.
1: अगं गाण्यावरून आठवलं,
0: काय
1: काल शैला मावशीचा फोन आला होता. अगं नंदुताईची जान्हवी गाण्याची तिसरी परीक्षा फर्स्ट क्लास मध्ये पास झाली म्हणे.
0: अरे वा वा, खरंच मस्त रे, गोड गळा आहे जान्हवीचा. ए ती आपल्या घरी आली होती तेव्हाची गंमत आठवते का?
1: गंमत कसली गंमत ग?
0: ती नंदुताईला अगदी मनापासून काहीतरी पटवून देत होती आणि ताई आपली शंका काढत होती.
1: मग वैतागली असेल जानू.
0: वैतागली नाही, पण पटकन म्हणाली, अगं आई तंबोऱ्याची शपथ.
1: हो,
0: मला इतकं आवडलं ना तिचं हे वाक्य, तंबोऱ्याची शपथ.
1: आपण शपथ कोणाची घेतो तर आपल्याला परमप्रिय असलेल्या व्यक्तीची किंवा गोष्टीची.
0: म्हणजे लहानपणी नाही का आई शपथ असं सारखं म्हटलं जायचं, आणि हिने मात्र थेट तंबोऱ्याची शपथ घेतली. बघ ना, म्हणजे तिची गाण्यातली किंवा संगीताबद्दलची ओढ आणि आदर मनापासूनच असतं.
1: आणि त्या तंबोऱ्याला तिनं आपल्या मनातलं अगदी सर्वोच्च स्थान देऊन टाकलं. बरं, तेही कोणाच्या सांगण्या शिकवण्यावरून नाही, अगदी उत्स्फूर्तपणे, नाही का?
0: तर ते म्हणतात ना स्पॉन्टेनियसपणे, म्हणजे खोल मनातून आलं आणि बोलली ती.
1: खरंच सुखदा, ही निरागस्तता, हा निर्मळपणा, साधेपणा फार दुर्मिळ झाला नाही का आजकाल? म्हणजे क्वचितच असं कुठेतरी आपल्याला दिसतं.
0: हो, आणि तसं तर असेल ना तर आपली कला ही खरंच स्वच्छ सुंदर होऊन समोर येईल.
1: पण काय होतं की वाढत्या वयाबरोबर म्हणजे अनेकांच्या धारणा किंवा तत्व बदलत जातात आणि वागण्या बोलण्यातली कोवळी खरून जाते.
0: नॅचरल आहे रे ते, म्हणजे नैसर्गिक आहे. म्हणजे मत आणि विचार नक्कीच बदलू शकतात, पण जे काही असेल त्यात स्पष्टता आणि निर्लेप भाव असायला हवा.
1: हो हो, ऐकायला छान वाटतंय, पण प्रत्यक्षात आणणं जरा अवघड आहे, नाही का?
0: अजिबात नाही, सांगणारा आणि ऐकणारा दोघही जर का सुज्ञ असतील ना तर जुनं टाकून नवीन स्वीकारणं आनंदाचं होऊ शकतं.
1: अच्छा, सांगणारा आणि ऐकणारा दोघेही सुज्ञ असावेत.
0: हा,
1: म्हणजे ऐकणारा तर आहे. म्हणजे उदाहरणाने जरा स्पष्ट कर. बरं
0: बरं, फार लांब नको जायला. रेखाचंच उदाहरण देते तुला.
1: काय?
0: तुला आठवतंय ना 5 वर्षांपूर्वी तिचं लग्न झालं?
1: अगं हो, तिच्या लग्नामध्ये तुझा उत्साह केवढा होता आणि ती सुद्धा ताई ताई ताई करत सगळ्या गोष्टी तुला विचारून करत होती.
0: हा, ते झालं, पण मी काहीतरी वेगळं सांगते. लग्नानंतर पहिली 2 वर्ष वटसावित्रीला तिची सुट्टी असायची आणि उपास सुद्धा.
1: अच्छा, नटून तटून पूजेची ताटं घेतलेल्या स्त्रियांच्या ताफ्यात ती सुद्धा होती तर. आणि त्या सगळ्यांच्या ताटामध्ये वडाच्या फांद्या होत्या, नाही का? बरं मग
0: दुसऱ्या वर्षीच मी तिला समजावून सांगितलं, म्हणजे तिला कळेल अशा भाषेत म्हटलं, अगं झाडाच्या फांद्या तोडणं बरोबर नाही.
1: आणि मग तुझा तो आवडता क्लास घेतला असशीलच तू, नवरा बायकोचं नातं झाडाला दोरे बांधून नव्हे तर संसारात एकमेकांना समजून घेतल्याने घट्ट होतं वगैरे वगैरे वगैरे.
0: क्लास वगैरे नाही रे घेतला, पण एकूणच निसर्ग रक्षण किंवा पर्यावरणाला हानी न पोहोचवता सणवार कसे साजरे करता येतील हे तिला सांगितलं.
1: अच्छा, अगं पण तिला हे पचवणं जरा जडच गेलं असेल.
0: मी तिला असं म्हटलं की तुझी श्रद्धा असेलच तर घरच्या घरी देवाला हळदी कुंकू वाहून तुझ्या मनात काय आहे ते सांग, झालं.
1: सुखदा, पण तू एकटीने हे पाळणं किंवा केवळ एका बाईला शहाणं करण्याचा प्रयत्न करणं म्हणजे कसं माहितीये का, समुद्रातल्या वाळूचा एक एवढासा कण जपावा तसं झालंय.
0: अगदी अगदी, कणभर असेल, पण मी मनापासून सांगितलं आणि तिने ऐकलं. त्यानंतरच्या

0: दिवशी तिने सुट्टी घेतली नाही आणि वडाच्या फांद्या सुद्धा तोडल्या नाही.
1: हो
0: हा, कालच्या वटपौर्णिमेला सुद्धा म्हणाली, ताई घरच्या देवाला नमस्कार करून आले.
1: वा वा वा, सुखदा क्या बात है, ब्रावो, म्हणजे तू जिंकलीस म्हणायचं तर.
0: जिंकले बिंकले काही नाही रे, म्हणजे वडाची पूजा करायला माझा विरोध नाहीये. वड हे खरोखर औषधी झाड सुद्धा आहे, खूप उपयोग आहेत, पण वडाच्या फांद्या मात्र तोडू नका. इतकंच
1: मला कौतुक वाटत सुखदा तुझं.
0: कसलं काय,
1: म्हणजे कसं आहे की तू परंपरा पण जपतेस आणि नव्याचा पण अंगीकार करतेस. आता तू जे काही बोललीस ना ते म्हणजे कसं, कर्मण्ये वा अधिकार असते मा फले सुखदा.
0: एकदम, म्हणजे तू काही हरभऱ्याच्या झाडावर चढू नको. मी इतकी मोठी नाहीये आणि मला काही सिद्धही करायचं नाहीये, सोशल मीडियावर दाखवायचं तर अजिबात नाही.
1: हे मात्र 100% खरं. सुखदा तुला एक गंमत सांगतो, माझी आई सुद्धा, म्हणजे म्हटलं तर ती मागच्या पिढीतलीच नाही का.
0: हा, मी अगदी हेच सांगणार होते. ते पर्यावरण रक्षण वगैरे सगळं आत्ताच्या काळात आपण जास्त बोलतो, पण तुझी आई काय किंवा माझी आई काय हे कधीपासून पाळत आलेले आहेत.
1: म्हणजे उपास तपास करणं याला त्यांचा दोघींचा पूर्ण विरोध आहे. खर तर काळाच्या पुढे चालणाऱ्या बायका आहेत या, नाही का.
0: उपवास करण्यामध्ये आमची माई आत्या सगळ्यात पुढे, त्याच्यानंतर मग तिला ऍसिडिटी, गरगर, चक्कर, अशक्तपणा, अति करू नये रे कुठच्याही गोष्टीचं.
1: हो ना, म्हणजे एक वेळ आपण म्हणतो ना उपवास करावा, पण ते उगाच उपाशी राहणं वगैरे योग्य नाही. आता त्यांना कोण समजवणार, इतरांना अशक्तपणा येईल समजवताना. मग काय, कारण अशी मंडळी ना त्यांचा हेका कधी सोडत नाहीत बघ.
0: हल्ली काय ते इंटरमिटेंट फास्टिंग त्याचा बोलबाला आहे. ठराविक वेळेत खाणं आणि ठराविक वेळेत उपवास.
1: हो, ते साधा प्रकरण नाही आहे सुखदा, त्याचे सुद्धा प्रकार आहेत. 16/8 म्हणजे 16 तास काहीही नाही.
0: हा,
1: 8 तासात खाणे किंवा
0: आणि काय ते नाही का दुसरं, 5/2 म्हणजे काय, 5 दिवस नॉर्मल जेवण, 2 दिवस अगदी कमी कॅलरी असलेलं अन्न.
1: मला काय वाटतं माहिती का सुखदा, जेवणा खाण्यातले कुठलेही बदल स्वतःच्या मनाने किंवा लेटेस्ट फॅड फॉलो करूया म्हणत किंवा व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीचे व्हिडिओ बघून करू नयेत.
0: अगदी बरोबर, आपल्या डॉक्टरांच्या, आपल्या वैद्यांच्या किंवा तज्ञांच्या सल्ल्यानेच ह्या गोष्टी करायला हव्यात.
1: आणि काय, आजकाल आहार आरोग्य यासारख्या गोष्टी आल्या की सगळे आपले सुरूच होतात एकदम.
0: अगदी, प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा विषय, अर्थातच प्रॅक्टिकल आणि रोजच्या जगण्यात उपयुक्त असे हे विषय. ये ग ये शर्वरी, काय ग आज बेल तुझ्या नेहमीच्या पद्धतीने म्हणजे ठण ठण ठण ठण घणघण घणघण अशी नाही वाजवलीस.
1: एवढी हळूच बेल वाजवणं म्हणजे सौम्य पद्धतीनं तेही शर्वरीने, काय काय झालं, काय बरं नाही की काय माझ्या लाडक्या बहिणीला.
2: ए रोहित दादा, काही बोलू नकोस, एकदम ठणठणीत आहे मी.
1: हा मग ठीक आहे, नाहीतर म्हंटल
2: काही म्हणू बिडू नकोस, मला आधी बसू दे.
0: हो बस बस, वारा खा, पाणी पी.
1: सुखदा आता काय, तू इथे इथे बस रे मोरा वगैरे म्हणण्यास, म्हणजे वारा खा पाणी पी असं छान लईत म्हणत होतीस, आता म्हणशील भुरकन उडून जा.
0: रोहित काय रे, शर्वरी इथे बस पंख्याखाली. हा बरं वाटलं असेल ना तुला आता
2: मस्त.
0: का ग, आपल्या मुक्ताबाईंची शाळा सुरू झाली असेल.
2: झाली ना अगं, शाळेत जायचं म्हणून पहिल्या दिवशी एवढी खुश होती मला की नाही तिचा बाल वर्गाचा दिवसच आठवला.
0: हो, पहाटेच उठून बसली आणि घरातल्या सगळ्यांना उठवून ठेवलं, उठा उठा चिमण्यांचा आवाज येतोय, सकाळ झाली, आज मी शाळेत जाणार.
1: खरंच शर्वरी, मुली किती पटकन मोठ्या होतात ग.
2: हो ना,
1: एवढीशी आपली मुक्ता आणि आता छान पुस्तक वगैरे वाचते. हो, काय काय माहिती आपल्या सुद्धा सांगत असते.
2: हो ना, आणि आता काय म्हणे, मोठ्या वर्गात गेलीये ना, आता अभ्यास सुद्धा वाढला, पण गाडी खुश आहे बरं का शाळेत.
0: वा वा,
2: आणि वर्ग शिक्षकाबाई तर एकदमच आवडून गेल्यात.
0: हे महत्वाचं आहे, अभ्यास तर होतच राहतो पण शाळा आणि शाळेचं वातावरण आवडणं हे महत्वाचं आहे.
1: खरंय, म्हणजे हे ना मेंदूच्या वाढीचे दिवस असतात आणि आयुष्यभराच्या आठवणी सुद्धा असतात, त्यामुळे सगळ्यांनाच ना चांगले शिक्षक आणि चांगल्या शाळा मिळायला पाहिजेत.
0: शाळा कुठचीच वाईट नसते रे, आणि शिवाय म्हणजे शासनाच्या पण वेगवेगळ्या योजना असतात, विद्यार्थ्यांना मोफत गणवेश, पाठ्यपुस्तकं, दुपारचा पोषण आहार, हे सगळं आहे. प्रत्येक विषयाची दुसरी बाजू सुद्धा आपण बघितली पाहिजे.
2: ज्यांची शिकायची इच्छा आहे पण परिस्थितीमुळे शिक्षण घेता येत नाही अशा मुलांसाठी आपण काहीतरी केलं पाहिजे असं वाटतं.
1: पण शर्वरी, अशा मुलांसाठी मदत मिळवून देणारे सुद्धा अनेक हात आहेत, अनेक संस्था आहेत, ट्रस्ट असतात.
0: आमच्याकडे म्हणजे माझ्या आईकडे तर पद्धतच आहे की घरातल्या प्रत्येकाच्या वाढदिवसाला

0: मुलाच्या शिक्षणाच्या खर्चासाठीचे पैसे पाठवायचे.
1: हो खरंय, तू म्हणतेस मला माहिती आहे ही गोष्ट, पण जाहिरात करायच्या ह्या गोष्टी नसतात ना.
2: आता विषय निघालाय म्हणून सांगते, आमच्या मावशींच्या मुलीला यंदा 10वीला 90% मिळाले.
0: अरे वा,
2: पण पुढे कसं काय, अशा थोड्याशा त्या काळजीत दिसल्या.
0: खरंय ग, हल्ली शिक्षण सुद्धा किती महाग झालंय.
2: तेव्हा मोहित त्यांना म्हणाला की तिच्या आवडीच्या शाखेत तिला ऍडमिशन घेऊ द्या, फीच्या पैशांची काळजी करू नका.
1: वा खरंच, अशा गोष्टी ना कुठल्याही पुस्तकात शिकवल्या जात नाहीत. या गोष्टी बघून ऐकून आणि समजून घेऊन करायच्या असतात, नाही का?
2: अगदी बरोबर बोललास दादा. परवा मुक्ता बरोबर बोलताना सुद्धा हाच विचार मनात आला.
0: अगं मुक्ता, ती किती लहान आहे ग या सगळ्याबद्दल विचार करायला.
2: नाही नाही, विषय वेगळा होता. सध्या पाऊस आणि पाणी यावर जिथे तिथे चर्चा सुरू असतात ना.
1: हो ना, पाऊस यंदा डोळ्यातून पाणी काढतो की काय अशी परिस्थिती होती.
0: आपल्याकडे तर 2 आठवड्यांपूर्वी जाहीर झालंय आठवड्यातून 2 दिवस पाणी येणार नाही.
2: तरी आपण नशीबवान आहोत, मुंबईत काही टक्केच पाणी कपात जाहीर झाली आहे.
1: पण तुला माहितीये ना शर्वरी, पिण्याच्या पाण्याचा वापर बांधकामासाठी, स्विमिंग पुलासाठी किंवा गाड्या धुण्यासाठी वगैरे केलेला आढळला तर कठोर कारवाईचा इशारा देण्यात आलेला आहे.
2: हो ना, आमच्या सोसायटीने सुद्धा तशीच नोटीस काढली आहे.
1: हे बघ, माझं काय म्हणणं आहे, फक्त चर्चा करून किंवा दोषारोप एकमेकांवर करून काहीही साध्य होणार नाही. खरं तर देशामध्ये पाणी भरपूर आहे, फक्त ते योग्य पद्धतीनं साठवण्याची मानसिकता आपल्याकडे नाहीये ग.
0: माणसाची वृत्ती कशी असते ना, पाणी मिळतंय तोवर त्याचा वारे माप वापर करायचा, चक्क उधळपट्टी करायची.
2: हो ना, मग कुठे फटका बसला की लोकांचे डोळे उघडतात.
1: आणि दुष्काळाचं नुसतं सावट जरी जाणवलं ना तर इतरांवर ठपका ठेवायला सुरुवात होते. खरं तर पाणी काय किंवा कुठलीही नैसर्गिक संपत्ती काय,
0: ती जपली जायला हवी किंवा या सगळ्या गोष्टींचा विचारपूर्वक आणि काटकसरीने वापर करायला हवा.
2: तू मागे सांगत होतीस तसं पाण्याचा कितीतरी ठिकाणी रियूज सुद्धा करता येईल. म्हणजे भाज्या वगैरे धुतलेलं पाणी झाडांना घालता येईल, कपडे धुतलेलं पाणी वॉशरूम मध्ये ओतायला वापरता येईल.
1: नळाची धार धो सोडून न ठेवता बारीक धारेत सुद्धा भांडी कपडे करता येतील, असे बरेच उपाय आहेत.
2: खर तर साफसफाईच्या काही गोष्टी एक दिवसाआड करून पण चालतात, त्या हट्टाने रोजच करायच्या हा हेका मात्र सोडायला हवा.
0: याशिवाय फक्त मी एकट्याने करून काय साध्य होणार असा विचार न करता थेंबे थेंबे तळे साचे हा विचार सगळ्यांनी केला तर खूप पाणी वाचवता येईल.
2: आपण वाचवलेलं 4 बादल्या पाणी कोणासाठी दिवसभराच्या वापराचं पाणी सुद्धा होऊ शकतं ना ग.
0: नक्कीच होऊ शकतं. इथे बसून आपल्याला बाहेरची परिस्थिती कळत नाही. बायका 1-1, 2-2 हंडे पाण्यासाठी मैलोन मैल चालत जातात.
1: खरे, आपल्याला पाणी टंचाईचे फक्त थेट परिणाम दिसतात, पण आता कारखान्यांना सुद्धा कमी पाणी जर मिळालं तर शेती उद्योग या आपल्या मुख्य व्यवसायांना जबर फटका बसतो, नाही का?
0: फक्त हे होणार ते होणार असं म्हणत कुढत बसण्यापेक्षा याच्यावरचा मार्ग उपाय याचा गंभीरपणे विचार करायला हवा.
2: ए सुखदा, परवा किनी आमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये पावसाला साकडं घाला म्हणून काही लोकांनी आर्थिक श्लोक काहीतरी पाठवला होता.
1: काय या गोष्टी मानसिक बळ देण्यासाठी बऱ्या असतात, पण समोर उभ्या असलेल्या संकटाचा हा उपाय नाही.
0: होय, आणि रोहित मगाशी जे म्हणाला ना की आपण भाग्यवान आहोत की आपल्याकडे पाण्याचा तुटवडा नाहीये, फक्त पावसाचं पाणी साठवायचं कसं याच्यावरती मोठ्या प्रमाणावर विचार आणि कृती करण्याची गरज आहे.
2: हल्ली शाळांमध्ये हे सगळं शिकवतात बरं का. मुक्ता सुद्धा सांगत होती रेन वॉटर हार्वेस्टिंग, कॅचमेंट एरिया, ठिबक सिंचन, म्हणजे बरंच काय काय ती सांगत होती.
1: हे खरंच छान आहे शर्वरी. अगं पुढच्या पिढ्यांना हे कळणं जास्त गरजेचं आहे, कारण पर्यावरणाचा जो ऱ्हास होतोय ना तो बघता निसर्गाशी संबंधित असलेले प्रश्न या नंतरच्या काळात अधिकाधिक समोर येणार आहेत.
0: तरीही मला असं वाटतं की इतकं निराशाजनक चित्र उभं नको करायला. पावसाने थोडा दिलासा दिलाय आता, आणि आपल्यासारखे निसर्गाचा विचार करणारे सुद्धा अनेक जण आहेत. शिवाय नदीजोड प्रकल्प, पूर, दुष्काळ निवारण याविषयी सरकारही काम करतच असत.
1: माणसाने आशावादी असायलाच हवं सुखदा. सर्वसामान्य नागरिक म्हणून आपल्याला एवढी काळजी वाटतेय तर आपले पालक असलेल्या सरकारला कैक पट जास्त काळजी वाटत असणारच ना.
2: येस, माणसाने आशावादी असायला हवं, पण त्याला प्रयत्नांची पण जोड हवी.
0: करेक्ट, आणि याची सुरुवात स्वतःपासून करायला हवी. एकूणच विचार आणि व्यवहारात तारतम्य आलं की गोष्टी सोप्या आणि आनंदाच्या होऊ शकतात. क्या बोलते, मुळात आनंदी राहूया काय?
1: अरे सुखदा शर्वरी, अगं

0: खिडकीतून बाहेर बघा
1: काय
0: चक्क आभाळ भरून आलंय. आहा हा वारं पण काय छान सुटलंय. आता कधीही बरसू लागेल.
1: अरे वा आपलं आशावादी बोलणं निसर्गानं ऐकलं की काय. वा वा वा येरे येरे पावसा.

श्रोतो, कौटुंबिक श्रुतिका आपुलकिया घरात आत्ताच आपण ऐकली. लेखन केलं होतं स्मिता जोगळेकर यांनी आणि यात सहभागी झाले होते दिनेश अडावतकर, मधुलिका नेरुरकर आणि नेहा खरे. श्रोते हो, यानंतर आरोग्य दर्पण लाईव्ह डायल इन कार्यक्रम असणार आहे. आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून आहार याविषयी आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत आयुर्वेद तज्ज्ञ डॉक्टर सिद्धेश तावडे. तेव्हा श्रोते हो, तुमचे काही प्रश्न शंका असतील तर नक्की विचारा. त्यासाठी दूरध्वनी क्रमांक आहेत 02245151 आणि 45151 30. तेव्हा श्रोते हो, नक्की सहभागी व्हा. आणि आता ऐकूया हे छानसं गाणं.

0: श्रोतेहो, आपल्या संस्कृतीत अन्न हे पूर्णब्रह्म असं म्हटलं जातं. कारण अन्न हे केवळ पोट भरण्याचं साधन नसून ते आपल्या शरीराचं पोषण, मनाची प्रसन्नता आणि उत्तम आरोग्याचा पाय आहे. पण आजच्या आपल्या धावपळीच्या जीवनात फास्ट फूड, प्रक्रिया केलेले पदार्थ, अनियमित जेवणाच्या वेळा, अपुरी झोप आणि वाढता ताण यामुळे आज अनेक आजार वाढताना दिसतात. पण या सगळ्याचं कारण म्हणजे आहाराच्या चुकीच्या सवयी. पण या अशा परिस्थितीत आयुर्वेद आपल्याला केवळ काय खावं एवढंच सांगत नाही, तर केव्हा खावं, किती खावं, कसं खावं आणि प्रत्येक व्यक्तीच्या प्रकृतीनुसार कोणता आहार घेणं गरजेचं आहे याविषयी आयुर्वेदातून माहिती मिळत असते. तर श्रोतेहो, आज आपण आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून कोणता आहार घेतला पाहिजे याविषयी जाणून घेणार आहोत. आणि या संदर्भात आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत आयुर्वेद तज्ज्ञ डॉक्टर सिद्धेश तावडे. डॉक्टर सिद्धेश तावडे गेली 15 वर्षे आयुर्वेदिक चिकित्सक म्हणून मुंबईमध्ये कार्यरत आहेत. आकाशवाणी मुंबईमध्ये नैमित्तिक उद्घोषक म्हणून त्यांची निवड झाली आहे. आयुर्वेदिक कॉलेजमध्ये अध्यापनाचा त्यांना अनुभव आहे. त्यांनी आरोग्यविषयक नियतकालिकांमध्ये आयुर्वेदाच्या विविध विषयांवरती लिखाण केलं आहे. नमस्कार डॉक्टर, आरोग्य दर्पण कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत.
1: नमस्कार
0: डॉक्टर. आयुर्वेदानुसार योग्य आहार म्हणजे नेमकं काय त्याविषयी सांगा.
1: आयुर्वेद हे आयुष्याचं शास्त्र आहे. आपल्या पूर्वाचार्यांनी, ऋषीमुनींनी खूप अभ्यास करून हे शास्त्र बनवलंय. खरं तर या ऋषीमुनींना शास्त्रज्ञच म्हटलं पाहिजे, कारण त्यांनी आपल्या शरीराचा, शरीरातल्या रचनेचा, आतल्या अवयवांचा आणि बाहेरील वातावरणाचा, बाहेरील परिस्थितीचा या शरीरावर कसा परिणाम होतो याचा अगदी सखोल बारकाईने अभ्यास केलाय. रोगस्तु दोष वैषम्य दोष साम्य अरोगता असा एक श्लोक आहे. याचा अर्थ वात पित्त कफ हे जे तीन दोष आहेत यांची साम्यावस्था ज्याने राहते तो आहार योग्य, आणि जेव्हा या तिघांची साम्यावस्था बिघडते, ज्या आहाराने हे साम्यावस्था बिघडते तो आहार अयोग्य, एवढी एक डोबळ व्याख्या आपल्याला करता येईल.
0: डॉक्टर, योग्य आहाराविषयी तुम्ही सांगितलं, पण सात्विक, राजसी आणि तामसी हे आहार म्हणजे नेमके काय?
1: हो, एक महत्वाचा प्रश्न आहे हा. आयुर्वेदाने मानसिक आणि शारीरिक या दोन्ही व्याधींना महत्व दिलंय, म्हणजे अन्नाने मनाचेही पोषण होतं हा एक खूप महत्वाचा विचार आयुर्वेदाने मांडलेला आहे. त्यामुळे आपल्याला असं म्हणता येईल की जो आहार शरीरासोबतच मनाला पण आनंद देतो म्हणजे तो कशा प्रकारचा, जो सात्विक आहार म्हणजे जो स्निग्ध आहे, उष्ण आहे, त्याने कुठल्याही प्रकारचे दोष चाळवले जात नाहीत, मनाला शांत वाटतं, तो आहार हा सात्विक आहार. राजसिक आहार कोणाला म्हणता येईल? तो जो अति तीक्ष्ण आहे किंवा तिखट आहे, जळजळीत आहे, झणझणीत आहे, ज्याने आपल्याला वेदनाच होतील, त्रासच होईल, म्हणजे तो मुखाला चांगला वाटतो, चटपटीत वाटतो, पण नंतर तो आपल्याला त्रास देतो, तो आहार राजसिक गटात येईल. आणि तामसिक म्हणजे अर्ध कच्चा, अर्धशिळा किंवा ज्याला गंध व्यवस्थित नाहीये. आता आपण एक उदाहरण द्यायचंच तर बरेच वेळा हल्लीचा चायनीज आहार हा अर्ध कच्चा असतो, त्यातला तांदूळ म्हणा किंवा त्यातल्या नूडल्स म्हणा हा त्या प्रकारात मोडणारा असू शकतो. तर ढोबळ मनाने सात्विक, राजसिक, तामसिक आहाराचं विभाजन असं करता येऊ शकतं. ह्यात एक अजून एक आणखी एक गोष्ट सांगायची म्हणजे बरेच वेळा असाही गैरसमज असतो की श्वेत पांढऱ्या रंगाचा आहार म्हणजे सात्विक आहार, तर असं अगदी नाहीये. जो आहार आपल्या मनाला, आपल्या शरीराला शांत करतो तो आहार सात्विक गटात मोडता येईल.
0: डॉक्टर, आता ऋतू बदल होतोय, तर या ऋतू बदलानुसार आपल्या आहारात बदल करणं गरजेचं आहे, तर ते कोणते बदल करणं अपेक्षित आहे?
1: हो, खूपच महत्वाचं. आता मी येतानाही पाऊस पडत होता, ऋतू बदल झालेला आहे, वर्षा ऋतूचं आगमन झालेलं आहे. आपल्या ग्रंथांमध्ये या सहा ऋतूंचं अगदी खूप सखोल वर्णन केलेलं आहे. वसंत, ग्रीष्म, वर्षा, शरद, हेमंत, शिशिर हे सहा ऋतू आणि त्यानुसार होणारी दिनचर्या, ऋतुचर्या हे अगदी त्यांनी बारकाईने सांगितलेलं आहे. एक श्लोक आहे, यावत देहे तावत लोके, म्हणजे आपण ज्याला ढोबळ जसं म्हणतो जे पिंडी ते ब्रह्मांडी, ज्या प्रकारे बाहेर

0: पडतोय, ज्या प्रकारे वातावरणात बदल होतोय तसेच बदल आपण आपल्या शरीरामध्येही केले गेले पाहिजेत. म्हणजे थोडक्यात काय, तर शिशिर ऋतू आहे, बाहेर थंडी खूप आहे, तर ते रोगश शरीरातही जाणवायला लागतं. मग तुम्ही आहारामध्ये जसं आपण तिळगुळाचे लाडू खातो किंवा आपण स्निग्ध गोष्टी वाढवतो, दूध तूप वाढवतो, असे बदल आपण केले गेले पाहिजेत. आणि त्याचंच उदाहरण आता द्यायचं या वर्षा ऋतूमध्ये, तर वर्षा ऋतूमध्ये अग्नी मंद झालेला असतो, शरीरातली भूक मंदावलेली असते, बाहेर सर्वत्र अम्लता आलेली असते. अशा वेळेला त्या मंद झालेल्या अग्नीला थोडस प्रज्वलित करण्याकरता हलका सुपाच्य आणि साधासा आहार खाणं खरंतर अपेक्षित आहे. तुम्ही बघाल बऱ्याच संस्कृतींमध्ये किंवा आपल्याकडेही याच काळात उपास ठेवण्याची एक प्रथा आहे, ती त्याच कारणाने योजलेली आहे. तर आपणही हा असा प्रकारचा आहार या वर्षा ऋतूमध्ये सुरू करणं चांगलं, पण तो कसा सुरू करायचा आणि आधीच्या ऋतूचा आहार कसा सोडायचा याबद्दल पण एक नियम आयुर्वेदाने घालून दिलेला आहे. त्याला म्हणतात पादांश. म्हणजे एक ऋतू संपला, दुसरा ऋतू सुरू होत आहे, त्या काळात टप्प्याटप्प्याने आपण आधीच्या ऋतूचा आहार थांबवायचा आणि टप्प्याटप्प्याने नंतरचा नवीन आहार सुरू करायचा. एक चतुर्थांश, पादांश म्हणजे एक चतुर्थांश, हळूहळू सुरू करायचा आणि हळूहळू थांबवायचा. अशा प्रकार जर आपण अवलंबला तर नक्कीच आपण या ऋतूमध्ये वर्षा ऋतूमध्येही आरोग्य नीट राखू शकतो. आणि जसं मध आहे, मधाचा वापर करून आपण वर्षा ऋतूमध्ये बऱ्याचशा कफाच्या व्याधींना दूर करू शकतो आणि बऱ्याच गोष्टी आहेत ज्या आपण हळूहळू पुढे उलगडूया.
1: डॉक्टर, आता लहान मुलांच्या शाळा सुरू झाल्या आहेत, तर त्यांची रोगप्रतिकारक शक्ती वाढणं खूप गरजेचं आहे, कारण का आता व्हायरल इन्फेक्शन होणं, सर्दी, खोकला, ताप हे मुलांना सर्रास होतं, तर त्यांच्या आहारात काय बदल करणं अपेक्षित आहे?
0: हो, हा अगदी जिव्हाळ्याचा प्रश्न आहे, कारण बरेच वेळा वैद्यांकडे या ऋतूंमध्ये त्यांच्या आई लहान मुलांना घेऊनच येतात. सर्दी, पडसं, ताप हे वर्षा ऋतूमध्ये अगदी नित्य नियमाने होत असतं लहान मुलांना. त्याला कारणे तशीच आहेत. आयुर्वेदाने ना दोषांचं आणि वयाचं एक वर्गीकरण केलंय. वृद्धापकाळामध्ये वाताचं आधिक्य अधिक असतं. मध्यम वय जो असतो 30 ते 40 वयोगटाच्या व्यक्तींमध्ये पित्ताचं आधिक्य दिसतं आणि लहान मुलांमध्ये कफाचं प्राबल्य असतं. त्या मुलांना कफाचे व्याधी होण्याचीही शक्यता जास्त असते. कृमींचे व्याधी त्यांना जास्त होतात. अशा मुलांनी खरं तर या वयोगटामध्ये षडरसांचं सेवन केलं पाहिजे. षडरस म्हणजे आपले सहाही रस, मधुर, तिक्त, आम्ल, कटू, कषाय, ह्या सर्व रसांचं जर सेवन असेल तर बरेचदा ती व्याधी प्रतिकार शक्ती मुलांमध्ये उपजत जी असते ती अजून चांगली होऊ शकते. आईकडून दुधातून मिळालेली रोगप्रतिकार शक्ती काही काळ पुरते, पण पुढची आपल्या मुलांना स्वतःच निर्माण करायची असते. पण हल्ली आपण बघतो बरेचदा चिप्सचं सेवन जास्त असतं किंवा प्रोसेस्ड फूड्सचं जेवण खाणं जास्त होतं, त्यातून लवण सेवन जास्त होतं. लवण म्हणजे खारट. या खारट खाण्यामुळे केस पांढरे होणं, त्वचेला सुरकुत्या पडणं अशी लक्षणं दिसतात आणि ही संख्या आपण बघतो अधिक झालेली आहे. डोळ्यांवरही त्याचा परिणाम होतो. तर मुलांना शक्यतो या वयामध्ये एखादं रसायन चालू करणं, आवळ्याचा च्यवनप्राश हे एक रसायन आहे. च्यवनप्राश ही एक उत्तम कलाकृती आयुर्वेदाने केलेली आहे, जी जर मुलांना रोज एक चमचा च्यवनप्राश दिला गेला तर नक्कीच ती रोगप्रतिकार शक्ती किंवा इम्युनिटी आपण ज्याला म्हणतो ती डेव्हलप होते आणि वारंवार आजारी पडणारी मुलंही तशा प्रकारात आजारी पडत नाहीत.
1: नक्कीच डॉक्टर, ऋतू बदल झाला की त्या ऋतूनुसार वेगवेगळे फळं भाज्या बाजारात येत असतात, ती बऱ्याचदा खाल्ली जातील असंही नाहीये, तर वेगवेगळ्या ऋतूनुसार येणारी ही फळं आणि भाज्या यांचं सेवन करणं गरजेचं आहे का?
0: हो, हा एक अजून एक चांगला प्रश्न आहे. या ऋतूमध्ये खूप छान छान भाज्या येतात. रानभाज्या म्हणतो आपण त्यांना, त्या फक्त याच ऋतूमध्ये येतात, वर्षा ऋतूमध्ये त्या नक्कीच सेवन केल्या गेल्या पाहिजेत. टाकळ्याची भाजी एक असते, तीही या ऋतूमध्ये मिळते, ती सेवन केली गेली पाहिजे. पण तरीही पालेभाज्यांचं अतिसेवन हे आयुर्वेदाने थोडं वातकर सांगितलेलं आहे, त्यामुळे काही या मोजक्या पालेभाज्या जशा तशा उपलब्ध होतील तशा, पण नियमित न खाता क्वचित प्रमाणात खाणे. जर मगाशी म्हटल्याप्रमाणे कृमींची जर प्रवृत्ती जास्त असेल मुलांमध्ये किंवा घरामध्ये, तर शेवग्याच्या शेंगांच्या पाल्याची भाजी ही खूपच चांगलं काम करते. कृमिहर म्हणून ती फार उत्तम आहे. आयुर्वेदाने खरं तर फळभाज्यांचं सेवन हे अधिक चांगल्या प्रकारे करण्याचा निर्देश केलेला आहे. पडवळ आहे, दोडका आहे, दुधी आहे, या फळभाज्या किंवा कारलं, या फळभाज्या जर आपण नियमित ठेवल्या आहारामध्ये तर नक्कीच त्या फायदा करतात. फळांचा जर विचार करायचा म्हटला तर डाळिंब हे खूप छान फळ आहे. ते पित्त कमी करणं आणि पचनालाही मदत करतं. आणि त्यासोबत अंजीर हे आम्ही फळाचा वापर बरेच वेळा करतो.

0: अंजिराचा वापर विशेषतः वृद्ध लोकांमध्ये किंवा ज्यांच्यामध्ये कॅन्सर होऊन गेलाय आणि केमोथेरपी होऊन गेलेली आहे अशा लोकांमध्ये अंजीर खूप छान उत्तम रिझल्ट देतं असा आमचा अनुभव आहे. मूळव्याधीचा त्रास असतो बरेच जणांना. सुरण ही अशी एक छान भाजी आहे की ती नक्कीच मूळव्याध बरं करणं किंवा मोडाचे व्याधी बरं करण्याकरता मदत करते. तर अशा वेळेला सुरणाची भाजी आठवड्यातून 2 ते 3 वेळा खाणं याने नक्कीच फायदा होतो. पण हे सगळं सांगितलं तरीही अति सर्वत्र वर्जयत म्हणजे फळांचा वापर खूप नेहमी भरपूर असा केला तर हा थंडीचा काळ आहे किंवा थंड वातावरण हवा बाहेर असते कफ वाढू शकतो सर्दी खोकला होऊ शकतो प्रमाणातच गोडसर फळं खाणं आंबट फळं थोडीशी कमी खाणं असं आपण करून हा सगळा समतोल राखू शकतो.
1: म्हणजे शरीराची प्रकृती आपली कशी आहे त्यानुसार तो आहार घेणं गरजेचं आहे.
0: अगदी बरोबर.
1: डॉक्टरांना बऱ्याचदा विरुद्ध अन्नाचं देखील सेवन केलं जातं म्हणजे दूध आणि फळं दूध आणि मासे. तर हा विरुद्ध आहार टाळणं किती गरजेचं आहे?
0: हो, विरुद्ध आहार हा आयुर्वेदाचा अगदी एक मूलभूत सिद्धांत आहे. एक विरुद्धची व्याख्या दिली ती मी आधी सांगू इच्छितो. जे अन्न पदार्थ अन्न घटक शरीरातले दोष चाळवतात त्यांना त्यांच्या जागातून बाहेर काढतात पण शरीराच्या बाहेर काढत नाहीत अशा प्रकारच्या आहाराला विरुद्ध आहार म्हणतात. तर हे एक फार महत्वाचं लक्षण सांगितलेलं आहे. आपण जेव्हा कुठल्याही प्रकारचं असं संयोग करतो जे की शरीरातल्या दोषांना त्यांच्या स्थानातून बाहेर काढतं तर ते आपल्याला त्रासदायक ठरतात. आपल्याला एक उदाहरण नेहमीच माहिती असतं की फळं आणि दूध एकत्र करू नये. आपण बरेच वेळा बघतो स्ट्रॉबेरी मिल्कशेक बाजारमध्ये उपलब्ध असतो आंबट फळ आणि ते दूध एकत्र येतं आणि ते शरीरात तितकसा फायदा करत नाही. तसेच अजूनही काही संयोग आयुर्वेदात सांगितलेले आहेत. तूप अधिक मध समप्रमाणात न एकत्र करणं दूध सॉरी मध आणि गरम पाणी हेही आपण बरेच वेळा बघतो संयोग लोक करत असतात. गरम पाण्यामध्ये मध टाकून बरेच वेळा बारीक होण्याकरता त्याचा वापर केला जातो.
1: घशासाठी पण चांगला वापर होतो.
0: पण मध गरम करू नये असं आयुर्वेदाने सांगितलेलं आहे. त्यामुळे अशा प्रकारचं जर आपण काही सुधारणा केल्या तर नक्कीच आपल्याला फायदा होतो. ह्यात एक सांगू इच्छितो युरोपमध्ये किंवा जे पाश्चात्य देश आहेत त्या लोकांची प्रकृती त्यांचं हवामान वेगळं असतं. तिथे ती लोक ज्या प्रकारचे आहार करतात ज्या प्रकारचं मांसाहार म्हणता येईल किंवा इतरही अनेक गोष्टींचं सेवन म्हणता येईल ते करतायत तोच आहार तशीच जीवनपद्धती आपण आपल्याकडे अवलंबू शकत नाही. आपण उष्णकटिबंधात राहणारी माणसं आहोत. आपला देश आपला काल आपलं बल हे सगळं बघून जर आपण आपला आहार योजला तर नक्कीच त्याचा फायदा होतो. नाहीतर मग बरेच वेळा दिसतं की विरुद्ध आहार जर खाल्ला गेला तर त्यामुळे पोटाचे विकार जडतात आतड्याचं काम नीट होत नाही आणि मग त्याचं चिन्ह तुम्हाला स्किनवर दिसतं त्वचेवर दिसतं सोरायसिस एक्झिमा असे अनेक त्वचेचे विकार विरुद्ध आहारानंतर आपल्याला दिसायला लागतात. तर हे जितकं टाळता येईल तितकं आवश्यक आहे.
1: श्रोत्यांचे फोन येत आहेत डॉक्टर फोन घेऊया आपण. नमस्कार.
2: हॅलो नमस्कार.
1: नमस्कार बोला.
2: मी जोशी बोलतोय अंबरनाथहून.
1: बरं
2: डॉक्टर साहेबांना नमस्कार.
0: नमस्कार.
2: माझा प्रश्न असा आहे की 60 वयाच्या नंतर दूध पिण्याबद्दल आणि दही पिण्याबद्दल म्हणजे दही जेवण्यामध्ये घेण्याबद्दल तर डॉक्टरांनी मार्गदर्शन करावं म्हणजे कोणतं दूध प्यावं दूध सकाळी प्यावं का संध्याकाळी प्यावं आणि तसंच दही कोणतं खावं कधी सकाळी खावं का संध्याकाळी खावं का दुपारी तर याबद्दल मार्गदर्शन करावं अशी नम्र विनंती आहे. धन्यवाद.
0: दूध सेवन खरं तर कुठल्याही वयोगटाला चांगलंच आहे. दुधाला रसायन म्हटलेलं आहे आयुर्वेदात त्यामुळे अगदी लहानपणापासून ते वृद्धांपर्यंत सर्वांनी दूध प्यायला पाहिजे. फक्त ते पिण्याचं प्रकार आणि परिस्थिती बदलू शकते. म्हणजे ज्यांना दुधाने थोडासा कफ वाढतोय असं असेल तर ते त्यात हळद मिक्स करून हळद मिसळून दूध पिऊ शकता. काहींना दूध कफ वाढवतंय असं वाटत असेल तर गरम दूध पिणं हे कधीही श्रेयस्कर आहे. दूध कधी प्यावं वेळ कुठली असावी तर शक्यतो सकाळी दूध पिणं चांगलं. काहींना त्यावेळेला कुठला आहार घ्यायची सवय असेल तर संध्याकाळी दूध पिता येईल. तर दूध हे रसायनच आहे कुठल्याही वयोगटाला. कोणाचं कुठलं दूध प्यावं तर म्हशीचं दूध आपल्याला माहिती आहे जरा पचायला जड असतं. 60 वर्षानंतर कोठा जरासा हलका झालेला असतो. अशा वेळेला खरं तर चांगलं गायीचं दूध मिळालं तर कधीही चांगलं. आजकाल A2 म्हणजे देशी गायीचं दूधही उपलब्ध आहे मार्केटमध्ये त्यामुळे आपल्याला होल्स्टीन फ्रेझियर किंवा जर्सी गायीचं दूधच घ्यायला पाहिजे असंही नाही. त्यामुळे हलकं पोटाला पचेल असं दूध हे पिणं

0: आणि श्रेयस्कर. दुसरा प्रश्न होता की दही सेवनाबद्दलचा काय नियम आहे. तर एक आयुर्वेदात सूत्र आहे, न नक्तम दधी भुंजित, रात्री दही खाऊ नये असं म्हटलेलं आहे. रात्री दही खाल्लं तर कफाचे व्याधी होतात, त्यामुळे दही जर खाण्यामध्ये येत असेल तर ते दिवसाच खावं, दुपारी खाणं श्रेयस्कर आहे. दह्याचाही काही गुण आहेत, दह्याचाही मंगल असा गुण सांगितलेला आहे. आपण परीक्षेला जाण्यापूर्वी वगैरे दही खातो तर दहीही चांगलं आहे, फक्त कफाचे व्याधांची प्रवृत्ती असेल त्यांनी दही टाळावं आणि रात्री तर नक्कीच टाळावं.
1: नमस्कार.
2: नमस्कार.
1: प्रश्न विचारा आपला.
2: लाधर चोपडे बोलतोय कारंजा घाडगेवरून, आपला रेग्युलर स्वतः. डॉक्टर साहेब नमस्कार.
0: नमस्कार.
1: प्रश्न विचारा आपला.
2: सर, जे छोटे मुलं असतात, आता वात पित्त आणि कफ हे तीन प्रकृती आपल्यामध्ये आहेतच आयुर्वेदामध्ये, पण जे काही तुम्ही आता दुधाचा उल्लेख केला, पण काही म्हशीचे वगैरे जे किंवा पॉकेट बंद जे दूध असतात त्या दुधांनी खरोखर मुलांचे कप वाढतो, हा एक प्रश्न. आणि कृमीसाठी जनरली आपण मुलांना असं काय द्यायला पाहिजे, कारण आता तुम्ही उत्तम मार्गदर्शन चवनप्राशी बद्दल केलंय, पण मुलांना जेव्हा कृमी राहतात तर त्यांना घरगुती असं काय द्यायला पाहिजे.
0: हा चांगला प्रश्न आहे. दूध आता थोड्या वेळापूर्वीच सांगितल्याप्रमाणे जर्सी गायीचं किंवा होलसेन फ्रेझर गायींचं दूध घेण्यापेक्षा एखाद वेळेस म्हशीचं चालेल. पण ए टू म्हणून एक मिल्क दूध हल्ली उपलब्ध असतं मार्केटमध्ये, जे की देशी गायीचं दूध आहे. ते थोडंसं महाग असू शकेल, पण ते जर दूध घेतलं तर ते खूपच चांगलं आहे, तब्येतीकरताही चांगलं आहे. म्हशीचं दूध ज्यांना पचतं, ज्यांना कफाचे व्याधी होत नाही आहेत आणि पचतंय, त्यांनी म्हशीचं दूध घ्यायलाही हरकत नाही आहे. तर माझा सगळ्यांना अशीच विनंती असेल की प्रोसेस्ड दूध घेण्यापेक्षा किंवा पॅक्ड दूध घेण्यापेक्षा किंवा जर्सी गायीचं दूध घेण्यापेक्षा म्हशीचं चालेल, आणि जर अवेलेबल असेल, उपलब्ध असेल, तर ए टू मिल्क घेणं. तुमचा दुसरा प्रश्न होता लहान मुलांच्या कृमींबद्दलचा. लहान मुलांमध्ये मगाशी म्हटल्याप्रमाणे कृमी होण्याची प्रवृत्ती अधिक असते, त्यामुळे त्यांना मधुर आहार देताना ह्याची काळजी घेतली गेली पाहिजे की कुठल्या प्रकारचा मधुर आहार घेत आहेत. आणि जर कृमी होत असतील तर मगाशी एक उदाहरण दिलं होतं मी, शेवग्याच्या पानाची भाजी ही एक खूपच उत्तम कृमीहर म्हणून काम करते, तर ती नक्की देता येऊ शकते. तिचा जर प्रमाण आठवड्यातून दोनदा आपण शेवग्याच्या पाल्याची भाजी दिली तर त्याने कृमी पडायला लागतात, आम्ही ते बघतो, त्याने कृमी पडतात. तसंच कोणत्या वैद्यांकडून कृमी कोठार नावाचं एक औषध असतं ते जर देऊ शकलात तर अतिउत्तम. पण अशा प्रकारे चिकित्सा करून खरं तर मुलांचे कृमी आपण कमी करू शकतो.
1: नमस्कार. हॅलो.
3: नमस्कार.
1: हा नमस्कार. आपला
3: नमस्कार.
0: नमस्कार.
3: माझा प्रश्न, मी अनिल नाईक बोलतो, बोरवली मुंबई.
1: प्रश्न विचारा.
3: अनिल नाईक बोरवली मुंबई बोलतोय. माझा प्रश्न आहे की आपण उन्हाळ्यात भरपूर पाणी घेतो, पावसाळ्यात थंडीत आपण पाणी करून घेतो, तर पाणी किती द्यायला पाहिजे आपण, हा प्रश्न आहे. आणि रात्री दही अक्षरा खावं की ना खावं, हा दुसरा प्रश्न आहे.
1: बरं.
0: हो, खूप छान प्रश्न आहे हा. पाण्यासंबंधी एक नियम म्हणजे पुरुषम पुरुषम विक्ष असं आयुर्वेदाने सांगितलेलं आहे. आपल्याला खरं तर पाणी कधी प्यावं हा संदेश मेंदूकडून मिळत असतो. आपला मेंदूच आपल्याला सांगत असतो कधी तहान लागते, कधी भूक लागते, तेव्हा आणि तेवढंच पाणी प्यावं. आयुर्वेदाने कधीही सांगितलं नाहीये की एक एक दोन दोन लिटर, तीन तीन लिटर, पाच पाच लिटर पाणी प्यावं, विशेषतः तेही जेव्हा तहान नसेल तेव्हा. असं एक गैरसमज बऱ्याच ठिकाणी समाजामध्ये असतो की सकाळी उठल्या एक ते दोन लिटर पाणी प्यायला जावं, ही चुकीची खरं तर धारणा आहे. शेवटी आपलं शरीर म्हणजे टाकी आहे आणि मध्ये एक पाईप आहे आणि खाली नळ आहे, अशा प्रकारची आपली शरीराची रचना नाहीये. आपण जेव्हा पाणी पितो ते अतिरिक्त पाणी, एक दोन लिटर पाणी पिऊ, त्या सगळ्या पाण्याला पचनाच्या त्या सगळ्या व्यवस्थेतून जावं लागतं, पोटातून जातं, आतड्यात जातं, किडनीमधून जातं आणि मग ते बाहेर पडतं. जेव्हा शरीराची मागणीच नाहीये तेव्हा शरीराला ते अतिरिक्त पाणी द्यायची गरजच नाहीये. पुन्हा आपण दिवसभरात जवळजवळ एक ते दीड लिटर लाळ तयार होत असते आणि पोटात जात असते, आपल्या शरीरातही वेगवेगळ्या प्रकारचे पाझर होत असतात, त्यामुळे पाण्याची गरज आपल्याला तितकीशी नसते जेवढं आपण पाणी पितो. त्यामुळे पाण्याकरता मेंदूचा संदेश पाळणं हेच सगळ्यात सर्वोत्तम. त्यातही तुमच्या वयानुसार माझं हे सांगणं असेल, सध्याच्या ऋतूमध्ये उकळून गार केलेलं पाणी ज्याला आपण श्रुतशीत जल म्हणतो ते पिणं. आणि अजून एक त्यात मी थोडंसं ऍड करेन, जे की कोरोनाच्या काळात आम्ही सगळ्यांना सांगायचो की सुवर्णसिद्ध जल, साधी सोन्याची बांगडी किंवा सोन्याची अंगठी ज्यात खडा नसेल किंवा कुठलाही दुसरा धातू नसेल, प्लेन सोन्याची

0: अंगठी किंवा बांगडी ते पाण्यामध्ये ठेवून पातेल्यामध्ये स्टीलच्या ते पाणी उकळणं आणि मग ते पाणी गाळून पिणं, ती अंगठी किंवा बांगडी दूर करणं आणि ते फक्त पाणी पिणं, याने सुंदर रोगप्रतिकारशक्ती निर्माण होते. विशेषतः ह्या सीझनमध्ये जेव्हा पाणी पण खराब काही वेळा नळातून येऊ शकतं, त्या काळात असं जर पाणी प्यायला गेलं तर नक्कीच एक चांगला फायदा होतो.
1: डॉक्टर, बऱ्याचदा असंही सांगितलं जातं की भूक लागल्याशिवाय जेवू नये, तर त्यामागचं नेमकं कारण काय?
0: हो, हा एक खूपच महत्वाचा प्रश्न आहे तुम्ही विचारलात. अनेकांना भूक हा प्रकारच माहीत नसतो. आम्ही बऱ्याच वेळा दवाखान्यात विचारतो की तुम्हाला भूक लागते का, तर उत्तर आम्हाला मिळतं हो डॉक्टर, दुपारी 2 वाजता जेवतो, रात्री 9 वाजता जेवतो. पुन्हा विचारतो भूक लागते का, तर त्यांना फक्त एवढंच माहिती असतं की दुपारी जेवायचं रात्री जेवायचं. कडकडीत भूक हे अनेकांना माहीतच नसते. तर कडकडीत भूक हा खूप महत्वाची गोष्ट आहे जी आपण मानवाते शरीरात बघणं आवश्यक आहे, लक्ष देऊन बघणं आवश्यक आहे. एक आयुर्वेदात श्लोक आहे, शांते अग्नौ म्रियते, जेव्हा अग्नी शांत होतो तेव्हा मृत्यूला कारणभूत ठरतो. जाठर अग्नी जो पोटातला अग्नी आहे तोच सर्व व्याधींना कारणीभूत आहे. तो जर नीट असेल तर आपलं स्वास्थ्य राहतं, तो जर नीट नसेल तर आपल्याला व्याधी आपल्याकडे येतात. आयुर्वेदाने जाठर अग्नी म्हणजे पोटातल्या अग्नीला खूप महत्व दिलंय. बाकीही धातूंचे म्हणजे रस रक्त मांस मेद अस्थि मज्जा शुक्र हे जे सप्तधातू आहेत त्यांच्या धात्वाग्नीलाही महत्व आहे. पण जाठर अग्नी जेवढा चांगला राहील तेवढा आपलं आरोग्य चांगलं राहील. आताही आजचा आपला प्रोग्राम तोच आहे की उदर भरण नुहे जाणी दे यज्ञ गर्म. ते यज्ञासारखं जर आपण त्याला वागवलं आणि त्यात बरोबर अन्नाची आहुती दिली तर नक्कीच आपल्याला फायदा होतो. त्याकरता सर्वांना मी श्रोत्यांना एक सांगू शकेन, जिव्हा परीक्षण करा. जिव्हा ही उत्तम दर्शक असतं आपल्या बोटाची परिस्थिती सांगण्याचं. जिव्हेवर कुठला लेप नाही आहे ना हे बघणं. जिव्हा जर निर्लेप आहे तर याचा अर्थ जरण चांगलं चाललंय. एक सुंदर लक्षण बघायचं पुढच्या जेवणाच्या आधी, म्हणजे आदलं दुपारचं जेवण झालंय आणि संध्याकाळचं जेवण करायचंय, तर त्यांनी एक बघायचं की आपलं अंग लागव, अंग हलकं वाटतंय का, तोंडामध्ये लाळ वगैरे अशी सुटते की नाही सुटत आहे, भूक आधीच पचलंय की नाही हे बघण्याचा एक सोपा उपाय म्हणजे थोडस घोटभर गरम पाणी पिऊन बघायचं. त्यानंतर तो ढेकर येतो, त्या ढेकरला जर आधीच्या अन्नाची जर गंध असेल, आधीच्या अन्नाचा वास असेल, याचा अर्थ आधीचं अन्न अजूनही पोटात आहे, त्यावेळेला न जेवणं हेच श्रेयस्कर आहे. आणि त्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतरच जर तुम्हाला पचलं असेल सगळं आधीचं जेवण, तरच जेवणाकडे जाणं हे सगळ्यात उत्तम. थंडीच्या ऋतूमध्ये 3 आहार म्हणजे सकाळ दुपार रात्र असं जेवणं श्रेयस्कर. इतर ऋतूमध्ये 2 आहारच पुरेसा आहे, कारण तेवढे आपल्या शरीराची हालचालही नसते. आणि मुख्य म्हणजे तो आहार भूक लागली आहे पचलंय हे बघूनच घेणं चांगलं.
1: पण डॉक्टर, बऱ्याचदा असं म्हटलं जातं की सकाळचा नाश्ता घेणं खूप महत्वाचं आहे. घाई गडबडीत आपण नाश्ता स्किप करतो, डायरेक्ट दुपारचं जेवण करतो, तर सकाळचा नाश्ता हा किती महत्वाचा आहे?
0: याबद्दल आयुर्वेदाचं असं म्हणणं आहे की ब्राह्मे मुहूर्ते उत्तिष्ठेत, जेव्हा सकाळी सूर्योदयापूर्वी पाऊण तास आधी असं उठून मग जीर्णाजीर्ण निरुपयन. तुम्ही बघा किती अन्न पचलंय, पोटाची स्थिती कशी आहे आणि त्यानंतर पुढच्या कार्याला लागा असं आयुर्वेदाचं म्हणणं आहे. सगळ्यांनी सकाळी सकाळी काहीतरी खाल्लंच पाहिजे असं अजिबात नाही. याचंही लक्षण तेच बघणं की सकाळी तुमचं आदल्या रात्रीचं पचलंय का. जर आदल्या रात्रीचं पचलं नसेल तर काहीही न खाणं श्रेयस्कर. जर पचलं असेल पण भूक नसेल तर मगाशी म्हटल्याप्रमाणे दूध पिऊन किंवा काहीतरी हलकं मखाणे वगैरे असं हलकं खाऊन तुम्ही तुमच्या कामाला जाऊ शकता. आणि सगळ्यात उत्तम म्हणजे भूक नसताना सकाळी जर तुम्हाला बाहेर पडायचं तर पडू शकता. आणि जेव्हा भूक लागेल त्यावेळेला 11-12 जेव्हा कधी भूक लागेल तेव्हा जेवणं. सगळ्या व्यक्तींकरता उत्तम काळ जेवणाचं म्हणजे 10 ते 2 दुपारी आणि संध्याकाळी 7:30 जेवण आटपून घेणं हे खरं तर स्वास्थ्याकरता खूप आवश्यक आहे.
1: नमस्कार. प्रश्न विचारा आपला.
2: ज्योती मुसमाडे बोलते, छत्रपती संभाजीनगर.
1: प्रश्न विचारा. हॅलो, आवाज येतो?
2: हॅलो,
1: हा बोला.
2: हा येतो येतो. हा नमस्कार डॉक्टर. कोमर दुधामध्ये मध टाकून प्यायलं तर चालतं का हे विचारायचं होतं. मी फोन ठेवून उत्तर ऐकते.
0: मध चालू शकतो, मधाचा पाण्यासोबतही संयोग चालेल, दुधासोबतही चालेल. फक्त मध गरम करायचा नाहीये, तो विरुद्ध होतो असं एक सूत्र आहे. मध विरुद्ध गरम केलं तर ते पचनाला त्रासदायक ठरतं आणि पुढे जाऊन ते त्रासही शरीराला देऊ शकतं, दोष चाळवतं. त्यामुळे तुम्ही मध वेगळा खा, दूधही प्या, फक्त ते गरम दुधात मध मिसळणं थांबवा, तेवढे आपण संयोग थांबवू शकतो.
1: नमस्कार. हॅलो.
3: नमस्कार. नमस्कार.

0: तर माझा प्रश्न असा आहे की माझी मुलगी ना सकाळी 6:30 स्कूलला जाते तर ती काहीच खाऊन जात नाही, तर त्याच्यासाठी काय खाल्लं पाहिजे, काय आहे त्याच्यावरती उपाय असं?
1: हो, हा एक सगळ्यांचा एक कॉमन प्रश्न असतो बऱ्याच वेळा पालकांचा की सकाळी मुलांना काय द्यावं. सकाळी शाळा कितीची याच्यावर खरं तर बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत. 7 ची शाळा आहे 9 ची शाळा आहे. जसा कमळाचं फूल उमलतं ना हळूहळू, तसंच अग्निही हळूहळू वाढत असतो. जर कोणाची 7 शाळा आहे तर नक्कीच त्यावेळी कोणालाच भूक नसते. त्यावेळी बळजबरीने मुलांना काही खायला देणं हे थोडंसं चुकीचं ठरेल. पण शाळेला आपण पाठवतोय तर दूध पिऊ शकत असतील तर गरम दूध त्यात शतावरी कल्प मिक्स करून, शतावरी कल्प म्हणून एक छान औषध आहे आयुर्वेदाचं, ते तुम्ही त्यात टाकलं तर ते मुलांच्या वाढी करताही आणि त्या मुलगी आहे तुमची तर त्यात त्यांच्या वाढी करताही फायदा ठरेल. तेवढं देणं आणि दुपारी डब्यामध्ये तिला पोटभरीचं जेवण देणं हे उत्तम राहील. जर शाळा दुपारची किंवा सकाळी 9:10 असेल तर मग चपाती भाजी पोळी भाजी हे खरं तर देणं चांगलं राहील. पण या मुलांकरताही हाच नियम राहील की त्यांना भूक लागेल तेव्हा खाऊ द्या. बरेच वेळा पालक मागे लागतात की माझा मुलगा हे नाही खात ते नाही खात, पण तुम्ही मग कितीही काही दिलं, म्हणजे आम्ही बघतो की काजू बेदाणे काय काय देतात पण तरी मुलं बारीकच असतात. त्यांना भूक लागू द्या, त्यांचं आधीच पचू द्या, त्यानंतर तुम्ही जे पण द्याल त्याने त्यांच्या अंगाला लागेल आणि त्यांची वाढ होईल. तर वेळ कुठली शाळेची हे बघून त्यानुसार दूध द्यायचं की चपाती भाजी द्यायची हे आपण ठरवू शकतो.
2: डॉक्टर, वेळीवेळी खाल्ल्यामुळे ऍसिडिटी, बद्धकोष्ठता आणि अपचन यासारख्या समस्या होतात, त्यामुळे काय आहार घेणं, काळजी का कोणत्या आहाराची काळजी घेतली पाहिजे की जेणेकरून हे त्रास आपल्याला होणार नाहीत?
1: हो, अजीर्ण अपचन हे खरं तर नव्या काळाचे खूपच वाढलेले व्याधी आहेत. एक आयुर्वेदात वाक्य सांगितलंय, भुक्तस्य उपरी भोजनम म्हणजेच अध्यशन, म्हणजे भुक्तस्य आधी जे जेवलंय उपरी भोजनम परत तुम्ही जेवलात तर ते अध्यशन म्हणून ठरतं. जसं आपण बघतो की ज्या भांड्यात आधी दही लावलंय ते भांडं नीट जर विसरलं नाही आणि त्या भांड्यात परत तुम्ही दूध ठेवलं तर ते दूध फाटतं. तसंच शरीरात होतं, आधी तुम्ही खाल्लंय ते तुमच्या मुखमार्गातून आपलं खरं पचन सुरू होतं. आपण बोधक कफ मुखामधला तो पचन सुरू करतो, मग अन्ननलिकेतून पोटात जातं, पोटात ते अन्न 4-5 तास 5-6 तास राहतं, मग पुढे सरकतं. हे सगळं चालू असताना आपण वरून परत पुढचा आहार देतो. आधीचा ऍसिड स्फोटातले ते पचनाचं काम चालू आहे, अग्नी काम करतोय आणि ते अर्धपचित आहार असताना वरून आपण नवीन आहार देतो ते मग अशी म्हटल्याप्रमाणे दुधासारखं फाटतं. त्यामुळे अजीर्ण अपचन टाळण्याकरता भूक बघून वेळ असेल तेव्हाच खाणं हेच श्रेयस्कर आहे. आणि मग त्यानंतर जर हे पाळलं गेलं नाही तर बद्धकोष्ठ होतं किंवा ऍसिडिटी म्हणजे ज्याला आपण अम्लपित्त म्हणतो ते व्याधी होतात. त्याला कारणं बरीच असतात. काही वेळेला यकृताचे विकार हे बद्धकोष्ठाकरता कारण असतं. बरेच वेळा वृक्ष म्हणजे काहीही न खाणं, तेल कमी करणं, तूप कमी करणं हे कारण असतं. मग त्यानुसार औषधं बदलू शकतात. मग सारक औषध द्यायचं की स्निग्ध औषध द्यायचं हे बदलू शकतं. पण जीवनशैली हे बरेच वेळा अजीर्ण आणि अपचनाला कारण ठरतं.
2: डॉक्टर, आहार आणि मानसिक आरोग्य याचा संबंध कसा आहे? म्हणजे फक्त आहार चांगला केला म्हणजे झालं असंही नाहीये, तुमचं मानसिक आरोग्यही चांगलं असणं गरजेचं आहे, तर त्याविषयी काय सांगाल?
1: हो, शरीर आणि मन हे दोन्ही मानस रोगांचं अधिष्ठान आहे. म्हणजे मगाशी म्हटल्याप्रमाणे अन्नाने मनाचं पण पोषण होतं. आणि आपण बघतो की आपण हा विचारच करत नाही, आपण काय खातोय हेच बरेच वेळा आपलं लक्ष नसतं. आपण फक्त खात असतो, समोर गरम गरम जेवण असतं आणि आपलं लक्ष समोर टीव्हीकडे असतं. तर हा परिणाम होतो. जर कोणी जेवताना टीव्ही बघतोय आणि टीव्हीवर काही भयकारक आहे, काही अजून काही आपल्या टीव्हीवर बऱ्याच अशा गोष्टी असतात ज्या की बघितल्या नाही गेल्या पाहिजेत, आणि जेवताना जर त्या बघितल्या गेल्या आणि ते अन्न आपण खातोय तर अन्न किती चांगलं असलं तरी त्यातून पूर्ण फायदा तुम्हाला मिळू शकणार नाही, कदाचित त्याचे दुष्परिणाम तुम्हाला मिळू शकतील. तर हा एक महत्वाचा उपाय आपण केला पाहिजे की आपण चांगल्या वातावरणात हसत खेळत किंवा शांतपणे एकत्र बसून जेऊ शकतो ही तर नक्कीच करण्यासारखी गोष्ट आहे. त्रयोपस्तंभ असं आयुर्वेदाने म्हटलंय, म्हणजे एखादं स्टूल असेल त्याचे 3 पाय आहेत, तर आहार, निद्रा आणि ब्रह्मचर्य. म्हणजे ह्या 3 गोष्टी जर पाळल्या गेल्या, चांगला आहार, चांगली निद्रा आणि चांगलं ब्रह्मचर्य म्हणजे चांगल्या प्रकारचं सेक्सुअल लाईफ, ह्या 3 गोष्टी जर पाळल्या गेल्या तर ते स्टूल, तो स्थिरता ही कायम तुम्हाला राहते. म्हणूनच आहार जर नीट नसेल तर आपण हल्ली बघतो की अँझायटी किंवा ओसीडी जे व्याधी आहेत किंवा डिप्रेशन म्हणता येईल हे जे मानस व्याधी आहेत त्यांचं जे वाढतं स्वरूप आहे त्याचा बराचसा आधी हल्लीचे नवीन प्रयोगही ह्याला पुष्टी देत आहेत की आतड्याची कंडिशन परिस्थिती चांगली नसेल, तुमची ग्रहणी किंवा पचन नीट नसेल तर त्याचा परिणाम म्हणून हे ऑटिझम सारखे व्याधीही होण्याची शक्यता आहे. तर आहार

0: आणि मानसिक व्याधी यांचा अगदी खूप जवळचा संबंध आहे. तुमची बुद्धी स्मृती मुलांचंही, दहावीची मुलं आहेत, बारावीची मुलं आहेत, त्यांची नीट राहावी असं हवं असेल तर त्यांचं आतडे चांगलं राहील, पचन चांगलं राहील असं बघा, नक्कीच त्यांच्यात प्रगती तुम्हाला जाणवेल.
1: योग्य आहाराबरोबर मानसिक आरोग्य देखील स्थिर असणं गरजेचं आहे.
0: अगदी.
1: डॉक्टर, सध्या ना डायटिंगचं फॅड खूप वाढलंय, कोणी कीटो, कोणी इंटरमिटेंट फास्टिंग, तर कोणी झिरो कार्ब डाएटचा आग्रह धरतात, तर आयुर्वेदात डायटिंग या संकल्पनेकडे कसं पाहिलं जातं?
0: हो, स्थौल्य हा व्याधी म्हणून आयुर्वेदात पण सांगितलंय, आणि स्थौल्यामुळे होणारे पुढचे शरीरामध्ये होणारे मोठे व्याधी यांचं वर्णन आयुर्वेदातही दिलेलं आहे. पण आयुर्वेदाने असं अजिबात म्हटलेलं नाहीये की डायटिंग करण्याकरता तुम्ही फक्त कच्च्या गोष्टी खा किंवा तेल तूप दूध पूर्ण सोडा असं आयुर्वेदात कुठेच सांगितलेलं नाहीये. जे की आपण सध्या बघतोय, आम्ही बरेच वेळा बघतो, आमच्याकडे रुग्ण येतात ज्या बरेचदा असं सांगायला मला वाईट वाटतं पण तरुणी असतात ज्या की 25 ते 30 वयोगटातल्या असतात आणि त्या फक्त सकाळी उकडलेल्या भाज्या किंवा उकडलेल्या कच्चं काहीतरी खात असतात आणि तेल तूप दूध यांचं त्यात पूर्ण प्रमाण कमी असतं. तूप बंद केल्यामुळे रौक्ष वाढतं, कोरडेपणा येतो आणि वातव्याधी होतात आणि बरेच वेळा त्यानंतर पाळीचे आजार वाढलेले आपल्याला दिसतात. तर आमचं म्हणणं हेच असेल की पूर्ण हे बंद करू नका. 3 गोष्टी आहेत ज्या तुम्ही बंद केल्या तर नक्कीच वजन कमी व्हायला मदत होते. तेल कमी करा, तेलाचा समावेश कमी करा, मीठ एकदम कमी करा आणि गोड. या 3 गोष्टी जर कमी केल्या तर नक्कीच वजन कमी होतं. मिठाचा स्वभाव असा असतो की ते पाणी धरून ठेवतं, त्यामुळे मीठ कमी केल्यानंतर लगेच वजन कमी व्हायला मदत होते. अंगाला तिळतेल लावणं हे आयुर्वेदात सांगितलेलं आहे. तिळतेलाचे गुण असे आहेत की ते अंगाला जर लावलं, स्थौल्य ज्याच्यामध्ये आहे, जो स्थूल आहे व्यक्ती, तो बारीक होतो आणि जे बारीक आहेत, किडकिडीत आहेत, त्या व्यक्ती अंग धरतात, त्यांचं वजन चांगलं वाढतं. तर तिळतेलाचा हा विशेष गुण आयुर्वेदाने सांगितलाय. तर ह्या गोष्टी करून खरं तर आपण व्यवस्थित बॅलन्स डाएट ठेवून बारीक होऊ शकतो.
1: डॉक्टर, आज आपण इथे आलात आणि आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून आपण कोणता आहार घेणं गरजेचं आहे याविषयी इतकी महत्वपूर्ण माहिती दिलीत, त्याबद्दल मनापासून धन्यवाद.
0: धन्यवाद.

श्रोतेहो, याबरोबरच आजचा आपला वनिता मंडळाचा कार्यक्रम इथेच संपला. उद्या पुन्हा भेटूया. तोपर्यंत सादरकर्त्या नेहा खरे आणि माझ्या सहकारी सुहिता मधुलिका दीप्ती यांच्यासह मी चेतना झांझे आपला निरोप घेते. नमस्कार.

0: उनके मत वाले काले बादलों का शोर
1: झूम झूम

0: वार्तापत्र आकाशवाणी पुणे केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू.
1: आकाशवाणी मुंबई. कौस्तुभ पटाईत राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. मोसमी पावसाचं आगमन लांबणीवर पडल्यामुळे खरीपाच्या पेरण्यात घट. महाराष्ट्रात विधान परिषद उपसभापतीपदासाठी सचिन अहिर यांचा महायुतीच्या पाठिंब्यावर अर्ज दाखल. 31वे लष्करप्रमुख म्हणून जनरल धीरज सेठ यांनी स्वीकारला पदभार. अमेरिका आणि इराणमध्ये आज कतारची राजधानी दोहा इथं चर्चा होणार असल्याचं वृत्त इराणनं फेटाळलं. आणि आशियाई क्रीडा स्पर्धांसाठी भारतीय महिला क्रिकेट संघ जाहीर. मान्सूनच्या पावसाचं आगमन लांबणीवर पडल्यामुळे देशात यंदा खरीप पिकाची पेरणी कमी प्रमाणात झाल्याचं कृषी मंत्रालयानं म्हटलं आहे. जून महिन्यात 182 लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. गेल्या वर्षी याच काळात 236 लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली होती. त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी पेरणीत 23% घट झाली आहे.

0: भात, तेलबिया, भरडधान्य, कडधान्य, कापूस या सर्व पिकांवर पाऊस उशिरा आल्यामुळे परिणाम झाल्याचं कृषी मंत्रालयानं सांगितलं. भात पेरणीत 25% जास्त घट झाली आहे. कडधान्यात 30%, तेलबिया 50%, तर कापूस लागवडीत 34% घट झाली आहे. दुसरीकडे ऊसाच्या लागवडीत 57% वाढ झाल्याचं कृषी मंत्रालयानं सांगितलं. महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापतीपदाच्या निवडणुकीसाठी सचिन अहिर यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार, नीलम गोऱ्हे, चंद्रकांत पाटील, संजय राठोड, संजय शिरसाट आदी नेते यावेळी उपस्थित होते. अहिर हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आहेत, मात्र त्यांना महायुतीनं निवडणुकीसाठी पाठिंबा दिला आहे. विधान परिषदेचे सभापती, उपसभापती आणि विधानसभा अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांना पक्षांतरबंदी कायदा लागू होत नाही असं राजकीय विश्लेषकांनी सांगितलं. सचिन अहिर हे प्रकल्पग्रस्त, कामगार अशा समाजातल्या अनेक घटकांसाठी काम करत असतात. त्यांना उपसभापतीपदाची जबाबदारी दिल्यामुळे शिवसेनेला आणि सभागृहाला याचा फायदा होईल अशी प्रतिक्रिया विधान परिषदेच्या माजी उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी बातमीदारांशी बोलताना दिली. विधान परिषदेच्या उपसभापतीपदाची निवडणूक उद्या होणार आहे. अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाबाबत कोणताही कायदा सरकारनं या अधिवेशनात आणलेला नाही. यासंदर्भात नेमलेल्या बदर समितीच्या अहवालावर सूचना, हरकती विचारात घेऊनच व्यापक चर्चेअंती अंतिम निर्णय घेऊ अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली. उपवर्गीकरणाला विरोध नोंदवत या विषयावर बोलू देण्याची मागणी विरोधकांनी केली. अध्यक्षांनी त्यांना जागेवर बसायची सूचना केली, मात्र विरोधकांनी बोलू देण्याची मागणी लावून धरली आणि ती मान्य न झाल्यानं सभात्याग केला. सन 2023 ते मे 2026 या कालावधीत राज्यात स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून महिलांचं शोषण, लैंगिक छळाच्या एकंदर 4 घटना तर सक्तीच्या धर्मांतराची 1 घटना घडल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. राज्यात अनेक जण परफॉर्मन्स परवाना घेऊन डान्सबार चालवत आहेत, मात्र डान्सबारच्या कायद्यानुसारच हे परवाने घ्यावे लागतील अशी दुरुस्ती महाराष्ट्र पोलीस कायद्याअंतर्गत आणू अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी सभागृहात केली. कृषी क्षेत्राचा विकास झाल्याशिवाय विकसित भारताचं स्वप्न साकार करता येणार नाही असं मत केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी व्यक्त केलं. ते आज हरियाणात हिसार इथं खेत बचाओ अभियानाच्या कार्यक्रमात बोलत होते. शेतकऱ्यांना मृदा स्थिती आणि आवश्यक खतांचं प्रमाण याबाबत माहिती देणारं ऍप तयार करण्याचा प्रयत्न सरकार करत असल्याचं त्यांनी सांगितलं. मृदा आरोग्य राखण्यासाठी शेतकऱ्यांनी संतुलित प्रमाणात खतं आणि कीटकनाशकांचा वापर करावा, तसंच नैसर्गिक शेतीकडे वळावं असं आवाहन त्यांनी केलं.
1: मैं खाद डालने से मना नहीं कर रहा, संतुलित खाद डालेंगे.
0: एल निनोचा प्रभाव कमी करण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे असंही त्यांनी सांगितलं. महाराष्ट्रात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेला आजपासून सुरुवात झाली. या अंतर्गत येत्या 29 जुलैपर्यंत बूथस्तरीय अधिकारी घरोघरी प्रत्यक्ष भेट देऊन गणना अर्ज वाटप करतील आणि भरलेले अर्ज परत घेतील. त्यानंतर येत्या 5 ऑगस्ट रोजी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जातील. त्यानंतर 4 सप्टेंबरपर्यंत प्रारूप यादीवर दावे आणि हरकती नोंदवता येतील आणि 7 ऑक्टोबर रोजी अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जातील. या प्रक्रियेसाठी राज्यात 1 लाखाहून अधिक BLO नियुक्त करण्यात आले आहेत. नांदेड जिल्ह्यात सुमारे 27,77,000 मतदारांचं विशेष सखोल पुनरीक्षण केलं जाणार आहे. केंद्र सरकारनं वस्तू आणि सेवा कर अपील न्यायाधिकरणासमोर अपील करण्याची मुदत 31 जुलैपर्यंत वाढवली आहे. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये जारी केलेल्या अधिसूचनेनुसार अपील करण्याची मुदत 30 जून होती, मात्र अपील दाखल करताना येणाऱ्या तांत्रिक अडचणीमुळे अनेक घटकांनी केलेल्या मागणीवरून ही मुदतवाढ केली आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. जनरल धीरज सेठ यांनी भारतीय सेनेचे 31वे प्रमुख म्हणून कार्यभार स्वीकारला. याआधीचे लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी आज सेवानिवृत्त झाले. निवृत्त होताना त्यांनी भारतीय सैन्याच्या आणि सैनिकांच्या समर्पण वृत्तीला सलाम केला.
2: 4 दशक से अधिक समय भारतीय सेना में सेवारत रहना मेरे जीवन का सबसे बड़ा सौभाग्य रहा. भारतीय सेना किसी एक व्यक्ति विशेष से नहीं बल्कि अपने सैनिकों, कमांडरों, पूर्व सैनिकों, परिवारजनों और

0: देशवासियों के अटूट विश्वास से शक्ति प्राप्त करती। सर्वप्रथम मैं भारतीय सेना के हर सैनिक शामिल वीर गति प्राप्त बलिदानियों को नमन करता हूँ।
1: पश्चिम आशियातल्या युद्धस्थितीमुळे पेट्रोल आणि डिझेलच्या विक्री आणि वितरणावर घातलेले निर्बंध मागे घेण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे। उद्या म्हणजे 1 जुलैपासून सार्वजनिक तेल कंपन्यांच्या विक्री केंद्रांवर आधीचे निर्बंध लागू होणार नाहीत, असं पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयानं म्हटलं आहे। गेल्या 12 जूनपासून उच्च क्षमतेचं पेट्रोल आणि डिझेल खरेदीसाठी प्रति व्यक्ती 200 लिटरपर्यंतची मर्यादा लागू करण्यात आली होती। इंधनाचा काळा बाजार होऊ नये यासाठी हे पाऊल उचलण्यात आलं होतं, मात्र आता इंधन साठ्याच्या पुरवठ्याचा आढावा घेतल्यानंतर हे निर्बंध सरकारनं हटवले आहेत। अमेरिका आणि इराणमध्ये आज होर्मुझ सामुद्रधुनीबाबतच्या वादासंदर्भात कतारची राजधानी दोहा इथं चर्चा होणार असल्याचं अमेरिकेनं जाहीर केल्यानंतर इराणनं हे वृत्त फेटाळलं आहे। इराणनं सादर केलेल्या 14 कलमी मसुद्यावर तातडीनं चर्चा हे आपलं प्रथम उद्दिष्ट असल्याचं इराणनं म्हटलं आहे। अमेरिकेनं दिलेला शब्द आणि जबाबदारी पाळली तर इराणही आपलं वचन पाळेल, असं इराणचे अध्यक्ष मसूद पेजेश्कियान यांनी स्पष्ट केलं आहे। दोन्ही पक्षांच्या परस्पर विरोधी दाव्यांमुळे आखातात तणाव अद्याप कायम आहे। भारतानं ऑपरेशन अमिस्ताद अंतर्गत भूकंपग्रस्त व्हेनेझुएलाला पाठवल्या जाणाऱ्या मानवतावादी मदतीचा ओघ वाढवत संकटग्रस्तांना वैद्यकीय मदत आणि आपत्कालीन मदत पुरवण्यावर भर दिला आहे, अशी माहिती व्हेनेझुएलामधल्या काराकस इथल्या भारतीय दूतावासानं समाज माध्यम संदेशाद्वारे दिली। मदत कार्यासाठी गेलेल्या भारतीय लष्कराच्या तुकडीनं यापूर्वीच तातडीनं वैद्यकीय सेवा पुरवण्यासाठी तात्पुरतं रुग्णालय उभं केलं आहे। पाकिस्ताननं अफगाणिस्तानवर केलेल्या हवाई हल्ल्यांचा भारतानं तीव्र निषेध केला आहे। पाकिस्तानची ही कृती अफगाणिस्तानच्या सार्वभौमत्वावरचा हल्ला असून प्रादेशिक शांतता आणि स्थैर्यासाठी मोठा धोका आहे, असं परराष्ट्र मंत्रालयानं आपल्या निवेदनात म्हटलं आहे। देशांतर्गत अपयश झाकण्यासाठी सीमापार हिंसक कारवाया करण्याचा हा पाकिस्तानचा निष्फळ प्रयत्न असल्याचं या निवेदनात म्हटलं आहे। भारतानं अफगाणिस्तानच्या सार्वभौमत्व आणि अखंडतेला आपला पाठिंबा असल्याचा पुनरुच्चार केला आहे। अफगाणिस्तानवर पाकिस्ताननं केलेल्या हल्ल्यांचा अनेक जागतिक नेत्यांनी आणि आंतरराष्ट्रीय समुदायानं तीव्र निषेध केला आहे। येत्या सप्टेंबरमध्ये जपानमध्ये होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धांसाठी भारताचा महिला क्रिकेट संघ जाहीर झाला आहे। कर्णधार पदाची धुरा हरमनप्रीत कौरवर सोपवण्यात आली असून स्मृती मानधना उपकर्णधार असेल। गतविजेत्या भारतीय संघात यंदा शेफाली वर्मा, जेमिमा रॉड्रिग्ज, दीप्ती शर्मा, ऋचा घोष, जी कमलिनी, भारती फुलमाळी, श्रीचरणी, रेणुका ठाकूर, क्रांती गौड, अरुंधती रेड्डी यांचा समावेश आहे। अष्टपैलू श्रीयंका पाटील तंदुरुस्त असल्यास सामने खेळेल। 2028 लॉस एंजेलिस ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेसाठी भारतीय महिला क्रिकेट संघ पहिल्यांदाच पात्र ठरला आहे। ऑस्ट्रेलिया, ग्रेट ब्रिटन आणि दक्षिण आफ्रिका हे पात्र ठरलेले इतर संघ आहेत। ठळक बातम्या पुन्हा एकदा। मोसमी पावसाचं आगमन लांबणीवर पडल्यामुळे खरीपाच्या पेरण्यात घट। महाराष्ट्रात विधान परिषद उपसभापतीपदासाठी सचिन आहिर यांचा महायुतीच्या पाठिंब्यावर अर्ज दाखल। 31वे लष्करप्रमुख म्हणून जनरल धीरज सेठ यांनी स्वीकारला पदभार। अमेरिका आणि इराणमध्ये आज कतारची राजधानी दोहा इथं चर्चा होणार असल्याचं वृत्त इराणनं फेटाळलं। आणि आशियाई क्रीडा स्पर्धांसाठी भारतीय महिला क्रिकेट संघ जाहीर। याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात। नमस्कार।

आकाशवाणी मुंबई श्रद्धा मुखेडकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विधान परिषद उपसभापती पदासाठी सचिन अहिर यांचा महायुतीच्या पाठिंब्यावर अर्ज दाखल. महाविकास आघाडीकडून शिक्षणतज्ज्ञ जगन्नाथ अभ्यंकरांचा अर्ज दाखल. अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाबाबत बदर समितीच्या अहवालावर सूचना. हरकती विचारात घेऊनच व्यापक चर्चेअंती अंतिम निर्णय घेण्याचं मुख्यमंत्र्यांचं विधानसभेत आश्वासन. मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेला आजपासून प्रारंभ. देशातल्या अपघात प्रवण स्थळांची दुरुस्ती 50,000 कोटी रुपये खर्च करून करण्यात येणार. आणि मोसमी पावसाचं आगमन लांबणीवर पडल्यामुळे देशभर खरीपाच्या पेरण्यात घट. विधान परिषदेच्या उपसभापती पदाच्या निवडणुकीसाठी सचिन अहिर यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार, नीलम गोरे, चंद्रकांत पाटील, संजय राठोड, संजय शिरसाट आदी नेते यावेळी उपस्थित होते. अहिर हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आहेत, मात्र त्यांना महायुतीनं निवडणुकीसाठी पाठिंबा दिला आहे. विधान परिषदेचे सभापती, उपसभापती आणि विधानसभा अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांना पक्षांतरबंदी कायदा लागू होत नाही असं राजकीय विश्लेषकांनी सांगितलं. दरम्यान अहिर यांनी पक्षाच्या सदस्यत्वाचा आणि इतर पदांचा राजीनामा दिल्याचं वृत्त आहे. सचिन अहिर हे प्रकल्पग्रस्त, कामगार अशा समाजातल्या अनेक घटकांसाठी काम करत असतात. त्यांना उपसभापती पदाची जबाबदारी दिल्यामुळे शिवसेनेला आणि सभागृहाला याचा फायदा होईल अशी प्रतिक्रिया विधान

0: परिषदेच्या माजी उपसभापती नीलम गोरे यांनी बातमीदारांशी बोलताना दिली. विधान परिषदेच्या उपसभापती पदाची निवडणूक उद्या होणार आहे. विधान परिषदेच्या उपसभापती पदासाठी महाविकास आघाडीकडून शिक्षणतज्ज्ञ जगन्नाथ अभ्यंकर यांनी अर्ज दाखल केला. या अर्जाची आता छाननी होत असून त्यानंतर आवश्यकता भासल्यास उपसभापती पदासाठी निवडणूक होईल. दरम्यान सदनात आपली संख्या कमी असली तरी लोकशाही प्रक्रियेत भाग घेणं ही विरोधी पक्ष म्हणून जबाबदारी असल्यामुळे या निवडणुकीत उतरत असल्याचं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार अंबादास दानवे यांनी सांगितलं. आमदार आदित्य ठाकरे यांनी यावर प्रतिक्रिया दिली.
1: पहिली प्रतिक्रिया हीच आहे जी आम्ही अनेक दिवस किंवा आता गेले 4 वर्ष आम्ही पाहतोय. जे जवळचे लोक आहेत ज्यांना सगळं काही मिळतं हेच स्वतःच्या स्वार्थासाठी जे निघून जातात हे आम्ही आता पाहत आलो. याच्यात काही नवीन नाही, धक्का बसण्यासारखं काही. तसं पाहिलं तर वरळी असेल, पूर्ण शिवडी वगैरे, हा पूर्ण पट्टा हा बालेकिल्ला होता आणि अजूनही आहे. जी मतं आम्हाला मिळत आलेली आहेत आपण पाहिलं असेल जे काही आधीपासून आतापर्यंत जो प्रवास आहे.
0: दरम्यान सदनात आपली संख्या कमी असली तरी लोकशाही प्रक्रियेत भाग घेणं ही विरोधी पक्ष म्हणून जबाबदारी असल्यामुळे या निवडणुकीत उतरत असल्याचं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार अंबादास दानवे यांनी सांगितलं. आमदार आदित्य ठाकरे यांनी यावर प्रतिक्रिया दिली.
1: पहिली प्रतिक्रिया हीच आहे जी आम्ही अनेक दिवस किंवा आता गेले 4 वर्ष आम्ही पाहतोय. जे जवळचे लोक आहेत ज्यांना सगळं काही मिळतं हेच स्वतःच्या स्वार्थासाठी जे निघून जातात हे आम्ही आता पाहत आलो. याच्यात काही नवीन नाही, धक्का बसण्यासारखं काही. तसं पाहिलं तर वरळी असेल, पूर्ण शिवडी वगैरे, हा पूर्ण पट्टा हा बालेकिल्ला होता आणि अजूनही आहे. जी मतं आम्हाला मिळत आलेली आहेत आपण पाहिलं असेल जे काही आधीपासून आतापर्यंत जो प्रवास आहे हा बालेकिल्ला अजूनही राहिलेला आहे आणि आमचं तिकडचं काम बोलतं. म्हणून कोणी येण्याने कोणी जाण्याने धक्का काही बसत नाही. पण एकच दुर्दैवाचं आहे की ज्यांना आम्ही सगळं काही दिलं ही एक व्यक्ती अशी नाही की आदित्य ठाकरे भेटतच नाही, बोलूच नाही शकत. पण परवा पण आम्ही पुण्यातून एकत्र चालू. हे सगळं जरी खरं असलं तरी प्रश्न हाच येतो की अजून काय पाहिजे तुम्हाला, अजून किती ओरबडणार.
0: अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाबाबत बदर समितीच्या अहवालावर सूचना हरकती विचारात घेऊनच व्यापक चर्चेअंती अंतिम निर्णय घेऊ अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिली. यात कोणावरही अन्याय होणार नाही असं ते म्हणाले. उपवर्गीकरणाला विरोध नोंदवत या विषयावर बोलू देण्याची मागणी विरोधकांनी केली. अध्यक्षांनी त्यांना जागेवर बसायची सूचना केली मात्र विरोधकांनी बोलू देण्याची मागणी लावून धरली आणि ती मान्य न झाल्यानं सभात्याग केला. जालना जिल्ह्यात अल्पवयीन मुलांकडून गुन्हेगारी कृत्य करवून घेतली जात असल्याच्या संदर्भात संबंधित गुन्ह्यासाठीच्या शिक्षेत वाढ करण्यात येईल आणि अशा प्रकरणांमध्ये गुन्हेगारी टोळ्यांचा हात आढळल्यास त्यांच्यावर मुकोका लावता येईल अशी दुरुस्ती कायद्यात करण्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिलं. अशा गुन्ह्यांचं मानसशास्त्रीय विश्लेषण करण्याची गरज सुधीर मुनगंटीवार यांनी अधोरेखित केली. त्याचा अभ्यास करण्यासाठी एक उच्चस्तरीय समिती स्थापन केली जाईल असं आश्वासन त्यांनी दिलं. सन 2023 ते मे 2026 या कालावधीत राज्यात स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून महिलांचं शोषण, लैंगिक छळाच्या एकंदर 4 घटना तर सक्तीच्या धर्मांतराची 1 घटना घडल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. नागपूरमध्ये एका स्वयंसेवी संस्थेच्या संचालकानं तिथं काम करणाऱ्या तरुणीशी अश्लील वर्तन, लैंगिक छळ प्रकरणी उपस्थित केलेल्या प्रश्नावर ते बोलत होते. या प्रकरणातल्या आरोपींनी संस्थेत केलेले काही नियम धर्मस्वातंत्र्यावर घाला घालणारे आहेत मात्र पीडितेवर किंवा तिच्या कुटुंबियांवर धर्मांतरासाठी दबाव आणल्याचं निष्पन्न झालेलं नाही अशी माहिती त्यांनी दिली. राज्यात अनेक जण परफॉर्मन्स परवाना घेऊन डान्सबार चालवत आहेत मात्र डान्सबारच्या कायद्यानुसार हे परवाने घ्यावे लागतील अशी दुरुस्ती महाराष्ट्र पोलीस कायद्यात करू अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी सभागृहात केली. राज्यात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेला आजपासून सुरुवात झाली. या अंतर्गत येत्या 29 जुलैपर्यंत बूथस्तरीय अधिकारी म्हणजेच घरोघरी प्रत्यक्ष भेट देऊन गणना अर्ज वाटप करतील आणि भरलेले अर्ज परत घेतील. त्यानंतर येत्या 5 ऑगस्ट रोजी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जातील. त्यानंतर 4 सप्टेंबरपर्यंत प्रारूप यादीवर दावे आणि हरकती नोंदवता येतील आणि 7 ऑक्टोबर रोजी अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जातील. या प्रक्रियेसाठी राज्यात 1 लाखाहून अधिक बीएलओ नियुक्त करण्यात आले आहेत. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एआयआर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. केंद्र सरकारनं देशातल्या अपघात प्रवण स्थळं आणि दरडी कोसळण्याचा धोका असलेल्या स्थळांची नोंद केली असून 50,000 कोटी रुपये खर्च करून त्यांची दुरुस्ती करण्यात येणार असल्याचं केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितलं. ते नवी दिल्लीत रस्ते सुरक्षा या विषयावरच्या कार्यक्रमात बोलत होते. महामार्गावर दिशादर्शक फलक, लेन मार्किंग, भुयारी मार्ग तयार करण्यासाठी प्रयत्न केले जातील असं ते म्हणाले. चालकांनी वाहतुकीच्या नियमांचं पालन करावं, गाडी चालवताना मोबाईल वापरणं टाळावं असं आवाहन गडकरी यांनी केलं. मान्सूनच्या पावसाचं आगमन लांबणीवर पडल्यामुळे देशात यंदा खरीप पिकाची पेरणी कमी प्रमाणात झाल्याचं कृषी मंत्रालयानं म्हटलं आहे. जून महिन्यात 182,00,000 हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. गेल्या वर्षी याच काळात 236,00,000 हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली होती. त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी पेरणीत 23% घट झाली आहे. भात, तेलबिया, भरडधान्य, कडधान्य, कापूस या सर्व पिकांवर पाऊस उशिरा आल्यामुळे परिणाम झाल्याचं कृषी मंत्रालयानं सांगितलं. भात पेरणीत 25%पेक्षा जास्त घट झाली आहे. कडधान्यात 30%, तेलबिया 50%, तर कापूस लागवडीत 34% घट झाली आहे. दुसरीकडे ऊसाच्या लागवडीत 57% वाढ झाल्याचं कृषी मंत्रालयानं

सांगितलं आहे. टीईटी पेपर फुटी प्रकरणात ठाणे पोलिसांनी मुख्य आरोपी बिजेंद्र कुमार गुप्ता याची पत्नी सुमन कुमारी हिला बिहारच्या पाटणा शेरपूर येथून अटक केली आहे. या परीक्षेच्या प्रश्नपत्रिका आग्र्यात छापल्या गेल्या तर बिजेंद्र कुमार गुप्ता आणि त्याच्या साथीदारांनी आधी दिल्ली आणि त्यानंतर भिवंडीत त्या आणल्या आणि तिथे त्यांना पकडण्यात आलं. आग्र्यामधून आरोपींना प्रश्नपत्रिका मिळवून देणारे चार अन्य आरोपी फरार असून ठाणे पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. दरम्यान या प्रकरणी शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी करत एनएसयूआय या काँग्रेस प्रणित विद्यार्थी संघटनेनं आज विधानभवन परिसरात निदर्शनं केली. निदर्शकांनी दादा भुसे यांना काळे झेंडे दाखवले. पोलिसांनी आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं. गडचिरोलीत पोलीस आणि सीआरपीएफच्या संयुक्त कारवाईत महाराष्ट्र छत्तीसगड सीमेवरच्या बालबेडा जंगल परिसरात माओवाद्यांनी लपवून ठेवलेले शस्त्रनिर्मितीचे साहित्य शोधून जागीच नष्ट करण्यात आलं. सुमारे 5 ते 6 टन वजनाचे 1 लेथ मशीन, 150 क्लेमोर आणि बीजीएल पाईप्स, 220 नग, 12 बोअर पाईप्स, 20 रायफल रॉड मेटल पट्ट्या यांचा त्यात समावेश आहे. राज्यात पुढच्या काही दिवसात पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागानं वर्तवला आहे. गेल्या 24 तासात मान्सून पुन्हा सक्रिय झाला असून कोकण, विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाची नोंद झाली. बीड, अहिल्यनगर, जळगाव आणि लातूर या जिल्ह्यांना पुढच्या 4 दिवसांसाठी येलो अलर्ट दिला आहे. तसंच 2 आणि 3 जुलै रोजी विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मुंबईसह कोकणात तुरळक ठिकाणी 3 जुलैपर्यंत जोरदार ते अतिजोरदार पाऊस पडेल असा अंदाज भारतीय हवामान विभागानं व्यक्त केला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. विधान परिषद उपसभापतीपदासाठी सचिन अहिर यांचा महायुतीच्या पाठिंब्यावर अर्ज दाखल. महाविकास आघाडीकडून शिक्षण तज्ज्ञ जगन्नाथ अभ्यंकरांचा अर्ज दाखल. अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाबाबत बदर समितीच्या अहवालावर सूचना हरकती विचारात घेऊनच व्यापक चर्चेअंती अंतिम निर्णय घेण्याचं मुख्यमंत्र्यांचं विधानसभेत आश्वासन. मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेला आजपासून प्रारंभ. देशातल्या अपघात प्रवण स्थळांची दुरुस्ती 50,000 कोटी रुपये खर्च करून करण्यात येणार. आणि मोसमी पावसाचं आगमन लांबणीवर पडल्यामुळे देशभर खरीपाच्या पेरण्यात घट. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

मंडळी, आपण कार्यक्रमात नेहमीच वेगवेगळ्या विषयांवर गप्पा मारत असतो, माहिती जाणून घेत असतो. तसंच आजही आपण गप्पा मारणार आहोत मध्यरात्रीचं आपलं रूप, लेट नाईट थॉट्स, आयडियाज, ड्रीम्स अँड इमोशन्स ह्या विषयावर. मित्रांनो, रात्र ही केवळ दिवसाचा शेवट नसते, अनेकांसाठी ती स्वतःशी संवाद साधण्याची वेळ असते. दिवसभराचा गोंधळ, कामाची धावपळ, अभ्यासाचा ताण, मोबाईलवरचे नोटिफिकेशन्स, लोकांशी होणारा संवाद आणि असंख्य जबाबदाऱ्या, यामध्ये आपण अनेकदा स्वतःपासून दूर जातो. पण जसजशी रात्र गडद होत जाते, घरातील दिवे मंद होतात, शहरातील गोंगाट कमी होतो आणि जग झोपेच्या अधीन होऊ लागतं, तस तसं आपल्या मनाचे दरवाजे उघडू लागतात आणि मग समोर येतं ते आपलं वेगळंच रूप. आणि हेच असतं मध्यरात्रीचं आपलं रूप.

0: आहे।
1: मित्रांनो, आपल्याला अनेकदा असा अनुभव येतो की रात्री झोपण्यापूर्वी अचानक जुन्या आठवणी डोकावतात। एखादा जुना मित्र आठवतो, बालपणीची एखादी घटना डोळ्यासमोर येते, काही अपूर्ण राहिलेल्या गोष्टी मनाला टोचू लागतात, तर कधी भविष्यातील स्वप्न आणि शक्यता मनामध्ये आकार घेऊ लागतात। दिवसा आपण ज्या विचारांकडे दुर्लक्ष करतो ते विचार रात्री मात्र आपलं संपूर्ण लक्ष वेधून घेतात। मानसशास्त्राच्या दृष्टीनं पाहिलं तर यामागे काही महत्वाची कारणं आहेत। दिवसभर आपला मेंदू सतत बाह्य जगाशी संवाद साधत असतो। अभ्यास, नोकरी, सोशल मीडिया, वाहतूक, कुटुंब आणि इतर जबाबदाऱ्या यामुळे मेंदूवर सतत माहितीचा मारा होत असतो, पण रात्री मात्र बाह्य उत्तेजना कमी होते, त्यामुळे मनाला अंतर्मुख होण्यासाठी अधिक जागा मिळते। म्हणूनच याच वेळी अनेक दडपलेल्या भावना, अपूर्ण विचार आणि सुप्त इच्छा पृष्ठभागावर येऊ लागतात आणि रात्री आपण अधिक आत्मपरीक्षण करू लागतो। दिवसभर आपण अनेक भूमिका निभावतो। आपण विद्यार्थी असतो, कर्मचारी असतो, मित्र असतो, मुलगा किंवा मुलगी असतो, पण रात्री या सर्व भूमिका काही काळासाठी बाजूला पडतात आणि आपण फक्त स्वतःसोबत राहतो। अनेक लेखक, कवी, संगीतकार, वैज्ञानिक आणि कलाकार यांनी अनेकदा मान्य केलंय की त्यांना त्यांच्या काही सर्वोत्तम कल्पना ह्या रात्री सुचल्या, कारण रात्रीचं वातावरण हे शांत असतं, बाह्य व्यत्यय कमी असतात, कल्पनाशक्तीला मुक्तपणे भटकण्याची संधी मिळते। म्हणूनच अनेक लेखक मध्यरात्री लिहिणं पसंत करतात, अनेक संगीतकार रात्री चाली तयार करतात आणि अनेक विद्यार्थी रात्री अभ्यास करताना सर्जनशीलतेचा अनुभव घेतात। पण मंडळी, रात्रीचे हे विचार नेहमीच सकारात्मक असतात असं नाही। अनेकदा रात्री चिंता, असुरक्षितता आणि भविष्याबद्दलची भीती अधिक तीव्रतेने जाणवते। दिवसभर व्यस्त राहिल्यानंतर रात्री एकटेपणा जाणवू लागतो। अपूर्ण कामं, नात्यांमधील तणाव, करिअरची चिंता किंवा स्वतःबद्दलच्या शंका मनात घोळू लागतात। मानसशास्त्रज्ञ सांगतात की रात्री उशिरा आपल्या भावनिक प्रतिक्रिया अधिक तीव्र होऊ शकतात, विशेषतः जेव्हा आपण थकलेलो असतो किंवा झोपेची कमतरता असते तेव्हा। पण मध्यरात्रीचं हे विचारांचं वारं आपल्याला अनेकदा मौल्य

मौल्यवान भेट वस्तू ही देतं. हे रूप आपल्याला आपल्या खऱ्या भावना समजून घेण्याची संधी देतं. दिवसा आपण अनेकदा स्वतःच्या भावनांकडे दुर्लक्ष करतो, पण रात्री मन आपल्याला थांबवतं आणि सांगतं की काही भावना ह्या ऐकल्या जाण्याची गरज आहे. कधी आपल्याला विश्रांतीची गरज असते तर कधी संवादाची, कधी क्षमाशीलतेची तर कधी नव्यानं सुरुवात करण्याची.

मंडळी तरुणपणात हा अनुभव अधिक तीव्र असतो, कारण हा काळ स्वतःची ओळख शोधण्याचा असतो. करिअर, नाती, स्वप्न, भविष्य आणि स्वतःचं स्थान याबद्दल अनेक प्रश्न मनात असतात. त्यामुळे अनेकदा आपण रात्री उशिरापर्यंत विचारांच्या गर्तेत अडकतो. पण या विचारांकडे केवळ चिंतेच्या नजरेनं पाहण्याऐवजी त्यांना आत्मशोधाची संधी म्हणून पाहिलं तर त्यातून सकारात्मक बदल घडू शकतो. रात्री अचानक सुचलेल्या कल्पना अनेकदा आयुष्य बदलून टाकतात. एखाद्या नवीन व्यवसायाची कल्पना, एखादा सामाजिक उपक्रम, एखादी कविता, एखादं गाणं किंवा स्वतःमध्ये बदल घडवण्याचा निर्णय, या सगळ्याचा जन्म अनेकदा शांत रात्रीत होतो. म्हणूनच अनेक तज्ज्ञ सुचवतात की रात्री मनात आलेले महत्वाचे विचार हे लिहून ठेवावेत, कारण सकाळपर्यंत अनेक कल्पना विस्मृतीत जातात. मंडळी, मध्यरात्रीची वेळ आपल्याला एक गोष्ट शिकवते आणि ती म्हणजे आपल्या भावना ह्या दाबून ठेवण्यापेक्षा त्यांना समजून घेणं महत्वाचं आहे. दुःख, भीती, संभ्रम किंवा एकटेपणा या भावना मानवी अनुभवाचा नैसर्गिक भाग आहेत. या भावना आल्या तर स्वतःला दोष देऊ नये, त्याऐवजी त्या भावनांमागील कारण समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्याचबरोबर चांगल्या झोपेचं महत्वही तितकंच मोठं आहे. पुरेशी झोप ही मानसिक आरोग्यासाठी अत्यंत आवश्यक असते. 7 ते 8 तासांची नियमित झोप स्मरणशक्ती, भावनिक संतुलन, एकाग्रता आणि शारीरिक आरोग्यासाठी महत्वाची मानली जाते. त्यामुळे मध्यरात्रीचे विचार महत्वाचे असले तरी झोपेची उपेक्षा करणं योग्य नाहीये. त्यामुळे जरी आपण रात्री उशिरापर्यंत विचार करत बसलो, भविष्याबद्दलची स्वप्न पाहत बसलो किंवा स्वतःशी संवाद साधत असलो, तरी हे समजून घेणं गरजेचं आहे की आपण एकटे नाही आहोत. प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात असं एक मध्यरात्रीचं रूप असतं. ते रूप अनेकदा आपल्याला आपल्या आतल्या जगाची ओळख करून देतं. कधी कधी हे रूप आपल्याला सांगतं की आपण थकलोय. कधी कधी ते आपल्याला धैर्यही देतं. कधी कधी आपल्याला आपल्या जुन्या स्वप्नांची आठवण करून देतं, तर कधी कधी आपल्याला नवीन मार्ग दाखवतं. त्यामुळे त्या आवाजाला ऐकणं आणि त्याचवेळी वास्तवाशी जोडलं जाणं हे महत्वाचं आहे. कारण मध्यरात्री सुचलेली प्रत्येक भीती ही खरी नसते. मध्यरात्री दिसलेलं प्रत्येक स्वप्न हे अशक्यही नसतं. रात्रीचे विचार हे अनेकदा आपल्या मनाचे आरसे असतात. त्या आरशात स्वतःला पाहण्याचं धैर्य ज्याच्याकडे असतं तो व्यक्ती स्वतःला अधिक चांगल्या प्रकारे समजू शकतो. कारण शेवटी मध्यरात्रीचं आपलं रूप हे आपल्यापासून वेगळं नसतं, तर ते रूप म्हणजे आपली एक अधिक प्रामाणिक, अधिक संवेदनशील आणि अधिक स्वप्नाळू बाजू असते. दिवसभराच्या गोंधळात हरवलेला आपला खरा आवाज अनेकदा रात्रीच ऐकू येतो. आणि कदाचित म्हणूनच काही स्वप्न, काही निर्णय, काही कविता आणि काही नवीन सुरुवाती नेहमीच रात्री

मंडळीच्या शांततेत जन्म घेतात. मंडळी अशाच भरपूर गप्पा मारायच्या आहेत, खूप माहिती शेअर करायची, पण घड्याळ खुणावतंय आणि त्यामुळे थांबावं लागणार आहे. पण थांबण्याआधी हे गाणं

तर मंडळी, कार्यक्रमात आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. तेव्हा तुम्हाला आमचा कार्यक्रम कसा वाटला याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा. त्यासाठी आमचा ईमेल आयडी आहे yuvavaniyarmumbai@gmail.com. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं पूजा जाधव हिनं. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते रोशन जाधव. याच सोबत मी मैथिली जगताप तुमची रजा घेते. नमस्कार.

युववाणी कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. संध्याकाळचे 6 वाजत आहेत. आता सुरुवातीला हिंदीतून आणि 6:05 इंग्रजीतून बातम्या आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करू.

अवधूत गुप्ते आणि वैशाली सामंत यांनी गायलेलं हे गीत मंदार भाटे यांचं होतं. शशांक पोवार यांचं संगीत आणि चित्रपट नाथा पुरे आता कार्यक्रमात शेवटी ऐकूया.

0: राजा शिव छत्रपती या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. सुधीर मुघे यांच्या गीताला वसंत देसाई यांचं संगीत होतं आणि गायिका आशा भोसले. याबरोबरच गीतबहार चित्रपट संगीत कार्यक्रम आता संपला. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून. संध्याकाळचे 6:20 होत आहेत. श्रोते हो, 6:30 आपण ऐकणार आहोत ICC विमेन्स T20 विश्वचषक स्पर्धा 2026 अंतर्गत ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिज यांच्यात खेळल्या जाणाऱ्या क्रिकेट उपांत्य सामन्याचं हिंदी आणि इंग्रजीतून प्रत्यक्ष वर्णन. हे वर्णन आपल्याला रेडिओ सेटवर, DTH वाहिनीवर आणि DRM सेवेवर ऐकता येईल. या कालावधीत अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम केवळ मोबाईल ॲपवरून प्रसारित होतील. थोड्याच वेळात ऐकूया संस्कृत बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून.
1: आकाशवाणी संप्रति वार्ता श्रूयंताम प्रवाचिका निधि झा. आदौ मुख्याः वार्ताः. यूरोबैंक संस्थया ग्रीसतः भारतं प्रति UPI आधारित धन प्रेषण सेवा समारब्धा. उपक्रमोयम् ऐतिहासिकः वर्तते इति वाणिज्योद्योग मंत्री पीयूष गोयलः सबलम् अवोचत्. पाकिस्तानस्य FATF संस्थायाः ग्रे लिस्ट इत्यस्य निरीक्षणस्य आलोचनायाः अनन्तरं भारतेन एतां संस्थां प्रति स्वीय दृढ समर्थनं पुनः प्रकटीकृतम्. जनरल धीरज सेठः जनरल उपेन्द्र द्विवेदितः भारतीय सेनायाः एकत्रिंशत्तम सेनाध्यक्षत्वेन पदभारं गृहीतवान्. अमेरिका ईरानयोः शान्तिवार्तायाः भविष्यं प्रति अनिश्चितता वर्तते यतो हि तेहरान प्रशासनेन अमेरिका राष्ट्रपतिनः ट्रम्पस्य दोहा नगरे मेलनस्य विषयः दृढतापूर्वकं खण्डितः. भारतीय ऋतु विज्ञान विभागेन उत्तर प्रदेश बिहार मध्य महाराष्ट्र कोंकण गोवा राज्येषु अतिवृष्टेः पूर्वानुमानं प्रख्यापितम्. अपि च क्रीडा वार्तासु फीफा विश्व कप स्पर्धा मालिकायां मोरक्को देशेन नीदरलैंड दलं पराभूय राउंड ऑफ 16 इत्यत्र प्रवेशम् अवाप्तम्. अथ वार्ताः विस्तरेण. ग्रीस देशस्य यूरो बैंक इति संस्थया भारते सीमापार धन प्रेषणाय UPI आधारित सेवा समारब्धा येन भारतीय ग्राहकाः अत्यल्प व्ययेन अतीव तीव्र गत्या धनं स्थानान्तरितं कर्तुं शक्नुवन्ति. अयम् अभिनव पदक्षेपः यूरो बैंक संस्थाय भारतस्य नेशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया च अन्ताराष्ट्रिय शाखया सह कृतेन रणनीतिक सहयोगेन सम्भवो जातः. सामाजिकान्तर्जालीय पटले प्रसृते सन्देशे भारतस्य वाणिज्योद्योग मन्त्री पीयूष गोयलः संसूचयत् यत् यूरो बैंक संस्थायाम् अस्याः सेवायाः उद्घाटनं भारतस्य अंकीय पारिस्थितिकी तन्त्रस्य वैश्विक विस्तारे एकम् अपरं महत्वपूर्णम् ऐतिहासिकं सोपानं वर्तते. तेन अग्रे गदितं यत् ग्रीस देशे UPI सेवायाः साक्षात् प्रसारणेन सह अधुना अर्हाः ग्राहकाः सुरक्षितरूपेण निर्बाधं तत्क्षणमेव धनं प्रेषयितुं शक्ष्यन्ति, यस्मात् पारंपरिक स्थानान्तरण व्ययस्य अपेक्षया व्यवहार शुल्कं न्यूनीभूय केवलं लघुभागः एव अवशिष्यते. भारतेन फाइनेंशियल एक्शन टास्क फोर्स FATF इति संस्थायाः प्रति स्वस्य दृढ समर्थनं पुनः प्रकटीकृतम्. सा च संस्था आतंकवादी वित्त पोषणस्य अथ धन शोधनस्य विरुद्धं वैश्विक संघर्षे एका अपरिहार्य आधार स्तंभत्वेन वर्तते. इदं वक्तव्यं तदा आगतं यदा पाकिस्तानेन तीव्र निरीक्षणार्थं संस्थायाः ग्रे लिस्ट इत्यत्र FATF इत्यस्य आलोचना कृता. संयुक्त राष्ट्र संघस्य एकस्मिन् कार्यक्रमे संभाषणं कुर्वन् भारतस्य प्रतिनिधिः पी हरीशः अवोचत्.

0: द्वयोः मध्ये स्पर्धा भविष्यति इति वार्ताः।
1: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ऍप सहित 558 किलो हर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी। संध्याकाळचे 6:30 वाजले आहेत। कार्यक्रम अमृत कलश।

0: नमस्कार श्रोते हो, नमस्कार. अमृत कलश या कार्यक्रमामध्ये मी रेवा देवरस आपलं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. मंडळी, या धकाधकीच्या जीवनात, या बिझी आणि हेक्टिक शेड्यूलमध्ये आपण दररोज ठरवलं तरी काही काही कामं जी आपली नित्यनियमाची कामं असतात ती पण होत नाही, कारण दररोजचं हेक्टिक लाईफ. पण यामध्येच जर मी असं म्हटलं तुम्हाला की एखादी व्यक्ती सातत्याने आजपर्यंत एकदा नाही, दोनदा नाही, तीनदा नाही, चारदा नाही, सलग 15 तिरुपती बालाजीला, सांगलीपासून ते तिरुपती बालाजी असं अंतर त्यांनी कापलं आहे आणि तेही सायकलने, तर आपल्याला कदाचित विश्वास बसणार नाही. आणि त्यांचं वय वर्ष आहे फक्त 63. हो श्रोते हो, फक्त 63. तर आज आपण बोलूया अशाच एका हरहुन्नरी आणि उत्साही व्यक्तिमत्वाला, ज्यांचं नाव आहे श्री संजय नरगुंदे सर. सर, आमच्या आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. नमस्कार.
1: नमस्ते.
0: सर, आमच्या आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आपलं स्वागत आहे. पण सगळ्यात पहिले, आपण जी एवढी मोठी अचीवमेंट केलेली आहे, एकदा नाही, दोनदा नाही, ते सलग 15 आपण बालाजीला जाऊन आलो आणि तेही सायकलनी यावयात, त्याच्यासाठी तुमच्या या उत्साहाला आणि हिमतीला माझा तर पहिले सगळ्यात मोठा सलाम. हा सर, सुरुवात आपण बरंच काही बोलणार आहोत, पण त्याआधी मला तुमची कौटुंबिक पार्श्वभूमी जाणून घ्यायला आवडेल. तर तुमच्या कुटुंबात कोण कोण आहे, तुमचं बालपण कुठे गेलं आणि शिक्षण कुठे झालं, याबद्दल आमच्या श्रोत्यांना काय सांगाल?
1: आमच्या घरामध्ये मी, आमचे थोरले भाऊ, त्यांच्या मुली, असा मी कौटुंबिक आहे. मी अविवाहित आहे.
0: बर.
1: माझं बालपण सराफकटा इथं तानोडे पुस्तक दुकानच्या गल्लीमध्ये झालेलं आहे आणि आरवाडे स्कूलमध्ये माझं प्राथमिक शिक्षण झालेलं आहे.
0: बर. सर, आजकालचे जे आयुष्य आहे आपलं, जे आपण दैनंदिन जगतो आहे, त्याच्यामध्ये सगळेच जण फार बिझी आहेत, व्यस्त आहेत. पण ह्या अशामध्ये ही डायरेक्ट बालाजीला, ते पण इथनं मला वाटतं जवळजवळ सांगलीपासनं ते
1: 800 किलोमीटर
0: पेक्षाही जास्त आहे. सर, याची प्रेरणा तुम्हाला कशी मिळाली किंवा तुम्हाला हे कसं सुचलं की आपण हे अंतर सायकलनी कापावं किंवा सायकलनी तिथपर्यंत पोहोचावं, हे कसं काय सुचलं?
1: आम्ही ज्या वेळेला गाव भागात बावडेकर वाड्यात राहत होतो, मग त्यावेळेला आम्ही असं रात्री जेवणानंतर ग्रुप, आमचा असा मुलामुलांचा तिथला ग्रुप जमला.
0: बर.
1: तर त्यामध्ये सांगली तिरुपती हा विषय निघाला. मग हे सांगली तिरुपती हे अंतर किती आहे, मग कोण 800 म्हणते, कोण 900 म्हणते, 1100 म्हणते, असा तो विषय झाला. मग तिथं आमची एक फैज लागली.
0: बर.
1: की सांगली तिरुपती आणि तिरुपती सांगली असा सायकल प्रवास 15 आत पूर्ण करायचा.
0: अच्छा.
1: तोही कुठल्याही आधाराविना, म्हणजे ट्रकच्या फायकल धरले बाबा किंवा टेम्पोतनं वगैरे गेले असं कुठलाही नाही, सलग सायकलनं सांगली तिरुपती, तिरुपती सांगली असा पूर्ण प्रवास सायकलनं करायचा
0: 15 दिवसात. बर.
1: मग ते मी चॅलेंज स्वीकारलं आणि 13 ते 14 मी पूर्ण केलं ते.
0: अच्छा. आपण सर पहिल्यांदा जेव्हा सायकलने तिरुपती बालाजीला गेलात तर ते वर्ष आणि महिना कोणता होता, आठवतं आपल्याला?
1: 2000 होतं.
0: अच्छा, 2000 गेला.
1: 2000.
0: बरं सर, मग हे जेव्हा आपण ठरवलं की मला हा प्रवास सायकलने करायचा आहे, तर याची प्राथमिक तयारी आपण काय काय केली होती?
1: मग आता मला असा एवढा लांबचा प्रवास सायकलचा माहित नाही.
0: बरं.
1: परंतु मग आता असं 15 जर आपल्याला हे चॅलेंज स्वीकारायचं, पूर्ण करायचं आहे, तर मग असं तुम्हाला विचारा, त्याला विचारा, असं करता करता आमच्या एक मित्र, म्हणजे आम्ही ज्यावेळेला शाळेत असताना लिमे क्लासला गणिताच्या जात होतो,
0: बर,
1: तिथं सुनील रत्न पारखी म्हणून मला तिथं गाठ पडला.
0: बर.
1: त्याचा त्यावेळेला काहीतरी सोलापूरला केमिकलचा बिझनेस होता. मग मी त्याला विचारलं, बाबा सुनील, सोलापुरातनं तिरुपतीला कसं अंतर, म्हणजे रस्ता आहे काय? तर तो म्हटला सोलापूरला येऊ नको म्हटलं. तो मला मधली, म्हणजे साधारणपणे आपण सांगली मिरज असं म्हटलं, सांगली पुणे म्हटलं की त्यामध्ये आष्टा, इस्लामपूर, सातारा अशी जी ढोबळ महत्वाची गावं सांगतो, तसं त्यानं मला ती गावं सांगितली, विजापूर, होसपेट, बल्लारी, आनंदपूर, तिरुपती. मग ह्या मार्गानं आम्ही निघालो.
0: बरं. अच्छा.

0: सर पण तुम्ही त्याच्यासाठी मग प्राथमिक तयारी म्हणजे तुम्ही कोणकोणतं सामान तुमच्यासोबत नेलं होतं? कारण आता फक्त सायकलनीच जायचं म्हणजे खाण्यापिण्याचं सामान आलं किंवा प्राथमिक उपचार चालं, तर ही तयारी मग आपण कशी केली?
1: मग आमचे जे डॉक्टर्स आहेत नगरपालिकेतले,
0: बर,
1: त्यांना तेही असे हौशी आहेत प्रवासाच्या बाबतीत. मग मी त्यांना सांगितलं बाबा असं असं मी सायकलनं तिरुपतीला जाणार आहे. त्यांनाही आश्चर्य वाटला, आनंद झाला. मग त्यांनी त्यांच्या अनुभवानं मला थंडीवर दिवाळीनंतर आम्ही जातो, वातावरण थंड असतं,
0: बरं,
1: तर त्या उद्देश त्या वातावरणाशी संलग्न जे आपल्याला औषधे आहेत ते त्यांनी मला पुरवली.
0: बरं सर, पहिल्यांदा आपण जेव्हा गेला तेव्हा आपल्याला किती दिवस लागले आणि पहिलाचा जो प्रवास होता अगदी नवीन नवीन प्रवास होता तुमचा तो अगदी, तर त्याच्यातले अनुभव काय सांगता येईल?
1: माझा जो पहिला आयुष्यातला जो प्रवास तिरुपतीचा जो प्रवास सुरू झाला तर मग त्या सुनील रत्नपारखीनं सांगितल्याप्रमाणे मी निघालो.
0: बर,
1: तर माझा पहिला त्या टप्पा झाला माझा जतला. जतला बस स्टँडवर तिथं रात्र काढली. तिथनं मग पुढं होसपेट, बल्लारी, विजापूर, होसपेट असं पुढची गावं विचारत निघालो. मग असा माझा तो प्रवास सुरू झाला.
0: सर मग आता त्यावेळेला तर म्हणजे विचारत विचारतच तुमचा हा प्रवास सुरू झालेला असेल, तर त्या दरम्यान मग तुम्हाला लोकांचे काय काय अनुभव आले त्या प्रवासादरम्यान?
1: मग मी पुढचा आता विजापूरचा रस्ता एकाला विचारलं,
0: बरं
1: इकडनं मग कुणीकडे चाललाय मामा? म्हटलं तिरुपतीला सायकलनं निघाले. अरे वा, त्यांना कौतुक वाटलं भयंकर. मग पुढचं गाव त्यांनी मला सांगून ठेवलं. मग त्या गावाला गेलं की त्या तिथला मनुष्य सांगतो त्याच्या पुढचं गाव.
0: बरं,
1: असं मी टप्प्याटप्प्यानं निघालो
0: म्हणजे विचारत विचारत. सर मग खाण्याचे तुम्ही कोणकोणते पदार्थ तुमच्या सोबत घेतले ते किंवा मग जेवणाचं किंवा ब्रेकफास्टचं मग हे कसं काय मॅनेज केलं तुम्ही?
1: आता मी पूर्णपणे शाकाहारी आहे.
0: बर,
1: तर पहिल्या दिवसाचं आपलं बरोबर असतं. दुसऱ्या दिवसापासून हॉटेल ढाबा काय मिळेल ते शाकाहारी जेवण.
0: अच्छा, म्हणजे रस्त्यात जे पडेल ते. अच्छा,
1: आणि आता असं झालंय की इतका वेळ गेल्यामुळं लोकांनाही माहिती झालेलं आहे, आणि समजा आम्ही एक वर्ष नाही गेलो तर ते आता आम्हाला पुन्हा जेवायला जातो त्यावेळेला ते आम्हाला विचारतात की मागच्या वर्षी तुम्ही आला नाही. थोडं त्या लोकांना आता आमची सवय झाली.
0: अच्छा,
1: की आता हे आता पाच सहा मंडळी येणार सायकलने.
0: अच्छा, मग तुम्ही एकटेच जाता सर की तुमच्या ग्रुपमध्ये बाकीचे पण मेंबर्स आहेत?
1: सुरुवातीला माझी पहिली तीन चार वर्ष मी एकटाच होतो.
0: बरं,
1: मग जसं मी पेपरला जाहिरात द्यायला लागलो तसं लोकांचा कल वाढायला लागला. कारण पेपरमध्ये जाहिरात देण्यामाग माझा उद्देश असा होता की ज्यांना सायकलिंगची आवड आहे आणि हा प्रवास करायचा आहे पण त्यांना रस्ता माहित नाही, तर माझा तो गायडन्स त्यांना तो उपयोगी होतो.
0: अच्छा सर, जसं तुम्ही पहिल्यांदा ठरवलं की मी सांगली ते तिरुपती बालाजी हा सायकलने प्रवास करणार हे ठरलं, पण हे सगळं करताना एक शारीरिक क्षमता फार आवश्यक आहे, म्हणजे तुम्ही शरीराने सुदृढ असणं फार आवश्यक आहे, तर ते जेव्हा तुम्ही ठरवलं तर त्याच्या आधी काही पूर्वतयारी केली का?
1: माझं फक्त सायकल, माझं फिनेलचा व्यवसाय, हॉस्पिटल वगैरे जे लागतं, आणि आता नवीन दोन वर्ष झाली फरसाणा व्यवसाय, मग त्यानं मला सतत सायकलिंग असतेच, त्यामुळे मी स्वतंत्रपणे असं काय त्याचं प्रॅक्टिस केलेली नाही.
0: अच्छा,
1: रोजच्या रोज माझं 15-20 किलोमीटर होतच असल्यामुळं.
0: अच्छा,
1: त्यामुळे मला नवीन असं काय त्याची तयारी करायला लागली,
0: म्हणजे ही वर्षानुवर्षाची प्रॅक्टिस मला कामात आली
1: रोजचीच.
0: बरं सर, पण जसं तुम्ही पहिल्यांदा ठरवलं की मी बालाजीला जाणार सायकलने, तर घरच्यांची प्रतिक्रिया काय होती, त्यांचं काय म्हणणं होतं याच्यावर?
1: आता तसं विचार केला तर आमच्या घरातले सगळेच खेळाडू आहेत.
0: अच्छा,
1: म्हणजे वडिलांनाही सायकलिंगची आवड होती, त्यांच्या जवानी त्या पूर्वी दरवर्षी 1-800 किलोमीटरचा त्यांच्या ग्रुपमधनं तो सायकल प्रवास व्हायचा.
0: बरं,
1: मग भावाचंही तसंच, तो क्रिकेटमध्ये त्याला इंटरेस्ट होता पण सायकलिंगही तो करायचा, त्यामुळे खेळाडू आम्ही हे सगळं असल्यामुळं तसं आम्हाला कोणाचं हे अडचण आली नाही.
0: बरं,
1: किंवा कोण नको म्हटलं नाही, जा जाऊन ये म्हटले.
0: सर खरं पाहिलं तर आता मी फोनवर जेव्हा चेक केलं तेव्हा सांगली ते तिरुपती बालाजी जवळपास 912 किलोमीटर अंतर दिसतंय, पण तुम्ही ठीक आहे एकदा एक उत्साह किंवा एक चॅलेंज म्हणून ते स्वीकारलं आणि सक्सेसफुली ते पार पडलं, पण त्याच्यानंतर तुम्ही सलग 14 म्हणजे आतापर्यंत 15 जाऊन आलात, तर याच्या मागची तुमची भूमिका काय किंवा प्रेरणा काय?
1: आता तसं जर बघितलं तर सायकल व चालवा सायकल शरीर म्हणजे
0: सुदृढ
1: करा हा त्यातला मोठा प्रश्न, पर्यावरण त्यामुळं पोल्युशन फ्री सायकल वाहन हे असं पोल्युशन फ्री, तर मग त्यावेळेनं तुमच्या शारीरिक दृष्ट्या सुद्धा तुम्ही तंदुरुस्त राहू शकता.
0: बरोबर,
1: हा सायकलच्या पाठीमागचा त्यातला उद्देश, आणि मला मुळात सायकलिंगची पहिल्यापासून आवड आहे.
0: बर,
1: पूर्वी इथं सायकल रेस होत होत्या, मग त्यावेळेला मी

0: 75 किलोमीटर 85 किलोमीटर ह्या नंबरात नाही आलो पण मी पूर्ण केल्या.
1: अच्छा.
0: 110 किलोमीटरची शेवटची जी होती ती माझी दमणूक झाल्यामुळे मी मधनं ती सोडून दिली.
1: बरं, ही कधीची गोष्ट आहे सर?
0: ही साधारणपणे 82 च्या दरम्यानची.
1: बरं, म्हणजे पहिल्यापासून तुम्हाला सायकलिंगची सवय आहे. सर, आता इतक्यादा सलग 15 आपण सांगली ते बालाजी हे अंतर सायकलनी कापलेलं आहे, पार पडलेलं आहे. त्याच्यामध्ये शेकडो लोक तुम्हाला नवीन नवीन भेटले असतील, म्हणजे नुसतं आपल्याच राज्यातले नाही तर दुसऱ्या राज्यातले पण. तर या दरम्यान काही प्रसंग आठवतो का एखादा अविस्मरणीय?
0: आता तसं आनंदपूर म्हणून जे लागतं तर त्याच्या अलीकडे 15-20 किलोमीटर माझ्या सायकलचं पॅन्डल मोडलं. मग तिथल्या खेड्यातलं असं ते होतं. मग त्यांना म्हटलं, बाबा जर सायकलचं काम मी तर करणार कोण आहे का? मग त्या एका ग्रहस्थानी मला जुजबी काम करून दिलं तात्पुरतं. मग ते काय म्हटलं की बाबा 15-20 किलोमीटर पर्यंत तुम्हाला आनंदपूर पर्यंत जाण्यासाठी मी तुम्हाला करून देतो.
1: म्हणजे जुजबी करून दिलं?
0: हा, जुजबी तात्पुरतं. आणि तुम्ही आनंदपूर मध्ये गेलात की तिथे सायकलवाल्या ते मोठी सिटी आहे, म्हणजे आंध्र प्रदेश मधला 2 नंबरचा जिल्हा येतो आनंदपूर. तर तिथं तुम्हाला सायकल व्यवस्थित ते करून देतील.
1: अच्छा.
0: मग ते मी 15-20 किलोमीटरचं जे होतं ते अंतर व्यवस्थित सांभाळून केलं आणि मग आनंदपूरमध्ये गेल्यावर पॅन्डलचं पूर्ण काम करून दिलं.
1: अच्छा. हा, मला इथे हेच विचारायचं होतं सर की जसं आता सायकलनी आपण जात आहे तर थोडंबहुत काही एखादा पार्ट बिघडला किंवा सायकल पंक्चर झाली हे म्हणजे काही ना काही प्रॉब्लेम्स येतच राहतात, तर याच्यासाठी काही तुम्ही जुजबी तुमच्याजवळ काही यंत्र किंवा काही सामग्री ठेवली होती का?
0: त्याला तर आता असं आहे, पूर्वीच्या आणि आत्ताच्या रस्त्यामध्ये काय भरपूर फरक पडलेला आहे.
1: बरोबर.
0: आता जे रस्ते एवढे सुरेख झालेत की गेल्या वर्षी मी 4 फेब्रुवारीला जळायला गेलो होतो, तर त्यावेळेला जो रस्ता मी एकूण बघितला तर मला खरोखर असं वाटलं इतक्या रस्त्याचं काम सुरेख झालेलं आहे. पूर्वी तर कसं होतं तर खास खळगे डबरे असायचे, त्यामुळे सायकल पंक्चर व्हायचे प्रॉब्लेम्स असायचे. पण आता रस्त्याच्या वयानं अतिशय सुरेख झाले, म्हणजे स्टॉप आउट ऑफ तुम्ही जाऊ शकता. फक्त तुमच्याच काय चहा पाण्याला वगैरे तुम्ही कडेल थांबणार असाल तर, बाकी काही रस्त्यावर प्रॉब्लेम नाही.
1: सर, मला इथे विचारायचं आहे, जसं पहिल्यांदा आपण गेलात आणि आता ही समजा आपण एक्झाम्पल घेतलं की ही 15-वी जी फेरी होती तुमची, पहिल्यांदा जेव्हा गेलात तेव्हा एका दिवसात आपण किती अंतर कापायचं आणि आता त्याच्यामध्ये फरक पडला आहे का?
0: हो, आता फरक पडतो.
1: अच्छा.
0: आता नाही म्हटलं तरी आता आणि सुरुवात जे जवळजवळ 25-एक वर्षाचा फरक पडतो. शारीरिक दृष्ट्या सुद्धा थोडं होतोच. मी पहिल्या दिवशी 90 किलोमीटर मारला पहिल्या खेपेला.
1: बरं.
0: पहिल्या दिवशी 90 किलोमीटर,
1: बापरे.
0: दुसऱ्या दिवशी 140 किलोमीटर, तिसऱ्या दिवशी 147 किलोमीटर, असं माझं अंतर वाढत चाललं.
1: म्हणजे एका दिवसात 146 किलोमीटर?
0: एका दिवसात 140 आणि 147.
1: बापरे. नवलंय पण, म्हणजे वयाच्या इतक्या वर्षामध्ये आपण आता पोहोचलात आणि 150-150 किलोमीटर आणि एका दिवसात सायकलिंग म्हणजे जोक नाही आहे.
0: बरं. तसा प्रवास विजाळ्याला परत आलो, विजापूरमध्ये आलो परत.
1: बर.
0: आणि विजापूरमधनं हॉटेलमध्ये जरा नाश्ता चहा पाणी करत लागलो आणि तिथं मी अंगावरचा स्वेटर तिथं बाकड्यावर ठेवला होता.
1: बर.
0: आणि 2-3 किलोमीटरवर पुढे आलो मग माझ्या लक्षात झालं की बाबा आपलं स्वेटर तिथं विसरलो. मग मी पुन्हा त्या हॉटेलमध्ये गेलो तर त्या लोकांना ते समजलं की ह्या सायकलवाल्यांचा हा स्वेटर आहे. मग त्यांनी तो बाजूला ठेवला होता. परंतु मग त्यावेळेच्या ह्याच्यात सांगली ते विजापूर ते सांगली तिथनं साधारणपणे मी 7-7:30 निघालो.
1: बर.
0: तर इथं सांगलीमध्ये मी 12:30 दरम्यान मिशन कॉर्नरला होतो, मिशन हॉस्पिटल कॉर्नरला. एका दिवसातलं ते माझं हायएस्ट 150 किलोमीटरच.
1: अच्छा. सर, जसं आता महाराष्ट्रातनं आपण व्हाया आंध्र प्रदेश म्हणजे जाता,
0: कर्नाटक आंध्र प्रदेश,
1: तर कर्नाटकमध्ये कन्नड आणि आंध्र प्रदेशमध्ये तेलुगू भाषा बोलली जाते, तर मग कधी भाषेचं तुम्हाला काही अडचण आली का?
0: नाही. आता तसं जर विचार केला तर असं आपण एकमेकाशी जे मराठी बोलतो तसं तिथं काही जण माझ्याशी मराठी बोलत होते. मग मी मलाही कौतुक वाटलं, म्हणजे
1: अच्छा
0: की बाबा तुम्हाला असं कसं काय मराठी येतं? तर त्यांनी मला सांगितलं की आम्ही तुमच्या इकडं ऊस तोडीला म्हणा, द्राक्ष तोडीला म्हणा, आम्ही तिकडे कामालाही येतो म्हटले.
1: अच्छा. बरोबर.
0: मग त्यांनी मला आपल्या इकडची तासगाव, मिरज, कजबेटीग्रज, तुंग अशी ठराविक त्यांनी नावं सांगितली. ते सांगितलेत म्हटल्यावर हे इकडे येऊन गेलेले आहेत, त्याशिवाय काय नवीन माणसाला काय समजणार नाही.
1: अच्छा.
0: मग ते म्हणलं आम्हाला त्या मराठी भाषेचा आम्हाला माहिती आहे म्हटले.
1: अच्छा.
0: त्यामुळे मराठीचं तसं काहीच कुठं अडचण, इवन आंध्र सुद्धा मध्ये नाही.
1: अच्छा. सर, आजपर्यंत आपण 15 फेऱ्या सांगली ते तिरुपती बालाजी केलेल्या आहेत अगदी सक्सेसफुली. आता याच्यानंतरचा आपला नेक्स्ट टप्पा काय आहे की आता बालाजी झालं, आता नेक्स्ट काय आहे तुमचं ध्येय?
0: आता

0: ह्या महिनाखेर किंवा मेच्या 1-2 तारखेला पुन्हा माझा तो 16वा प्रयत्न आहे सांगली तिरुपती सायकल प्रवास.
1: बर.
0: आणि तो झाला की मग अयोध्या माझ्या डोक्यात आहे.
1: अच्छा.
0: अयोध्या, प्रयागराज, काशी.
1: अच्छा.
0: असा उपक्रम आहे तो पूर्वीच होता पण त्या पेपरमध्ये जी मी बातमी वाचली की अजून तिथं बांधकाम चाललेलं आहे.
1: बर.
0: म्हणून तो मी तात्पुरता प्रस्ताव थांबवला.
1: बर.
0: आणि मग तिरुपतीला जाऊन आलो.
1: बर. अच्छा सर, आपण पहिल्यांदा जेव्हा तिरुपती बालाजीला गेलात आणि त्याच्यानंतर सलग 14 म्हणजे आजपर्यंत 15, तर तुमचा मार्ग तो ठरलेलाच आहे त्यांनी जाता की आपण एखाद वेळेला दुसरा मार्ग पण शोधता?
0: तोच मार्ग.
1: त्याच मार्ग
0: आहे तो मार्ग.
1: अच्छा, म्हणजे आता तुम्हाला अगदी तोंडपाठ झालेला असेल.
0: अगदी. तुम्हाला जरी जायचं झालं
1: हा
0: तर मी तुम्हाला मॅप देतो, त्याप्रमाणे तुम्ही कुठं वस्ती करा किंवा कुठं काय बघण्यासारखी ठिकाणं आहेत, प्रेक्षणीय स्थळ, तेही मी तुम्हाला सांगू शकतो.
1: अच्छा सर, पहिल्यांदा तुम्हाला 15 दिवस लागले होते येऊन जाऊन, मग आता 15वी जी फेरी केली तुम्ही, तर तेव्हा दिवस कमी लागले की जास्त लागले?
0: साधारणपणे तेवढेच होतात.
1: अच्छा. बर.
0: तर ह्या संदर्भात माझी एक तरुण मुलानं अशी प्रार्थना किंवा मी त्यांना मागणी करतो की त्याने तुम्ही मोटरसायकल हे वाहन चालवण्यापेक्षा सायकल सायकल चालवा आणि शारीरिक दृष्ट्या तुम्ही सक्षम राहा.
1: बर. सर, आज आपण इथे आलात आणि आमच्या तरुण वर्गांना आणि आमच्या सगळ्या श्रोत्या मंडळींना आपले अनुभव सांगितले आणि तुमच्या येणाऱ्या सगळ्या प्रोजेक्टसाठी जे तुम्ही आता सांगितलंय की मला अयोध्या, प्रयागराज पण सायकलनीच करायचंय, ते अंतर कापायचंय, त्या सगळ्यांसाठी आमच्या सगळ्यांकडनं तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आज आपण इथे आलात त्याच्यासाठी आकाशवाणीच्या सांगली परिवारातर्फे मी आपले आभार मानते. धन्यवाद.

0: मधुरा दातार संगीता चितळे पौलमी पेठे आणि अमृता काळे यांनी गायलेलं हे गीत होतं प्राजक्ता पटवर्धन यांचं, संगीत अभिजित राणे.
1: स्पर्श त्याचा तुझ्या देहास चिंब चिंब करीत होता, सुसाट वैरी वाराही त्यालाच साथ देत होता. शहारलेल्या अंगाला तू मोठीत दडवलं होतस, शरीराला तूच तुझ्या आलिंगन दिलं होतस. बघून तुझी ती मोहक काया तोही मंत्रमुक्त झाला, आणि मनात नसतानाही पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा बरस

0: साधना सरगम यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. सुनीता मुलकलवार यांच्या या गीताला संगीत होतं उदय अभिजित यांचं. यानंतरची उद्घोषणा थोड्याच वेळात. आकाशवाणी मुंबई केंद्र, थोड्याच वेळात प्रादेशिक बातम्या.
1: मतदारांनो, SIR 2026 अंतर्गत गृहभेटीपूर्वी voters.eci.gov.in किंवा ECINET ॲपवर मागील SIR मतदार यादीतील आपले किंवा आई वडिलांचे तपशील शोधा. नाव नमूद नसेल तर आवश्यक कागदपत्र तयार ठेवा. स्वाक्षरीयुक्त

आकाशवाणी मुंबई प्रज्ञा जांभेकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विधान परिषद उपसभापती पदासाठी सचिन अहिर यांचा महायुतीच्या पाठिंब्यावर अर्ज दाखल. महाविकास आघाडीकडून शिक्षणतज्ज्ञ जगन्नाथ अभ्यंकर यांचा अर्ज दाखल. अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाबाबत बदर समितीच्या अहवालावर सूचना. हरकती विचारात घेऊनच व्यापक चर्चेअंती अंतिम निर्णय घेण्याचं मुख्यमंत्र्यांचं विधानसभेत आश्वासन. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी मांडलेल्या 97,706,40,00,000 रुपयांच्या पुरवणी मागण्या विधानसभेत मंजूर. मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेला प्रारंभ. आणि मोसमी पावसाचं आगमन लांबणीवर पडल्यामुळे देशभर खरीपाच्या पेरण्यात घट. विधान परिषदेच्या उपसभापती पदाच्या निवडणुकीसाठी सचिन अहिर यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार, नीलम गोरे, चंद्रकांत पाटील, संजय राठोड, संजय शिरसाट आदी नेते यावेळी उपस्थित होते. अहिर हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आहेत, मात्र त्यांना महायुतीनं निवडणुकीसाठी पाठिंबा दिला आहे. विधान परिषदेच्या उपसभापती पदाची निवडणूक उद्या होणार आहे, त्यासाठी महाविकास आघाडीकडून शिक्षणतज्ज्ञ जगन्नाथ अभ्यंकर यांनी अर्ज दाखल केला. या अर्जांची आता छाननी होत असून त्यानंतर आवश्यकता भासली तर निवडणूक होईल. दरम्यान सदनात आपली संख्या कमी असली तरी लोकशाही प्रक्रियेत भाग घेणं ही विरोधी पक्ष म्हणून जबाबदारी असल्यामुळे या निवडणुकीत उतरत असल्याचं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार अंबादास दानवे यांनी सांगितलं. एमपीएससी अर्थात महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत होणारी भरती प्रक्रिया अधिक जलद, पारदर्शक आणि कार्यक्षम होण्यासाठी सीबीटी अर्थात संगणक आधारित परीक्षा पद्धतीचा वापर करण्याचा निर्णय सरकारनं घेतल्याची माहिती सामान्य प्रशासन विभाग मंत्री आशिष शेलार यांनी दिली. ऑफलाईन परीक्षा घेण्यासाठी शाळा आणि महाविद्यालयांवर अवलंबून राहावं लागतं. केंद्र सरकार, विविध राज्य बँका आणि इतर संस्थांच्या स्पर्धा परीक्षा याच काळात होत असल्यानं परीक्षा केंद्र उपलब्ध नसतात, त्यामुळे सीबीटी पद्धत अधिक उपयुक्त आहे असं शेलार म्हणाले. विधान परिषदेतले आमदार सचिन अहिर यांनी आज एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालच्या शिवसेनेत प्रवेश केला. विधान परिषद उपसभापती पदासाठी आज अर्ज भरण्यापूर्वी अहिर यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सर्व पदांचा राजीनामा दिला. अहिर हे धनुष्यबाणाच्या चिन्हावर निवडून आलेले असून ते शिवसेनेचेच आमदार आहेत असा दावा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे. ते आज दुपारी मुंबईत वार्ताहर परिषदेत बोलत होते. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 6 खासदार शिवसेनेत आल्यानंतर अहिर यांच्या प्रवेशानं शिवसेनेची ताकद आणखी वाढेल असं ते म्हणाले. अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाबाबत बदर समितीच्या अहवालावर सूचना. हरकती विचारात घेऊनच व्यापक चर्चेअंती अंतिम निर्णय घेऊ अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिली. यात कोणावरही अन्याय होणार नाही असं ते म्हणाले. उपवर्गीकरणाला विरोध नोंदवत या विषयावर बोलू देण्याची मागणी विरोधकांनी केली. अध्यक्षांनी त्यांना जागेवर बसायची सूचना केली, मात्र विरोधकांनी बोलू देण्याची मागणी लावून धरली आणि ती मान्य न झाल्यानं सभात्याग केला. महाराष्ट्र मुद्रांक अधिनियमात सुधारणा विधेयक विधानसभेत सादर झालं. विकास करार रद्द, निरस्त किंवा समाप्त झाला तर मुद्रांक शुल्काचा परतावा किंवा सवलत दिली जाणार नाही अशी तरतूद या विधेयकात आहे. राज्य सरकारनं पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी मांडलेल्या 97,706,40,00,000 रुपयांच्या सर्व पुरवणी मागण्या विधानसभेनं

किंवा समाप्त झाला तर मुद्रांक शुल्काचा परतावा किंवा सवलत दिली जाणार नाही अशी तरतूद या विधेयकात आहे. राज्य सरकारनं पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी मांडलेल्या 97,706,40,00,000 रुपयांच्या सर्व पुरवणी मागण्या विधानसभेनं आज मंजूर केल्या. या मागण्यांवरची चर्चा काल सभागृहात सुरू झाली होती, ती आज पुढे नेण्यात आली. या चर्चेला मंत्री शिवेंद्रराजे भोसले आणि माधुरी मिसाळ यांनी उत्तर दिलं. त्यानंतर सर्व विभागांच्या पुरवणी मागण्या आवाजी मतदानानं मंजूर झाल्या. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राज्यात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेला आजपासून सुरुवात झाली. या अंतर्गत येत्या 29 जुलैपर्यंत बूथस्तरीय अधिकारी घरोघरी प्रत्यक्ष भेट देऊन गणना अर्ज वाटप करतील आणि भरलेले अर्ज परत घेतील. त्यानंतर येत्या 5 ऑगस्ट रोजी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जातील. त्यानंतर 4 सप्टेंबरपर्यंत प्रारूप यादीवर दावे आणि हरकती नोंदवता येतील आणि 7 ऑक्टोबर रोजी अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जातील. या प्रक्रियेसाठी राज्यात 1,00,000 अधिक BLO नियुक्त केले आहेत. मान्सूनच्या पावसाचं आगमन लांबणीवर पडल्यामुळे देशात यंदा खरीप पिकाची पेरणी कमी प्रमाणात झाल्याचं कृषी मंत्रालयानं म्हटलं आहे. जून महिन्यात 182,00,000 हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. गेल्या वर्षी याच काळात 236,00,000 हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली होती. त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी पेरणीत 23% घट झाली आहे. भात, तेलबिया, भरड धान्य, कडधान्य, कापूस या सर्व पिकांवर पाऊस उशिरा आल्यामुळे परिणाम झाल्याचं कृषी मंत्रालयानं सांगितलं. भात पेरणीत 25% जास्त घट झाली आहे. कडधान्यात 30%, तेलबिया 50%, तर कापूस लागवडीत 34% घट झाली आहे. दुसरीकडे ऊसाच्या लागवडीत 57% वाढ झाल्याचं कृषी मंत्रालयानं सांगितलं. राज्यात पुढच्या काही दिवसात पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागानं वर्तवला आहे. गेल्या 24 तासात मान्सून पुन्हा सक्रिय झाला असून कोकण, विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाची नोंद झाली. बीड, अहिल्यानगर, जळगाव आणि लातूर या जिल्ह्यांना पुढच्या 4 दिवसांसाठी येलो अलर्ट दिला आहे. तसंच 2 आणि 3 जुलै रोजी विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मुंबईसह कोकणात तुरळक ठिकाणी 3 जुलैपर्यंत जोरदार ते अतिजोरदार पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला आहे. पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे जिल्ह्यात काही ठिकाणी पडझडीच्या घटना घडल्या. कुडाळ तालुक्यात वालावल इथं दरड कोसळून मोठा दगड पायथ्याशी असलेल्या घराला धडकल्यामुळे घराचं नुकसान झालं. रत्नागिरी जिल्ह्यात आज सकाळी संपलेल्या 24 तासांमध्ये सरासरी 106 मिलीमीटर पाऊस पडला. रत्नागिरी तालुक्यात सर्वाधिक 144 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. रत्नागिरीत आज संपूर्ण दिवसभर पावसाचा जोर कायम आहे. अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाविरोधात आज मुंबईत मोर्चा निघाला. यात राज्यभरातून 1,000 जण सहभागी झाले. या मोर्चाला मेट्रो सिनेमापासून सुरुवात झाली आणि आझाद मैदानावर या मोर्चाचं सभेत रुपांतर झालं. यात रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर, माजी मंत्री राजकुमार बडोले, बबनराव घोलप, जोगेंद्र कवाडे, राजेंद्र गवई सहभागी झाले होते. सलग 9व्या तिमाहीसाठी सरकारनं विविध लघु बचत योजनांचे व्याजदर जैसे थे ठेवले आहेत. उद्या ते 30 सप्टेंबर 2026 पर्यंत ही तिमाही आहे. केंद्रीय अर्थमंत्रालयानं आज ही माहिती दिली. सुकन्या समृद्धी योजनेचा व्याजदर 8.2% आहे तर चालू तिमाहीत 3 वर्षांच्या मुदत ठेवींवरचा व्याजदर 7.1% कायम आहे. हवामान. गेल्या 24 तासात कोकणात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि मराठी

0: मराठवाड्यात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडला. येत्या दोन दिवसात कोकण आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी तर मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. विधान परिषद उपसभापती पदासाठी सचिन अहिर यांचा महायुतीच्या पाठिंब्यावर अर्ज दाखल. महाविकास आघाडीकडून शिक्षणतज्ञ जगन्नाथ अभ्यंकर यांचा अर्ज दाखल. अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाबाबत बदर समितीच्या अहवालावर सूचना हरकती विचारात घेऊनच व्यापक चर्चेअंती अंतिम निर्णय घेण्याचं मुख्यमंत्र्यांचं विधानसभेत आश्वासन. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी मांडलेल्या 97,706,40,00,000 रुपयांच्या पुरवणी मागण्या विधानसभेत मंजूर. मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेला प्रारंभ. आणि मोसमी पावसाचं आगमन लांबणीवर पडल्यामुळे देशभर खरीपाच्या पेरण्यात घट. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: मतदारांनो, SIR 2026 अंतर्गत गृहभेटीपूर्वी voters.ECI.gov.in किंवा ECI नेट ॲपवर मागील SIR मतदार यादीतील आपले किंवा आई वडिलांचे तपशील शोधा. नाव नमूद नसेल तर आवश्यक कागदपत्र तयार ठेवा. स्वाक्षरीयुक्त भरलेला गणना अर्ज BLO ना सादर करा आणि एक प्रत स्वतःजवळ ठेवा.
2: आमचा यानंतरचा कार्यक्रम 7:15.

0: आमचा यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात. आकाशवाणी मुंबई. आता ऐकूया आजचं विधिमंडळ समालोचन. सुरुवातीला विधानसभेतील आजच्या कामकाजाचं समालोचन. याचे लेखक आहेत गौरीशंकर घाळे.
1: बालकांना फूस लावून गुन्हा करवून घेतल्यास सूत्रधारांना मोक्का लावणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. व्यापक चर्चेनंतर अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाबाबतचा निर्णय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चर्चेच्या मागणीसाठी विरोधकांचा सभात्याग. बिष्णोई टोळीसह भाडुत्री गुंडांचा बंदोबस्त करणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. ही होती आजच्या कामकाजाची ठळक वैशिष्ट्ये. अल्पवयीन बालकांना फूस लावून पैशांचे आमिष दाखवून किंवा त्यांच्या हातात शस्त्र देऊन गुन्हा करवून घेतल्यास मूळ सूत्रधार घटनास्थळी हजर नसला तरी त्यानंच तो गुन्हा केला आहे असं समजून त्याच्यावर कारवाई केली जाईल. अशा प्रकरणांमध्ये टोळी सदृश बाबी आढळल्यास संबंधितांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा अर्थात मकोका अंतर्गत कारवाई करण्याची तरतूद कायद्यात केली जाईल अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली. यासोबतच राज्यात वाढत्या बाल गुन्हेगारीच्या शास्त्रशुद्ध अभ्यासासाठी एक उच्चस्तरीय समिती नेमण्याची घोषणाही त्यांनी केली. शिवसेनेचे खासदार अर्जुन खोतकर यांनी जालना जिल्ह्यातील गुन्हेगारी घटनांचा संदर्भ देत अल्पवयीन मुलांच्या वाढत्या वापराचा मुद्दा तारांकित प्रश्नाद्वारे उपस्थित केला होता. या चर्चेत भाजप सदस्य सुधीर मुनगंटीवार यांनीही उपप्रश्न विचारत चिंता व्यक्त केली. तसंच गुन्हेगारीसाठी अल्पवयीन बालकांचा वापर करणाऱ्यांच्या शिक्षेत वाढ करून कठोर शिक्षेची तरतूद करण्यासाठी कायद्यात सुधारणा करण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं. अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाबाबत व्यापक चर्चेअंतीच अंतिम निर्णय केला जाणार आहे. यासंदर्भातील कायदा लादायचा नाही, सर्वांना विश्वासात घेऊन सहमतीनंच व्यापक चर्चेअंतीच यासंदर्भातील अंतिम निर्णय केला जाणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात स्पष्ट केलं. प्रश्नोत्तराच्या तासानंतर काँग्रेस सदस्य विजय वडेट्टीवार यांनी अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाचा मुद्दा मांडला. उपवर्गीकरणाच्या मुद्द्यावर आज मुंबईत मोठा मोर्चा निघाला असून लाखो समाज बांधवांनी या निर्णयाला तीव्र विरोध दर्शवला आहे. या पार्श्वभूमीवर बदर समितीचा अहवाल सार्वजनिक केल्याशिवाय आणि सर्व संबंधित घटकांशी व्यापक चर्चा केल्याशिवाय कोणतेही विधेयक आणू नये अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली. यावर अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाबाबत कोणताही कायदा सरकारनं आणलेला नसल्याचं स्पष्ट करतानाच सर्वोच्च न्यायालयानं अनुसूचित जातींमध्ये मागे राहिलेल्या घटकांबाबत निर्देश दिले होते त्यानुसार कर्नाटक आणि तेलंगणासारख्या काँग्रेस शासित राज्यांनी उपवर्गीकरण करून कायदाही बनवल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिलं. मात्र राज्य सरकारला यासंदर्भातील कोणताही कायदा लादायचा नाही, कोणत्याही समाज घटकावर अन्याय करण्याचा सरकारचा मानस नाही, मागे राहिलेल्या समाज घटकांना पुढे आणण्यासाठी उचित उपाययोजना करायच्या आहेत, त्यामुळे व्यापक चर्चेअंतीच अंतिम निर्णय केला जाईल असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. उपवर्गीकरणासाठी राज्य सरकारनं नेमलेल्या बदर समितीचा अहवाल मंत्रिमंडळ बैठकीत आल्यानंतर त्यावर सूचना आणि हरकती मागवण्याची गरज भासली, त्यामुळे राज्याच्या मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. सूचना हरकती मागवण्याची प्रक्रिया सुरू असून त्यावर सुनावणी होईल, त्यानंतर निर्णय होईल, यात कोणावरही अन्याय होणार नाही असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं. मुख्यमंत्र्यांच्या या माहितीनंतर अध्यक्षांनी लक्षवेधी पुकारल्या, मात्र हा विषय अतिशय महत्वाचा असून त्यावर बोलू देण्याची मागणी विरोधकांनी केली. यावरून सभागृहात गदारोळ झाला, विरोधकांनी बोलू देण्याची मागणी लावून धरली आणि ती मान्य न झाल्यानं सभात्याग केला. परदेशात बसून व्हीपीएन तंत्रज्ञानाचा वापर करत आणि मास्किंगद्वारे मुंबई पुण्यातील धनिकांना धमकावणाऱ्या बिष्णोई आणि रोहित गोधरा टोळीचे समूळ उच्चाटन करण्यात येईल. या टोळ्या स्वतः

0: मैदानात न उतरता उत्तर प्रदेश आणि बिहारमधून 1-2 लाख रुपयांचे भाडोत्री गुंड आणून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. हे लोक काही फार शूरवीर नाहीत. नागरिक उद्योजकांनी घाबरण्याचं कारण नाही. धमक्या देणारे मूळ आका परदेशात असले तरी त्यांचं नेटवर्क मोडून काढण्यासाठी केंद्र सरकारच्या मदतीनं पावलं उचलली जात असून या भाडोत्री गुंडांवर मकोका लावून त्यांचा पूर्णपणे बंदोबस्त केला जाईल अशी ग्वाही राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली. काँग्रेस सदस्य विजय वडेट्टीवार यांनी बिष्णोई टोळी आणि शुभम लोणकर यांच्या वाढत्या कारवायांवरून कायमचा बंदोबस्त करण्याबाबत तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. डान्स बारकडून परफॉर्मन्स लायसन्सचा गैरवापर होऊ नये यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियमात आवश्यक सुधारणा करण्यात येतील असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भातील प्रश्नाच्या उत्तरात दिलं. यंदाच्याच अधिवेशनात ही दुरुस्ती आणणार असल्याचं त्यांनी सांगितलं. देशाची आर्थिक राजधानी समजल्या जाणाऱ्या मुंबईत जर 8 ते 10 तास वीज पुरवठा खंडित होत असेल तर मुंबईच्या प्रतिष्ठेसाठी ही बाब खेदजनक असल्याचं सांगत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज नाराजी व्यक्त केली. मुंबईतील वीज पुरवठा करणाऱ्या वाहिनींचे जाळे सुधारण्यासाठी बेस्ट प्रशासनानं कार्यवाही का केली नाही असा प्रश्न करत विधानसभा अध्यक्षांनी बेस्ट प्रशासनाच्या कारभारावर नापसंती व्यक्त केली. तसंच याप्रश्नी ऊर्जा नगरविकास विभागाच्या प्रमुख अधिकाऱ्यांची विशेष बैठक बुधवारी विधानसभा अध्यक्षांच्या दालनात आयोजित केली जाईल. बेस्टचे व्यवस्थापकीय संचालक, मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त आणि शासनाच्या प्रतिनिधींनी या बैठकीला हजर राहावं अशा सक्त सूचनाही विधानसभा अध्यक्षांनी दिल्या आहेत. मुंबईतील वीज खंडित होण्याच्या वारंवार घटनांबाबत सदस्य कॅप्टन सेल्वन अमीन पटेल यांनी लक्षवेधी मांडली होती. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापराबाबत एक मानक कार्यपद्धती तयार करण्याचा सरकारचा विचार असून त्यासाठी एआय तज्ज्ञांची समिती स्थापन केली जाईल अशी माहिती गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी सभागृहात लक्षवेधी सूचनेवरील चर्चेच्या उत्तरात दिली. या समितीचा अहवाल 4 ते 6 महिन्यात घेऊन केंद्र सरकारकडे पाठवला जाईल आणि केंद्राच्या धोरणात त्याचा समावेश व्हावा अशी विनंती केली जाईल असंही कदम यांनी सांगितलं.
1: आताच आपण विधानसभेतील आजच्या कामकाजाचं समालोचन ऐकलं. याचे लेखक होते गौरीशंकर घाळे. आता ऐकूया विधान परिषदेतील आजच्या कामकाजाचं समालोचन. लेखक अनुराग कांबळे.
0: दीनदयाळ अंत्योदय योजनेच्या निधीसाठी केंद्राकडे पाठपुरावा करणार मंत्री उदय सामंत यांची माहिती. नागपुरातील दूषित पाणी प्रकरणी चौकशी करून कारवाई करण्यात येणार मंत्री उदय सामंत यांची घोषणा. नाशिक कुंभमेळ्याच्या विकास कामांसाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही मंत्री उदय सामंत यांची ग्वाही. पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्यांचे लाभ आणि फायदे याबाबत मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेऊन या कर्मचाऱ्यांबाबत शासन सकारात्मक निर्णय घेईल सामान्य प्रशासन मंत्री आशिष शेलार यांची ग्वाही. ही होती विधान परिषदेच्या आजच्या कामकाजाची क्षणचित्रे. राज्यातील सर्व नगरपालिकांमध्ये सन 2013 सुरू करण्यात आलेली दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान सप्टेंबर 2024 रोजी बंद करण्यात आली असून योजनेअंतर्गत काम करणाऱ्या शेकडो स्वयंसेवी संस्थांची देयके अद्याप प्रलंबित आहेत. हे अभियान राबवण्यासाठी केंद्राचा 60% आणि समरूप राज्य हिस्सा 40% याप्रमाणे निधीची तरतूद होती. हे अभियान सप्टेंबर 2024 बंद करण्यात आलं. सध्या या योजनेचे 78.87 कोटी रुपयांचा निधी केंद्राकडून येणं शिल्लक आहे. हा निधी मिळावा यासाठी पुन्हा पाठपुरावा करण्यात येईल अशी माहिती मंत्री उदय सामंत यांनी दिली. सदस्य हेमंत पाटील यांनी विचारलेल्या प्रश्नावर ते उत्तर देत होते. केंद्राचा 60% निधी आल्यावर राज्यही आपला वाटा देईल असं सांगतानाच केंद्राचा निधी येण्याआधी राज्य आपला वाटा देऊ शकतो का याची तपासणी करण्यात येईल असंही सामंत यांनी स्पष्ट केलं. सदस्य प्रवीण दरेकर यांच्या या योजनेच्या पुनरुज्जीवन करण्याच्या सूचनेवर ही मागणी मुख्यमंत्र्यांसमोर ठेवण्यात येईल असं मंत्री सामंत यांनी स्पष्ट केलं. नागपूर शहरात पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी असलेल्या ऑरेंज सिटी वॉटर कंपनीकडून अनियमित दूषित पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारी आल्या होत्या. सप्टेंबर 2025 ते मार्च 2026 या कालावधीत करारनाम्यानुसार सक्षम प्राधिकाऱ्यांची मान्यता न घेता नागरिकांना जास्त देयके पाठवण्यात आली परंतु महानगरपालिकेनं ही देयकं त्वरित मागे घेण्याचे निर्देश दिल्यानंतर ती रद्द करण्यात आली आहेत. तरीही या काळात जर ग्राहकांना पाणी बिलांची देयके चुकीची पाठवण्यात आली असतील तर ती तपासून घेण्यात येतील अशी माहिती मंत्री उदय सामंत यांनी दिली. सदस्य भाई जगताप यांनी

0: यांनी विचारलेल्या प्रश्नांवर मंत्री सामंत बोलत होते. तसंच नागपूर शहरातील काही भागांमध्ये झालेल्या दूषित पाणी पुरवठ्याबाबत चौकशी करून दोषींवर नियमानुसार आवश्यक ती कारवाई केली जाईल असंही ते म्हणाले. शहरात दूषित पाणी येत असेल तर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला कळवून त्यांच्यावर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या जातील असंही मंत्री सामंत यांनी स्पष्ट केलं. ऑरेंज सिटी प्रायव्हेट लिमिटेडकडून शहरात 24 तास पाणी पुरवठा व्हायला हवा, करार करताना घालून दिलेल्या अटीशर्तींची अंमलबजावणी का केली नाही याची विचारणा करण्यात येईल, कंपनीकडून पाणी पुरवठा सुरू ठेवायचा किंवा कसे याचा निर्णय नागपूर महानगरपालिकेच्या महासभेनं घ्यावा असंही सामंत यांनी स्पष्ट केलं. नाशिक कुंभमेळ्यासाठी केंद्र आणि राज्य शासनासह विविध यंत्रणांमार्फत 34,732 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून कुंभमेळ्याच्या कामांसाठी निधीची कोणतीही कमतरता भासू दिली जाणार नाही असं उदय सामंत यांनी स्पष्ट केलं. सदस्य सत्यजित तांबे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर ते बोलत होते. तांबे यांनी सुचवल्याप्रमाणे मंत्री गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली स्थानिक लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्याची विनंती करण्यात येईल अशी ग्वाही सामंत यांनी दिली. तसंच कुंभमेळ्याआधी कामे संपावी यासाठी एकाच वेळी अनेक प्रकल्पांची कामं सुरू असल्यानं वाहतूक कोंडी होत असून ती होऊ नये यासाठी काय उपाययोजना करता येतील याविषयी कंत्राटदारांशी चर्चा करण्यात येईल असंही सामंत यांनी स्पष्ट केलं. रस्ते रुंदीकरणासह विविध प्रकल्पांची कामं वेगानं सुरू असून भूसंपादनाची प्रक्रियाही सुरू असल्याची माहिती त्यांनी सभागृहाला दिली. रस्ते रुंदीकरण आणि नवीन रस्त्यांच्या 36 कामांपैकी सुमारे 40% कामं पूर्ण झाली आहेत. 25 गावांमधील 406 हेक्टर जमीन संपादित करण्याचं नियोजन असून त्यापैकी 35 हेक्टर जमीन संपादित करण्यात आली आहे. त्यासाठी 352 कोटी रुपये वितरित करण्यात आले आहेत. खासगी जमीन संपादनासाठी 3,659 कोटी रुपये आणि रिंग रोडसाठी 3,954 कोटी रुपये तरतूद करण्यात आली आहे असंही त्यांनी यावेळी सांगितलं. पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्यांचे लाभ आणि फायदे याबाबत मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेऊन या कर्मचाऱ्यांबाबत शासन सकारात्मक निर्णय घेईल अशी ग्वाही सामान्य प्रशासन मंत्री आशिष शेलार यांनी विधान परिषदेत दिली. सदस्य अभिजित वंजारी यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेवर बोलताना मंत्री शेलार यांनी ही माहिती दिली. पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्यांची संख्या राज्यात जवळपास 3,000 ते 3,500 असून सेवानिवृत्त पदवीधर अंशकालीन कर्मचारी यांची संख्या 50 पेक्षा अधिक आहे. शासन सेवेत पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्यास नियुक्तीची वयोमर्यादा 46 ते 55 वर्षांपर्यंत असल्यामुळे या कर्मचाऱ्यांच्या शासन सेवेचा कालावधी अत्यल्प ठरतो. वेळोवेळी निर्गमित केलेल्या शासन निर्णयानुसार तसंच उच्च न्यायालय संभाजीनगर खंडपीठ यांच्या 24 एप्रिल 2026 रोजीच्या आदेशानुसार राज्यातील पदवीधर अंशकालीन कर्मचारी यांच्या बाबतीत एक वेळ विशेष बाब म्हणून शासनानं धोरणात्मक निर्णय घेतल्यास राज्यातील सर्व पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्यांना दिलासा मिळेल अशी मागणी करत ही लक्षवेधी सूचना मांडली होती. पदवीधर अंशकालीन म्हणून रुजू झालेला दिनांक शासन ग्राह्य धरून सर्व अनुज्ञेय असलेले लाभ पूर्वलक्षी प्रभावानं देण्याकरता आंध्र प्रदेश शासनाच्या धर्तीवर एक विशेष बाब म्हणून पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्यांचा अल्पशासकीय काळ विचारात घेऊन सेवानिवृत्तीचं वय 58 वरून 60 करण्याबाबत तसंच सर्व पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतन नियम 1982 अन्वये जुनी पेन्शनचा लाभ देण्याकरता शासनानं कार्यवाही करावी अशी मागणी सदस्यांनी या चर्चेदरम्यान केली. याबाबत न्यायालयानं दिलेले निवाडे आणि प्रचलित कायदा या सगळ्याचा विचार करून या कर्मचाऱ्यांना लाभ होईल आणि फायदे मिळतील यासाठी काय करता येईल याबाबत राज्याच्या मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात येईल असं मंत्री शेलार यांनी सांगितलं.
1: विधान परिषदेतील आजच्या कामकाजाचं समालोचन आपण ऐकलं. लेखक होते अनुराग कांबळे, वाचन केलं कौस्तुभ पटाईत यांनी. आजचं विधिमंडळ समालोचन हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.

0: न्यूज ऑन AIR ऍपवर मंडळी आपण ऐकत आहात आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं हे प्रसारण.
1: श्रोतेहो, वेळ झाली आहे शेतीविषयक कार्यक्रमाची. केंद्रीय कृषी आणि कृषक कल्याण मंत्रालय यांच्या वतीनं सादर करण्यात येणारा किसान वाणी हा कार्यक्रम आता ऐकूया.

0: किसानवाणी कार्यक्रम ऐकणाऱ्या सर्व शेतकरी बंधू भगिनींचं कार्यक्रमात स्वागत. अंजर मुजावरचा नमस्कार. मंडळी, आज आहे मंगळवार आणि आज किसानवाणी अंतर्गत कृषी संवाद मध्ये आपण ऐकणार आहोत जनावरांमधील लंपी आजार प्रतिबंधात्मक लसीकरण याविषयी डॉ सॅम लुद्रिक, सहायक आयुक्त पशुसंवर्धन कोल्हापूर यांच्याशी डॉ दीपक ठमके यांनी केलेली बातचीत. आज या बातचीतीचा दुसरा आणि शेवटचा भाग आपण ऐकणार आहोत. पण कार्यक्रमाच्या सुरुवातीला जाणून घेऊया हवामानाचा अंदाज.
1: ग्रामीण कृषी मौसम सेवा विभागीय कृषी संशोधन केंद्र कोल्हापूरचे तांत्रिक अधिकारी डॉ मयूर सुतार यांच्याकडून प्राप्त झालेला हा हवामानाचा अंदाज.
2: नमस्कार शेतकरी बंधूंनो, प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई यांच्याकडून कोल्हापूर, सांगली व सातारा या तीन जिल्ह्यांसाठी हवामान अंदाज प्राप्त झालेला आहे. या हवामान अंदाजानुसार कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 3 जून रोजी आकाश ढगाळ राहण्याची शक्यता आहे. 29 व 3 जून रोजी तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. 3 जून पर्यंत कमाल तापमान 30 ते 31 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची, तसेच किमान तापमान 22 ते 23 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. सकाळची सापेक्ष आर्द्रता 90 ते 95%, दुपारची सापेक्ष आर्द्रता 86 ते 87%, तसेच वाऱ्याचा वेग ताशी 8 ते 12 किलोमीटर या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. सांगली जिल्ह्यामध्ये आकाश ढगाळ राहण्याची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. 3 जून पर्यंत कमाल तापमान 30 ते 31 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची, तसेच किमान तापमान 22 ते 23 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. सकाळची सापेक्ष आर्द्रता 88 ते 92%, दुपारची सापेक्ष आर्द्रता 83 ते 90%, तसेच वाऱ्याचा वेग ताशी 13 ते 17 किलोमीटर या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. सातारा जिल्ह्यामध्ये आकाश सामान्यतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. सातारा जिल्ह्यामध्ये 3 जून पर्यंत कमाल तापमान 30 ते 31 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची, तसेच किमान तापमान 22 ते 23 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. सकाळची सापेक्ष आर्द्रता 82 ते 84%, दुपारची सापेक्ष आर्द्रता 71 ते 79%, तसेच वाऱ्याचा वेग ताशी 9 ते 13 किलोमीटर या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. इशारा कालावधी दरम्यान खते देणे, तसेच कीटकनाशक व बुरशीनाशकाची फवारणी करणे टाळावे. पक्व झालेल्या फळे तसेच भाजीपाला पिकांची काढणी करावी व काढणी केलेला शेतीमाल त्वरित सुरक्षित ठिकाणी ठेवावा. धन्यवाद.
1: ग्रामीण कृषी मौसम सेवा विभागीय कृषी संशोधन केंद्र कोल्हापूरचे तांत्रिक अधिकारी डॉक्टर मयूर सुतार यांच्याकडून प्राप्त झालेला हवामानाचा अंदाज आत्ताच आपण ऐकला.

देई इशारा लवकरी. विजेचा इशारा त्वरित मिळवण्यासाठी आजच डाउनलोड करा दामिनी ॲप, भारतीय हवामानशास्त्र विभाग नवी दिल्ली आणि ग्रामीण कृषी मौसम सेवा कोल्हापूर यांच्या मार्फत जनहितार्थ जारी.

0: आपण ऐकताय आकाशवाणी कोल्हापूर केंद्र, कार्यक्रम सुरू आहे किसानवाणी। कार्यक्रमात आता जाऊया पुढे आणि आजच्या कृषी संवादमध्ये जनावरांमधील लंपी आजार प्रतिबंधात्मक लसीकरण याविषयी डॉ सॅम लुद्रिक, सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन कोल्हापूर यांच्याशी डॉ दीपक ठमके यांनी केलेली बातचीत ऐकूया। आज या बातचीतीचा दुसरा आणि शेवटचा भाग।
1: लंपीची लस टोचल्यानंतर त्याची इम्युनिटी, ज्याला आपण म्हणतो की प्रतिकारशक्ती, त्या जनावरांच्यामध्ये 9 महिन्यापर्यंत राहते। त्यामुळे पशुपालकांनी याकडे लक्ष द्यायला पाहिजे। आम्ही त्याच्याकडे लक्ष ठेवून आहोत की यावर्षी कुठल्या महिन्यात आम्ही वॅक्सिन टोचला। तर समजा आता जूनमध्ये आता आपण वॅक्सिन टोचायला लागलो, हे जूनमध्ये किंवा मे मध्ये टोचण्यापाठीमागे 2 उद्देश आहेत। एक उद्देश की पावसाळ्यापूर्वी लसीकरण होणं गरजेचं आहे, कारण पाऊस पडला की मग चिखल होतो, दलदल होते, आणि मग दलदलीमुळं आणि चिखलामुळं डास निर्माण होतात, माशा निर्माण होतात, आणि ज्या माशा आणि डास हे व्हेक्टर आहे जे ते जंतू पसरवण्यासाठी महत्वाचं आहे, ते चावायच्या अगोदर आपल्या जनावराला किमान 21 दिवस अगोदर त्याचं वॅक्सिनेशन किंवा त्याचं लसीकरण होणं अत्यंत आवश्यक आहे। म्हणून लसीकरण हे पावसाळ्यापूर्वी आणि आपल्या जनावराला टोचल्यानंतर 1-9 महिन्याच्या कालावधीमध्ये आपण त्याला लसीकरण, परत 9 महिन्यानंतर त्याला लसीकरण करून घेणं गरजेचं आहे। लंपीची लस ही काय आयुष्यभरासाठी लस नाही, त्यामुळं जसं आपण आतापर्यंत लाळ खुरकूत लसीच्या बाबतीमध्ये दर 6 महिन्याला आपण लस टोचून घेत होतो, त्याच पद्धतीनं लंपीची लस सुद्धा दर 9 महिन्यांनी की वर्षभराने आपण टोचणं अत्यंत आवश्यक आहे। दरवर्षी लस टोचून घ्यायलाच पाहिजे।
2: सर, लसीकरण म्हटल्यानंतर शेतकरी बांधवांच्या मनामध्ये शंका येतातच, तर लस टोचल्यानंतर जनावरांना काही दुष्परिणाम होतात का?
1: आम्ही लस टोचताना प्रत्येक जनावराला नवीन सुई वापरतो, जेणेकरून काय होते की या जनावरापासून त्या जनावरापर्यंत ती सुई वापरली जात नाही। मगाशी मी सांगत होतो की डास माशा वगैरे, पण काही काही वेळेला आमच्या असं लक्षात आलं की ज्या जनावराला, लंपीच्या जनावराला आम्ही ती सुई वापरली, ती सुई दुसऱ्या जनावराला वापरल्यानंतर सुद्धा त्या जनावरामध्ये लंपी चालू झाला, किंवा एखादा डॉक्टर ती लंपीची जनावर ट्रीटमेंट करून गेली, ट्रीटमेंट करून तिथून ते बाहेर पडला आणि दुसऱ्या चांगल्या जनावरांच्या जवळ गेला, तर त्यांच्या मार्फत सुद्धा काही काही वेळेला रोगाचा प्रसार झालेला काही वेळा पाहायला मिळाला। त्यामुळं सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की त्या लसीकरणाच्या वेळेला नवीन सुई वापरणे, एक पहिली गोष्ट। दुसरी गोष्ट, गाठी होण्याचं कारण एकच आहे की जनावराला सुई मारल्यानंतर ते जनावर हलते, इकडे तिकडे हलत राहते आणि ती सुई इकडे तिकडे कातड्यात हलते आणि त्यामुळे बऱ्याचदा ती गाठी निर्माण होतात। इन्फेक्शन हा मेन सोर्स आहे गाठी निर्माण होण्याचा। दुसरं, जर ती जनावर हललं तर, तिसरी गोष्ट, लस टोचल्यानंतर त्याला व्यवस्थित चोळणं खूप गरजेचं आहे। त्याला ज्यावेळी आपण व्यवस्थित चोळू त्यावेळी तिथं काही गाठी होणार नाहीत। त्यानंतर ती लस टोचल्यानंतर त्या जनावराला थोडासा जर ताप आला तर आपण ते कन्सिडर करायला पाहिजे की बाबा लस टोचली आहे, आणि मला तर असं म्हणायचं आहे की अगदी थोडासा जर ताप आला, फेब्रिश ज्याला आपण म्हणतो की ताप आलेला आहे, तर ते चांगलं लक्षण आहे की बाबा त्या जनावराची रोगप्रतिकारक शक्ती चांगली आहे, त्यानं त्या दिलेल्या लसीला प्रतिसाद द्यायला चालू केलेला आहे, असं म्हणायला काही हरकत नाही। त्यामुळं असा दुष्परिणाम असा काहीच नाही, थोडे थोडे जे बारीक सारीक दुष्परिणाम आहेत त्याच्याकडे दुर्लक्ष करून लस टोचून घेणं खूप गरजेचं आहे।
2: हे लंपीचं लसीकरण केलेल्या जनावरांमध्ये आजार होण्याचा कितपत चान्स असतो?
1: हां, लंपीची लस टोचल्यानंतर मी असं बघितलेलं आहे की एक चांगलं प्रोटेक्शन त्या जनावराला मिळते, चांगलं संरक्षण त्या जनावराला मिळते। म्हणजे अगदी कितीही लंपी आजूबाजूला, आता उदाहरणादाखल सांगायचं झालं तर सुदैवानं आपण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मागच्या वर्षी खूप चांगल्या रीतीनं लंपीचं लसीकरण केलेलं होतं। आजूबाजूच्या बऱ्याचशा जिल्ह्यांच्या मध्ये जरी लंपीचा आजार आला तरी देखील कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मागच्या वर्षी अगदी तुरळक केसेस आपल्याला पाहायला मिळाले। त्याचं एकच कारण आहे की आम्ही व्हॅक्सिनेशन व्यवस्थित करून घेतलेलं होतं। म्हणून माझं काय म्हणणं आहे की त्याची आता अजून आपल्याला अशा डेव्हलपमेंटपर्यंत आलो नाही, आता सुदैवानं लंपीची लस मिळालेली आहे। आपण FMD बाबतीमध्ये हे करतो लाळ खुरकूच्या बाबतीमध्ये की लस टोचल्यानंतर त्या जनावराच्या शरीरामध्ये किती प्रमाणात प्रतिकारशक्ती निर्माण झालेली आहे लसीच्या प्रमाणामध्ये, ती मोजण्याची

0: एफएमडीमध्ये जशी आता सोय आहे तशी लंपीमध्ये पण आता आम्ही लंपीची प्रॉपर लस देत असल्यामुळं लंपी रोगाचीच लस देत असल्यामुळं पुढे जाऊन आपण ते पण काढू शकतोय की बाबा लंपीची लस टोचल्यानंतर त्याच्यामध्ये लंपीच्या विरुद्ध किती अँटीबॉडीज तयार झाल्या प्रोटेक्टिव्ह टायटर तयार झाले किंवा नाही हे आपण हळूहळू बघणारच आहोत पुढे जाऊन. परंतु मला असं वाटतंय की लसीकरण करून घेतल्यानंतर मी नाही म्हणणार की 100% त्या जनावरांना येणारच नाही परंतु खात्रीशीरित्या त्याला चांगलं प्रोटेक्शन मिळू शकते. एक दुसरी गोष्ट की जरी काही केसेसमध्ये आम्ही बघितलं की मागच्या वर्षी लंपी आला होता तिला व्हॅक्सिनेशन केलं होतं पण तरी देखील लंपी आला परंतु अगदी माइल्ड स्वरूपामध्ये त्याला औषधोपचाराची सुद्धा गरज पडली नाही म्हणजे त्याने त्याच्यामध्ये जे शरीरामध्ये प्रतिकारशक्ती निर्माण झाली होती त्यांना ऑलरेडी आलेल्या त्यांना फाईट केलं आणि 1-2-3 दिवसात आठवड्याभरात ते जनावर त्याचं ते बरं झालं किंवा खाणं पिणं बरं सोडलं नाही किंवा तोंडात उरण उठले नाहीत किंवा अंगावर आलेल्या फोडे ऑटोमॅटिक बऱ्या झाल्या असं आपल्याला पाहायला मिळालं. म्हणून लसीकरण खूप गरजेचं आहे.
1: सर, लसीकरण केलं आता काय आमच्या जनावराला होणार नाही अशी एक शेतकऱ्यांमध्ये भावना किंवा विचारण्याची शक्यता असते, तर लसीकरणासोबतच अजून कोणकोणते प्रतिबंधात्मक उपाय शेतकऱ्यांनी केले पाहिजेत?
0: हां, तर लसीकरण हा एक भाग झाला परंतु आपल्या जनावराची प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी जनावर सुदृढ असणं खूप गरजेचं आहे. आम्ही लस टोचली आणि त्या जनावराचा बॉडी स्कोर जो आहे तो एकदम 2.5 म्हणजे त्याच्यापेक्षा खाली कमी आहे तसं जनावर आजाराला परत परत बळी पडत राहणार. म्हणून त्या जनावराची प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे म्हणजे आपल्या जनावराला दर 3 महिन्याला जंताचं औषध देणे. जंताचं औषध लोक देत नाहीत. शासकीय दवाखान्यांच्या मध्ये आमच्याकडे जंताचं औषध भरपूर उपलब्ध आहे. काय असेल तुमची सेवाशुल्क भरून एक त्या जंताचं औषध आपापल्या जनावरांना घेऊन जाणं खूप गरजेचं आहे. म्हणजे दर 3 महिन्याला आपण जंताचं औषध देणे ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट आहे की त्याला पुरेसा चारा जो आहे आपल्याकडं, आपण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये असो किंवा सांगलीमध्ये असो जिथं ऊसाचा बेल्ट आहे त्या ठिकाणी आपण पाहतो की त्या जनावरांना पाला आणि ऊसाचं वाडं हेच आपण त्यांना देत आहे वैरण म्हणून. त्याऐवजी सकस वैरण त्याला मिळणं त्या जनावराला ती प्रतिकारशक्ती वाढण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. तिसरी महत्वाची गोष्ट आहे की त्या जनावराला मिनरल मिक्सर मिळण्याची गरज आहे. आपण माणसांच्या मध्ये सुद्धा व्हिटॅमिन्स खातो, मिनरल्स खातो, पुष्कळ गोष्टी खातो. कशासाठी? की आपली प्रतिकारशक्ती वाढवायसाठी. किंवा आपण म्हणतो की लिंबू व्हिटॅमिन सी खाल्ल्यानंतर आपल्यामध्ये प्रतिकारशक्ती निर्माण होते, त्याच पद्धतीनं जनावरांच्या मध्ये सुद्धा मिनरल मिक्सर म्हणा किंवा एखादं मिनरल्सची वीट म्हणा त्या जनावराला देणे किंवा एखादं टॉनिक मिनरल्सचं त्या देणे हे जर आपण त्याला रेग्युलर देत राहिलो तर निश्चित रीतीनं त्या जनावराची प्रतिकारशक्ती वाढण्यासाठी त्याला फायद्याचं होतंय. चौथी महत्वाची गोष्ट आहे की प्रतिकारशक्ती वाढण्यासाठी म्हणून कोंदड जनावर नको आहे. आता आपण पाहतो की मुक्तगोठा पद्धती आलेली आहे, त्या मुक्तगोठा पद्धतीमध्ये निश्चित रीतीनं ते जनावर फ्री राहिल्यामुळं, फ्री रेंज सिस्टीममुळं त्या जनावराच्या मानसिक ताणतणाव पण राहत नाही आणि त्या मानसिक ताणतणाव न राहिल्यामुळं सुद्धा त्याची प्रतिकारशक्तीवरती चांगला परिणाम होतो. अशा पद्धतीनं आपण त्याची प्रतिकारशक्ती वाढवायला पाहिजे जेणेकरून त्या लसीचा आपल्याला चांगला फायदा होईल.
1: सर, तुम्ही आता सांगितलं की आपल्या जनावरांना गवत किंवा ऊसाचं वाडं हाच पाला दिला जातो, त्याचबरोबर सकस आहारही दिला पाहिजे. तर हा आपल्या मतानुसार सकस आहार म्हणजे नेमकं कसा असावा आणि काय असावा?
0: आता जनावरांच्या मध्ये खरं तर आपण 2 प्रकारे वैरण देतो, म्हणजे एक वाळली वैरण आणि एक ओली वैरण. आता या ओल्या वैरणीचा परिणाम म्हणून ओले वैरण म्हणून कोल्हापूर जिल्ह्यामध्ये असेल किंवा ज्या ऊसाचा बेल्ट आहे त्या सगळ्या भागामध्ये आपण ऊसाचं वाडा आणि पाला हे देत असतो. ऊसाच्या वाड्यामध्ये आणि पाल्यामध्ये जर आपण पोषण तत्वाच्या दृष्टीनं जर बघायला गेलं तर त्यांच्यामध्ये काहीच नाही. परंतु जर त्यांना आपण सकस वैरण म्हणजे काय, आता हत्तीग्रास आलेला आहे, लोक हत्तीग्रास करतात, किंवा आता सगळ्यात चांगली गोष्ट आहे म्हणजे मुरघास तयार करतात लोक. आम्ही यावर्षी जिल्हा परिषदेनं आम्ही 5 कोटी रुपयाचं बियाणं, मक्का बियाणं वाटलंय की ज्याचं आपण मुरघास तयार करू शकतो. मक्का बियाणं एवढ्यासाठी वाटलंय की सकस चारा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये निर्माण व्हावा. आणि खरोखर आनंदाची गोष्ट आणि अभिमानाची गोष्ट आहे की कोल्हापूर जिल्ह्यामध्ये खूप चांगला चारा आपण त्याद्वारे निर्माण करू शकलो. DPC मधनं, जिल्हा वार्षिक योजनेमधनं आपण तो चारा उपलब्ध होण्यासाठी म्हणून आम्हाला खूप चांगली मदत जिल्हा वार्षिक यंत्रणेनं केली आणि आम्हाला खूप चांगला चारा उपलब्ध ह्यावर्षी झालेला आहे. तर शेतकऱ्यांना, पशुपालकांना मी विनंती करेन की अशा पद्धतीचा चाऱ्याचे काही प्लॉट्स आपण तयार केले तर आपल्या जनावरांना सकस चारा आपण देऊ शकू, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, हिरव्या वैरणीबरोबर आपल्याला हे लोकांना, बऱ्याच लोकांना असं पटत नाही किंवा माहिती नाही की त्याच्याबरोबर वाळला चारा पण द्यायला पाहिजे. 100% वाळल्या चाऱ्यावर जनावर आपण पाळलं तर चांगली गोष्ट आहे, परंतु 100% हिरवा चारा पण चालणार नाही. त्याला किमान आपल्याला बॉडी वेट प्रमाण, त्याच्या वजनाप्रमाणे

0: त्याला जे आहे ते आपण 2.5% ड्राय 2.5% ड्राय मॅटेरियल बेसिसवरती त्याला किमान एक 5 किलोपर्यंतचा तरी वाळा चारा देणं गरजेचं आहे. वाळा चारा म्हणजे काय, मी असं म्हणतो की वाळा चारा म्हणजे भाताचं पिंजर नाही, वाळा चारा म्हणजे त्याला कडबा देणे किंवा कडब्याचे प्रकार जे आहेत, काय म्हणजे शाळू असेल, ज्वारी असेल आणि काय असेल, ते कडबा जे देणे, तर कडबा एक 4-5 किलोपर्यंत आपण देऊ शकलो तर निश्चितरीतीने त्याला सकस चारा आपण देत आहोत असं अर्थ आहे. त्याच्या पुढे जाऊन आपण दुभत्या जनावरांच्यासाठी आपण निश्चितरीतीने भरडा देतच असतो, म्हणजे 1 किलोला 500 ग्रॅम याप्रमाणे प्रत्येकजण भरडा देत असतो. तर ते भरड्याचं पण एक प्रकार ठरवून आपण काय भरडा देतो, दुभत्या जनावराला काय देतो, गाभण जनावराला काय देतो, वासरांना काय द्यायला पाहिजे, याचा थोडासा अभ्यास करणं पशुपालकांनी गरजेचं आहे.
1: सर, जेव्हा गोठ्यातील जनावराला लंपीची लागण होते तर त्या आजारापासून वाचलेली किंवा निरोगी जनावरे असतात गोठ्यामध्ये, तर आजारी जनावर आणि निरोगी जनावर यांचं व्यवस्थापन कसं करावं?
0: हा, एक आता कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सगळ्यात हा म्हणजे प्रॉब्लेमॅटिक म्हणजे समस्या आहे की आपल्या इथं डेन्स पॉप्युलेशन आहे, म्हणजे एका घरात 4 जनावरं जरी असतील, 5 जनावरं असतील, तरी अगदी थोड्या कमीत कमी जागेमध्ये ती बांधलेली असतात. तर लंपीचा सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की लंपी झालेल्या जनावरापासून इतर जनावर किमान 50 मीटर अंतरावरती तरी पाहिजे. पहिली गोष्ट म्हणजे त्याचं 50 मीटर अंतरावरती त्याला नेऊन बांधायला पाहिजे आणि त्याच्याजवळ इतर जनावरं काय त्याला ठेवू नयेत. कारण का, मग हे चावलेले डास आणि माशा जे आपण मगापासून ऐकतोय की हे माशा आणि डास त्या जनावरांपासून ह्या जनावरांवर येणार आणि ह्या जनावरांना चावले की परत एकदा ती चालू होणार, संक्रमण होणार, त्या जनावरांच्या मध्ये हे होणार, म्हणजे त्यांची खाद्याची भांडी असतील किंवा त्यांचा राहिलेला चारा असेल तो सगळा आपण डिस्ट्रॉय करायला पाहिजे. भांडी जी आहे ती स्वच्छ धुवून घ्यायला पाहिजे, चारा डिस्ट्रॉय करायला पाहिजे, चारा जाळूनच टाकायला पाहिजे, ते चारा ठेवण्यात काही पॉईंट नाही. नाहीतर हा चारा ह्या जनावरांना आता ह्याचं राहिले काय करायचं म्हणून दुसऱ्या जनावराला जर गाठला तर निश्चितरीतीने त्याचा प्रॉब्लेम चालू होतो. दुसरी महत्वाची गोष्ट की ह्या जनावराला जे आजारी आहे त्या जनावराला खायला द्यायला पाहिजे. सगळ्यात महत्वाचं काय की जनावर खायचं बंद केलं तर हळूहळू त्याची प्रतिकार शक्ती पण कमी होत राहते आणि ते जनावर अशक्त होत राहते आणि मग आपल्याला ते जनावर आपल्या हाताला लागत नाही. म्हणून त्याला बरं तोंडामध्ये काही उरण असतील तर त्याला मऊ चारा खायला देणे, मऊ गवत खायला देणे, किंवा काही काही वेळा आपण हे देतोय आंबील देतोय, ताक पाजतोय, त्यानंतर आपण त्यांना गुळ खायला घालतो, असं सकस थोडंसं त्याला देणं खूप गरजेचं आहे त्या जनावराच्या आणि त्याची काळजी व्यवस्थितरीतीने घेणं गरजेचं आहे. काही काही जनावरांच्या मध्ये पुढचा पाय सुजला, मागचे पाय सुजले, त्यामुळे त्याला उठता येत नाही, तर त्याला उठायसाठी म्हणून काही वेळा थोडंसं लिफ्टरचा त्याला उपयोग केला, त्याला लिफ्टर उपलब्ध करून दिला आणि त्याला उठून उभा राहायला मदत केली आपण, तर ते जनावर आपल्याला जगू शकतो. कारण समजा असा पाय सुजला, 2 पाठीमागचे पाय सुजले, पुढचा पाय सुजला आणि 1-2 दिवस जनावर तसंच बसून राहिलं 24 ते 48 तासापर्यंत, तर त्याचे सांधे आकडून जातात आणि मग ते परत उठवलं तर उठतच नाही, अशा परिस्थितीमध्ये ते जनावर येते. म्हणून त्याचं थोडीशी काळजी ठेवायला पाहिजे. दुसरी काय महत्वाची गोष्ट की त्याच्या अंगावरती जे काही उठलेलं आहे म्हणजे गाठी उठलेलं आहे त्याला थोडं अँटीसेप्टिक क्रीम लावणे, अगदी चांगली म्हटलं तर आपण कडुलिंबाचा पाला पाण्यात व्यवस्थित उकळवून ते पाणी त्याला लावणे, जेणेकरून परत त्याच्यामध्ये जंतू व्हायला नकोत, म्हणजे त्याच्यात कीड व्हायला नको किंवा जंतू व्हायला नकोत, ह्याची पण पशुपालकांना काळजी घ्यायला पाहिजे आणि त्याला थोडासा भरडा जास्त देणे आणि त्याची प्रतिकार शक्ती हळूहळू वाढवणे. कारण आपण बघितलं की 5 ते 6 दिवस त्याला कंटिन्युअस टेम्परेचर राहते, तुम्ही काही करा, हे ताप हा जसं माणसांच्या मध्ये व्हायरल फीवर जसा राहतो तसा 5-6 दिवस त्याला तापाचा प्रकार होतच असतो, तर ते आपण सांभाळायला पाहिजे.
1: शेतकरी बांधवांनो, सध्या आपण लंपी आजारातील प्रतिबंधात्मक लसीकरण याविषयी डॉक्टर श्याम लुद्रिक सर यांच्याशी गप्पा मारतोय. सर, आपण आता सांगितलं की डास, माशा, गोचिड यांच्यामुळे हा आजार पसरतो, तर याच्यावरती नियंत्रण कसं मिळवावं?
0: हा, आता त्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की हे डास आणि गोचिड आणि यांचं आपण नियंत्रण करणं खूप गरजेचं आहे. याच्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट की हे जे स्वच्छतेचं व्यवस्थापन आहे, गोठ्याचं व्यवस्थापन करत असताना तिचं मलमूत्र जे आहे ते असं उघड्यावर न टाकता, ते मी मित्र म्हणतो की आपल्याकडे बायोगॅस, कोल्हापूर जिल्हा बायोगॅसला सगळ्यात महाराष्ट्रात पुढारलेला जिल्हा आहे, तर बायोगॅस केला तर अगदी उत्तम आहे, म्हणजे बायोगॅस केला तर ते मलमूत्र व्यवस्थित रीतीनं हे करता येईल. परंतु आता आपल्याकडे औषधं पण निघालेली आहेत ज्याच्यामध्ये आपण ती गोचिडनाशक औषधं वापरणे आणि त्या जनावराला त्या गोचिडापासून 1 महिन्याला एकदा किंवा 15 दिवसात महिन्यातनं एकदा त्यांना त्या गोचिडनाशकांना आंघोळ जर घातली तर निश्चित रीतीनं त्यांच्या अंगावरची गोचिड कमी होऊ शकतात. काही इंजेक्शन्स पण आहेत, जसं आयव्हरमेक्टिन सारखं इंजेक्शन आहे जे आपल्याला आठवड्यातनं एकदा दिलं तर

0: लहान वस्त्रांच्या मध्ये असो, तर आपल्याला त्यांना त्या गोचडीपासून आणि त्याच्यापासून त्याला प्रोटेक्शन प्रतिकार शक्ती त्याच्यावर निर्माण होते आणि ते बसत नाही त्यांच्या अंगावरती. काही प्रमाणामध्ये जर आपण बघायला गेलं तर हे आयुर्वेदिक प्रिपरेशन जे आहेत ज्याच्यामध्ये कडुलिंबाचा पाला असेल हे असेल त्यामध्ये पण आपल्याला बराचसा फायदा होतो. सगळ्यात महत्वाचा आणि सोपा उपाय जर काही जण शेतकऱ्यांना करता येत असेल, जो कळीचा चुना असतो ते कळीचा चुना त्याची पाणी तयार करणे आणि ते गोठ्यामध्ये फवारणे, त्याच्याद्वारे निश्चित रीतीने हे गोचिड पण मरतात, गोचिडची अंडी पण मरतात. आणि मग आपल्या असं लक्षात येईल की फटींच्या मध्ये, भिंतीच्या पट्टीमध्ये असेल किंवा खाली फरशीच्या पट्टीमध्ये असतील, हे गोचिड लपून बसलेले असतात किंवा ते त्यांच्या अंडी लपून बसलेले असतात. तर ते नाश पण आपल्याला ह्या चुन्याच्याद्वारे, केवळ चुन्याच्याद्वारे करता येतो हे प्रयोगांती सिद्ध झालेलं आहे. त्यामुळं जर आपण वाडं वापरतोय, आपण पाला वापरतोय, जर चुन्याची निवडी जर जनावरला घातली तर कॅल्शियम कार्बोनेट पण त्याला मिळेल पहिली गोष्ट. आणि हाच चुना आपण नंतर पुढे जाऊन आपल्या गोठ्यामध्ये त्याच्यात थोडीशी नीळ टाकून जर आपण त्याला मारला सगळीकडे गोठ्यात, तर तो गोचिड नाशक म्हणून पण आपण त्या चुन्याचा वापर करू शकतो. अशा रीतीनं पुष्कळ औषधं आहेत आणि काय आयुर्वेदिक औषधं आहेत ज्यांचा वापर करून आपण गोचिडाचे बंदोबस्त करू शकतो.
1: सर, तुम्ही या लंपी रोगाच्या प्रतिबंधात्मक लसीकरणाचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा म्हणून प्रयत्न करताय, तर शासन लंपीबाबत कोणकोणत्या मोहिमा काय राबवते?
0: शासन लंपी रोगाच्या बाबतीत जर आपण म्हटलं तर आपण लंपीचा आजार जो आहे त्याच्यासाठी सर्वप्रथम लसीकरण हा सगळ्यात महत्वाचा पार्ट, मगाशी मी सांगितल्याप्रमाणे आपण त्याच्यासाठी लसीकरणाचा पार्ट आपण घेतलेला आहे. आणि आपण त्या जनावरांना औषधोपचार जो आहे तो औषधोपचार आमच्या दवाखान्यात अगदी नगण्य, म्हणजे आमच्या केस पेपर सेवा शुल्कानं आम्ही त्याला औषधोपचार देत असतो. तर पशुपालकांना माझी विनंती आहे की कुठेही आपल्याला जर आढळलं तर नजीकच्या पशुवैद्यकीय केंद्राशी आपण संपर्क साधून लगेच आपल्या जनावरांना औषधोपचार करून घ्यावा अशी मी त्यांना विनंती करतो.
1: सर, या लसीकरणाबाबत जे बरेचसे शेतकरी आहेत जे पशुपालन करतात, तर यांच्यामध्ये कोणता गैरसमज आढळला असं वाटतं तुम्हाला?
0: लसीकरणामध्ये कसं आहे, लोकांना एवढंच वाटतंय की लसीकरण केलं, लसीकरण केल्यानंतर काही काही वेळेला ते गाठी येतात, दूध बंद होतंय, अबॉर्शन होतंय आणि त्या लसीकरणामुळं आजार येतो, असं पण काही काही लोकांच्या मध्ये गैरसमज आहे. तर ते गैरसमज लोकांनी काढून टाकावा. आणि आता आपल्याकडे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये लंपीची लस उपलब्ध झालेली आहे. मी सर्वांना, पशुपालकांना विनंती करतो की त्यांनी लसीकरण आपल्या जनावरांना प्रायोरिटीनं, अगदी बाकीचे कामं बाजूला ठेवून लसीकरण करून घेणं खूप गरजेचं आहे. आपल्या ग्रामपंचायतीमध्ये किंवा आपल्या दुग्ध संस्थांच्या मध्ये याविषयी थोडीशी जागृती करून ज्यांच्याकडे गायी आहेत बैल आहेत त्यांनी प्रामुख्यानं लसीकरणाकडे लक्ष द्यावं अशी मी सर्वांना विनंती करतो.
1: सर, भविष्यात लंपी आजार नियंत्रण आणि निर्मूलन करण्यासाठी कोणती पावले उचलली जात आहेत आपल्या दृष्टीनं?
0: हा, तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे हळूहळू आपण हे लंपीचा आजार आता बघतोय आपण की 2021-22 ची परिस्थिती आता नाही, परंतु लंपीची लस जी आहे, लंपीचे लसीकरण जे आहे, हे लसीकरण आपण दरवर्षी जर केलं प्रॉपरली, दरवर्षी लसीकरण जर केलं तर निश्चित रीतीनं आपण आपल्या जनावरांना लंपीच्या आजारापासून वाचवू शकतो. प्रतिबंधात्मक उपाय म्हणून मी मगाशी सांगितल्याप्रमाणे थोडंसं जंतनाशक औषध देणे, मिनरल मिक्सर देणे आणि आपले जे आजारी जनावरं आहेत त्यांचं योग्य सुयोग्य व्यवस्थापन करणे आणि अशी जनावरं हळूहळू आपल्या गोठ्यातनं कशी कमी होतील, म्हणजे लंपी रोग आमच्या गोठ्यात होणारच नाही याच्याकडे आपण लक्ष देणे, या दृष्टीनं आपण शासन प्रयत्न करत आहे. आणि मला खात्री आहे की जर आपण निश्चित रीतीनं असा अवलंब जर केला तर काही वर्षातच, पुढच्या काही वर्षात आपण लंपी रोगाचं पूर्ण उच्चाटन करू शकू.
1: सर, आपण आकाशवाणी कोल्हापूरच्या स्टुडिओमध्ये येऊन लंपी आजारातील प्रतिबंधात्मक जी लसीकरण आहे त्याबद्दल बऱ्याच शेतकऱ्यांच्या मनामध्ये जे गैरसमज आहेत ते गैरसमज दूर करण्यासाठी मदत केली, तसंच त्यांचे दुधाचे उत्पादन कसे वाढवता येईल या लसीकरणामुळे वगैरे याची अगदी विस्तृतरित्या माहिती दिलीत. सर, तुम्ही इथं आला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. सर,
0: नमस्ते. नमस्ते, थँक्यू.
2: मंडळी, किसानवाणी अंतर्गत कृषी संवाद मध्ये आताच आपण जनावरांमधील लंपी आजार प्रतिबंधात्मक लसीकरण याविषयी डॉ सॅम लुद्रिक, सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन कोल्हापूर यांच्याशी डॉ दीपक ठमके यांनी केलेली बातचीत ऐकलीत. हा होता या बातचीतीचा दुसरा आणि शेवटचा भाग.
3: सुनाना चाहते

0: जो सुनो मेरी सौतन को।
1: किसको?
0: अरे वही तुम्हारा मोबाइल फोन जिसे सुबह शाम दिन रात चिपके रहते थे और कहते थे किसान कॉल सेंटर से बातें हो रही हैं।
1: अच्छा ये बात है?
0: हाँ क्यों, क्या हुआ, अब बात नहीं होती क्या?
1: अब तो झट से बात हो जाती है।
0: ऐसा क्या?
2: हाँ अब तो ज्यादा लाइनें और खास तकनीक के कारण खेती के माहिरों से तुरंत बात हो जाती है, और अगर कभी लाइन व्यस्त हो तो अपनी समस्या फोन पर रिकॉर्ड करा दो, वहाँ से फोन आ जाता है और समस्या की हल्का मैसेज भी आ जाता है। ये देखो आ गया।
0: अरे वाह, इसका मतलब इंतजार की घड़ी अब खत्म।
1: हाँ
0: तभी मैं सोचूं कि आजकल मुझ पर इतना प्यार क्यों आ रहा है।
3: कृषि संबंधी समस्याओं का अपनी भाषा में तुरंत हल पाने के लिए पूरे भारत में किसी भी फोन से हेल्पलाइन नंबर पर संपर्क करें, किसानों का दोस्त किसान कॉल सेंटर।
4: शेतकरी बंधू भगिनींनो जरा इकडे लक्ष द्या, पाणी फाउंडेशन, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प, उमेद आणि कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने तसंच राज्यातील कृषी विद्यापीठांच्या सहकार्यानं 25 मे पासून डिजिटल शेती शाळा हा उपक्रम राबवण्यात आलेला आहे। जिल्ह्यातल्या सर्व शेतकऱ्यांनी, महिला गटांनी आणि शेतकरी उत्पादक कंपन्यांनी या नाविन्यपूर्ण उपक्रमात मोठ्या संख्येनं सहभागी व्हावं असं आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जालिंदर पांगरे आणि कृषी उपसंचालक नामदेव परीट यांनी केलं आहे। या डिजिटल शेतीशाळेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कृषी विभाग आणि कृषी विद्यापीठातील तज्ज्ञांकडून मार्गदर्शन मिळणार आहे। डिजिटल शेतीशाळा 2026 वेळापत्रक याप्रमाणे, दर सोमवारी सोयाबीन संध्याकाळी 7:30 ते 9:30 वाजेपर्यंत, दर मंगळवारी खरीप ज्वारी संध्याकाळी 6:15 ते 7:15 वाजेपर्यंत, दर बुधवारी भुईमुग संध्याकाळी 6:15 ते 7:15 पर्यंत, भात संध्याकाळी 7:30 ते 9:30 वाजेपर्यंत, दर शुक्रवारी नाचणी संध्याकाळी 6:15 ते 7:15 पर्यंत, तर तूर मूग उडीद संध्याकाळी 7:30 ते 9:30 वाजेपर्यंत, दर शनिवारी भाजीपाला संध्याकाळी 7:30 ते 9:30 या वेळेमध्ये राहील। शेतकरी, महिला गट, शेतकरी उत्पादक कंपन्यांचे सदस्य, कृषी मंडळ, बीजोत्पादक, फार्मर कप स्पर्धेत भाग घेऊ इच्छिणारे निमंत्रक, शेतकरी गट, वनपट्टेधारक या सगळ्यांनी या डिजिटल शेतीशाळेमध्ये सहभागी व्हावं। या उपक्रमाबद्दल अधिक माहिती आणि नोंदणीसाठी शेतकऱ्यांनी आपल्या क्षेत्रीय स्तरावरील सहाय्यक कृषी अधिकारी, उपकृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी किंवा उपविभागीय कृषी अधिकारी यांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा।
5: बऱ्यातर मंडळी, कार्यक्रमात आता निरोप घेण्याची वेळ झाली आहे, पण जाता जाता एक नजर उद्याच्या कृषीविषयक कार्यक्रमांवर। उद्या सकाळी कृषी वार्ता हा कार्यक्रम, तर उद्या संध्याकाळी 7:30 वाजता माझं शेत माझा शिवार हा शेतीविषयक कार्यक्रम। तर आमच्या कृषीविषयक कार्यक्रमांचा अवश्य लाभ घेत रहा। आता मात्र कार्यक्रमात इथंच निरोप द्या, पुन्हा आपण भेटणार आहोत उद्या संध्याकाळी 7:30 वाजता माझा शेत माझा शिवार या कार्यक्रमात। तोपर्यंत अंजर मुजावरचा नमस्कार।

केंद्रीय कृषी आणि कृषक कल्याण मंत्रालयाच्या वतीनं शेतकरी बांधवांसाठी सादर करण्यात आलेला किसान वाणी हा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात. हा कार्यक्रम आपल्यासाठी प्रसारित केला आकाशवाणी कोल्हापूर केंद्रानं.

आता ऐकत आहात आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं प्रसारण FM बँड 102.7 MHz वरून. श्रोते हो, यापुढचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करत आहोत.

आकाशवाणी मुंबई सूर्यकांत आवटे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. मोसमी पावसाचं आगमन लांबणीवर पडल्यामुळे देशभर खरीपाच्या पेरण्यांमध्ये घट. महाराष्ट्रात अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाबाबत बदर समितीच्या अहवालावर सूचना. हरकती विचारात घेऊनच व्यापक चर्चेअंती अंतिम निर्णय घेण्याचं मुख्यमंत्र्यांचं विधानसभेत आश्वासन. विधान परिषद उपसभापतीपदासाठी सचिन अहिर यांचा महायुतीच्या पाठिंब्यावर अर्ज दाखल. महाविकास आघाडीकडून शिक्षण तज्ज्ञ जगन्नाथ अभ्यंकर यांचा अर्ज दाखल. सलग नव्या तिमाहीसाठी विविध लघु बचत योजनांचे व्याजदर जैसे थे. आणि फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत जर्मनीचा पराभव. मोरोक्को पॅराग्वे आणि ब्राझीलची बाद फेरीत धडक. मान्सूनच्या पावसाचं आगमन लांबणीवर पडल्यामुळे देशात यंदा खरीप पिकाची पेरणी कमी प्रमाणात झाल्याचं कृषी मंत्रालयानं म्हटलं आहे. जून महिन्यात 182 लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. गेल्या वर्षी याच काळात 236 लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली होती. त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी पेरणीत 23% घट झाली आहे. भात तेलबिया भरडधान्य कडधान्य कापूस या सर्व पिकांवर पाऊस उशीरा आल्यामुळे परिणाम झाल्याचं कृषी मंत्रालयानं म्हटलं आहे. भात पेरणीत 25% जास्त घट झाली आहे. कडधान्यात 30%, तेलबिया 50%, तर कापूस लागवडीत 34% घट झाली आहे. दुसरीकडे ऊसाच्या लागवडीत 57% वाढ झाल्याचं कृषी मंत्रालयानं सांगितलं. अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाबाबत बदर समितीच्या अहवालावर सूचना. हरकती विचार घेऊनच व्यापक चर्चेअंती अंतिम निर्णय घेऊ अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिली. यात कोणावरही अन्याय होणार नाही असं ते म्हणाले. उपवर्गीकरणाला विरोध नोंदवत या विषयावर बोलू देण्याची मागणी विरोधकांनी केली. अध्यक्षांनी त्यांना जागेवर बसायची सूचना केली. मात्र विरोधकांनी बोलू देण्याची मागणी लावून धरली आणि ती मान्य न झाल्यानं सभात्याग केला. महाराष्ट्र मुद्रांक अधिनियमात सुधारणा विधेयक विधानसभेत सादर झालं. विकास करार रद्द निरस्त किंवा समाप्त झाला तर मुद्रांक शुल्काचा परतावा किंवा सवलत दिली जाणार नाही अशी तरतूद या विधेयकात आहे. विधान परिषदेच्या उपसभापतीपदाच्या निवडणुकीसाठी सचिन अहिर यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार नीलम गोरे चंद्रकांत पाटील संजय राठोड संजय शिरसाट आदी नेते यावेळी उपस्थित होते. अहिर हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आहेत. मात्र त्यांना महायुतीनं निवडणुकीसाठी पाठिंबा दिला आहे. विधान परिषदेच्या उपसभापतीपदाची निवडणूक उद्या होणार आहे. त्यासाठी महाविकास आघाडीकडून शिक्षणतज्ञ जगन्नाथ अभ्यंकर यांनी अर्ज दाखल केला आहे. या अर्जांची आता छाननी होत असून त्यानंतर आवश्यकता भासली तर निवडणूक होईल. एमपीएससी अर्थात महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत होणारी भरती प्रक्रिया अधिक जलद पारदर्शक आणि कार्यक्षम होण्यासाठी सीबीटी अर्थात संगणक आधारित परीक्षा पद्धतीचा वापर करण्याचा निर्णय सरकारनं घेतल्याची माहिती सामान्य प्रशासन विभाग मंत्री आशिष शेलार यांनी दिली आहे. ऑफलाईन परीक्षा घेण्यासाठी शाळा आणि महाविद्यालयांवर अवलंबून राहावं लागतं. केंद्र सरकार विविध राज्य बँका आणि इतर संस्थांच्या स्पर्धा परीक्षा याच काळात होत असल्यानं परीक्षा केंद्र उपलब्ध होत नसतात. त्यामुळे सीबीटी पद्धत अधिक उपयुक्त आहे असं सेलार म्हणाले. विधान परिषदेतले आमदार सचिन अहिर यांनी आज एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालच्या शिवसेनेत प्रवेश केला. विधान परिषद उपसभापतीपदासाठी आज अर्ज भरण्यापूर्वी अहिर यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सर्व पदांचा राजीनामा दिला. सचिन अहिर हे धनुष्यबाणाच्या चिन्हावर निवडून आलेले असून ते शिवसेनेचेच आमदार आहेत असा दावा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे. ते आज दुपारी मुंबईत वार्ताहर परिषदेत बोलत होते. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 6 खासदार शिवसेनेत आल्यानंतर अहिर यांच्या

0: देशानं शिवसेनेची ताकद आणखी वाढेल असं ते म्हणाले. राज्य सरकारनं पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी मांडलेल्या 97,706,40,00,000 रुपयांच्या सर्व पुरवणी मागण्या विधानसभेनं आज मंजूर केल्या. या मागण्यांवरची चर्चा काल सभागृहात सुरू झाली होती, ती आज पुढे नेण्यात आली. या चर्चेला मंत्री शिवेंद्रराजे भोसले आणि माधुरी मिसाळ यांनी उत्तर दिलं. त्यानंतर सर्व विभागांच्या पुरवणी मागण्या आवाजी मतदानानं मंजूर झाल्या. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. सलग 9व्या तिमाहीसाठी सरकारनं विविध लघु बचत योजनांचे व्याजदर जैसे थे ठेवले आहेत. उद्या ते 30 सप्टेंबर 2026 पर्यंत ही तिमाही आहे. केंद्रीय अर्थ मंत्रालयानं आज ही माहिती दिली. सुकन्या समृद्धी योजनेचा व्याजदर 8.2% आहे, तर चालू तिमाहीत 3 वर्षांच्या मुदत ठेवीवरचा व्याजदर 7.1% कायम आहे. पीपीएफ अर्थात पब्लिक प्रॉव्हिडंट फंडाचा व्याजदर 7.1%, तर एनएससी अर्थात नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेटचा दर 7.7% कायम आहे. फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत जर्मनीचा धक्कादायक पराभव झाला असून मोरोक्को, पॅराग्वे आणि ब्राझीलने बाद फेरीत धडक मारली आहे. अमेरिकेतल्या बोस्टन इथं झालेल्या अटीतटीच्या सामन्यात पॅराग्वेने जर्मनीचा पेनल्टी शूटआउटमध्ये 4-3 असा पराभव केला. तत्पूर्वी निर्धारित वेळेत दोन्ही संघ 1-1 अशा बरोबरीत होते. दुसरीकडे मेक्सिकोतल्या ग्वादालुपे इथं झालेल्या सामन्यात मोरोक्कोनं नेदरलँड्सवर पेनल्टी शूटआउटमध्ये 3-2 अशी मात केली. हा सामनाही निर्धारित वेळेत 1-1 असा बरोबरीत सुटला होता. तसंच ह्युस्टन इथं झालेल्या सामन्यात ब्राझीलनं जपानचा 2-1 असा पराभव करत बाद फेरीतलं आपलं स्थान निश्चित केलं आहे. दरम्यान भारतीय वेळेनुसार आज रात्री 10:30 टेक्सास इथं आयव्हरी कोस्ट आणि नॉर्वे यांच्यात सामना रंगणार आहे. विद्यार्थ्यांनी शिक्षणाचा उपयोग समानता असलेल्या समावेशी समाजाच्या उभारणीसाठी करावा असं आवाहन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं आहे. त्या आज विशाखापट्टणम इथं केंद्रीय आदिवासी विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात बोलत होत्या. आदिवासी भाषा आणि बोलीचं जतन करण्याची गरज त्यांनी यावेळी व्यक्त केली. सांस्कृतिक ठेवा जपण्यासाठी हे विद्यापीठ करत असलेल्या कार्याची त्यांनी यावेळी प्रशंसा केली.
1: जनजातीय विश्वविद्यालय से विशेष रूप से ये अपेक्षा भी की जाती है कि वे जनजातीय भाषा बोलियां के संरक्षण पर मिशन मोड में काम करेंगे. मुझे बताया गया है कि संस्था के ट्राइबल स्टडीज विभाग द्वारा कुई और सावरा समेत अनेक जनजातीय बोलियों के डॉक्यूमेंटेशन को लेकर के इसी प्रकार से जमीनी कार्य किया जा रहा है.
0: जपानच्या प्रधानमंत्री सानाए ताकाईची उद्या संध्याकाळपासून 3 दिवसांच्या भारत दौऱ्यावर येत आहेत. ते नवी दिल्लीत होणाऱ्या 16व्या भारत जपान वार्षिक शिखर परिषदेला उपस्थित राहणार आहेत. दुसऱ्या दिवशी राष्ट्रपती भवनात ताकाईची यांचं औपचारिक स्वागत केलं जाणार आहे. त्यानंतर त्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासोबत द्विपक्षीय संबंधांचा आढावा घेण्यासाठी आणि सहकार्य अधिक दृढ करण्यासाठी चर्चा करणार आहेत. या चर्चेनंतर सामंजस्य करार होतील. भारत जपान बिझनेस फोरममध्ये त्या सहभागी होणार आहेत. अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाविरोधात आज मुंबईत मोर्चा निघाला. सर्वपक्षीय अनुसूचित जाती प्रवर्गाच्या संघटना या मोर्चात सहभागी झाल्या होत्या. राज्यभरातून या मोर्चासाठी हजारो कार्यकर्ते आले होते. या मोर्चाला मेट्रो सिनेमापासून सुरुवात झाली आणि आझाद मैदानावर त्याचं सभेत रुपांतर झालं. यात रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर, माजी मंत्री राजकुमार बडोले, बबनराव घोलप, जोगेंद्र कवाडे, राजेंद्र गवई, डॉ सुरेश माने, तसंच सिद्धार्थ खरात, ज्योती गायकवाड, संजय मेश्राम, बालाजी किणीकर यांच्यासह सर्वपक्षीय आमदार सहभागी झाले होते. या सभेत विविध सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी उपवर्गीकरणाच्या प्रस्तावाला तीव्र विरोध केला. ठळक बातम्या पुन्हा एकदा. मोसमी पावसाचं आगमन लांबणीवर पडल्यामुळे देशभर खरीपाच्या पेरण्यांमध्ये घट. महाराष्ट्रात अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाबाबत बदर समितीच्या अहवालावर सूचना हरकती विचारात घेऊनच व्यापक चर्चेअंती अंतिम निर्णय घेण्याचं मुख्यमंत्र्यांचं विधानसभेत आश्वासन. विधान परिषद उपसभापतीपदासाठी सचिन अहिर यांचा महायुतीच्या पाठिंब्यावर अर्ज दाखल. महाविकास आघाडीकडून शिक्षणतज्ज्ञ जगन्नाथ

अभ्यंकर यांचा अर्ज दाखल. सलग 9व्या तिमाहीसाठी विविध लघु बचत योजनांचे व्याजदर जैसे थे. आणि फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत जर्मनीचा पराभव. मोरोक्को, पॅराग्वे आणि ब्राझीलची बाद फेरीत धडक. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

हे कार्यक्रम आपण ऐकत आहोत न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून. 8:15 वाजलेत. लोकसंगीत मुकुंद आणि सहकारी यांनी गायलेल्या धनवरी ओव्या.

0: पंढरपूर तेरा तीर्थाला त्या जागी आला
1: आणि त्या गोपाळपुरामध्ये दामू सिंपी नावाचा विठ्ठलाचा भगत राहता जायला.
0: नित्यनियम सेवा भक्ती करायची, जळण फाटा आणायचा, पोट निर्वाह करायचा
1: आणि नित्यनियमानं भगवंताला निवंत दाखवून शिना
0: जेवायचा असा नियम असताना एक दिवसाला नवरपरी काय घडायला जात्या
1: आणि दामू सिंप्याला जळण मिळलं नाही लवकर
0: म्हणून गुणाय मात काय लागली होती नामदेवाला बोलाहिला
1: आपल्या मुलाला सांगायला
0: लवकर.

0: रामदूर पल्याला देवळाला जायला
1: पांडुरंगाच्या रावळामध्ये जाऊन धाडलोट करून सिना शीतळ भगवंताला

0: तिळा लावायला गळ्यामध्ये हार घालायला
1: तुळशीची पानं व्हायला ना त्या ठिकाणीला निवत सोडून शिना
0: देवाच्या मोरठून हात जोडून उभा राहायला
1: उठा भगवंता उशीर झाला निवदाला
0: म्हणून तुम्ही जेवा बरी का
1: रोज पिता येतो तुम्ही जेवण करता
0: आज जर नाही जेवी ना तर
1: आणि मी या गरड खांबाला
0: धडक

0: जीव घालायला
1: आणि मूर्तीतून प्रगटन होऊन सिना पाषाणाच्या मूर्तीतून पांडुरंग ताटावरती बसून
0: जेवायला लागला नामदेवाला आनंद होयाला
1: आणि निवदाच रिकामा ताट घेऊन नामदेव धूम मारून सिना
0: आपल्या मातजवळ जायला माता लागली होती बाळाला बोलाहिला
1: बाबा नामदेवा निवद काय केलाच बर का
0: देवानं खाल्ला निवद आहे
1: देवानं खाल्ला का देवावर आळ घेतो
0: अरे इतकी बारंबारा 24 वर्ष तुझा बाप सेवा करतोय परंतु
1: पाषाणाच्या मूर्तीनं कधी खाल्ला नाही स्वतः खाऊन सिना आळ घेतो
0: एवढं म्हणताना नामदेवाला राग आला चला जाऊ तुम्हाला म्हणू लागला होता बोलाहिला
1: म्हणून नामदेवानं माता पित्याला सांगते घेऊन
0: निघून या चाललं मजूर

0: साठी निघून गेला
1: आणि जाऊन पूजा अर्चा करायला गंधाचा टिळा लावायला
0: आणि पूजा अर्चा पुण्यमधून नेलेला समोर पांडुरंगाच्या ठेवायला
1: आणि हात जोडू लागला होता इन वाहिला
0: पांडुरंगा माता पित्याच्या समक्ष निवड जीवन दाखवलं पाहिजे
1: नाहीतर मी या गरड खांबाला धड घेऊन मारीन बरे का
0: विचार पडला पांडुरंगाला
1: आणि गरबडीने उठून बाळ हट्या यांचा धरला हट तर मोडणार नाही
0: काल जेवलू त्याच्या समोर आता परत जेवून दाखवलं पाहिजे
1: म्हणून काय करायला भगवंतांबरे का
0: नामदेवाच्या भक्तीच्या पायात

0: वाटू लागलं नामदेवाच्या पित्याला दामू शिंपेला बद 12 वर्ष सेवा केली मी
1: अजून देव जेवला नव्हता मी देवाला उपाशी जीवलो आज नामदेवान जीव घातलं बरं का
0: आनंदी आनंद झाला माई लेकराला त्या ठिकाणी
1: आनंदाच्या भरा देवा संग गुजगुटी बरोबर बरं का
0: प्रसन्न झाला देव त्या ठिकाणी आला दामू शिंपेला नामदेवाला
1: आनंदी आनंदाच्या भरा होत बरं का
0: घरवाड्याला जाऊन

चांदण घ्यावे.

लोकसंगीत या कार्यक्रमात आज आपण मुकुंद आणि सहकारी यांनी गायलेल्या धनगरी ओव्या ऐकल्या. रात्रीचे 8:30 वाजले आहेत. भावधारा.

अबोल चंद्रमा जरी नभात धुंद पौर्णिमा ही गीतरचना वंदना विटणकर यांची होती आणि गायिका होत्या शुभदा देशपांडे।

डी ल बक्षी यांचं गीत आपण ऐकलं. प्रमोद खंदारे यांनी गायलं होतं आणि संगीत प्रभाकर धाकडे यांचं होतं. याबरोबरच भावधारा कार्यक्रम आता संपला. रात्रीचे

हे प्रसारण आपण ऐकत आहोत न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून. रात्रीचे 10 वाजले आहेत. आता नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात पंडित यशवंतबुवा जोशी यांचं गायन आपण ऐकणार आहोत, राग बिहाग. विलंबित ख्यालाची बंदिश तिलवाडात आलात. जग जीवन थोडा द्रुत ख्याल एकतालात. सब सीधा गुरु आदिनाथ त्यांना तबला साथ राजेंद्र आंतरकर, संवादिनी अनंत केमकर, राग बिहाग कलाकार पंडित यशवंतबुवा जोशी.

0: नाद ब्रह्म अंतर्गत शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलत पंडित यशवंत बुवा जोशी यांनी गायलेला राग बिहाग. त्यांना तबल्याची साथ राजेंद्र अंतरकर आणि हार्मोनियम साथ अनंत केमकर यांनी केली होती. नाद ब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. रात्रीचे 10:30 वाजलेत.
1: प्रसारित करीत आहोत नभोनाट्य प्रदर्शन. लेखक मनोहर भागवत. सादर करते चंद्रकांत बर्वे.

0: नंदिनी
1: नंदू
2: हाँ प्रकाश तू
1: नहीं प्रकाश नहीं
2: प्रकाश नहीं।

0: नाही ना आठवत. मी मी श्रावण.
1: श्रावण?
0: श्रावण विसरलीस?
1: अरे हो, विसरलेली नाही मी, पण चटकन आठवे ना. लहानपणातल्या गमती आणि भांडणं त्याच वेळी शोभून दिसतात. ये ना बैस.
2: अरे तूच तर हे लहानपणी माझं ठेवलेलं नाव. असा चिडायचो मी तुमच्यावर, मारायला धावायचो, आणि तुम्ही पोरी श्रावण श्रावण करून घर डोक्यावर घ्यायच्यात की पुन्हा आमचं भोकार सुरू.
1: सगळं आत्ता आठवतंय रे, पण मगाशी चटकन नाही आलं ध्यानात.
2: साहजिकच आहे म्हणा, आता कशाला आठवेल तुला.
1: ए तू काहीतरी गैरसमज करून घेतोय सा. थांब, मामींचं औषध तयार करायचं राहून गेलं, तेवढं करून येते.
2: त्यापेक्षा तू इथून जा, तुझ्याशी मला बोलायचं नाही असं स्पष्टच का सांगत नाहीस?
1: कसं नाही रे,
2: का उगाच फसवतेस स्वतःला आणि मला पण?
1: मला नाही समजत हे तुझं असलं वाकडं बोलणं.
2: मग आता मला सरळच सांगायला हवं. मला माहित आहे तुझे मामा आणि मामी नाशिकला परवाच गेलेले आहेत आणि आठवडाभर तरी परत येणार नाहीत. विजय अनघाचं कॉलेज म्हणून ती इथंच आहेत आणि त्यांच्या सोबतीला घरात कुणीतरी हवं म्हणून मामानी आपल्या लाडक्या भाचीला खास परमिशन काढून इथं आणलंय हे देखील मला माहिती आहे. तुला आता काय म्हणायचं आहे यावर?
1: तू म्हणतोस तसा माझा उद्देश नव्हता, खरंच अगदी शपथ.
2: प्रत्येक खोटी गोष्ट शपथ घेऊनच खरी म्हणून पटवावी लागते का तुम्हा मुलींना?
1: मला नाही माहित, मी कितीही जीव तोडून सांगितलं ना तरी पटायचं नाही तुला. मला एवढंच सुचवायचं होतं की
2: तुझा माझा आता काही संबंध नाही, तेव्हा तू मला भेटू नकोस, बोलू नकोस, ओळख सुद्धा दाखवू नकोस, हेच ना?
1: नाही अगदी हेच, असंच नाही.
2: मग कसं?
1: पूर्वीचं एक ठीक होतं रे, पण आता तसं वागलेलं बोललेलं बरं दिसणार नाही आपल्याला.
2: एवढं देखील मला कळत नाही असं सुचवायचं की काय तुला?
1: बघ, मी काहीही बोलायला गेले ना तरी भलताच अर्थ काढतोयस तू.
2: शपथेवर खरं सांगणाऱ्या मुलींचं बोलणं असतं ना ते.
1: पुन्हा तेच, मी जातेच कशी आत.
2: बरं जाऊ दे, मला काय सांगायचं होतं, व्हायचं ते होऊन गेलं. लहानपणापासूनची तुझी माझी मैत्री, हो आता मैत्रीच म्हणायला हवं तिला. प्रत्यक्ष बोलली नाहीस तरी तुझ्या कृतीनं तू माझ्या लग्नाच्या मागणीला उत्तर दिलंसच. ठीक आहे, पण हे सगळं तुझ्या माझ्यातलं होतं. लोकांच्या दृष्टीनं ती दाट मैत्री, दोघांच्या मधलं आकर्षण, प्रेम काही का असेना? मामा मामींचा तर प्रश्नच नव्हता. आपल्याला एकत्र भांडताना खेळताना त्यांनी पाहिलेलं आहे. तेव्हा आपण पूर्वीसारखे बोललो असलो नाही तर मामा नसते गैरसमज आणि शंकाकुशंक काढतील. तू इथं नाहीस तरी पूर्वीसारखा मी तुझ्या मामांकडे अजून येत असतो. आता तू असताना जेवढं येणं व्हायचं तेवढं नाही होत हे खरं. मधून मधून कधीतरी तुझी चौकशी करतो. हे सगळं एकदमच बंद केलं तर बरं दिसणार नाही ते. मी काय म्हणतोय आलं ना लक्षात? बरोबर आहे ना?
1: हा बरोबर आहे. तरी देखील
2: मला माहित आहे तुला काय म्हणायचं ते. तुझे माझे संबंध आता कसे असावेत याची मला चांगली जाणीव आहे. तू कसलीही काळजी करू नकोस, तुला त्रास होईल असा मी कसा वागेन? बर, तू मजेत आहेस ना?
1: हो ना.
2: गुड. आणि घरची माणसं
1: चांगली आहेत की?
2: तुझे मिस्टर
1: ते देखील?
2: एकूण माझ्याशी नीट बोलण्याच्या मूड मध्ये दिसत नाहीस तर तू बरे. मी निघतोच कसा, उगाच तुला अडचण नको.
1: नाही तसं नाही, पण अजून स्वयंपाक व्हायचा आहे ना. विजय आणि अनघा आत्ता येतील आणि जेवण तयार नसलं तर मग बघायला नको, म्हणूनच जरा.
2: अच्छा अच्छा, गो ऑन. अच्छा अच्छा, गो ऑन. परत येईन मी कधीतरी सावडीनं. अच्छा निघतो बरं.

0: नंदुताई एक गंमत सांगतो तुला। सांगू?
1: गंमत सांगायला सुद्धा माझी परवानगी लागते का रे?
0: कसं नव्हे ग, नाही पण म्हणजे त्याच काय आहे?
2: त्याच काय आहे? काही नाही, गंमत बिम्मत कुछ नाही। मी सांगते त्याला।
0: तू गप्प राग।

0: नेहमी मध्ये मध्ये बोलून सगळा वांदा करून टाकतेस.
1: तू थांब गाणं गा, सांग काय ते.
0: तर आज शनिवार, करेक्ट?
1: करेक्ट, आज शनिवार. उद्या रविवार, गमतीचं काय?
0: ते सांगतो ग. तर आठवड्यातल्या प्रत्येक वाराचं काही ना काही महत्व असतं. सोमवार शंकराचा, कोणाचा उपवास वगैरे असतो. मंगळवार शुक्रवार हे देवींचे वार म्हणून राखून ठेवलेले. गुरुवार दत्तगुरूंचा, तसा शनिवार
1: मारुती रायाचा. मग तुला मारुतीला जाऊन तेलबिल वाहून यायचं की काय? परीक्षा आल्या की मारुती रायाच्या विद्यार्थी भक्तांची संख्या बाकी वाढते. कुणाकुणाला तरी पास करणार तो बिचारा.
0: असलं आपण काही करत नाही, आपण आपला अभ्यास करतो आणि त्याचे फक्त आशीर्वाद मागतो. पण शनिवारचं आणखी एक महत्व आहे, खास करून माझ्यासारख्या कॉलेज स्टुडंट्सना.
1: ते कसलं?
0: अगं, शनिवारी पिक्चरचा दुपारचा शो कधी चुकवित नाही आम्ही मंडळी. म्हणजे अगदी एखादं व्रत करावं ना त्या नेमानं.
1: भले शाबास.
0: तर आज दुपारच्या शोला काय सस्पेन्स कॉमेडी आहे माहितीये.
1: शेवटी तू ठिकाणावर आलास म्हणायचं. म्हटलं काय एवढी गंमत सांगतोयस?
2: मी केव्हाच ओळखलं होतं, शनिवार आला की याच्या अंगात नेहमी सिनेमा संचारतो, नेहमीचंच आहे म्हणावं. तुझ्याजवळ तरी खूप लवकर मुद्द्यावर आला. बाबांना आणि आईला बोलता बोलता कुठे गुंगवून ठेवतो आणि 5-10 रुपये घेऊन नेहमी पळ काढतो. आम्हाला मात्र कुठेच जाता येत नाही याच्यासारखं.
0: आयडिया! आज बाबाही नाही आईही नाही, तेव्हा आपण तिघांनीच जाऊया सिनेमाला. चालेल मग, चला चला चला लवकर आटपा बघू. आणि हो अनघा, तुझ्यासाठी नाही म्हणजे तुझी हेअरस्टाईल हीच असली तरी चालेल. नाहीतर व्हायचं काय, आपण 3 शोला म्हणून जायचं तर 6 शोचा इंटरवल झालेला असायचा.
2: एवढं काही चिडवायला नकोस विजू भाऊ, तुझ्या आधी माझं आटोपेल.
1: कुणाचंही लवकर आटपलं तरी आज सिनेमाला जायचं नाही.
0: का?
1: सांगितलं ना सिनेमाला जायचं नाही म्हणून. अरे 8 परीक्षा आली आहे ना तुमची, आणि तुम्हाला सिनेमा सुचतोय. मामा मामी नसताना मी तुम्हाला पाठवू, काय म्हणतील मला ते.
0: अगं पण ताई, रिक्रिएशन ग. सिनेमा पाहिला की कसं अगदी फ्रेश वाटत. आठवड्यातून एकदा तरी काशी करमणूक नको. तू पण अगदी
1: वर्षाचा अभ्यास समोर पडलाय आणि करमणूक कसली? परीक्षा होऊ दे, मग एक काय, 2 सिनेमे पहा की.
0: तू म्हणजे अगदी बाबांसारखी बोलतेस हल्ली.
2: आमच्या आईपेक्षा काही कमी नाही.
1: म्हणून तर मला मामांनी मुद्दा मानून ठेवलं इथं. ए पण विजय, तुझं एक बाकी चांगलंय, निदान सिनेमाला जायचंय असं उघड सांगून तरी पैसे मागतोस. तुझ्या बरोबरीची मुलं काय काय उद्योग करतात ते ऐकलं ना की मनाला आधी यातना होतात, काही सुचतच नाही.
3: मी आज येऊ शकतो का?
0: हो प्रकाश दादा, हो. अरे ये ना ये आधी. तुला केव्हापासून परवानगी विचारायला लागली बुवा?
3: अरे तसं नव्हे, तुम्हा बहीण भावंडांचं भांडण रंगात आलंय. कुणाला कसल्या यातना होत आहेत, तर उगाच आपण मध्ये घुसून अडथळा कशाला आणा म्हणून विचारलं.
2: भांडण नाही आणि संभाषणही नाही. आम्हा दोघांना जायचं होतं सिनेमाला. नंदू ताईला आम्ही आग्रह करतोय की तू पण चल म्हणून, पण ही मुली यायलाच तयार नाही आणि आम्हालाही जाऊ देत नाही. या अभ्यासानं अगदी बोर झालंय बघा.
3: अगं तिचं बरोबर आहे, अगदी करेक्ट. आता तिला तुमच्या बरोबर सिनेमात जाण्यात कसला इंटरेस्ट असणार? मामा येईपर्यंत कसं तरी राहायचं. अगं तिचं मन गुंतलंय तिकडं, सासरी त्यांच्यात. एवढं कसं कळत नाही ग तुम्हाला?
1: तसं नाही, त्यांच्या परीक्षा जवळ आल्यात म्हणून म्हणते मी तसं. एवढं सांगूनही त्यांना जायचं असलं तर मी काय करणार आहे म्हणा.
2: बघ रागवलीस, रागवू कशाला,
1: मला वाटलं ते बोलले.
0: म्हणजे खरंच जायचं नाही का? जाऊ दे, उगाच तुझ्या मनाविरुद्ध नको. मी आता कॉलेजच्या लायब्ररीत जाऊन बसतो कसा.
1: आत्ता कसं शहाण्यासारखं बोललास.
0: अच्छा बाय. अरे हो, पण प्रकाश दादा, तू आता इकडे कुठे वळलास?
3: अरे सहजच, या पलीकडे माझं जरा काम होतं बिझनेसचं, पण भेटायला हवा होता तो माणूस काही भेटला नाही. परत जाताना गाडी तिकडून घ्यायची ती इकडून घेतली, म्हटलं 5 भेटून जावं सगळ्यांना.
0: हो आय सी. अच्छा मी निघतो.
3: अच्छा
0: बाय.
2: ताई मी पण निघतेस ग.
1: तू आता कुठे निघालीस?
2: मैत्रिणीकडून माझ्याकडे नसलेले नोट्स तरी घेऊन येते.
1: आत्ताच

0: नडलंय? संध्याकाळी आपण दोघी जाऊ ना बाहेर आणू.
1: आणि संध्याकाळी तीच कुठे बाहेर गेली म्हणजे मी लगेच येते.
0: बरं जा. ए पण लवकर ये. हा
1: हो आलेच अर्ध्या तासात. बाय.
0: प्रकाश.
2: नो श्रावण.
0: प्लीज स्टॉप इट नाव. आई बाबांच्या नावानं सारखा गळा काढून रडणारा तो प्रकाशही आता तू नाहीस. आणि श्रावण बाळाची शाळेत ऐकलेली गोष्ट मनात ठेवून तुला श्रावण श्रावण म्हणून चिडवणारी ती जगातली नंदिनी देखील आता खूप मोठी झाली.
2: तू त्याच नावानं हाक मारलीस, अगदी चिडवलंस. तरी बालपणीचा सुखाचा काळ पुन्हा एकदा अनुभवल्यासारखा वाटतं. सुरवंटाचं फुलपाखरू कधी झालं ते कळलंच नाही. वाटा वेगळ्या झाल्या तरी ज्या वाटेवरच्या पायघड्यावरून आपण आनंदानं बागडत मोठे झालो तिकडे आपुलकीच्या नजरेनं प्रेमाच्या जाणीवेतून पाण्यात केवढं मोठं सुख असतं.
0: नोटांच्या हिशोबात रंगणारा तुझ्यासारखा बिझनेसमॅन आज अगदी काव्यात बोलायला लागलाय.
2: याचं कारण तू नंदिनी. तू भेटल्यानंतर हे सगळं आठवणं वाटणं अगदी साहजिकच आहे, नाही का?
0: तुला वाटतही असेल पण सर्वांनाच त्या आठवणी हव्या असतात असं नाही.
2: तुला देखील. सांग ना मी असं काय केलं होतं म्हणून न बोलता न सांगता तू.
0: फॉरगेट इट. तुझ्या लग्नाची पत्रिका मिळाली होती
2: पण यायला जमलं नाही. कुणीतरी सीख नाहीतर.
0: खरंच मिस्टरांना कावीळ झाली होती त्यावेळी. मामांच्या पत्रात मी लिहिलंही होतं तसं. मागाहून वर्तमानपत्रात तुम्हा दोघांचा फोटो पाहिला. छान आहे हा दीपा.
2: नुसती दिसायला नाही तशी तर ती आहेच पण स्वभावानं देखील फार चांगली मनमिळाव आहे. वर्ष होऊन गेलं आमच्या लग्नाला पण आजच आम्ही एकमेकांना भेटतो आहोत एवढी ओढ आणि ताजेपणा असतो आमच्यात. खरंच दीपावर माझं आणि माझ्यावर तिचं एवढं प्रेम आहे. सगळं तुला सांगावं म्हणून परवा आलो होतो तर तुझा मूडच दिसला नाही. स्वयंपाकाची गडबड आहे म्हणून आत पळालीस. बसली असतीस 5 मिनिटं बोलत तर काय बिघडणार होतं का?
0: मी तुला एकदाच सांगितलं ना त्यावेळची गोष्ट निराळी होती. आज तू अगदी सहज आला असशील कदाचित पण अनघाचे डोळे केवढे मोठे झाले होते ते पाहिलंस का? मैत्रिणीकडून नोट्स आणायची तिला घाई झाली ती उगीच नाही.
2: माझ्या येण्याचा तिनं काय किंवा कुणी काय असा संशय घेणं म्हणजे निव्वळ वेडेपणा आहे. तुला जशी काही बंधनं आहेत तशीच माझी जबाबदारी आहेच. नुसत्या भेटण्यानं किंवा साधं बोलण्यानं आपण काही मोठी चूक करतोय असं नाही मला वाटत.
0: तरी देखील काट्याचा नायटा करणारे लोक भोवताली असतातच.
2: राहिलं खूप दिवसानं तू आलीस. तुझ्याशी मनमोकळं बोलावं तुझी विचारपूस करावी असं खूप वाटत होतं मला. पण तुझी इच्छाच नसेल तर माझं काही म्हणणं नाही. परवा एक विचारायचं राहूनच गेलं आता सहज आठवलं म्हणून विचारतो. विचारू ना?
0: विचार पण लवकर. ह अनघा येईलच एवढ्यात.
2: तसं काही खाजगी नाही. तुला विचारणार नव्हतो मिस्टर काय करतात ग तुझे आपलं सहजच.
0: एवढंच ना विलासपूरला हेवी इंजिनिअरिंग कारखाना आहे ना तिथे कामाला आहेत ते.
2: इंजिनियर की ऑफिसर?
0: नाही नाही ते सुपरवायझरच्या पोस्टवर आहेत.
2: तरी चांगला 2-3 हजार रुपये पगार मिळत असेल. राजा आणि राणी मजा असेल तुमची.
0: तेवढा नाही पगार मिळत पण मिळतो आपला आमच्या पुरता खाऊन पिऊन सुखी. आणि आम्ही काही दोघंच नसतो. सासूबाई आहेत मामंजी आहेत धाकटे 2 दीर शिकतायत.
2: अच्छा म्हणजे तुझ्या संसाराच्या अगदी वेटिंग रूमच झाले गे. तरीच
0: तरीच तरीच काय?
2: काही नाही खरंच काही नाही.
0: उगाच लपू नकोस काहीतरी नक्की बोलायचंय तुला. बोल बोल ना.
2: तुला वाईट वाटेल कदाचित राग येईल पण मला म्हणायचं होतं तुझ्या घरची परिस्थिती तशी अगदी सर्वसाधारण आहे. तुझ्या अंगावर सुद्धा तसं काही विशेष दिसलं नाही मला. तेव्हा मी तर्क केला होताच पण म्हटलं प्रत्यक्ष विचारावं. खोकला झालाय की काय तुला?
0: थोडासा. मला वाटतं तू अंगावरच्या दागिन्यांविषयी विचारलंस. हो ना. सासूबाईस मिळाल्या एकटी प्रवासाला जातेस तर जोखीम कशाला हवी अंगावर म्हणून मोजकेच 2 दागिने घेऊन आले. फार प्रेमळ आहेत माझ्या सासूबाई. लहानपणी आईची माया मिळाली नाही ना त्याची आत्ता भरपाई होती.
2: अरे वा भाग्यवान आहेस. फारच थोड्या जणी असं नशीब काढतात.
0: तुमच्या सगळ्यांच्या सदिच्छा असल्यावर मला काय कमी पडलं.

0: ना रे.
1: एवढ्या चांगल्या भावना आहेत तुझ्या माझ्याबद्दल, आय मीन विशेषतः माझ्याबद्दल. नको, प्लीज शपथ घेऊ नकोस, मी खरंच मानतोय तुझं.
0: खरोखरच मला तसं वाटत.
1: मग मी आता एक सांगितलं, सुचवलं तर ऐकशील
0: काय?
1: इथून जाण्यापूर्वी एकदा जरी तू माझ्याकडे येऊन जावस अशी माझी फार इच्छा आहे, विनंती आहे तुला.
0: अरे पण कशाला, इथंच तर आपण दोनदा भेटलो बोललो.
1: ते मलाही माहिती आहे, तेवढ्यानं माझं समाधान होण्यासारखं असतं. तर हा आग्रह धरला असता का मी? तुला यायचंच नसलं तर स्पष्ट सांग, नसत्या सबबी सांगू नकोस.
0: पण मला काय वाटतं हे सांगितलंय ना मी तुला.
1: तुझ्या मनानं निर्माण केलेला तो एक बागुलबो आहे, भ्रम आहे तो. त्याला घाबरशील ना तर कायमचा तुझ्या मानेवर येऊन बसेल.
0: तरी देखील मला अवघडच वाटतंय.
1: जाऊ दे, तू येणार नाहीस असं धरून चालू का मी? माझी इच्छा आग्रह कधीच चालला नाही तुझ्या पुढे, आता तरी तू का म्हणून त्याला मान देशील?
0: तसं नाही रे, तू तू समजून घे ना. बर, मी प्रयत्न करते. दुपारचा कधी वेळ मिळाला तर.
1: नाही म्हणण्याचा हा सौजन्यशील प्रकार ना.
0: कसं सांगू तुला, ठीक आहे मी येईल, खरंच येईल.
1: कधी?
0: आजच नाही सांगताय, पण जाण्यापूर्वी एखाद दिवस नक्की.
1: परवा दुपारीच येशील? दीपाला पाठवतो गाडी घेऊन तुला आणायला.
0: नको नको, मी एकटीच येईन की.
1: पत्ता माहित आहे ना, आता आम्ही जुन्या जागेत राहत नाही. हा पॅराडाईज फ्लॅट नंबर 3. नाहीतर असं कर ना, हे कार्डच ठेव, परवा दुपारी मी वाट पाहतोय तुझी, नक्की आहे.
0: अरे
1: चल निघतो मी.

0: ಕೋಲ್ ನೀತು ಏನ ಅದೇ ದೀಪ ಹೇಬ ಕೋಣ ಅದ
1: ಕೋಣ ಯಾ ಯಾ ನಾ ಯಾ ಬಸಾ ಸಾ ನೈ ಸ ಬೈಸ್ ಮಾಡಾಯ್ತು म्हणजे उपचाराचे सगळेच बुरके काढून टाकायचे.
2: बर तुम्ही नाही तू तू म्हणतेस तस.
0: परवा तुझी वाट पाहून थकलो आम्ही. म्हटलं आता कसली येतेस, हवं तर दीपाला विचार. काय दीप,
1: खर तर तू दुपारी यायची होतीस तर सकाळपासून प्रकाशची कोण धांदल उडाली होती. त्या दिवशी ऑफिसात एक मीटिंग होती, ती पण कॅन्सल केली. तुझी येण्याची वेळ टळून गेल्यावर खूप वाईट वाटलं त्याला. मला देखील मग करमे ना. ओह आय एम सॉरी दीपा, मला देखील खूप वाईट वाटलं. ठरल्याप्रमाणे परवा दुपारी खरंच यायला निघाले होते मी, पण त्याच वेळी अनघा आपल्या चार मैत्रिणींना घेऊन आली. मग काय त्यांची पार्टी, मलाही ओढलं त्यात. अगं तुझ्याकडे जायचंय म्हणून सांगितलं ना तरी सोडेना. ए पण प्लीज तुम्ही रागावू नका.
0: आज तरी आलीस हे खूपच झालं, बरं वाटलं.
1: आज यायलाच हवं होतं, उद्या निघणार आहे ना मी.
0: का ग, रजा कॅन्सल केली की काय तुमच्या हेड ऑफिसनं?
1: कालच मिस्टरांचं पत्र आलं होत, सासूबाईंची प्रकृती जरा बरी नाहीये.
0: अगं हे असं सांगावंच लागतं, मला चांगला अनुभव आहे ना. तुला निदान पत्र तरी आलं तुझ्या मिस्टरांचं, पण दीपा माहेरी गेली ना. सांगू का ग
1: इश, हे काय?
0: नाहीतरी नंदीने गेली की तू 2 दिवस गालाचा चंबू करून बसशील, आणि मग 2 दिवस सगळा कामधंदा बंद ठेवून मला तुझी समजूत काढत बसावं लागेल.
1: मला नको विचारू, नाहीतरी कोणी आलं की तुला स्फुरणच चढत.
0: हा तर काय सांगत होतो ग, काहीतरी निमित्त काढून तुझ्या मिस्टरांनी तुला लवकर बोलावून तरी घेतलं, पण दीपा माहेरी गेली ना तर दुसऱ्याच दिवशी काहीतरी निमित्त काढते परत येण्यासाठी. आता गेल्या वेळी धोब्याकडून मी कपडे बरोबर मोजून घेणार नाही ही सबब सांगून आली. आता सांग, लाखाचे ट्रान्झॅक्शन करतो मी आणि थोब्याचे कपडे? अगं हिच्या मैत्रिणीला जाम चिडवतात. सगळी गंमतच असते नाही, संसाराच्या सुखाचं खरं तर आजीर्ण व्हायला लागलंय मला. बघ दीपाचा विषय निघाला की मी आपला वेड्यासारखा बडबडतच सुटतो, फार मरत नाही. अगं दीपा काही चहा फराळाचं कर, आपलं घर दाखवायला.
1: अरे हो हो, जरा स्वस्तपणे बसू द्या ना तिला. एवढा वेळ कुठं आहे, परत जायचंय ना लवकर. दुसऱ्या एका मैत्रिणीला पण भेटून जायचंय जाता जाता.
0: आपण बसलो ना हा ड्रॉइंग हॉल कसा छान सजवलाय दीपानं, पैशाची आपण फिकीर नाही करत कधी. तिची हाऊस फिटली की मला सगळं मिळालं. हिला अगदी सगळं उंची आणि टॉप हवं,

0: मी म्हणतो घे, आहे तुझ्या नशिबात. आता आपण बसलो तो सोफा केवढ्याचा असेल सांग नंदिनी? 10,000 रुपयाचा आहे. शिवाय कार्पेट, पडदे, सगळी हाऊस दीपाची.
1: असं का?
0: आणि किचन, स्वयंपाकघर म्हणजे तिचीच सत्ता. कितीतरी प्रकारचे चमचे, काटे, डिशेस, कटर, पॅन्स, मिक्सर्स, फ्रीज, सगळी हत्यारं बाईंच्या सेवेला हजर. आणि त्याला स्वयंपाकघर नाही म्हणत मी, जेवण करण्याची लॅबोरेटरी, प्रयोगशाळा आहे.
1: असू दे, तुम्हाला संबंध दिवस चुलीशी करायला लागला ना म्हणजे कळलं असत.
0: तरी बरं, जेवण करायला बाई आहे.
1: आता बघू. ए नंदिनी, तू चल बघू आत. ही आमची बेडरूम. रात्रीच्या वेळी हा पलीकडचा डोंगर आहे ना, त्यावरची छोटी छोटी झाडं आणि त्यातनं चंद्र गवताना इतका छान दिसत म्हणून सांगू. प्रकाश फार हौशी आहे ग, कुठून कुठून माझ्यासाठी काय काय घेऊन येतो. ए हे बघ, नुसत्या साड्यांनीच हे मोठं कपाट आहे ना, ते भरून ठेवले त्याने. बघ तरी छान आहेत. आणि हे बघ, हे माझे दागिने. नको नको म्हटलं तरी बांगड्यांचे 4 सेट्स केलेत. मोत्यांच्या आहेत त्या वेगळ्याच. ही परवाच नवीन डिझाईनची कॉलर केली. तुला घालून पाहू, कशी छान दिसेल नक्कीच.
2: नको नको. ए प्लीज.
1: अगं असू दे ना, घालते ग.
2: नको आत्ता, पुन्हा कधीतरी येईन. मुद्दाम येईन, तेव्हा घाल. ए आता मी निघते. हा
1: वा ग, एवढं फराळचं कोण संपवणार.
2: तुम्ही आत की दोघ.
1: हा
2: मी फक्त ही खोबऱ्याची वडी घेते, मी निघतेच.
1: ए आमच्या हनुमानचे काश्मीरचे फोटो तरी बघ ना.
2: छान छान चांगलेच आहेत की. ए पण आता मात्र मी निघालेच. घरी अनघा आली असेल.
1: थांब ग, थांब, कुंकू लावते. हा आणि हे बघ, ही साडी घे. हा
2: कुंकू लावलंच तेवढं पुरे. ही साडी कशाला?
1: अगं आपल्या पहिल्या भेटीची आठवण म्हणून. नाही म्हणू नकोस, घे ग. अगं घे ना.
2: ए तुझा मान ठेवला. मी साडी घेतली. हा मला पोचली, पण ती इथंच राहू दे. पुन्हा येईन ना केव्हा तरी, तेव्हा नेईन.
1: ए बघ रे प्रकाश, ही कशी करते ती.
0: नंदिनी अगं घे ना.
2: हे आत्ता नको रे, पुन्हा येईन ना तेव्हा घेऊन जाईन. आता मी निघते. हा
0: अगं थांब, गाडी आहे आपली, आत्ता पोहोचवतो तुला.
2: नको, जाईन मी. बरं दीपा. ओके प्रकाश.

0: पोहोचले? तसं नाही रे, लवकर घरी पोहोचायची काळजी होती ना, म्हणून असेल.
1: दीपा कशी वाढली? मी सांगत होतो तशीच आहे ना.
0: हो तर?
1: फार फार प्रेम आहे माझं तिच्यावर. सगळ्या कामात तरबेज आहे ती. स्वयंपाकाला बाई आहे, पण रोज एक खास पदार्थ माझ्यासाठी करून वाढल्याशिवाय तिला चैनच पडत नाही. मी हा असं सुटत चाललोय ना, त्याचं कारण तेच. परवाच्या वड्या किती छान केल्या होत्या तिने, पण तू काही बोललीच नाहीस.
0: चुकलंच माझं, पण मन ठिकाणावर नव्हतं ना.
1: इतक्या उत्साहानं तिनं आपल्या साड्या, दागिने, फोटो सगळं दाखवलं तुला, पण तुला त्याचं काहीच कौतुक नाही. केवढ्या आस्थेनं, प्रेमानं तिनं तुला साडी दिली, ती देखील तू घेतली नाहीस. काय वाटलं असेल तिला आणि मला देखील.
0: असं कसं? तिच्या भावनेचा, प्रेमाचा मान ठेवला ना, स्वीकारली मी, पुन्हा ठेवली.
1: तुला आवडली नाही का ती?
0: खरं तर मी नीट पाहिलीही नाही.
1: कमाल आहे, एवढा पडकेपणा, कोरडेपणा कशासाठी? मी सांगू नंदिनी, माझं आताचं सुख आणि वैभव पाहून तुझ्या मनात कुठेतरी मत्सर निर्माण झालाय. नंदिनी शिवाय प्रकाश सावरला, त्यानं स्वतःचं वैभव वाढवलं, सुख मिळवलं, याचा हिवा वाटला तुला. तुझी समजूत होती की तू मिळाली नाहीस तर मी खचून पिचून जाईन, भयान वाळवंट होईल माझ्या जीवनाचं. पण तसं काहीच झालं नाही, उलट जास्त जोमानं फुलून आलं. ते पाहून तुला कदाचित पराजित, फजित वाटलं असेल, आणि म्हणून हा कोरडेपणा, हा निरुत्साह. दुसऱ्याचं कौतुक करायला देखील स्वतःचं मन फार मोठं असावं लागतं नंदिनी.
0: थांब, चुकतोयस तू. तुझ्या बोलण्या वागण्यातून हा अहंकार कधीतरी उफाळून येईल म्हणून मी टाळत होते तुला, पण तू भागच पाडलंस. बोलायला मी तुझ्याकडे यायला देखील, त्यात बिचाऱ्या दीपाचा मात्र नाहक बळी दिलास. तिला खरंच कल्पना आली नाही तुझी. तुझ्या

0: सुखात ते आपलं सुख शोधते आणि तुझं सुख प्रकाश सुखाचा असा प्रचार करावा लागत नाही की जाहीरनामाही काढावा लागत नाही त्याचं हे असं प्रदर्शनही मांडावं लागत नाही. आम्ही मोठ्या सुखात आहोत श्रीमंतीत लोळतोय हे पटवायला माझ्यासमोर तुझ्या वैभवाचे शोपीस दाखवावे लागत नाहीत. फुटकळ विनोद करून हसण्या हसवण्याचं बिनवासाचं गुलाब पाणीही शिंपडावं लागत नाही. जे सुखाचं दैन्य तू लपवायला गेलास तेच तुझ्या अहंकारानं वेडेपणानं उघडं पाडलं. आपल्या वृत्तीच निराळ्या होत्या प्रकाश. मला कळायला लागलं त्यावेळीच तुझं माझं जमायचं नाही हा निर्णय मी घेऊन टाकला होता. अगदीच बरोबर होता तो. मी असे नाही करी पण सर्वांच्या मायेच्या सावलीत मी समाधानी आहे पूर्ण समाधानी. आणि तू मी सांगते तू मुळीच सुखी नाहीस प्रकाश. बाकी सगळी सुख तुझ्याकडे खेचून आणलीस तरी ही नंदिनी तुझ्या आयुष्यात नाही हीच तुझ्या आयुष्यातली खरी उणीव आहे.
1: आताच आपण प्रदर्शन हे नभोनाट्य ऐकलं. लेखक होते मनोहर भागवत. यातील भूमिका आणि सहभागी कलाकार प्रकाश राजा बापट, विजय कालीप्रसाद शहा, अनघा मीनल शिंदे, दीपा प्रतिभा मेहर आणि नंदिनी मंजिरी दातीर. सादर करते चंद्रकांत बर्वे.
2: बलसागर भारत हो. वन संवर्धन पर्यावरण संरक्षण ही आपल्या प्रत्येकाची जबाबदारी आहे. त्यातून शाश्वत विकास होतो आणि जैवविविधता राखली जाते. झाडे लावा प्रदूषण टाळा. पर्यावरण अभ्यासक पौर्णिमा शिरगावकर यांची मुलाखत अवश्य एक. बुधवार दिनांक 1 जुलै रोजी संध्याकाळी 6:30 आणि गुरुवार दिनांक 2 जुलै रोजी दुपारी 3:40 आपल्या अस्मिता वाहिनीवर जगभर. बलसागर भारत हो.